लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गीताबरोबरच भावधारा कार्यक्रम संपला. काही क्षणातच अस्मिता वाहिनीचं प्रसारण सुरू होईल. अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपल्याला AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर ऐकता येतील.

नमस्कार आणि सुप्रभात श्रोते हो. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, आज आहे शुक्रवार. भारतीय सौर दिनांक 30 श्रावण शके 1948. दिनांक 21 ऑगस्ट इसवी सन 2026. पहाटेचे 5:56 होत आहेत. आमचं आजचं पहिलं प्रसारण आता सुरू होत आहे. या प्रातकालीन प्रसारणाचा आरंभ मंगलध्वनीने होत आहे.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी सकाळचे 6 वाजता थोड्याच वेळात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात. सुरुवातीला ऐकूया हरिराम आचार्यकृत देवीस्तुती समूह स्वरात. संगीत कानू घोष.

दुर्गेश चंदावरकर यांनी गायलेला ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग आपण ऐकला. मंगलप्रभाती या कार्यक्रमात भक्ती संगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

0: वसंत बापट यांचं गीत आकाशवाणी मुंबई गायक वृंदाने गायलं होतं. संगीतकार कानू घोष. आणि याबरोबरच श्रोते हो, मंगल प्रभात कार्यक्रम आता संपला. 6:30 वाजले आहेत. आता जगूया आनंदी,
1: जगूया आनंदी, जगूया आनंदी.
2: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: जे आव्हानं स्वीकारतात ते पुढे जातात. ज्याच्या आयुष्यात आव्हान नाही, संकट नाहीत, समस्या नाहीत, अडचणी नाही, असा माणूस शोधावाच लागेल. जी माणसं यशस्वी झाली त्यांच्या चरित्राचा, त्यांच्या आयुष्याचा अभ्यास करताना असं लक्षात येतं की त्यांच्याही आयुष्यात अनेक अडचणी आल्या, पण आपल्या ध्येयावरची अढळ निष्ठा आणि प्रयत्नवादावरचा विश्वास याच्या बळावर या समस्यांवर त्यांनी मात केली. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक असं म्हणायचे की उद्या आभाळ जरी कोसळलं तरी मी त्यावर पाय ठेवून उभा राहीन.

अर्थात यातला अतिशयोक्तीचा भाग सोडून द्या, पण मूळ विषय आहे तो निर्धार, ठामपणा. अपयशातून यशाकडे जाण्यासाठी जी जिद्द लागते ती आतल्या बळातून मिळते, निर्धारातून मिळते. जेव्हा औरंगजेबानं छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्याला कैदेत टाकलं त्यावेळी महाराज हताश नाही झाले. ज्या क्षणी त्यांना कळलं की आपल्याला औरंगजेबानं पकडलंय, त्याच्या दुसऱ्या क्षणी त्यांनी तिथून निसटून जायचा बेत आखायला सुरुवात केली. संकटाकडे आव्हान म्हणून त्यांनी बघितलं, संधी म्हणून बघितलं, आणि म्हणून ते यशस्वी झाले.

0: जगुया आनंदी, जगुया आनंदी,
1: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती,
0: जगुया आनंदी,
2: जगुया आनंदी. कार्यक्रमानंतर आता वळूया हवामान वृत्ताकडे आणि त्यानंतर कार्यक्रमांची रूपरेषा. कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त माहितीनुसार काल मुंबई शहर आणि परिसरात अगदी हलका पाऊस झाला. कालचं कमाल तापमान कुलाबा इथे 32, सांताक्रूज वेधशाळेत 31 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. किमान तापमान कुलाबा 27, सांताक्रूज 26 अंश सेल्सिअस. हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज वेधशाळेची नोंद आहे 79%. पावसाची नोंद ही आजची पहाटे 5:30 नोंद आहे. सांताक्रूज 0.2 mm. येत्या 24 तासांमध्ये मुंबई शहर आणि परिसरात आकाश काहीसं ढगाळ असेल, अधूनमधून काही सरी येतील अशी शक्यता आहे. कमाल तापमान 31, किमान 27 अंश सेल्सिअस या आसपास राहील. मच्छीमार बांधवांकरता इशारा आहे आणि हा इशारा आहे 75 किलोमीटरच्या पुढील सागरी अंतरासाठी. येत्या 24 तासांमध्ये

0: मोरीन मन्नारचं आखात, त्याचप्रमाणे पूर्व मध्य अरबी समुद्र, ओमानची किनारपट्टी, नैऋत्य अरबी समुद्र या भागात 45 ते 55 किलोमीटर प्रतितास वेगाचे वारे वाहतील. हा वेग वादळामध्ये 65 किलोमीटर प्रतितासपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. या भागात मच्छीमार बांधवांनी जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे. आणि आता कार्यक्रमांची रूपरेषा. ऋषीवाणी या कार्यक्रमात सकाळी 6:40 आपण ऐकणार आहोत माशांचं कृत्रिम खाद्य तयार करण्याच्या पद्धती याबद्दलची माहिती. हाच कार्यक्रम आज 2:00 आपल्याला पुन्हा ऐकता येईल. आरोग्यम धनसंपदा सकाळी 7:15 आणि पुन्हा 2:05. विषय आहे मुलांच्या भावना आणि तज्ज्ञ आहेत डॉक्टर हर्षल वाघ. परिसर, पावसाळा आणि पर्यावरण, सहभाग अशफाक अत्तार यांचा. प्रसारण 6:50, पुनःप्रसारण 2:10. सकाळी 7:00 ऐसी अक्षरे रसिके, आला श्रावण या मालेत बहरलेल्या श्रावण महिन्याची ओळख करून देणारा राणी दुर्वे यांचा ललितबंध. पुनःप्रसारण 2:55. 3 प्रायोजित कार्यक्रम आज प्रसारित होतील. सकाळी 7:25 दिलखुलास, 7:40 कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर आणि आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद. सकाळी 7:45. अज्ञात मुंबई क्रमशः वाचन सकाळी 9:00 आज आपण ऐकणार आहोत भाग 101. सकाळी 10:20 गांधी वंदना. सहज संवाद या कार्यक्रमात सकाळी 11:05 प्रसिद्ध लोककलावंत, गायक, संगीतकार, अभिनेता आणि शाहीर नंदेश उमप यांच्याशी संवाद साधतील दिनेश अडावदकर. वनिता मंडळ कार्यक्रम 12:00. यामध्ये सुरुवातीला जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठांचा सन्मान, अनुभवांना प्रणाम, जेरियाट्रिक सायकॅट्रिस्ट डॉक्टर तेजस गयाळ यांच्याशी संवाद. त्यानंतर आठवणीतलं गाव हिंगणघाट, जिल्हा वर्धा. 1:40 आपण ऐकणार आहोत मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र. युववाणी 5:30 उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्या स्मृती दिनानिमित्त शिवम तोडकर यांचं सनईवादन आणि त्यांच्याशी गप्पा. स्वस्थ भारत 6:30 शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी झोपेचं महत्व, मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर अमित टाक यांची मुलाखत. वृत्तविशेष 7:15 माझा आवार माझं शिवार 7:30 आज राज्यस्तरीय कृषी प्रसारण. महाराष्ट्रातील ऊस लागवडीसाठी शिफारशीत जाती याविषयी डॉक्टर कपिल सुशीर यांची मुलाखत. रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 करंट अफेअर्स दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. शास्त्रीय संगीत सकाळी 10:30 गणेश मोहन यांचं सतारवादन राग मेघ. भूषण गोडे यांचं गायन 2:30 राग मधुवंती. आशिष गायधन यांचं पखवाज वादन आदिताल संध्याकाळी 5:02. अथर्व भालेराव यांचं व्हायोलिन वादन 10:30 राग गोरख कल्याण. आणि शाश्वती मंडल यांचं गायन राग जयंत मल्हार 10:30. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकली. सकाळचे 6:40 झाली आहेत. आमच्या शेतकरी बंधू भगिनींसाठी आता कार्यक्रम प्रसारित करीत आहोत कृषीवाणी. आज आपण ऐकणार आहोत माशांचं कृत्रिम खाद्य तयार करण्याच्या पद्धती याबद्दलची माहिती.
1: प्रिय प्रमुख कार्प हे भारतामध्ये मत्स्य संवर्धनासाठी खूप प्रचलित जाती आहेत. त्याचे प्रामुख्याने एक कारण असे की ते जे खाद्य खातात ते अन्न साखळीच्या अगदी खालच्या थराला उपलब्ध असतं आणि त्यामुळेच ह्या माशांचं उत्पादन करण्यासाठी आपल्याला नैसर्गिक खाद्याची तसेच कमी किमतीच्या नैसर्गिक खाद्याची गरज पडते. भारतीय प्रमुख कार्प माशांच्या असलेल्या विविध खाद्यांच्या सवयींमुळे हे मासे एकत्रित संवर्धित करणं शक्य आहे. इतर प्राण्यांप्रमाणे माशाला सुद्धा अन्नामध्ये असणारी सर्व आवश्यक पोषण तत्वांची गरज असते आणि ही पोषण तत्व मुख्यतः प्रथिन, मेद, कार्बोहायड्रेट, जीवनसत्व, खनिज क्षार इत्यादी आहेत. शरीराच्या विकासाकरिता प्रथिनांची आवश्यकता अधिक प्रमाणात असते. भारतीय प्रमुख कार्प माशांमध्ये प्रथिनांची आवश्यकता ही त्यांच्या वाढीच्या अवस्थांनुसार 30-40% एवढी असणे आवश्यक आहे. ही प्रथिनांची आवश्यकता माशांच्या खाद्यामध्ये फिशमील, झिंगामील, खेकड्याचा चुरा, शिंपल्यांचं मांस, सोयाबीन पावडर, शेंगदाणा पेंड इत्यादी पदार्थ मिसळून पूर्ण करता येते. ऊर्जेचा स्रोत म्हणून कार्बोहायड्रेट माशांच्या आहारामध्ये वापरले जातात. मासळीच्या आहारामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण 10-22% एवढं असावं. कार्बोहायड्रेटचं ग्लायकोजनमध्ये रूपांतर होऊन माशाच्या शरीराला ऊर्जा पोहोचवण्याचं कार्य करते. भाताचा कोंडा, गव्हाचं पीठ, मका, गव्हाचा कोंडा हे कार्बोहायड्रेटचे प्रमुख स्रोत आहेत. माशांच्या आहारामध्ये चरबीचं प्रमाण साधारणपणे 4-6% एवढं असावं. माशांच्या आहारामध्ये मेदाचं प्रमाण जास्त असता कामा नये, कारण हेच मेद माशांच्या शरीरात साठून त्यांच्या अधिक प्रमाणामुळे माशांना अनेक प्रकारचे रोग संभवू शकतात. जीवनसत्व ही कार्बनपासून बनलेली असतात. विविध प्रकारच्या जैविक आणि रासायनिक प्रक्रिया सुरळीतपणे चालाव्यात याकरिता यांची नितांत आवश्यकता असते. यांचं प्रमाण शरीरामध्ये अतिशय अल्प प्रमाणात असतं. पाण्यामध्ये मिश्रित स्वरूपात असलेली 11 प्रकारची जीवनसत्व माशांच्या आहारामध्ये अत्यंत आवश्यक आहेत. जर ठराविक जीवनसत्व माशांच्या आहारामध्ये कमी असतील तर माशांच्या शरीरामध्ये व्यंग दिसून येतं. खनिजांची आवश्यकता मासळीच्या आहारामध्ये अत्यंत कमी प्रमाणात असते. खनिजांच्या कमतरतेमुळे माशांची वाढ चांगल्या प्रकारे होत नाही. माशांच्या चांगल्या वाढीसाठी कॅल्शियम आणि फॉस्फरस या खनिजांची अत्यंत कमी प्रमाणात गरज असते. माशांचं खाद्य तयार करताना खाद्यामध्ये आवश्यक ती पोषक तत्व आवश्यक त्या प्रमाणात असावीत. खाद्य हे माशांना आकर्षित करणारं असावं. माशांना खाद्य पचवण्यास सोपं असावं. खाद्य हे माशांचे रोग प्रतिकारक शक्ती वाढवणारं असावं. खाद्य हे पाण्यातील प्रदूषण वाढवणारं नसावं. माशांचं खाद्य हे माशांची प्रजनन क्षमता वाढवणारं असावं. मत्स्य खाद्य हे आर्थिकदृष्ट्या परवडणारं असावं. मत्स्य खाद्यामधील घटक हे सहजतेने उपलब्ध होणारे असावेत.
0: कृषीवाणी या कार्यक्रमात आताच आपण माशांचं कृत्रिम खाद्य तयार करण्याच्या पद्धती याबद्दलची माहिती ऐकली. वाचन केलं स्वप्निता शिंदे यांनी. कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.
2: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
1: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
2: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
1: किसान वाणी. शेतीविषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
2: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी
0: या नंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई केंद्र.

0: श्रोतहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बालरोगतज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी भावनांची ओळख याविषयी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार. भावनांची ओळख मुलांना व्यक्त होऊ द्या. नमस्कार बालमित्रांनो, आदरणीय पालक आणि श्रोतहो, आजच्या आपल्या विशेष भागात तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रत्येक घराशी जोडलेल्या विषयावर बोलणार आहोत. ती म्हणजे भावनांची ओळख मुलांना व्यक्त होऊ द्या. मित्रांनो, लहान मुलं म्हणजे मातीचा एक गोळा असतात. त्यांना जसा आकार देऊ तसं ते घडतात. पण बऱ्याचदा आपण मुलांच्या अभ्यासावर, त्यांच्या खाण्यापिण्यावर आणि शिस्तीवर जितका भर देतो तितका भर त्यांच्या भावनांवर देतो का? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. लहान मुलांना भावना तर असतात, पण त्या भावना नक्की काय आहेत आणि त्या कशा व्यक्त करायच्या हे त्यांना समजणं कठीण जातं. आनंद झाला की मुलं बागडतात, पण जेव्हा राग येतो, भीती वाटते किंवा उदास वाटतं तेव्हा ती चिडचिड करतात, हट्ट करतात किंवा गप्पगार बसतात. अशा वेळी आपण पालकांनी काय करावे? रडू नकोस, रागवायचं नाही, एवढं काय घाबरायचं त्यात, असं म्हणून आपण त्यांची भावना दाबून टाकतो. पण मित्रांनो, राग, भीती, दुःख किंवा निराशा या सर्व मानवी भावना आहेत. जसा आनंद स्वाभाविक आहे तसाच या भावना ही अगदी नैसर्गिक आहेत. मुलांना जर लहानपणापासून त्यांच्या भावना ओळखायला आणि योग्य पद्धतीने व्यक्त करायला शिकवलं नाही तर मोठेपणी त्यांना तणाव म्हणजेच स्ट्रेस, मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. म्हणून मुलांना व्यक्त होऊ द्या. पालकांनी नक्की काय करायला हवं? पहिली गोष्ट, ऐकून घ्या. मुलं जेव्हा शाळेतून किंवा खेळून घरी येतात तेव्हा ते काय त्यांना काय सांगायचं आहे ते शांतपणे ऐका. फोन बाजूला ठेवून त्यांच्या डोळ्यात पाहून 2 मिनिटं संवाद साधा. दुसरी गोष्ट, भावनांना नाव द्या. मूल खूप रागवलं असेल तर त्याला म्हणा, मला समजतंय तुला आता खूप राग आलाय. यामुळे मुलाला समजेल की मला जो अनुभव येतोय त्याला राग म्हणतात. तिसरी गोष्ट, स्वीकार करा म्हणजेच व्हॅलिडेशन. मुलाला भीती वाटत असेल तर त्यात घाबरायचं काय असं म्हणण्याऐवजी भीती वाटणं स्वाभाविक आहे, मी तुझ्यासोबत आहे ना, असा धीर द्या. चौथी गोष्ट, योग्य मार्ग दाखवा. राग येणं वाईट नाही, पण रागाच्या भरात वस्तू फेकून देणं किंवा दुसऱ्यांना मारणं हे चुकीचं आहे हे मुलांना प्रेमानं समजवा. राग आला तर शांत बसा, दीर्घ श्वास घ्या किंवा मला येऊन सांगा असा पर्याय त्यांना तुम्ही देऊ शकता. श्रोते हो, घर हे असं ठिकाण आहे जिथे मुलाला स्वतःच्या कोणत्याही भावनेची लाज वाटणार नाही किंवा भीती वाटणार नाही. जेव्हा आपण मुलांचे भावना स्वीकारतो तेव्हा त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांच्या भावनिक बुद्धिमत्ता म्हणजेच इमोशनल इंटेलिजन्स विकसित होतो. म्हणूनच आजपासून एक छोटासा बदल करूया. मुलांना फक्त ऐकू नका तर समजून घ्या. त्यांच्या भावनांना कोंडून ठेवण्याऐवजी मोकळा श्वास घेऊ द्या, कारण जेव्हा मुलं मनापासून व्यक्त होतील तेव्हाच ती खऱ्या अर्थाने आनंदी आणि सशक्त घडतील. धन्यवाद.
0: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आत्ताच आपण बालरोगतज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी भावनांची ओळख याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्ते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: बरी सर। श्रोतेहो परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपलं मनपूर्वक स्वागत। कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत शिराळा तालुक्यातील जैवविविधता याविषयी पत्रकार अशफाक अत्तार यांनी सांगितलेली माहिती।
1: नमस्कार श्रोतेहो, मी पत्रकार अशफाक अत्तार। आज आपण सफर करणार आहोत सांगली जिल्ह्याच्या पश्चिम टोकाला वसलेल्या निसर्ग, इतिहास, अध्यात्म आणि संस्कृतीचा अनोखा संगम असलेल्या शिराळा तालुक्याची। सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत वसलेला शिराळा तालुका हा पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्वाचे पर्यटन केंद्र म्हणून ओळखला जातो।
0: श्रोतेहो नमस्कार, परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। श्रोतेहो परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पावसाळा आणि पर्यावरण याविषयी पत्रकार अशफाक अत्तार यांनी सांगितलेली माहिती।
2: नमस्कार श्रोतेहो, मी पत्रकार अशफाक अत्तार। आज आपण पावसाळा आणि पर्यावरण यांचं

0: तूट नातं याविषयी जाणून घेणार आहोत. पावसाळा हा केवळ ऋतू नसून निसर्गाला नवसंजीवनी देणारा काळ आहे. उन्हाळ्याच्या कडक तापमानानंतर पावसाचे पहिले थेंब जमिनीवर पडतात आणि संपूर्ण सृष्टी नव्या उत्साहाने बहरून येते. कोरडी पडलेली जमीन हिरवाईने नटते, ओढे नाले वाहू लागतात आणि निसर्गाचे रूपच पालटून जाते. पाऊस हा पर्यावरणाचा जीवनदायी घटक आहे. पावसामुळे नद्या, तलाव, विहिरी आणि धरणांमध्ये पाणी साठा वाढतो, भूजल पातळी उंचावते आणि शेतीला आवश्यक असलेले पाणी उपलब्ध होते. त्यामुळे अन्नधान्य उत्पादन वाढून मानवी जीवन समृद्ध होते. पावसाळ्यात झाडे, वेली आणि वनस्पतींना नवसंजीवनी मिळते. जंगलातील जैवविविधता पुन्हा फुलून येते. अनेक पक्षी, प्राणी, कीटक आणि जलचरांसाठी हा प्रजननाचा महत्त्वाचा काळ असतो. रान फुले फुलतात, फुलपाखरे बागडू लागतात आणि निसर्ग रंगांची उधळण करतो. याच काळात डोंगर दऱ्यांमधून वाहणारे धबधबे, धुक्याने झाकलेले पर्वत आणि हिरव्या शालूने नटलेली शेती आपल्याला निसर्गाच्या सौंदर्याची जाणीव करून देतात. पावसाळा हा निसर्ग निरीक्षणासाठी आणि पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा काळ मानला जातो. मात्र पावसाळ्याचा आनंद घेताना पर्यावरणाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. प्लास्टिकचा कचरा नाल्यांमध्ये आणि ओढ्यांमध्ये टाकल्याने पाण्याचा प्रवाह अडतो आणि पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी करणं आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणं आवश्यक आहे. वृक्षारोपणासाठीही पावसाळा हा सर्वोत्तम काळ मानला जातो. या काळात लावलेली रोपे सहज रुजतात आणि त्यांची वाढ चांगली होते. प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावून त्याचं संगोपन केल्यास पर्यावरण संवर्धनासाठी मोठं योगदान देता येईल. पावसाचे पाणी अडवा आणि जिरवा हा संदेशही तितकाच महत्त्वाचा आहे. घरांमध्ये, शाळांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी पावसाचं पाणी साठवण्याच्या योजना राबवल्यास भविष्यातील पाणी टंचाईवर मोठ्या प्रमाणात मात करता येऊ शकते. आज हवामान बदलाचे परिणाम जगभर जाणवत आहेत. अनियमित पाऊस, वाढतं तापमान आणि नैसर्गिक आपत्ती यामुळे पर्यावरण संवर्धनाचं महत्त्व अधिक वाढलं आहे. त्यामुळे प्रत्येकाने निसर्गाशी मैत्री करून पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारणं आवश्यक आहे. श्रोते हो, पावसाळा आपल्याला निसर्गाशी जोडण्याची संधी देतो. हिरवीगार शेते, धुक्याने भरलेले डोंगर, खळखळणारे झरे आणि पक्ष्यांचा किलबिलाट हे सर्व आपल्याला पर्यावरणाचे महत्त्व पटवून देतात. म्हणूनच पावसाचा आनंद घेताना निसर्गाचे जतन करण्याचा संकल्प आपण सर्वजण मिळून करूया.
1: पावसाळा आणि पर्यावरण याविषयी अश्फाक अत्तर यांचे विचार आपण ऐकले. परिसर कार्यक्रमात निर्मिती आकाशवाणी सांगली केंद्र, कार्यक्रम प्रसारित करण्यात आला मुंबई केंद्रावरून. थोड्याच वेळात संस्कृत बातमीपत्र ऐकूया आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.
2: इयम आकाशवाणी. संप्रति वार्ताः श्रूयन्ताम् प्रवाचकः पुनीत त्रिपाठी. अथ वार्ताः. प्रधानमन्त्रिणा नरेन्द्रमोदिना ह्यः स्वनिवासे भारतसर्वकारस्य सचिवैः सह तृतीय उच्चस्तरीय उपवेशनस्य अध्यक्षता कृता, तथा च आधारभूतसंरचना, सम्पर्कं, सुरक्षा, विदेशकार्यं तथा शासनम् इत्येतैः सम्बद्धानां मन्त्रालयानां विभागानां च भावीकार्यसूच्यां चर्चापि कृता. सः सचिवान् देशस्य भविष्यं कथं भवितव्यम् इति दीर्घकालिकदृष्टिकोणेन चिन्तयितुम् उद्बुद्धवान्. अधिकान्तरसक्रियता तथा दत्तांशस्य प्रभावी प्रयोगस्य आह्वानं कुर्वन् श्री मोदी अवदत् यत् दत्तांशः राष्ट्रीय सम्पत्तिः भविष्यस्य संसाधनं च अस्ति। सः देशस्य रक्षा उद्यमं सुदृढीकरणस्य आवश्यकतायाः विषयेपि अवधानं प्रदत्तवान्, तथा च वैश्विकस्तरे अधिकप्रतिस्पर्धात्मकं कार्यं च कर्तुं प्रैरयत्। सभायां सचिवाः क्षेत्रीय प्राथमिकतासु उदयोन्मुखप्रतिसन्धिषु कार्यान्वयनविषयेषु च स्वानुभवान् विनिमयी कृतवन्तः। मन्त्रिपरिषदीय सचिवः प्रमुखमन्त्रालयानां विभागानां च सचिवाः प्रधानमन्त्रिकार्यालयस्य वरिष्ठाधिकारिणश्च अस्यां सभायाम् उपस्थिताः आसन्। भारतस्य आधिकारिकयात्रायाम् आगतः जापानदेशस्य रक्षामन्त्री सिन्जिरो कुइजुमी ह्यः प्रधानमन्त्रिणा नरेन्द्रमोदिना सह मेलनं कृतवान्। भारत जापान देशयोः मध्ये विशेष सामरिक वैश्विक सहभागित्वं सुदृढीकरणाय स्वस्व दृष्टिकोणस्य आदान प्रदानं कृतवन्तौ। भारत प्रशांत क्षेत्रे तथा च बहिः शान्तिः स्थिरता समृद्धिः च वर्धयितुं भारत जापान रक्षा सुरक्षा सहकारस्य महत्त्वमपि अधोरेखितवन्तौ। श्रीमोदिना रक्षाक्षेत्रे विशेषतः मेक इन इंडिया इत्यस्य आश्रये सह विकासस्य सह उत्पादनस्य च कृते भारतीय समवायैः स्टार्टअप इत्येतैः च सह सहभागित्वं कर्तुं जापान देशस्य कृते अवसराः निरूपितम्। रक्षामन्त्री कुइजुमी वर्यः द्वैपाक्षिक रक्षा सहकारस्य प्रगति विषये अवदत् यत् भारतेन सह सम्बन्धं सुदृढं कर्तुं जापान सर्वकारस्य निरन्तर प्रतिबद्धतां पुनः दृढीकृतवान्। भारतम् अद्य पुणेनगरे द्वादशमं ब्रिक्स सम्प्रेषण मन्त्रिणां सम्मेलनम् आयोजयति। अस्याः सभायाः अध्यक्षः केन्द्रीय संचार मन्त्री ज्योतिरादित्य सिंधिया वर्यः भविष्यति। सभायां ब्रिक्स सदस्य राष्ट्राणां संप्रेषण मन्त्रिणः वरिष्ठ प्रतिनिधयः च आईसीटी इति संगृह्य सूचना संप्रेषण प्रौद्योगिकीनां डिजिटल परिवर्तनस्य नवान्वेषणस्य संरचनायाः च विषये सहकारं सुदृढं कर्तुं चर्चां करिष्यन्ति। अयं कार्यक्रमः ब्रिक्स सदस्य राष्ट्राणां कृते उदयोन्मुख प्रौद्योगिकीनां डिजिटल सार्वजनिक संरचनायाः साइबर सुरक्षायाः क्षमता निर्माणस्य समावेशी डिजिटल संपर्कस्य च विषयेषु विचाराणाम् आदान प्रदानाय मञ्चं प्रददाति। राष्ट्रीय परीक्षण संस्थया NTA इत्यनेन उक्तं यत् तस्य आंसर की चैलेंज इति पद्धति सर्वेषां छात्राणां कृते निष्पक्षतया परिकल्पिता अस्ति, तथा च तस्य व्ययस्य विषये चिन्तामपि निराकृतम्। NTA इत्यस्य आंसर की चैलेंज इति एका ऑनलाइन इति आभासीय प्रक्रिया अस्ति, यत्र परीक्षार्थिनः अस्थायी आंसर की इत्येतस्मिन् त्रुटयः अन्वेष्टुं शक्नुवन्ति। इति वार्ताः।

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आला श्रावण या मालेत ऐकूया मराठी कवितेतून बहरलेल्या श्रावण महिन्याची ओळख करून देणारा राणी दुर्वे यांचा ललितबंध.
1: आला श्रावण. आजची श्रावण मेघानो ही कविता पद्मा यांचीच आणि आजचा भाग श्रावण ओव्या उखाण्यांचा. कहाणे उखाणे गाणी ओव्या हे सारे स्त्रीवाग्मय. श्रावण मेघानो या लवकर या.

0: श्रावण मेघानो, या या लवकर या, आषाढातले घनदाट मेघ आता बाजूला झाले आहेत, त्यांनी तुम्हाला छान वाट करून दिले ना, मग या तर लवकर या. तुमची माझी मैत्री तर बाळपणापासूनची, तुमची माझी मैत्री तर बाळपणापासूनची. तुम्ही यायला लागलात, वर्षाव करायला लागलात की चाफ्याच्या झाडाखाली उभं राहून तुम्हाला या या लवकर या म्हणायचं, आणि तुम्ही आलात की तुमच्या रिमझिम नाचात सामील होऊन ओव्या म्हणायच्या, श्रावण मेघानो या या लवकर या. लोकांनी लोकांसाठी सांगितलेलं, लोकांना ऐकावंसं वाटणारं, लयबद्ध सोप्या रचनाशैलीचं आणि आशयानेही सरळ सोपं असणारं साहित्य म्हणजेच लोकसाहित्य. त्यात उत्स्फूर्तपणे ओठावर येणारी गीतं, उखाणे, ओव्या, भारुडापासून कहाण्यांपर्यंत सारं काही येतं. ओबी वाङ्मयात स्त्रियांनी जणू आपला आत्माच ओवला आहे. अनेक प्रसंगांना साजेशा ओव्या असत. पूर्वीच्या काळी मुलींची लग्न लहानपणी होत असत आणि खेळत्या बागडत्या वयाच्या मुली सासरी जात असत. त्यांना माहेरी येता यावं, मोठेपणाचं ओझं उतरवून मनसोक्त खेळता यावं म्हणून ही श्रावण महिन्याची फट काढली असावी. माहेरवाशिणी हौशींनी घरी येतात, मंगळागौरी पुजतात, खेळ खेळतात, नागपंचमीच्या दिवशी आंब्याच्या झाडाला झोके बांधले जातात, पंचमीच्या गाणी गात उंच जाणाऱ्या झोक्यांबरोबर मुलींच्या आनंदाच्या लाटाही उंच जात असत. आज घडीला शिकलेल्या, स्वतःच्या पायावर उभ्या असलेल्या स्त्रीचं जीवन आता माहेरापुरतं संकुचित राहिलेलं नाही. पण समाज म्हणजे अनेक स्तरांचा पट. पंढरपूरच्या वारीत तुळशी वृंदावन डोक्यावर घेतलेल्या बायका चालताना ओव्या गात असतात. त्यांच्या मुखातून इतक्या सहज ओव्या निघतात की आपण चकित व्हावं. बरं, त्याचा अर्थही अनेकदा गहन असतो, पण या मात्र सहज चालता चालता जगण्याचं तत्वज्ञान सांगून जातात. मंगळागौर नागपंचमीच्या जागरणात फुगड्या रंगताना डिगभर उकाणे होतात. पहाटेच्या उठू फुले आणू पाठीभर, आज आहे मंगळागौर उषाताईची. फुगडी खेळू ये तू ग मी ग सखी, राहील ओळख जन्मवेरी. दणदण फुगडी दणांतो सोपा, खेळता सुटे खोपा मैत्रिणींचा. एकमेकींची उडीदोणी काढणं, चिमटे घेणं, चिडवणं, सारं काही त्या फुगडीच्या उकाण्यातून बाहेर येईल. चिपाडबाई चिपाड जोंधळ्याचं चिपाड, चिपाडबाई चिपाड जोंधळ्याचे चिपाड, अण्णांनी बायको केली आपल्यापेक्षा धिपाड. एखाद्या मुलीला मध्ये घेऊन मुली फेर धरत, एरवी तिला जे सांगता येणार नाही तो सासुरवाद तिने ह्या फेऱ्यांमध्ये फिरताना व्यक्त करावा. खुंटण मिरची जाशील कैशी, गोलातल्या मुलींनी सांगाव्या आपल्या व्यथा. सासू मारिते, बाकीच्या मुलींनी म्हणावं बरं करीते. ह्या तक्रारी सगळ्या सासरच्यांबद्दल, नवरा मात्र प्रेम करतो. भुई फुगडी किंवा बैठी फुगडी ही साध्या फुगडीपेक्षा दमछाक करणारी, पण त्यातही बैठी फुगडी घालताना प्रश्न उत्तरं रंगत. लाह्या लाटणी सूप खेळाचे अनंत प्रकार कुणी शोधून काढले कुणास ठाऊक. अगं ग चौथी माझ्या बांगड्या चोरल्यास का ग करत लाटणी आपटावेत. शेवटी उरत असे तो खेळाचा जोश आणि लाटण्यांचा आवाज. मुला लेकरांचं आनंदाने बागडणाऱ्या स्त्रिया. फडफड करूनी भिजले आपले पंख पाखरे सावरती, फडफड करूनी भिजले आपले पंख पाखरे सावरती, सुंदर हरणी हिरव्या कुरणी निज बाळांसह बागडती, सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निज बाळांसह बागडती. चला सखियानो घेऊ झाडावर झोके, चला सखियानो घेऊ झाडावर झोके, आकाश देऊ धक्के आपुल्या पाया. म्हणणाऱ्या बायकांनी खरोखरच गेल्या शतकात आपल्या पायांनी आभाळाला धक्के दिले आहेत. आला श्रावण, उद्या भेटूच पुन्हा श्रावण श्रवण करायला.
1: आला श्रावण या मालेत आत्ताच आपण ऐकला राणी दुर्वे यांचा ललितबंध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: नागपूर आकाशवाणी केंद्र घेऊन येत आहे कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारण माझा आवार माझे शिवार। या कार्यक्रमात ऐका जैव सुरक्षा कुक्कुटपालन व्यवस्थापनातील उत्तम पर्याय या विषयी डॉक्टर MM कदम यांची मुलाखत, तसेच शेताच्या बांधावर या मालिकेत प्रगत शेतकरी सचिन चिकनकर मुक्काम कामठी जिल्हा नागपूर यांची मुलाखत। हा कार्यक्रम सोमवार 24 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रावरून प्रसारित केला जाईल।
1: प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून। आम्ही सहक्षेपित करणार आहोत थोड्याच वेळात।

0: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:07 आणि 14 सेकंद झाले आहेत. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या.
1: श्रोते हो, येत्या बुधवारी वनिता मंडळ कार्यक्रमात अवश्य ऐका, केल्याने होत आहे रे हे सिद्ध करून दाखवणाऱ्या प्लास्टिक वॉरियर डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांची विद्यागौरी तामनकर हिने घेतलेली मुलाखत.
2: वेस्ट मॅनेजमेंट करायचं असेल तर मला वाटतं आधी पहिल्यांदा स्वतःच्या घरात सुरू करावं आणि आजूबाजूच्या जरी तुम्ही दोन घरात, कारण समाज म्हणजे शेवटी काय, आपण आपलं घर आणि आजूबाजूची एक 4-5 घरं जरी सुरुवात केली तरी तिथनं सुरुवात होईल. कारण जग बदलायचं असेल ना तर ते खूप अवघड आहे, पण आपल्या आजूबाजूचं आपण जर जग पहिलं बदलायला सुरुवात केली आणि एवढा जरी प्रत्येक महिलेने विचार केला ना, कारण मला असं वाटतं की 1 किलो जरी आपण प्लास्टिक वाचवलं तर म्हणजे आपण 6 किलोग्रॅम कार्बन डायऑक्साईड एमिशन वाचवतो. आणि प्रत्येकाने एवढं जरी केलं ना तरी मला वाटतं प्रत्येक जणच लीडर आहे.
1: जरूर ऐका बुधवारी 26 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि 27 ऑगस्ट रोजी दुपारी 12 पुणे विविध भारती 101 FM वरून. सूत्रसंचालन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन. ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
3: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
4: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
1: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
3: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
4: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
1: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
3: खरंच, मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
5: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.
6: मनोरंजन पूरे परिवार का, कनेक्टिविटी पूरे भारत की, BSNL फाइबर सुपर प्लस OTT 1199 रुपए वाला प्लान अब पाई सिर्फ 1111 में. 200 Mbps 25 OTT 5000 GB डेटा और 24/7 अनलिमिटेड कॉलिंग. सीमित अवधि का ऑफर. अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1-800-444 पर कॉल करें. BSNL हर परिवार का भरोसा.
0: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
7: आकाशवाणी पुणे, योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ब्रिक्स देशांच्या दूरसंवाद मंत्र्यांची बैठक आज पुण्यात. जलसंधारण दिनानिमित्त आज राज्यभर महावॉकेथॉनचं आयोजन. राज्यात सुट्या खाद्यतेलावर बंदी. महात्मा ज्योतिबा फुले समग्र वाङ्मय या ग्रंथाचा 7 भाषांत अनुवाद करणार. सांस्कृतिक कार्यमंत्र्यांची घोषणा. आणि राज्यात 1 जून ते 20 ऑगस्ट दरम्यान सरासरीच्या 92% पाऊस. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या अध्यक्षतेखाली आज पुण्यात ब्रिक्स देशांच्या दूरसंवाद मंत्र्यांची बैठक होत आहे. या परिषदेत सदस्य देशांचे दूरसंवाद मंत्री आणि वरिष्ठ प्रतिनिधी, माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञान, डिजिटल रुपांतरण, नवोन्मेष तसंच लवचिक डिजिटल पायाभूत सुविधा याविषयी चर्चा करतील. बदलासाठी, अनुकूल भविष्यासाठी माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञान क्षेत्रात नवोन्मेष, सहकार्य आणि हस्तांतरण ही या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना आहे. उदयोन्मुख तंत्रज्ञान, डिजिटल पायाभूत सुविधा, भविष्यातील नेटवर्क, सायबर सुरक्षा, क्षमता उभारणी आणि सर्वसमावेशक डिजिटल कनेक्टिव्हिटी या विषयांवर या परिषदेत विचारविनिमय होईल. दरम्यान, या पार्श्वभूमीवर पुण्यात झालेल्या 5 दिवसांच्या चर्चासत्रात डिजिटल सुरक्षा, विश्वास आणि तंत्रज्ञानाचा जबाबदार वापर या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. सायबर सुरक्षा, विश्वासार्ह माहिती आणि दूरसंचार तंत्रज्ञान याविषयीच्या कालच्या परिसंवादात दूरसंचार विभागाचे सचिव अमित अग्रवाल यांनी भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांवर भाष्य केलं. आधार

0: आणि यूपीआय ही वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून विकसित करण्यात आलेल्या डिजिटल पायाभूत सुविधांची उत्तम उदाहरणं आहेत, असं अग्रवाल यावेळी म्हणाले. देशातल्या 176 सागरी प्रशिक्षण संस्था आणि 533 अधिक मान्यताप्राप्त भरती तसंच नियुक्ती संस्था आणि विद्यापीठांमधलं सहकार्य वाढल्यास पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं. 63व्या राष्ट्रीय सागरी दिनाच्या कार्यक्रमाचं उद्घाटन करताना राज्यपाल काल मुंबईत बोलत होते. सागरी क्षेत्राच्या विकासात खलाशांचं योगदान अत्यंत मोलाचं असून त्यांची सुरक्षितता आणि शारीरिक तसंच मानसिक आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य दिलं पाहिजे, असं राज्यपाल यावेळी म्हणाले. विकसित भारत हा विकसित सागरी क्षेत्राशिवाय अपूर्ण राहील, असं मत राज्यपालांनी व्यक्त केलं. राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 21 ऑगस्ट जलसंधारण दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं राज्यभरात महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर हे अभियान तसंच विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली आहे. या अभियानात सहभागी होण्याचं आवाहन करताना सुनेत्रा पवार म्हणाल्या,
1: माती आणि पाणी ही केवळ निसर्गाची संपत्ती नसून आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य आहे. म्हणूनच माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा या ध्येयाने ही मोहीम केवळ शासनाचीच न राहता आपल्या सर्वांची लोकचळवळ बनवूया. सर्व नागरिक, महिला, युवक आणि विद्यार्थ्यांनी वॉकेथॉन आणि रील स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं मी आवाहन करते.
0: जलसंधारण ही केवळ शासनाची योजना नाही तर शासन आणि समाजाच्या सामूहिक सहभागातून यशस्वी होणारी लोकचळवळ असून जलस्रोतांचं संवर्धन आणि पाण्याचा जबाबदारीनं वापर करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याचे मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केलं आहे. दरम्यान यानिमित्त आयोजित रील स्पर्धेसाठी रील अपलोड करण्याची मुदत 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे. नागपूरमधल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील व्हेंटिलेटर युनिटचं लोकार्पण काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या महाविद्यालयातल्या तसंच इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातल्या आणि संलग्न रुग्णालयांमधल्या विविध विकासकामांची तसंच वैद्यकीय सुविधांची पाहणी केली. गडचिरोली जिल्ह्यातील जपताला इथल्या सर्पदंश पीडित बालिकेच्या प्रकृतीचीही मुख्यमंत्र्यांनी चौकशी केली. दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त काल देशभरात सद्भावना दिवस पाळण्यात आला. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी लोकभवन इथं राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. यावेळी राज्यपालांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी तसंच पोलीस अधिकारी आणि जवानांना सद्भावना प्रतिज्ञा दिली. राज्यात अन्य जिल्ह्यांमध्येही सद्भावना दिनानिमित्त माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. सुटं किंवा सीलबंद नसलेल्या खाद्यतेलात भेसळ आढळून आल्यानं असं खाद्यतेल ग्राहकांनी खरेदी करू नये, असं आवाहन अन्न आणि औषध प्रशासनाचे विभागीय आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलं आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. या खाद्यतेलांमध्ये शेंगदाणा, मोहरी, सूर्यफूल, राईस ब्रान, पाम, नारळ आणि मका यासारख्या तेलांचा समावेश आहे. तसंच सीलबंद तेल खरेदी करताना देखील त्याचं नाव, उत्पादन आणि समाप्तीची तारीख तपासण्याचा सल्ला मुंढे यांनी दिला आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 200वी जयंती वर्षानिमित्त राज्य शासनातर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या महात्मा ज्योतिबा फुले समग्र वाङ्मय या 861 पानी ग्रंथांचा 7 भाषांमध्ये अनुवाद करण्यात येईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांनी केली. हिंदी, सिंधी, गुजराती, संस्कृत, तेलुगू, बंगाली आणि गोर बंजारा या भाषांमध्ये अनुवाद करणार असल्याचं त्यांनी काल मुंबईत अनुवाद कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी सांगितलं. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 200वी जयंती वर्षानिमित्त केंद्र सरकार आणि राज्य शासन यावर्षी विविध उपक्रम राबवणार आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. मराठी सिनेमा खऱ्या अर्थानं लोकाभिमुख करून त्याला वेगळी उंची प्राप्त करून देण्याचं काम अभिनेते अशोक सराफ यांनी केलं, असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. ज्येष्ठ चित्रपट अभिनेते अशोक सराफ यांचा काल नागपूरमध्ये झालेल्या नागरी सत्कार सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. नागपूर महानगरपालिका, विदर्भ गौरव प्रतिष्ठान आणि श्री सिद्धिविनायक ट्रस्ट यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अशोक सराफ यांना सन्मानचिन्ह आणि 5 लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. जिल्हास्तरीय विकासाला चालना देण्यासाठी संस्थात्मक क्षमता बळकटीकरण प्रकल्प अर्थात महाश्रॉईड प्रकल्प राज्यातल्या विविध जिल्ह्यात राबवण्यात येत आहे. या प्रकल्पाला जागतिक बँकेचं अर्थसहाय्य मिळालं आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीमध्ये 100% गुण मिळवून कोल्हापूर जिल्ह्यानं राज्यात

0: प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड यांच्यासह सर्व प्रशासनाचं अभिनंदन केलं आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुढील वर्षी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र अर्थात इयत्ता 10वीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणी सुधार योजनेअंतर्गत तसंच आयटीआयच्या ट्रान्सफर ऑफ क्रेडिट योजनेतल्या विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावेत असं आवाहन मंडळातर्फे करण्यात आलं आहे. नियमित शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत 31 ऑक्टोबरपर्यंत असून विलंब शुल्कासह 1 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत अर्ज स्वीकारले जातील. राज्यातल्या 8वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दप्तरं मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. याचा लाभ महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार आहे. यासाठी 174 कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या निधीला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. गेल्या काही दिवसापासून अकोला जिल्ह्यात पावसानं दडी मारल्यानं खरीप हंगामातील पिकं धोक्यात आली आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. यंदाच्या पावसाळ्यात राज्यात 1 जून ते 20 ऑगस्ट दरम्यान सरासरीच्या 92% पाऊस झाला आहे. राज्यात या कालावधीत 723 मिलीमीटर पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात 665.1 मिलीमीटर पाऊस नोंदवण्यात आला आहे. जुलैमध्ये राज्यात सरासरीच्या 131% पाऊस झाला, मात्र ऑगस्टमध्ये पावसाचा जोर कमी झाला आहे. ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत कोकणात 85%, पुणे विभागात 61% आणि नाशिकमध्ये 59% पाऊस नोंदवण्यात आला, तर छत्रपती संभाजीनगर विभागात 30%, अमरावती 23% आणि नागपूर विभागात 34% पाऊस नोंदवण्यात आला आहे. रत्नागिरी ते कोल्हापूर महामार्गावरच्या आंबाघाटातून एसटीची वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे. सध्या फक्त दिवसाच्या वेळेतच पोलीस संरक्षणात मर्यादित संख्येनं एसटी बस या मार्गावरून सोडल्या जात आहेत. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर अन्य एसटी बस देखील या मार्गावरून सोडण्यात येतील अशी माहिती एसटीचे विभाग नियंत्रक अश्वजीत जानराव यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते दिलीप पनकुले यांचं काल नागपूरमध्ये हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. त्यांनी पक्षाचे माजी शहराध्यक्ष तसंच सरचिटणीस म्हणून जबाबदारी सांभाळली होती, तसंच पक्षाचे राज्य पर्यवेक्षक म्हणूनही काम पाहिलं होतं. पनकुले यांच्या निधनाबद्दल राजकीय तसंच सामाजिक क्षेत्रातल्या विविध मान्यवरांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे. पुण्यात सुरू असलेल्या 16व्या हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत झारखंड आणि मध्य प्रदेश संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. पिंपरीतल्या मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर काल झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात झारखंड संघानं ओडिशा संघाचा पराभव केला. हवामान. राज्यात आज कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ब्रिक्स देशांच्या दूरसंवाद मंत्र्यांची बैठक आज पुण्यात. जलसंधारण दिनानिमित्त आज राज्यभर महावॉकेथॉनचं आयोजन. राज्यात सुट्या खाद्यतेलावर बंदी. महात्मा ज्योतिबा फुले समग्र वाङ्मय या ग्रंथाचा 7 भाषांत अनुवाद करणार. सांस्कृतिक कार्यमंत्र्यांची घोषणा. आणि राज्यात 1 जून ते 20 ऑगस्ट दरम्यान सरासरीच्या 92% पाऊस. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा, एक छान सवय स्वतःला बदला.
2: ओला वेगळा खतासाठी, सुका वेगळा पुन्हा वापरण्यासाठी. शिस्त लावू थोडी, धन्यवाद देईल पुढची पिढी.
3: 2 डबे घरात ठेवू, ओला सुका वेगळा करू. स्वच्छ घर, स्वच्छ शहर, सौंदर्यात घालू भर.
4: मग
3: मग काय,
4: स्वतःपासून सुरुवात कर.
5: नमस्कार. एक कळकळीशी विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणार ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपिढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान, एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537°C आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी।
1: 7:23 झाली आहेत। आता जाणून घेऊया दिनविशेष। जगविख्यात धावपटू उसेन बोल्ट यांचा जन्मदिवस 21 ऑगस्ट 1986 या दिवशी त्यांचा जन्म झाला। आगळ्या वेगळ्या शैलीसाठी ओळखले जाणारे भारताचे फिरकी गोलंदाज VB चंद्रशेखर यांचा जन्म 21 ऑगस्ट 1961। महाराष्ट्राचे 13वे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा जन्म 21 ऑगस्ट 1934। 21 ऑगस्ट 1909 ना घ देशपांडे ज्येष्ठ कवी यांचा जन्म। भारत सेवक समाजाचे एक संस्थापक सदस्य, सेवा सदन या संस्थेचे शिल्पकार आणि सहकारी चळवळीचे आद्य समर्थक गोपाळकृष्ण देवधर यांचा जन्म 21 ऑगस्ट 1871। ज्येष्ठ कलावंत शहनाई नवाज या उपाधीनं सन्मानित करण्यात आलेले बिस्मिल्ला खान हे जग सोडून गेले 21 ऑगस्ट 2006 या दिवशी। सदाबहार अभिनयानं मराठी रसिकांच्या मनावर दीर्घकाळ राज्य गाजवणारे ज्येष्ठ कलावंत शरद तळवलकर यांचं निधन 21 ऑगस्ट 2001 या दिवशी। आपण ऐकत होतो दिनविशेष।

आमचं यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई केंद्र प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपलं स्वागत करते. जलसंधारण म्हणजे केवळ पाणी साठवणं नाही, तर उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब योग्य पद्धतीनं वापरणं, भूजल पुनर्भरण वाढवणं आणि गावागावात जलसुरक्षा निर्माण करणं हे आहे. हवामान बदल, पावसाचं बदलतं स्वरूप आणि वाढती पाणी टंचाई यामुळे जलसंधारणाचं महत्व दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत पाणी अडवा, पाणी जिरवा हा विचार अधिक व्यापकपणे अंगीकारण्याची गरज आहे. मृद व जलसंधारण विभागामार्फत राज्यात जलयुक्त

0: शिवार अभियान, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार, प्रधानमंत्री कृषी सिंचन पाणलोट विकास घटक, माझी मालगुजारी तलावाचं पुनर्जीवन, लघुसिंचन प्रकल्प, सिमेंट बंधारे आणि मृदसंधारणाची विविध कामं राबविली जात आहेत. या योजनांच्या माध्यमातून जलसाठे वाढवणं, शेतीला पाणी उपलब्ध करून देणं आणि गावांना जल सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या सर्व उपक्रमांमध्ये शासनाबरोबरच ग्रामपंचायत, शेतकरी, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांचा सहभाग हा महत्वाचा आहे. तसंच जलसंधारणांच्या कामांना लोकचळवळीचं स्वरूप कसं देता येईल याविषयी आपण जाणून घेणार आहोत मृद व जलसंधारण विभागाचे माननीय सचिव जितेंद्र पापळकर यांच्याकडून. चला तर मग ऐकूया जलसुरक्षित महाराष्ट्राच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांविषयी. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. मला पुन्हा थोडंसं वॉक फॉर वॉटर या विषयाकडे यावंसं वाटेल. नेमकी त्यामध्ये थीम काय आहे, म्हणजे त्यात काही घोषणा दिल्या जाणार आहेत, तिथे काय कशा पद्धतीने वॉक फॉर वॉटर असणार आहे?
1: वॉक फॉर वॉटर ही जी मूळ संकल्पना आम्ही मांडली आहे त्यामध्ये एक तर महाराष्ट्र हा एक तर कृषीप्रधान महाराष्ट्र आहे. आपलं सर्व जे काही अवलंबून आहे ते शेती आणि आपल्या शेती आणि शेतीशी जमीन, माती आणि पाणी याच्याशी आपला अतिशय जवळचा संबंध आहे. आणि त्याच्यामुळं या माती आणि पाणी या दोन्ही विषयांशी युवक पण जोडले जावे, गावातील सर्व लोकांच्यापर्यंत आपण पोचावं, हा मूळ उद्देश ह्या वॉक फॉर वॉटरचा मूळ उद्देश तेवढाच आहे. आणि या निमित्तानं जलसंधारण विभागाची येत असलेली कामं जी आहेत ती कामं पण लोकांच्यापर्यंत आपल्याला कशी नेता येतील, असलेली जी काही स्ट्रक्चर्स आहेत ती स्ट्रक्चर्स आपल्याला दुरुस्त करून घेऊन त्याच्यात आपल्याला पाण्याचा संचय आपल्याला कसा करून घेता येईल, ह्या सर्व बाबी या वॉक फॉर वॉटरच्या निमित्तानं आम्ही पुढे आणणार आहोत.
0: शालेय जे विद्यार्थी आहे आणि महिला यांच्यासाठी काय सांगणार आहे?
1: 15 ते 30 वयोगटातली जी काही युवती आहेत, म्हणजे गर्ल्स असतील किंवा 30 वयोगटातल्या महिला असतील, आजकाल महिला पण आता फार ट्रेंड झालेल्या आहेत रील बनवण्याच्यासाठी, आणि मला वाटतं त्यांचा पण मोठा उपयोग याच्या निमित्तानं होईल. आणि त्यांना पाण्याचा काटकसरीने वापर हा अत्यंत महत्त्वाचा भाग त्यांच्यासाठी आहे. कारण तुम्ही बघा, घराघरामध्ये आपण आपल्या घरात जरी आपण बघितलं तरी भांडी धुताना किंवा तुमच्याकडचे कपडे धुताना आपल्याकडे येणाऱ्या ज्या काही महिला असतात किंवा काम करणं त्यामध्ये खूप पाण्याचा गैरवापर होत राहतो, पाणी सतत वाहत राहतं. आणि तुम्ही बाहेर बघा, तुमच्या जर तुम्हाला बाहेर ऑब्झर्व केलं तर आपल्याला कार वॉश करणाऱ्यांचे कडे मोठ्या प्रमाणामध्ये कारचं वॉशिंगमध्ये पाणी खूप मोठ्या प्रमाणात जात आहे, फ्लशमध्ये पाणी खूप मोठ्या प्रमाणात जात आहे. ह्या सगळ्या पाण्यांचा जर का आपण विचार केला तर देशीचं म्हणजे एका दृष्टीने पाहिलं तर हे क्रिमिनल ऍक्ट आहे. पाण्याचा अपव्यय टाळणे हा म्हणजे अतिशय भविष्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर हा फार मोठा विचार आणि फार मोठ्या याच्यावरती फार बारकाईने विचार होण्याची गरज आहे. आणि हाच विचार आम्ही लोकांच्या घरापर्यंत पोहोचवणे हे या मूळ ह्या दोन रील फॉर चॅलेंज आणि वॉक फॉर वॉटरचं मूळ उद्देश आहे.
0: हे सगळं झालं गावांसाठी, गावांमध्ये आपण हा प्रचार प्रसार करताय, शहरात काय?
1: म्हणजे खऱ्या अर्थानं हा इसेन्स जो आहे की हे पाणी आपल्यासाठी आहे आणि हे पाणी आपण आत्ता वाचवलं नाही तर आपल्याला पुढे आपण वाचू शकणार नाही, हा मुळात विचारच आता शहरात आणि ग्रामीण दोन्ही भागामध्ये सारख्या पद्धतीने रुजवण्याची गरज आहे. आणि म्हणून सर्व शाळांमधून आम्ही याच्या पद्धतीच्या वादविवाद स्पर्धा ठेवल्या आहे, निबंध स्पर्धा ठेवल्या आहे, वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांना लेखासाठी आम्ही उद्युक्त करतोय, वृत्तपत्रांच्या माध्यमातून आपण लोकांच्यापर्यंत पोहोचतोय की हे तुम्ही सेव्ह करा, ह्याला तुम्हाला हे जर का आपण आता आपण त्यात काही करू शकलो नाही तर भविष्य तुम्हाला कधीही माफ करणार नाही. आणि म्हणून शहराच्या भागामधलं देखील शहराचं देखील एक प्लॅनिंग करणे, शहराचा ज्या ठिकाणी उतार असेल त्या ठिकाणी छोटं तळे निर्माण करणे, त्या ठिकाणी तुमच्याकडचं जे काही ड्रेनेजचं वॉटर असेल ते ड्रेनेज वॉटर थांबवून घेऊन त्याचा रियूज कसा करता येईल, पाण्याचा रियूज किंवा रिसायकलिंग ऑफ वॉटर कसं करता येईल याच्या अनुषंगाने शहरांनी शहराच्या असलेल्या महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती यांनी त्यांचं नियोजन करणे, ह्यासाठी शहरातल्या देखील लोकांना आम्ही याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करून घेण्यासाठी आम्ही आयोजित करतो.
0: नक्कीच सर. आता तुम्ही फार सुंदर घोषवाक्य पण आणलेली आहे, जसे माती वाचवा, पाणी जपा आणि सुरक्षित भविष्य घडवा. काय नेमका या घोषवाक्यांमागचा उद्देश आणि अशी घोषवाक्य ही किती प्रभावी होतात जनसामान्यांमध्ये, काय वाटतंय?
1: सेव्ह सॉइल, सेव्ह वॉटर आणि सिक्युअर टुमॉरो या तिन्ही वाक्यांमधून आपण आमच्या मृदसंधारण विभाग, जलसंधारण विभाग आणि तुमचं फ्युचर हे कसं याच्याशी याची सांगड घातली गेलेली आहे हे त्याच्यावरून लक्षात येतं. देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी कॅश द रेन हा एक मूलमंत्र दिला आहे. कॅश द रेन, जलसंचय, जनभागीदारी ह्या माध्यमातून एक मोठं पोर्टल देशासाठी त्यांनी निर्माण केलं आहे. आणि त्याच्यामध्ये देखील हेच हीच बाब

0: हवी आहेत की तुम्ही पडलेलं पावसाचं पाणी थांबवा, पडलेलं पाणी पावसाचं पाणी तुम्ही कॉन्झर्व करा. जलसंचयन करण्याच्यासाठी वेगवेगळे तुमच्याकडचे जे जे काही तुम्हाला करता येईल, तलाव बनवा, साठवण तलाव बनवा, पाझर तलाव करा. नाहीच काही झालं तर तुमच्या पडलं पावसाचं पाणी, तुमच्या बिल्डिंगमधलं पावसाचं पाणी तुम्ही तुमच्या बिल्डिंगमध्ये तुम्हाला चांगलं ते जमा जमा करून ठेवता येईल आणि त्याचा वापर तुम्हाला तुमच्याकडच्या रियूजच्या वॉटरसाठी तुम्हाला करता येईल. तर पाण्याचं जलसंचयन कसं करणं हा मूलमंत्र घेऊन राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब आणि आमचे मंत्री जलसंधारण मंत्री राठोड साहेब आणि आमचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक साहेब यांच्या एकत्रित या विचारमंथनामधून हा उपक्रम पुढे येतोय. आणि हा उपक्रम पुढे नेत असताना ह्या लोकांचं फार मोठं योगदान याच्यात राहणार आहे. त्याच्यामध्ये आमच्या सर्व राज्याचे आमचे मंत्री, पालकमंत्री, आमदार महोदय, खासदार महोदय, आमचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, महापौर, हे सगळे लोक ह्या वॉकॅथॉनच्या निमित्तानं आम्ही एकत्र करणार आहोत जिल्ह्याला, जेणेकरून प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे, कुठेतरी त्याच्या डोक्यामध्ये हा विचार विचारून गेला पाहिजे की येस, हे पाणी आपल्याला आत्ता वाचवायला लागेल, वाचवल्याशिवाय आपला पुढे पर्याय नाही, हा विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हाच मुळात या जल म्हणजे सेव्ह सॉइल सेव्ह वॉटर आणि सेव्ह युअर फ्युचर टुमॉरो असा त्याच्यामागचा मूळ उद्देश आहे.
1: नक्कीच हा उपक्रम राबवत असताना जर काही जनतेला यामध्ये सहभाग करायचा असेल तर त्याचं काही रजिस्ट्रेशन आहे का? ते जसं दिंडी चालते तर ही पाण्याची दिंडी आहे काय सांगाल?
0: ह्याचं आम्ही काय केलं, याला एक क्यू आर कोड दिलेला आहे आणि या क्यू आर कोडच्या माध्यमातून प्रत्येकाला ज्याला ज्याला कुणाला याच्यामध्ये वॉकॅथॉनमध्ये सहभागी व्हायचं असेल तर त्याला वॉकॅथॉनसाठी किंवा ज्याला रील फॉर चॅलेंजमध्ये सहभागी व्हायचं असेल तर त्यांनी रील फॉर चॅलेंजसाठी हा क्यू आर कोड त्यांनी रजिस्टर करून घेतला पाहिजे, क्यू आर कोडवरती आपली नोंदणी केली पाहिजे आणि मग त्यांनी त्यांचा जो आमचा हॅशटॅग आहे सेव्ह सॉइल सेव्ह वॉटर, हॅशटॅग सेव्ह सॉइल सेव्ह वॉटर, याच्यामध्ये त्यांनी आपली जी काही रील आहे ती रील त्यांनी टॅग करावी, जेणेकरून ती आमच्या अकाउंटला ती दिसेल. आणि मग त्याचं आम्ही जिल्ह्याच्या स्तरावरती त्याची एक आम्ही जिल्हास्तरीय कमिटी केलेली आहे, त्या कमिटीच्या माध्यमातून या रील्सचं त्याची स्क्रुटिनी होईल आणि मग त्याच्यातनं त्याला फर्स्ट सेकंड थर्ड प्राइसेस हे प्रत्येक जिल्ह्यामधून दिल्या जाणार आहेत. वॉक फॉर वॉटरमध्ये देखील वॉकॅथॉन पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी देखील अशाच पद्धतीनं ज्यांचं ज्यांचं वॉक त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केला त्याच्यापैकी पण काही लोकांना सीएसआरच्या माध्यमातून आम्ही काही बक्षिसं देण्याच्यासाठी तर नियोजन करण्याचं जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केलेली आहे. त्याही लोकांना त्याच्या एक टोकन म्हणून त्यांना एक काहीतरी आपल्याकडून दिलं जावं एवढे लोक जमल्यानंतर, म्हणून त्यासाठी त्यांची पण आम्ही व्यवस्था करत आहोत. तर या क्यू आर कोडचं मात्र रजिस्टर नोंदणी ही आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला हे कळेल की महाराष्ट्रामधील लोक हे किती जागरूक आहेत, महाराष्ट्रातील किती लोक हे पाण्याच्या विषयी जागरूक आहेत आणि पाण्याच्या या वॉक फॉर वॉटरमध्ये किती लोक सहभागी होऊ शकतात, ही लोक चळवळ व्हावी, ही जनतेची चळवळ व्हावी हाच याच्या मागचा मूळ उद्देश आहे.
1: जनतेचा सहभाग असली तर ती चळवळ नेहमीच यशस्वी होते, इतिहासही सांगतोय. बरं, हा जो क्यू आर कोड आहे हा कुठे उपलब्ध होईल?
0: हा आम्ही सर्व आमच्या वेबसाईटला अवेलेबल आहेत, आमच्याकडे आम्ही सर्व ठिकाणी जे जिल्ह्याला जे जिल्ह्याचे जिल्हा जलसंतरण अधिकारी त्यांच्या माध्यमातून आम्ही जो लोगो दिला त्याच्यावरती पण अवेलेबल आहे. आम्ही आता वृत्तपत्रात जाहिराती देतो त्याच्यावरती पण अवेलेबल आहे. सर्व ठिकाणी त्यांना लोगो अवेलेबल होईल अशी व्यवस्था ही सर्व ठिकाणी आहे आणि त्या लोगोचं व त्या क्यू आर कोडच्या अनुषंगाने त्यांचं रजिस्ट्रेशन जर झालं तर आपल्याला खऱ्या अर्थाने हे कळेल की किती लोक आपल्या याच्यात सहभागी होते.
1: सोशल मीडिया हा सगळ्यात महत्त्वाचा आणि प्रभावी जे माध्यम आहे तर त्याचा उपयोग कसा करता आहात?
0: हे सगळे जे काही आम्ही आता क्यू आर कोड आणि सगळे जे काही आम्ही करतो ते सगळ्या सोशल मीडियावरती आम्ही टाकलेले आहेत. आमच्या ट्विटर हँडलवरती आहे, आमच्या इंस्टावरती आहे, इंस्टाग्रामवरती पण आहे, आमच्या फेसबुक आणि याला पण लाईव्ह आहे. सगळ्या ठिकाणी आम्ही ही हा जो काही क्यू आर कोड लोगो आणि वॉकॅथॉनचं जे काही मूळ पोस्टर जे आपण पाहतात हे सगळं पोस्टर आम्ही सगळ्या ठिकाणी ते व्हायरल केलेलं आहे.
1: आणि हा जो काही वॉक सुरू होणार आहे त्याची सुरुवात कुठून होणार आहे?
0: मुंबईमध्ये आम्ही हा प्रोग्राम माननीय मुख्यमंत्री मोदींच्या हस्ते आम्ही सुरू करणार आहोत. तो साधारणतः वरळीला आमचं घेण्याचं नियोजन आहे आणि वरळीच्या जो प्रोमनाडचा जो एरिया आहे त्या एरियामध्येच ही 3 किलोमीटरची वॉक त्याचा पूर्ण होईल. आणि जिल्ह्याला मात्र जिल्ह्याच्या ठिकाणी सर्व जिल्हाधिकारी याचं नियोजन करत आहेत. जिल्ह्याचे आमचे कार्यकारी अभियंता जे जलसंधारणचे कार्यकारी अभियंता आहेत ते याच्यामध्ये लीड रोलमध्ये आहेत. कलेक्टर साहेब सगळ्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सीओ जिल्हा परिषद SP महापालिका आयुक्त या सर्वांनी एकत्र येऊन सगळ्यांच्या बैठका पण झालेल्या आहेत. त्याच्या ठिकाणी त्यांच्या ठिकाणी त्यांचा जो काही ओपन ग्राउंड राहणार आहे त्या ठिकाणी त्याची ते एकत्र करून घेऊन तिथून मग त्याची सुरुवात ते 3 किलोमीटरचा त्यांनी आयडेंटिफाय केलेले रोड्स राहणार आहेत. टायमिंग मात्र हे राहणार आहे 5:30 ते 8 सगळा प्रोग्राम संपेल अशा पद्धतीने त्याचं नियोजन प्रत्येक जिल्ह्याला करण्यात आलेलं आहे.
2: श्रोते हो, जलसंधारणांच्या कामांना लोकसहभागाची जोड मिळाली तर त्याचे परिणाम अधिक व्यापक आणि शाश्वत होऊ शकतात. गावाचा जल आराखडा, भूजल पुनर्भरण, जलस्रोतांचं पुनर्जीवन आणि पावसाच्या प्रत्येक थेंबाचं संवर्धन यामुळे जलसुरक्षित गावांची निर्मिती शक्य आहे. शासनाच्या योजना

आणि जनतेचा सहभाग याचा जर प्रभावी समन्वय साधला तर महाराष्ट्राच्या जलसमृद्धीचा मार्ग अधिकच भक्कम होईल. जलसंधारणाच्या विविध योजनांमागची भूमिका आणि लोकसहभागाचं महत्त्व आपण जाणून घेतलं. पुढील भागात आपण जाणून घेऊया जलसंधारण दिनानिमित्त आयोजित करण्यात येणारे विशेष उपक्रम आणि जलसमृद्ध महाराष्ट्रासाठीचा भविष्यातील संकल्प. मी उन्नती जगदाळे आता आपला निरोप घेते. ऐकत रहा दिलखुलास. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी. शेतीविषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी. शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
2: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ञांकडून थेट.
1: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
2: तुमचे प्रश्न थेट तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
1: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245 1434 34 आणि 45 15 41 35 या क्रमांकांवर फोन करा.
2: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
1: ऐका दर सोमवारी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
2: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
1: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.
0: 7:40 झाली आहेत. आता ऐकूया ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर.
3: सूचना, ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: सात

0: 17 मजली कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से लैंडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रैक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सीनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से 17 मजली लैंडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड शाहू स्टेडियम सातारा. बुकिंग साठी संपर्क 90118 90118.
1: नमस्कार श्रोते हो, कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर प्रस्तुत 17 मजली लँडमार्क टॉवर्स या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते.

0: श्रोते हो, अनेक जणांचं स्वप्न असतं की माझं एका छान सुंदर निसर्गरम्य ठिकाणी घर असावं, पण कामाच्या निमित्ताने आपण एखाद्या दुसऱ्या गावाला जातो, शहरात जातो, तिथे राहतो आणि मग आपलं ते स्वप्न कुठेतरी उराशी बाळगलेलं उरातच झडपून राहतं. पण 17 मजली लँडमार्क टॉवर्सच्या निमित्ताने हे स्वप्न प्रत्यक्षात उतरतंय साताऱ्यासारख्या शहरामध्ये, आणि याच स्वप्नांना पूर्ण करणारे अनेक जण या कार्यक्रमात आपल्याशी गप्पा मारतात. त्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत लक्ष्मण भिलारे सर. नमस्कार सर.
1: नमस्कार मॅम. नमस्कार.
0: मी आता जसं म्हणाले तसं की बऱ्याच जणांना इच्छा असते की ज्या सुखसोयी सुविधा आपल्याला शहरात मिळतात त्याच सगळ्या सुखसोयी आणि सुविधा आपल्याला मिळाव्यात, पण त्याचबरोबर शांती मिळावी, निसर्गाचं सुख अनुभवता यावं, आणि या सगळ्याचा विचार करता साताऱ्यामध्ये आता 17 मजली लँडमार्क टॉवर उभा राहिलेला आहे ज्यामध्ये तुम्ही तुमचं घर बुक केलेलं आहे, तर तुम्ही याबद्दल काय सांगाल?
1: मी राहतो मुंबईमध्ये. मुंबई ठिकाणी आपल्याला व्हेंटिलेशन आणि असं पुरेपूर हवा असलेलं कुठे हे मिळत नाही, म्हणजे फ्लॅट वगैरे कुठे मिळत नाहीत वगैरे.
0: बरोबर.
1: त्याप्रमाणे त्यामुळे जो आम्ही निवडलं ते सातारा वगैरे, कारण तिकडे कसं व्हेंटिलेशन चांगलं आहे, हवा चांगली आहे, दक्षिणेकडून हवा आम्हाला चांगली स्वच्छ हवा मिळते, आरोग्यासाठी पण चांगलं हे ठिकाण आहे, म्हणून मी ते सातारा निवडलं. गंगा घसरागांचं सर्व कमर्शियल ते ऍक्च्युअली कसं होतं माझ्या, कमर्शियल ते एकदमच छान आहे, परंतु कसं माहितीये का आपलं बजेट पाहिजे ना, बजेटच्या पुढे आपण, त्यामुळे मी ठरवलं की ऍटलीस्ट काही नाही काहीतरी म्हणून एक फ्लॅट बुक करूया तिकडे. म्हणजे सौंदर्य वगैरे चांगलं आहे, हवा चांगली आहे, बाजूला त्या डोंगराळ भाग वगैरे आहे असं, आणि सूर्यप्रकाश चांगला आहे, आणि वास्तुशास्त्राप्रमाणे ते बनवलेलं आहे, त्यामुळे आम्हाला ते पटकन पसंत पडलं आणि मी त्या क्षणाला त्याचं बुकिंग करून टाकलं. थोडंसं 1 लाख रुपये ऍडव्हान्स देऊन बुकिंग केलं पटकन लगेच. पार्किंग सुविधा चांगली त्याने दिलेली आहे, परत सोलर सिस्टीमची वगैरे सुविधा दिली आहे, अनेक फॅसिलिटी वगैरे त्याने दिले, खाली साईडला वगैरे वॉकिंगला वगैरे जागा आहे, त्यामुळे चांगल्या सुखसोयी आहेत, त्यामुळे तो आम्हाला पसंत पडला आणि मग आम्ही बुक केलं वगैरे. अशा सुखसुविधा ऍक्च्युली मुंबईमध्ये मिळत नाहीत, मिळतात पण ते एकदम कंजेस्टेड असतात वगैरे, ओपन स्पेस वगैरे असं कुठे मिळत नाही अजिबात, व्हेंटिलेशन वगैरे, त्यामुळे ते जर ब्रॉडेस्ट. मॅडम
0: एरिया बाबत तुमचं काय म्हणणं आहे, म्हणजे मुंबईमध्ये मिळणारा एरिया आणि आता साताऱ्यामध्ये या घराचा मिळणारा एरिया?
1: नाही, साताऱ्याचा नोट थोडासा मोठा आहे कम्पेअर टू मुंबई वगैरे, जागा टाकली आणि त्यांनी त्यांच्या याला पण व्हिजिट दिलाय, मी वेल केलेलं आहे, म्हणजे सगळं वास्तुशास्त्र पण, किचन म्हणा, बाकीच्या सुविधा वगैरे. साधारण साधं उदाहरण घ्यायचं तर त्यांनी फूड रॅक वगैरे जे आहे ते पण एकदम इनबिल्ड वगैरे व्यवस्थित बनवण्यासाठी जागा त्यांनी ठेवलेली आहे, अशी चांगली. परत वॉर्डरोब साठी पण जागा ठेवलेली आहे त्यांनी चांगल्या, त्यामुळे सुंदर त्यांनी केलेलं आहे. ऍप्रिशिएट त्यांच्या याच्यात. आणि असं असं हे ऍक्च्युली आम्ही वाईमध्ये बघितलं इकडे, पण अशा फॅसिलिटी वगैरे एवढ्या नाही आहेत तिथे कुठे कोणाकडे,
0: ज्या तुम्हाला सगळ्या कंगराळकरांच्या 17 मजली लँडमार्क टॉवर्स मध्ये मिळाल्या.
1: येस
0: येस, खूप छान वाटलं तुमचा हा अभिप्राय ऐकून, आणि भिलारे सर तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद.
1: थँक्यू मॅडम. हनाव गुडैया.
2: कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चरचे लँडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रॅक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सिनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीजनं सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चरचे 17 मजली लँडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड, शाहू स्टेडियम, सातारा. बुकिंगसाठी संपर्क 90118 90118.
3: ओळख 17 मजली.
4: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
5: कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर या प्रायोजित कार्यक्रमानंतर ऐकूया आणखी एक ग्राहक केंद्रीय प्रायोजित कार्यक्रम, आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद.
6: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
7: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद.
8: श्रोते हो नमस्कार. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमामध्ये मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. श्रोते हो, पुण्याचे सुप्रसिद्ध वैद्य सत्येन गुजर या कार्यक्रमामध्ये आपल्याला विविध आजार आणि त्यावरचे आयुर्वेदिक उपचार याविषयी नेहमीच मार्गदर्शन करत असतात. एक गोष्ट मला आपल्या श्रोत्यांना प्रामुख्याने सांगावीशी वाटते की आत्तापर्यंत सांध्याच्या आजारांचे हजारो रुग्ण डॉक्टर सत्येन गुजर यांनी बरे केलेत. चालताना प्रचंड वेदना होणाऱ्या आणि ज्यांना गुडघे बदलायला म्हणजेच नी ट्रान्सप्लांटचा सल्ला दिलाय अशा कितीतरी रुग्णांना त्यांच्या आयुर्वेदिक उपचारांचा उपयोग झालाय. तर आपण वैद्य सत्येन गुजर यांचं या कार्यक्रमामध्ये आधी स्वागत करूया. डॉक्टर नमस्कार.
9: नमस्कार.
8: डॉक्टर, सांधेदुखीचं निश्चित निदान होणं गरजेचं आहे असं आपण मागच्या भागामध्ये सांगितलं होतं, पण प्रामुख्यानं कोणती कारणं आहेत त्यामध्ये सांधेदुखी हे लक्षण प्रामुख्याने आपल्याला दिसतं?
9: जसं आपण मागच्या भागामध्ये बघितलं की सांधेदुखीचा त्रास असेल तर बऱ्याच वेळेला तात्पुरती वेदनाशामक औषधे किंवा उपचार केले जातात आणि त्याच्यामुळे उलट सांधेदुखीचा त्रास हा वाढत जात असतो. पण सांधेदुखी नक्की कोणत्या कारणामुळे आहे हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. तर सांधा एकत्रित येतो त्यावेळेला तिथे कडेने कुर्च्या असतात, त्या लिगामेंटची हालचाल व्यवस्थित होणं गरजेचं असतं, दोन हाडं एकमेकांनी गाद्यांनी वेगळी झालेली असतात, त्या गादीची झीज झाली तरी प्रॉब्लेम होत असतो, वरचा जो सांध्यांचा भाग आहे त्याच्यावरती आवरण असतं, त्याच्या आतमध्ये सायनोवेल फ्लुइड असतं ज्याला आपण बोली भाषेमध्ये वंगण असं म्हणत असतो, हे वंगण कमी झालं तरी त्रास होतो, वरच्या आवरणाला सूज आले तरी त्रास होतो, सांध्यांच्या कडेनी तैलग्रंथी असतात त्याची जर सूज असेल तरी सांधा दुखतो, ज्यांना टीबी झाला असेल सांध्यांचा त्यांच्यामध्ये हा त्रास जाणवतो, वेगवेगळे इन्फेक्शन असेल तरी सांधे दुखतात. म्हणजे सांधेदुखी होण्यामागे पहिली ही रचनात्मक विकृती आणि दुसऱ्या आजारांमुळे होणारा सांध्यांवर बदल.
8: बरोबर.
0: श्रोतेहो, वैद्य सत्यन गुजर सर दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या रविवारी मुंबईमध्ये शिवाजी पार्क दादर इथे भेटू शकतील. अपॉइंटमेंटसाठी संपर्क 83 90 90 20 23, 83 90 90 20 23, 8390902023.
8: तर डॉक्टर, आत्ता तुम्ही एवढी कारणं सांगितलीत की कशामुळे सांधेदुखी होऊ शकते, तर त्याच्यात अजून पण काही आपल्याला लक्षणं सांगता येतात का प्रामुख्याने?
9: कसं आहे, प्रामुख्याने संधिवात किंवा सांधेदुखी म्हणजे संधिवात हे पहिला आजार आपल्या डोळ्यासमोर येतो. 40 नंतर तर बहुतांश जणांना गुडघेदुखीचा त्रास मोठ्या प्रमाणात असतो किंवा हिप जॉईंटच्या ठिकाणी ऑस्टियोआर्थरायटिस ज्याला असं म्हणलं जातं तो मोठ्या प्रमाणात असतो, काहींना आम वाताचा त्रास असतो. लहान मुलांना जनरली सांधेदुखी होते वयाच्या 10 वर्षानंतर, पुढे 10 ते 25 ह्या वयोगटात होणारा जो सांधेदुखीचा त्रास असतो त्याला रुमॅटिझम किंवा आमवात आयुर्वेदाने जे म्हणलेलं आहे, असे कितीतरी पेशंट दिसणारे असतात. आयुर्वेदाने वातरक्त नावाचा जो व्याधी सांगितलेला आहे त्याचा स्पेक्ट्रम खूप मोठा आहे. कितीतरी ॲलोपॅथिकनुसार सांगितले गेलेले आजार हे आयुर्वेदानुसार जो वातरक्त व्याधी सांगितले आहे त्याच्यामध्ये येत असतात, ज्याचा परिणाम हा सांध्यांवर प्रामुख्याने होत असतो. मग ज्याच्यामध्ये तुमचा गाऊट असू देत, रुमॅटिक आर्थरायटिस असू देत, स्क्लेरोडर्मा सारखे आजार असू देत, SLE सारखे ऑटोइम्युन डिसीजेस असू देत, कितीतरी ऑटोइम्युन डिसीजेस असे आहेत, अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस आहे की ज्याचा सांध्यांवर पाठीच्या मणक्यांवर परिणाम होत असतो. त्यामुळे ह्या आजारांचा विचार करणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये सांधेदुखी लक्षण दिसते. कितीतरी आजार सार्वधिक असे आहेत की ज्याच्यामध्ये सांधेदुखी लक्षण असतं, म्हणजे ज्यांना जुनाट ताप आहे, वर्षानुवर्ष ताप आहे म्हणून सांधे दुखत आहेत, सांध्यांच्या रचनेमध्ये बदल नसतो पण सांधेदुखी दिसत असते. बऱ्याच जणांना चिकन गुन्हा होऊन गेलेला असतो, डेंग्यू असतो होऊन गेलेला 2-3 वर्षापूर्वी, नंतर सांधे दुखायला लागलेले असतात. आणि अशा चिकन गुन्हा किंवा डेंग्यूमुळे ज्यांना सांधेदुखीचा पाठ कंबर दुखीचा त्रास आहे अशा पेशंटमध्ये फक्त सांधेदुखी म्हणून ट्रीटमेंट करून उपयोग नाही. तर जोपर्यंत आपण ज्वरासाठी म्हणून ट्रीटमेंट करत नाही तोपर्यंत असे पेशंट पूर्णतः बरे होत नाही. काहींना पचनाशी संबंधित त्रास असतो म्हणून सांधे दुखतात, काहींचा हिमोग्लोबिन कमी असतो, पांडूसारखा आजार असतो म्हणून सांधेदुखी असते. असे 40 ते 45 आजार आयुर्वेदाने सांगितलेत की ज्याच्यात सांध्यांच्या रचनेत बदल नसतो पण सांधेदुखी लक्षण दिसत असतं. त्यामुळे कोणत्या कारणांनी सांधेदुखी आहे ह्याचं निदान करून जर प्रॉपर आयुर्वेदिक उपचार घेतले तरच तो त्रास कायमस्वरूपी बरा व्हायला मदत होऊ शकते.
8: बरोबर आहे.
0: श्रोतेहो, वैद्य सत्यन गुजर सर दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या रविवारी मुंबईमध्ये शिवाजी पार्क दादर इथे भेटू शकतील. अपॉइंटमेंटसाठी संपर्क 83 90 90 20 23, 83 90 90 20 23, 83 90 90 2023.
8: डॉक्टर, तुम्ही या भागामध्ये सांधेदुखी हे लक्षण प्रामुख्याने कशात दिसतं याविषयीची खूप चांगली डिटेलमध्ये माहिती दिलीत. या भागात मात्र इथेच थांबूया. नमस्कार.
9: नमस्कार.
7: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक होते ओंकार आयुर्वेद.
5: आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद हा ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. 7:50 झाली आहेत. भावधारा.

आकांक्षा नगरकर यांनी गायलेलं मुकुंद पुल्लीवार यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं प्रभाकर धाकडे यांचं. कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

0: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30 आणि 30 सेकंद झाले आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जपानचे संरक्षण मंत्री शिंजिरो कोयझुमी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी धोरणात्मक भागीदारीबाबत चर्चा. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स देशांच्या दूरसंवाद मंत्र्यांची बैठक आज पुण्यात. जलसंधारण दिनानिमित्त आज महाराष्ट्रात महावॉकेथॉन आणि BWF जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष आणि महिला दुहेरीच्या सामन्यात आज भारतीय खेळाडूंचे सामने, तर FIH हॉकी विश्वचषकात आज भारतीय महिला संघांचा सामना नेदरलँड सोबत. आता सविस्तर बातम्या. जपानचे संरक्षण मंत्री शिंजिरो कोयझुमी यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींनी भारत आणि जपान यांच्यातील विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी अधिक दृढ करण्याबाबतचा आपला दृष्टिकोन मांडला. तसंच इंडो पॅसिफिक प्रदेशात शांतता, स्थिरता आणि समृद्धी वाढवण्यासाठी भारत जपान संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याचं महत्व अधोरेखित केलं. मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत संयुक्त विकास आणि संयुक्त उत्पादनासाठी विशेषतः संरक्षण क्षेत्रातील भारतीय कंपन्या आणि स्टार्टअप सोबत भागीदारी करण्याच्या संधींबद्दल पंतप्रधानांनी माहिती दिली. भारत आणि जपान यांच्यातील संरक्षण क्षेत्रातील सहकार्याला मिळत असलेल्या सातत्यपूर्ण गतीचंही त्यांनी कौतुक केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आपल्या निवासस्थानी केंद्र सरकारच्या सचिवांसोबत तिसऱ्या उच्चस्तरीय बैठकीचं अध्यक्षपद भूषवलं. पायाभूत सुविधा आणि संपर्क, सुरक्षा, परराष्ट्र व्यवहार तसंच प्रशासन या क्षेत्रांशी संबंधित मंत्रालय आणि विभागांच्या भविष्यातील कृती आराखड्यावर यावेळी चर्चा केली. देशाचं भविष्य कसं

व्हावं याविषयी दीर्घकालीन दृष्टिकोनातून विचार करण्याचं आवाहन त्यांनी सचिवांना केलं. माहितीची परस्पर सुसंगतता आणि तिचा प्रभाव वाढवण्यावर भर देत माहिती ही एक राष्ट्रीय संपत्ती आणि भविष्यासाठीचं एक महत्वाचं संसाधन असल्याचं त्यांनी नमूद केलं. मानवी हस्तक्षेप कायम राखून कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर करण्यावर त्यांनी भर दिला. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या अध्यक्षतेखाली आज महाराष्ट्रातल्या पुण्यात ब्रिक्स देशांच्या दूरसंवाद मंत्र्यांची बैठक होत आहे. या परिषदेत सदस्य देशांचे दूरसंवाद मंत्री आणि वरिष्ठ प्रतिनिधी, माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञान, डिजिटल रुपांतरण, नवोन्मेष तसंच लवचिक डिजिटल पायाभूत सुविधा याविषयी चर्चा करतील. बदलासाठी अनुकूल भविष्यासाठी माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञान क्षेत्रात नवोन्मेष, सहकार्य आणि हस्तांतरण ही या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना आहे. उदयोन्मुख तंत्रज्ञान, डिजिटल पायाभूत सुविधा, भविष्यातील नेटवर्क, सायबर सुरक्षा, क्षमता उभारणी आणि सर्वसमावेशक डिजिटल कनेक्टिव्हिटी या विषयांवर या परिषदेत विचारविनिमय होईल. दरम्यान या पार्श्वभूमीवर पुण्यात झालेल्या 5 दिवसांच्या चर्चासत्रात डिजिटल सुरक्षा, विश्वास आणि तंत्रज्ञानाचा जबाबदार वापर या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. सायबर सुरक्षा आणि दूरसंचार तंत्रज्ञान याविषयीच्या कालच्या परिसंवादात दूरसंचार विभागाचे सचिव अमित अग्रवाल यांनी भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांवर भाष्य केलं. आधार आणि UPI ही वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून विकसित करण्यात आलेल्या डिजिटल पायाभूत सुविधांची उत्तम उदाहरणं आहेत असं अग्रवाल यावेळी म्हणाले. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 21 ऑगस्ट हा जलसंधारण दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं आज राज्यभरात महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर हे अभियान तसंच विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली आहे. जलस्रोतांचं संवर्धन आणि पाण्याचा जबाबदारीनं वापर करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग आवश्यक आहे असं प्रतिपादन महाराष्ट्राचे मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. नवी दिल्लीत जंतर मंतर इथं झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यानच्या हिंसाचाराच्या आरोपांची स्वतंत्रपणे चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं एक चौकशी समिती स्थापन केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश R. सुभाष रेड्डी या समितीचे अध्यक्ष असतील. सोमालियाच्या पुटलँड किनारपट्टीजवळ चाचेरी करणाऱ्यांनी कॅमेरूनचा ध्वज असलेल्या एका मालवाहू जहाजाचं अपहरण केलं आहे. या जहाजावरील 10 कर्मचाऱ्यांच्या तुकडीत 6 भारतीयांचा समावेश आहे. या जहाजावरून मोगादिशू इथल्या लष्करी प्रशिक्षण केंद्रासाठी तुर्की बनावटीची शस्त्र तसंच दळणवळण आणि उपग्रह यंत्रणा नेली जात होती. नायजेरियातील सोकोतो राज्यात काल एका नदीत बोट उलटल्यानं किमान 47 जणांचा मृत्यू झाला आहे. या बोटीतून 80+ लोक प्रवास करत होते. सुरक्षिततेच्या नियमांची अंमलबजावणी होत नसल्यामुळे आणि सदोष बोटीचा वापर केल्यानं ही दुर्घटना घडली. लडाखमध्ये जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या स्थापनेला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात ही माहिती दिली. या निर्णयामुळे लडाखच्या दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांना कायदेशीर सेवांचा लाभ घेण्यासाठी लागणारा वेळ कमी होईल असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे. जेईई मेन, नीट किंवा UGC नेट अशा परीक्षांच्या उत्तरतालिकेतील उत्तरांवर आक्षेप घेण्याची NTA ची प्रणाली सर्व विद्यार्थ्यांसाठी न्यायप्रकारे तयार करण्यात आली असून या प्रक्रियेचा खर्च जास्त असल्याबाबतचा दावा राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा अर्थात NTA ने फेटाळून लावला आहे. अनावश्यक आक्षेप घेणं टाळण्यासाठी या प्रक्रियेसाठी शुल्क आकारलं जातं आणि त्या आक्षेप योग्य ठरल्यास शुल्क परत केलं जातं असंही NTA ने नमूद केलं आहे. केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली काल PM कुसुम योजनेच्या पुढच्या टप्प्यासाठीच्या पथदर्शी आराखड्याबाबतची एक बैठक झाली. या बैठकीत योजनेच्या पुढच्या टप्प्यात अॅग्रीव्होल्टेक्सला प्रोत्साहन देण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती त्यांनी समाज माध्यमावरील संदेशाद्वारे दिली. PM कुसुम योजनेअंतर्गत आतापर्यंत 27 लाख कृषीपंप सौर ऊर्जेवर रुपांतरित करण्यात आले असून त्यातून 15 गिगावॅटपेक्षा अधिक नवीकरणीय ऊर्जा निर्मित झाली आहे. त्यामुळे दरवर्षी सुमारे 80,60,000 लिटर इतक्या डिझेलची बचत होत असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे. साखर पुरवठा नियमित ठेवण्याकरता केंद्र सरकारनं साखरेच्या देशांतर्गत साठ्यावर निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार 10 टनांची मासिक उलाढाल करणाऱ्या घाऊक ग्राहकांना आता 15 दिवस पुरेल त्यापेक्षा जास्त साखरेचा साठा करता येणार नाही. येत्या 1 सप्टेंबरपासून 30 नोव्हेंबरपर्यंत हा आदेश लागू राहील. वार्षिक आकडेवारीच्या निकषांवर साखरेचे भाव 18 ऑगस्टपर्यंत 13% वाढले आहेत.
तसंच येत्या 1 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या हंगामात साखरेच्या उपलब्धतेबद्दल अनिश्चितता आहे. त्यादृष्टीनं हा निर्णय घेतला असून तो मिठाई, सॉफ्ट ड्रिंक, अन्न प्रक्रिया उद्योग आणि इतर मोठ्या ग्राहकांना लागू राहील. सरकारी किंवा निमसरकारी संस्थांना हा निर्णय लागू नसेल. गेल्या महिन्यात सरकारनं दिलेल्या आदेशानुसार कुठल्याही वितरकाला 30 दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी आवश्यक साठा ठेवता येणार नाही असंही सरकारनं स्पष्ट केलं आहे. FIH हॉकी विश्वचषकात दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या सामन्यात आज भारतीय महिला संघ नेदरलँडशी भिडणार आहे. याआधी काल ड गटातल्या आपल्या अखेरच्या सामन्यात इंग्लंडविरुद्धचा सामना गोल शून्याबरोबरीत सुटल्यामुळे भारतानं दुसऱ्या फेरीत धडक मारली. संपूर्ण सामन्यात भारताची बचावफळी भक्कम राहिली. विशेषतः अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या दुसऱ्या सत्रात भारतानं इंग्लंडचे अनेक पेनल्टी कॉर्नर्स यशस्वीरित्या रोखून धरलं. नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या BWF जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत आज भारतीय खेळाडू पुरुष आणि महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत मैदानात उतरतील. पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी ही जोडी चीनच्या लियांग वेईकेंग आणि वांग चांग या तिसऱ्या मानांकित जोडीशी भेटणार आहे. तर महिला दुहेरीत भारताची जोडी त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचा सामना चीनच्या जियाई फॅन आणि झांग चुशियान यांच्याशी होईल. हवामान. भारतीय हवामान विभागानं मध्य प्रदेशमध्ये आज अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तसंच उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारतातल्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज विभागानं वर्तवला आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, झारखंड, तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि अंदमान निकोबार बेटांवर उद्यापर्यंत विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यताही हवामान विभागानं व्यक्त केली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जपानचे संरक्षण मंत्री शिंजिरो कोइझुमी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी धोरणात्मक भागीदारीबाबत चर्चा. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स देशांच्या दूरसंवाद मंत्र्यांची बैठक आज पुण्यात. जलसंधारण दिनानिमित्त आज महाराष्ट्रात महावॉकेथॉन आणि BWF जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष आणि महिला दुहेरीच्या सामन्यात आज भारतीय खेळाडूंचे सामने. तर FIH हॉकी विश्वचषकात आज भारतीय महिला संघाचा सामना नेदरलँडसोबत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

गायक होते दशरथ पुजारी आणि ही गझल होती कविवर्य सुरेश भट यांची. भावधारा आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

0: आकाशवाणी मुंबई गायक वृंदाने गायलेलं राजा बढे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत कानू घोष यांचं आणि याबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला.
1: जिथे पोहोचायला पक्के रस्ते नाहीत, जिथे मोबाईलचं नेटवर्कही काम करत नाही, अशा छत्तीसगडच्या घनदाट जंगलात नक्षलवादाच्या सावटाखाली कुणीतरी गेली 37 वर्ष प्रकाशाचे दूत बनून काम करत आहेत. शहरातील सुखासीन आयुष्य सोडून बस्तर आणि अबुझमाडच्या आदिवासी बांधवांचे अश्रू पुसणारे महाराष्ट्राचे एक सेवाव्रती दाम्पत्य पद्मश्री डॉक्टर रामचंद्र गोडबोले आणि सुनीता गोडबोले.
2: घोर जंगलात राहणाऱ्या ज्या कुपोषित आदिवासी मुलांच्या सेवेमुळे पद्म पुरस्कारापर्यंत आम्ही पोहोचलो, तर त्या मुलांचं दुःख, त्या मुलांची व्यथा, त्या मुलांचं आरोग्य हा विषय हायलाइट सगळीकडे होईल पद्मश्री पुरस्कारामुळे.
3: कुठल्याही वनवास विभागाला मागासलेला किंवा समाजाला मागासलेला हा शब्दच मला अजिबात आवडत नाही. एकतर आमच्या डोक्यामध्ये हे पक्क आहे की आम्ही कुणाला सुधारायला गेलेलो नाही, तर त्यांच्या बरोबर राहून त्यांच्या सहवेदनेने त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्याच्यावर आपण उत्तर काढण्यासाठी गेलेलो आहोत.
1: हा खडतर प्रवास, अथांग माणुसकी आणि न डगमगणारी जिद्द जाणून घेण्यासाठी नक्की ऐका ही प्रेरणादायी मुलाखत अरण्यातील सेवाव्रती. शनिवार दिनांक 22 ऑगस्ट आणि रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता न्यूज ऑन AIR ऍप सह FM गोल्ड 100.1 MHz वर.
0: सकाळचे 9 वाजले आहेत. आता ऐकूया अज्ञात मुंबई क्रमशः वाचन, आज भाग 101.

0: श्रोते हो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक नितीन जाधव आणि यशश्री उपासने, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज आपण ऐकणार आहोत भायखळ्याच्या रेसकोर्सच्या गोष्टीचा दुसरा भाग. रेसकोर्ससाठी फोर्ट परिसराला प्राधान्य होतं, परंतु तिथं आवश्यक ती विस्तीर्ण जागा उपलब्ध होणं शक्य नव्हतं असं लक्षात आल्यावर बॉम्बे टर्फ क्लबच्या सदस्यांचं लक्ष पलीकडच्या भायखळा परिसरावर गेलं. भायखळा परिसरात भरपूर जमीन उपलब्ध होती, पण वरळीच्या बांधामुळे निर्माण झालेली ही जमीन क्षारयुक्त दलदलीची होती. सर्वत्र खारफुटीचं जंगल माजलेलं, जागोजागी डबकी आणि त्यामुळं वातावरण दुर्गंधी भरून राहिलेली. डास, बेडूक, कोल्हे, लांडगे यांचा वावर असलेली ती जमीन तशी निरुपयोगी होती. सरकारनं ही जमीन काही लोकांना दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्यानं दिली होती. त्यांनी त्यातून उत्पन्न घ्यावं अशी सरकारची कल्पना होती.
1: ही जमीन उपलब्ध होण्यासारखी होती, परंतु ती वापरण्याजोगी करून घ्यायची तर बऱ्यापैकी मोठ्या रकमेच्या गुंतवणुकीची आवश्यकता होती. पण या जमिनीत एक प्लस पॉइंट होता. या जमिनीच्या शेजारून जाणारा कच्चा का होईना पण एक रस्ता होता. या रस्त्यामुळेच इथं येणं जाणं सोपं होतं. या रस्त्याकडे पाहून क्लबनं ही जमीन घ्यायचं ठरवलं. मुंबईचे पाटील म्हणजे देवाचे पटेल, दोराबजी रुस्तमजी यांच्या मध्यस्थीनं ही जमीन क्लबनं अत्यंत स्वस्तात पदरात पाडून घेतली. दोराबजी पटेल हे सुप्रसिद्ध कावसजी पटेल यांच्या घराण्यातले. ईस्ट इंडिया कंपनीकडून त्यांना मुंबईची पाटीलकी वंश परंपरागत पद्धतीनं मिळाली होती.
0: ज्या रस्त्याकडे पाहून क्लबनं ही जमीन घेतली होती तो रस्ता तयार केला होता मेजर जनरल जॉन बेलासिस यांनी. सन 1792 मध्ये गुजरातमध्ये भीषण दुष्काळ पडला. सुरतेहून मोठ्या संख्येनं लोकांनी मुंबईत स्थलांतर केलं. आता त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था करणं आवश्यक होतं. त्यांना रोजगार देण्यासाठी बेलासिस यांनी हा रस्ता करून घेतला होता. त्यासाठी बेलासिस यांनी मुंबईकरांकडून रितसर वर्गणी जमा केली होती. सन 1793 मध्ये हा रस्ता तयार झाला. मुंबईचा प्रसिद्ध बेलासिस रोड हाच तो. पश्चिमेची कंबाला हिल ते पूर्वेचं माझगाव अशी मुंबईची दोन टोकं जोडणारा हा रस्ता नेमका या जमिनीतून जात होता.
1: पूर्व आणि पश्चिम मुंबईला जोडणारा मुंबईतला हा सर्वात पहिला रस्ता. रस्ते म्हणजे आधुनिक काळातल्या नद्याच. प्राचीन काळापासून माणूस जसा नद्यांच्या काठानं वसती करत आलाय तसा आधुनिक काळात तो रस्त्याच्या काठी करतो. त्यामुळे क्लबनं जमीन घेतली तेव्हा ती मोकळी, भकास, रोगट आणि मानवी वावराला योग्य वाटत नसली तरी भविष्यात या रस्त्याच्या शेजारानं लोकवस्तीची गजबज वाढणार याची क्लबच्या सदस्यांना कल्पना होती.
0: त्यांना तसं वाटण्यामागं आणखी एक कारण होतं. मुख्य मुंबईची फोर्टमध्ये घुसमट होत होती. तिथं घरांची, व्यापारी पेढ्यांची आणि लष्कराच्या ठाण्यांची एकच दाटी झाली होती. त्यामुळं फोर्टमधल्या अनेक श्रीमंत लोकांनी मलबार हिल, कंबाला हिल सारख्या मोकळ्या हवेत राहायला जाणं सुरू केलं होतं. माझगावात तर आधीपासूनच धनवान पारशी, गुजराती भाटिये आणि ब्रिटिशांची वस्ती होती. हेच तीन समाज घोड्यांच्या शर्यतीचे प्रमुख आश्रयदातेही होते. बेलासिस रोड या समाजाचा वावर असलेली नेमकी ही दोन टोकं जुळवत होता. म्हणून या रस्त्याच्या आधारानं लोकवस्ती हळूहळू पुढे सरकणार असा क्लबला अंदाज होता. त्यामुळं ह्या रस्त्याला लागून असलेल्या जागेत रेसकोर्स बांधला तर तिथं शर्यतींच्या आश्रयदात्यांना पोहोचणं सोयीचं होईल असा विचार करूनच बॉम्बे टर्फ क्लबनं ही जमीन घेतली होती.
1: जमीन ताब्यात मिळाल्यावर टर्फ क्लबनं पहिल्यांदा ही जमीन वापरण्याजोगी केली. महत् प्रयासानं शर्यतीसाठी ट्रॅक तयार करण्यात आला. यात नाही म्हटलं तरी 1804 ते 1810 असा 6 वर्षांचा कालावधी सहज गेला. हळूहळू भायखळ्याचा रेसकोर्स आकार घेऊ लागला. तो पुढच्या काळात भायखळा रेसकोर्स याच नावाने इतिहासात नमूद झाला. भायखळा रेसकोर्स तयार होण्याच्या काळात शर्यती नियमितपणे आयोजित होत नव्हत्या. हा नेमका ब्रिटिश आणि मराठे यांच्या संघर्षाचा काळ होता. शर्यती न होण्यामागे हेही एक कारण होतं. मराठे ब्रिटिशांपुढं हार पत्करत नव्हते, वारंवार चकमकी झडत.
0: लढाईचा केंद्रबिंदू पुणे हा असल्यामुळे शर्यतींचे आश्रयदाते असणारे मुलकी आणि लष्करी ब्रिटिश अधिकारी पुण्यात गुंतून पडले होते. लढाईच्या त्या धामधुमीतही ब्रिटिशांनी पुण्यातही रेसकोर्स सुरू करण्याचे प्रयत्न केले होते. यात पुढाकार घेतला होता तो पुणे दरबारात रेसिडेंट असलेल्या आणि नंतर मुंबई प्रांताचे गव्हर्नर झालेल्या माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी. 1818 मध्ये ब्रिटिशांनी मराठ्यांवर निर्णायक विजय मिळवला आणि पुढच्याच वर्षी ब्रिटिशांनी पुण्यात रेसकोर्स सुरू केला. 1819 मध्ये पुण्यात पहिली शर्यत धावली. पुणे रेसकोर्सलाही बॉम्बे टर्फ क्लबच्या नियंत्रणाखाली आणलं गेलं. लढाईच्या निमित्तानं पुण्यात लक्ष केंद्रित झालेल्या ब्रिटिशांना या दरम्यान मुंबईतल्या रेसकोर्सकडे म्हणावं तसं लक्ष देणं शक्य झालं नव्हतं.
1: मराठ्यांवर निर्णायक विजय मिळवल्यानंतर ब्रिटिशांनी पुन्हा मुंबईवर लक्ष केंद्रित केलं. मुंबईत पुन्हा शर्यती आयोजित केल्या जाऊ लागल्या. यावेळी मात्र त्यात एक बदल केला गेला. 1798 मध्ये जेव्हा पहिली शर्यत धावली होती तेव्हा तो दिवसभराचा कार्यक्रम होता.

खाणं पिणं, नृत्य आणि मदिरेचा आस्वाद घेत या शर्यती धावल्या होत्या. केवळ मनोरंजन हाच उद्देश असल्यामुळं तसं होणं साहजिकच होतं. मात्र आता परिस्थिती बदलली होती. आता त्यांना संपूर्णपणे ताब्यात आलेल्या या देशाची आर्थिक आणि प्रशासनिक घडी बसवायची होती. मनोरंजनाला आता फारसा थारा नव्हता. म्हणून सन 1817-18 सालापासून

0: वातावरण बऱ्यापैकी थंड असल्यानं उन्हाच्या त्रासापासून बचाव होत असे.
1: आता महिलांसाठीही शर्यती खुल्या केल्या गेल्या. बदललेली वेळ महिलांसाठी जास्त सोयीची असल्यामुळं ब्रिटिश लेडीज रेसकोर्सकडे वळू लागल्या होत्या. रेसकोर्स तयारच होता. त्यावेळी रेसकोर्सवर बांधलेल्या तात्पुरत्या रेस स्टँडचं रूपांतर जानेवारी 1821 मध्ये पक्क्या स्टँडमध्ये करण्यात आलं. महिलांना सोयीचं व्हावं म्हणून 48 फूट लांब आणि 24 फूट रुंदीची असेंब्ली रूमही बांधण्यात आली. या खोलीत शर्यत पाहण्यासाठी येणाऱ्या लोकांना खानपानाची व्यवस्था असे. अशा तऱ्हेनं नव्या व्यवस्थेत मुंबईतल्या शर्यती पुन्हा नेमानं सुरू झाल्या.
2: आज आपण ऐकत होतो भायखळ्याच्या रेसकोर्सच्या गोष्टीचा दुसरा भाग. या गोष्टीचा पुढचा भाग आपण ऐकणार आहोत उद्याच्या भागात. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे. वाचक नितीन जाधव आणि यशश्री उपासने. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

आपण ऐकत होतो अज्ञात मुंबई क्रमशः वाचन. आज आपण ऐकला भाग 101. 9:10 झाली आहेत. आनंद घेऊया चित्रपट संगीताचा. गीतबहार.

0: अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर आणि सहकलाकारांनी गायलेलं मायबाप या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. शांताराम नांदगावकर यांचं हे गीत होतं आणि संगीत दिलं होतं अनिल अरुण यांनी.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: मनोरंजन पूरे परिवार का, कनेक्टिविटी पूरे भारत की. BSNL Fiber Super Plus OTT 1199 रुपए वाला प्लान अब पाई सिर्फ 1111 में. 200 Mbps, 25 OTT, 5000 GB डेटा और 24/7 अनलिमिटेड कॉलिंग. सीमित अवधि का ऑफर. अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1800444 पर कॉल करें. BSNL, हर परिवार का भरोसा.

हम ओम शिंदे यांचं गीत आपण ऐकलं. बाळपळ सुले यांचं संगीत होतं. निखारे चित्रपटातलं गीत गायलं होतं महेंद्र कपूर आणि अनुराधा पौडवाल यांनी. कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

दोस्त माझा मस्त या चित्रपटातलं गीत अनुराधा पौडवाल यांनी गायलं होतं. संगीत होतं सुहासचंद्र कुलकर्णी यांचं आणि गीतरचना शांता शेळके. याबरोबरच श्रोते हो, चित्रपट संगीत कार्यक्रम गीतबहार आता समाप्त होत आहे. यानंतर चित्रपट संगीताचा आनंद आपण घेणार आहोत 10:30. आता 9:30 वाजलेत. भावधारा कार्यक्रमात सुगम संगीत.

0: गायिका होत्या सुमन कल्याणपूर आणि गीत आणि संगीत यशवंत देव.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी. शेतीविषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.

0: संगीत दिलं होतं आनंद मोडक यांनी. रवींद्र साठे आणि रंजना जोगळेकर यांनी गायलेलं हे गीत होतं कवी ग्रेस यांचं.
1: जिथे पोहोचायला पक्के रस्ते नाहीत, जिथे मोबाईलचं नेटवर्कही काम करत नाही, अशा छत्तीसगडच्या घनदाट जंगलात नक्षलवादाच्या सावटाखाली कुणीतरी गेली 37 वर्ष प्रकाशाचे दूत बनून काम करत आहेत. शहरातील सुखासीन आयुष्य सोडून बस्तर आणि अबुझमाडच्या आदिवासी बांधवांचे अश्रू पुसणारे महाराष्ट्राचे एक सेवाव्रती दाम्पत्य पद्मश्री डॉक्टर रामचंद्र गोडबोले आणि सुनीता गोडबोले.
2: घोर जंगलात राहणाऱ्या ज्या कुपोषित आदिवासी मुलांच्या सेवेमुळे पद्म पुरस्कारापर्यंत आम्ही पोहोचलो, तर त्या मुलांचं दुःख, त्या मुलांची व्यथा, त्या मुलांचं आरोग्य हा विषय हायलाइट सगळीकडे होईल पद्मश्री पुरस्कारामुळे.
3: कुठल्याही वनवासी भागाला मागासलेला किंवा समाजाला मागासलेला हा शब्दच मला अजिबात आवडत नाही. एकतर आमच्या डोक्यामध्ये हे पक्कं आहे की आम्ही कुणाला सुधारायला गेलेलो नाही, तर त्यांच्या बरोबर राहून त्यांच्या सहवेदनेनी त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्याच्यावर आपण उत्तर काढण्यासाठी गेलेलो आहोत.
1: हा खडतर प्रवास, अथांग माणुसकी आणि न डगमगणारी जिद्द जाणून घेण्यासाठी नक्की ऐका ही प्रेरणादायी मुलाखत अरण्यातील सेवाव्रती. शनिवार दिनांक 22 ऑगस्ट आणि रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता न्यूज ऑन AIR ॲपसह FM गोल्ड 100% 1 MHz वर.

0: देवकी पंडित यांच्या स्वरात डॉक्टर महेश कळुसकर यांचं गीत आपण ऐकलं भावधारा या कार्यक्रमात.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: मनोरंजन पूरे परिवार का, कनेक्टिविटी पूरे भारत की. BSNL फाइबर सुपर प्लस OTT 1199 रुपए वाला प्लान अब पाई सिर्फ 1111 में. 200 Mbps 25 OTT 5000 GB डेटा और 24/7 अनलिमिटेड कॉलिंग. सीमित अवधि का ऑफर. अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1-800-4444 पर कॉल करें. BSNL हर परिवार का भरोसा.
0: भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया आकाशवाणी गायक वृंदांच्या समूह स्वरात शंकर वैद्य यांची रचना. संगीत यशवंत देव यांचं आहे.

0: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स।
1: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून।

0: थेट।
1: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये।
0: तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या।
1: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकावर फोन करा।
0: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
1: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर।
0: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार।
1: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे।

0: शोभा जोशी यांच्या स्वरात मधुकर जोशी यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं के जयस्वाल यांचं.
1: शेतीतील नवनवीन प्रयोग, कृषी उत्पादनांचं मूल्यवर्धन, बाजारपेठेतील संधी, आरोग्यदायी आहार आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा अशा विविध विषयांवर जाणून घेऊया तज्ञांकडून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती.
2: शेतकऱ्यांसाठी नवी संधी आणि ग्राहकांसाठी चांगल्या, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्नाची माहिती देणारा कार्यक्रम फार्म टू सिटी.
1: ऐका फार्म टू सिटी दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता FM रेनबो 107.1 MHz वर. प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
2: फार्म टू सिटी 107.1 MHz FM रेनबो सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा.
0: श्रोते, याबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

प्रसार भारतीच्या वेव्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 10 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया चीटर या चित्रपटातील गीत.

0: उर्मिला धनगर यांच्या स्वरातील चीटर या चित्रपटातील गीत आपण ऐकलात. गीतरचना होती अखिल जोशी यांची आणि याला संगीत दिलं होतं अभिजित नार्वेकर यांनी. आपण ऐकत आहात चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. या कार्यक्रमात
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 किलोहर्ट्ज वर, अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.

0: दुर्गा म्हणत्यात मला या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीतरचना होती सांजली रुडे यांची आणि संगीत प्रवीण कुवर यांनी दिलं होतं. आपण ऐकत आहात गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोतेहो, आज सकाळी 11:05 सहज संवाद या कार्यक्रमात प्रसिद्ध लोककलावंत, गायक, संगीतकार आणि अभिनेता शाहीर नंदेश विठ्ठल उमप यांच्याशी संवाद साधणार आहेत दिनेश अडावदकर सर. तेव्हा नक्की ऐका कार्यक्रम सहज संवाद आज सकाळी 11:05.
1: उदगर

उद्देश उमप यांच्या स्वरात जगजननी श्री महालक्ष्मी या चित्रपटातील गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 10:20 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गांधी वंदना. असे होते गांधीजी या UR राव लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन. वाचक स्वर दिनेश अडावतकर.

एकदा गुजरातमध्ये कार्यकर्त्यांची परिषद व्हायची होती आणि पुष्कळ कार्यकर्त्यांनी आपल्याला काहीतरी वाहन देण्याची सोय करण्याची मागणी केली. बापू म्हणाले, आपल्याला हजारो कार्यकर्ते हवे आहेत, सर्वांनीच घोडागाड्या मागितल्या तर मला वाटतं आपली ही यात्रा द्वारकेला कधीच पोचायची नाही. एकदा एका सभेमध्ये बापू भाषण करणार होते, पण त्या जागी ते पोचले त्यावेळी अगदी थकून गेले होते.

ते म्हणाले, मला द्यायचं मानपत्र वाचून दाखवण्यात आलं आहे असं मानायचं ठरवलं आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. मी जे भाषण करणार होतो तेही मी केलेलं आहे असं समजावं अशी देखील माझी इच्छा आहे. पण हां, मला मिळणार असलेली थैली दिली असं मात्र अर्थातच मानता येणार नाही बरं का. आजारी पडले तरी बापू विनोद करीत असत. त्यांच्या विनोदात सुद्धा एक शिकवण असायची. एकदा त्यांच्या तब्येतीची विचारपूस करणाऱ्या एका इसमाला त्यांनी लिहिलं, डॉक्टर म्हणतात की माझा रक्तदाब वाढलाय, पण मला मात्र त्याचा कोणताही परिणाम जाणवत नाही. शिवाय काल 3 डॉक्टरांनी 3 वेगवेगळ्या उपकरणांनी मला तपासलं. प्रत्येक उपकरणात माझा रक्तदाब वेगवेगळा, 200, 180, 160. आता डॉक्टरा डॉक्टरांमध्येच मतभेद असल्यावर कोण काय करणार. डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधोपचारांवर ते अवास्तव विश्वास कधीच ठेवत नसत. एकदा त्यांना कपडे धुण्याचा आणि अंगाला लावायचा चांगला साबण तयार करण्याची गमक पद्धत हवी होती. त्यांनी एका कार्यकर्त्याला लिहिलं, डॉक्टर प्रफुल्लचंद्र रे यांनी एकदा एका दंतमंजनाबद्दल काय सांगितलं होतं ते तुला कदाचित आठवत असेल. ते म्हणाले होते, अमुक अमुक कंपनीचं दंतमंजन मूर्खांसाठी आहे, परंतु खडू किंवा कोळशाची पूड हे शहाण्यांसाठी सर्वोत्तम दंतमंजन आहे. तर अशाच प्रकारचं शहाण्यांसाठी साबण तयार करण्याचं एखादं अगदी साधं सूत्र नाही का हो. त्यांच्या एका डॉक्टर मित्राचे सगळे दात पडले. बापूंनी त्याला लिहिलं, अरे अरे अरे, माझ्यासारखेच एका डॉक्टरचेही बोळके व्हावे ही केवढी लाजीरवाणी गोष्ट. अहो, डॉक्टर असे आजारी पडू लागले तर आम्ही कोणाचा भरोसा धरावा. हरिबाईंना विचारा. 1931 मध्ये ते लंडनला गोलमेज परिषदेसाठी गेले होते तेव्हा प्रख्यात विनोदी सिनेनट चार्ली चॅपलिन त्यांना भेटायला आले. बापूंनी आपलं नावही ऐकलेलं नाही हे कळताच चॅपलिन यांना चांगलंच आश्चर्य वाटलं. पण म्हणून काय झालं, नंतरच्या अर्ध्या तासात त्यांच्यात गप्पा रंगल्या आणि हसता हसता मुरकुंडी वळण्याची पाळी त्या विनोदी नटावर आली. म्हणजे बापूंनी त्याला इतकं हसवलं. लँकेशायरला गेलेले असताना बापूंनी तिथल्या एका मजुराला विचारलं, काय रे तुला मुलं किती. 8 आहेत साहेब, 4 मुलं आणि 4 मुली, मजुराने उत्तर दिलं. अरे, मलाही 4 मुलं आहेत आणि म्हणून मी तुझ्याशी निम्मी स्पर्धा नक्कीच करू शकेन. असं बापूंनी म्हणताच तिथं एकच हशा पिकला. सम्राट पंचम जॉर्ज यांना भेटण्यासाठी बापूंना बकिंगहॅम राजवाड्यात बोलवण्यात आलं होतं. दरबारात कोणता वेश घालून कसं हजर राहायचं यासंबंधीचे काही निश्चित नियम असतात, पण बापूंसाठी ते तहकूब करण्यात आले. बापू आपला नेहमीचा पंचा नेसूनच राजवाड्यात गेले आणि पाश्चात्य वर्तमानपत्रांमध्ये तो ठळक बातमीचा विषय बनला. एका फ्रेंच वार्ताहरानं बापूंना विचारलं, हे असं कसं झालं हो. बापूंनी त्याला अगदी साधं उत्तर दिलं, तुम्ही लोक तुमच्या देशात 4 कपडे अंगावर जास्त कसे चढवता येतील हे पाहत असता आणि मी 4 कपडे कमी कसे करता येतील हे पाहत असतो. आणखी एका पाश्चात्य प्रश्नकर्त्याला बापूंनी सांगितलं, सम्राटांच्या अंगावर आम्हाला दोघांना पुरून उरतील इतके कपडे होते. कोणत्याही परिस्थितीत बापूंचा हजरजबाबीपणा नेहमी दिसून यायचा. एकदा एका इंग्रज विद्यार्थ्यानं त्यांना विचारलं, मद्यपान करणाऱ्यांच्या बाबतीत तुम्ही इतके अनुदार का राहता. बापूंनी उत्तर दिलं, कारण या दुर्व्यसनामुळे पडलेल्या ज्यांना यातना भोगाव्या लागतात त्यांच्याबद्दल मी उदार असतो म्हणून. ते लंडनला असताना त्यावेळचे ब्रिटिश पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांना त्यांचा काही सल्ला हवा होता. त्याचवेळी लंडनचा एक पोस्टमन कित्येक मैल चालत येऊन त्यांच्या भेटीसाठी बाहेर थांबलेला होता. गांधीजींनी आधी त्या पोस्टमनची भेट घ्यायचं ठरवलं आणि मग मिश्किलपणे डोळे उडवत ते म्हणाले, मी आधी या पत्रपंडिताला भेटणार. काय की मुत्सद्दी वाट पाहू शकतो, कारण वाट पाहणं हेच त्याचं काम आहे. आपल्याला काहीतरी करायला भाग पाडेल अशा परिस्थितीची नाहीतरी तो नेहमीच वाट पाहत बसलेला असतो, नाही का. एकदा एका पत्रकार संमेलनात एका वार्ताहरानं बापूंना विचारलं, स्वतंत्र भारताच्या भावी सरकारचे पंतप्रधान होण्याचे आपण मान्य कराल काय. बापूंनी उत्तर दिलं, नाही, ती जागा माझ्यापेक्षा तरुण आणि खंबीर मनाच्या लोकांसाठी राखून ठेवण्यात येईल. कदाचित त्यांच्या मनात जवाहरलाल नेहरू असावेत. त्यांना पुन्हा विचारलं, पण समजा लोकांना तुम्हीच हवे असलात आणि त्यांनी तसा आग्रहच धरला तर. तर मग मी तुमच्यासारख्या पत्रकारांच्या पाठीमागे आसरा घेण्याचा प्रयत्न करेन. बापूंनी प्रचंड हास्याच्या स्फोटात शांतपणे हसत हसत उत्तर दिलं.

गांधी वंदना हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. प्रसारभारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 10:30 वाजलेले आहेत. आता नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात गणेश मोहन यांचं सितारवादन प्रसारित करीत आहोत. राग मेघ विलंबित गत आदा चौतालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ भूषण परचुरे यांची. ऐकूया गणेश मोहन यांचं सितारवादन राग मेघ.

नादब्रह्म या कार्यक्रमात गणेश मोहन यांचं सतारवादन आपण ऐकत होतात. राग मेघ आपण ऐकलात. तबला साथ भूषण परचुरे यांची होती. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेवा सकाळी 11:05 सहज संवाद या कार्यक्रमात आपल्या भेटीला येत आहेत शाहीर नंदेश विठ्ठल उमप. तेव्हा अवश्य ऐका आज सकाळी 11:05 ते 12:00 सहज संवाद.

प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 11 वाजता थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या सहक्षेपित केल्या जातील.

0: उभा महाराष्ट्र गाणं ऐकताना तुमच्या आवाजाला दाद देत तुम्हाला प्रणाम करत असतो.
1: बिलकुल बिलकुल बिलकुल. आणि मीही महाराष्ट्राला प्रणाम करतो या गीतातनं जे महाराष्ट्र आपलं राज्यगीत आहे. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी भीमथडीच्या

0: सुसंवाद करणारे असले तर आम्हालाही अजून जोश येतो आणि खूप चांगलं वाटतं.
1: क्या बात आहे नंदेशजी. सर्वप्रथम स्टेजवर तुम्ही आलात तेव्हा तुमचं वय किती होतं?
0: असे नाही का, म्हणजे खऱ्या अर्थानं असं म्हणायला गेलं तर 7 वर्षाचा असेन मी तेव्हापासनं. बाबाबरोबर आम्ही झिलकरी कोरस वगैरे करायचो तेव्हा बाबा असं खूप छान आम्हाला असा पुढे हातानं असा पाठीला धरून असा पुढे ओढायचं. आम्ही असं मागे मागे मागे मागे जायचं कारण बाबाचा आवाज आणि बाबा पुढे कोण जाणार असं ते. आणि तर पण इतकं छान, पण आम्हाला असं म्हणाल नाही की हे चॉकलेट घ्या आणि आता गा बरं.
1: आम्ही
0: आपण नाही का आत्ता आजकाल हे जरा तुला चॉकलेट देतो जरा ते कर ना प्लीज, तसं नाही. आणि तसं आम्हाला कधी भासलंही नाही. तर ते 7 वर्षाचं वय होतं आणि मला चांगलं आठवत आहे बाबा सगळ्या लोककलेचा. म्हणजे तुम्हाला सांगतो 3 तास नॉनस्टॉप बाबा महाराष्ट्राची लोककला. म्हणजे आपलं महाराष्ट्राची लोकधारा यायच्या आधीपासून
1: अच्छा
0: बाबा करायचे, गोंधळ करायचे, गण करायचे, वाघ्यामुरळी करायचे, जोगतीन करायचे, पोवाडा करायचे, त्यात सणांची गाणी गायचे, गण करायचे, परत धनगरी करायचे, असा वेगळा वेगळा बाज लावणी करायचे, प्रासादिक लावणी करायचे, सर वेश बदलून बोबडी गवळण करायचे, तुमडी करायचे. मी तुम्हाला खरं सांगतो सर, आज हे प्रेक्षक ऐकते आहे, त्या 3 तासात मध्ये निवेदन व्हायचं वामन ओवाळांचं किंवा बाळसराफांचं किंवा कोणी अन्य आपले कवी आपले आपले म्हातारे साहेब आपले कवी म्हातारे साहेब बाबा तेवढ्या वेळात ना बदलून यायचे, 1 मिनिटात वेश बदलून यायचे. हे कमाल आहे. म्हणजे एखादा माणूस धावत जातोय परत वेश बदलून त्या एवढ्या वयात तो माणूस परत येतोय आणि कोळी गातोय. बरं, कोळीचा वेश वेगळा, त्याची भाषा वेगळी, परत तुम्ही पोवाडा गाता, एक पोवाडाकार शाहिराचा परत आविर्भाव वेगळा. सर हे सगळं ना मला ते लहान वयात शिकायला मिळालं आणि खूप जवळून पाहता आलं. तर ते माझं म्हणतात ना वय, लहान वय असतं ते आपल्याला बरोबर ग्रास्प करण्याचं असतं. तर ते मला चांगलं आठवत आहे. आम्ही साताऱ्यामध्ये कराडमध्ये आमचे कार्यक्रम तिथे चिक्कार व्हायचे, या सगळीकडेच व्हायचे महाराष्ट्रात, पण प्रामुख्याने मला ते जरा जागा ती मला खूप प्रकर्षानं आठवती आहे. जिथे कराडच्या त्या मंडईमध्ये पहिला कृष्णाचा वेश घालून मला बाबानं आणि उभं केलं होतं आणि तो पेंद्या गात होता. आणि तुम्हाला एक प्रेक्षकांना माहीत नसेल ती गोष्ट, लहान वय होतं माझं, मला काही समजत नव्हतं, पण अख्खा ते मंडई पूर्ण भरली होती ते चौक. मी टाळ्या वाजवताना रसिकांना आपण ऐकलंय सर, शिट्ट्या वाजवताना लोक असं हुश करताना ऐकलंय, पण सर तुम्ही अख्खा क्राऊड मुसमुसताना कधी ऐकलंय का?
1: क्या बात है.
0: लोक हुंदका देत रडताना मी अख्खा क्राऊड बघितलाय सर. हे असं कधीच कुणी पाहिलं नसेल, मी पाहिलंय. त्या लहान वयात मला समजत नव्हतं, पण मोठं झाल्यानंतर मला कळलं, अरे हे रडतायत कारण बाबा पेंद्या सादर करतोय, त्या कृष्णाला शोधत आलाय. आणि एकीकडे मी कृष्ण बनून बाबा, मी तो बाबा म्हणतोय अरे पळू नकोस, आणि मी त्याला डोळे चुकवून त्याची मी इकडे जातोय तिकडे जातोय स्टेजवर फिरतोय आणि बाबा माईक कुठे आहे बाबालाही भान नाही, पण तो बेभान होऊन एक पेंद्या म्हणून कृष्णाला शोधत गातोय. सर कार्यक्रम संपल्यानंतर 5 मिनिटं पिन ड्रॉप सायलेन्स काय असत. एखाद्या कलावंताला मानवंदना कशी द्यावी सर, त्या कराडच्या ह्याच्यात मी या लहान वयात तो पाहिलेला क्षण मला आठवत.
1: म्हणजे दाद न मिळणं ही पण कधी कधी खूप मोठी दाद असते.
0: नुसत्या हुंदक्यांनी लोक रडतायत आणि तो प्रसंग आजही मला आठवलं की मला वेड लागतं.
1: क्या बात आहे. आणि तुमचं नंदेश हे नाव ठेवलेलं तुम्ही सार्थ केलं, कारण तो कृष्ण जे तुम्ही वर्णन
0: केलं, कारण बाबा पण लहानपणी त्याने त्याच्या नायगावच्या ह्याच्यामध्ये आमचे एक यादव मामा होते, त्याने त्याला कृष्णाची भूमिका, बाबांना सांस्कृतिक कार्यक्रम असायचे ना त्यात बाबाने कृष्णाची भूमिका म्हणून केली होती. आणि योगायोग कसा बघा, जेव्हा मी लहानपणी बाबाने पेंद्या सादर करायची जेव्हा वेळ आली तेव्हा बाबांना माझ्या कुठल्याही भावाची निवड न करता माझी निवड केली आणि मला कृष्णाचा वेश घातला.
1: क्या बात आहे.
0: म्हणजे सर हे काय योगायोग आहे.
1: कृष्ण तोच, पिढी बदलली.
0: अगदी.
1: म्हणजे लोक परंपरेचं हेच वैशिष्ट्य आहे.
0: बिलकुल.
1: की कलाकार बदलत असतात, पिढ्या बदलत असतात, पण ती कला निरंतर सुरू असते पुढे.
0: पण बघा ना, म्हणजे त्यांनी मलाच का निवडावं सहा भावंडांमध्ये आणि ती माझ्याच अंगावर त्याने वेश का घालावा. तर पुढे मग जांभुळा आज खूप खूप गोष्टी अशा योगायोगानं आल्या सर.
1: तुम्ही जो उल्लेख केलात बोबडी गवळण,
0: त्याची
1: एक थोडी झलक.
0: हा बिलकुल बिलकुल बिलकुल, मी गायलो नाही तर ते बाबाचा अपमान होईल असं मला वाटतं. कितना किसना म्हणजे कृष्णा असं म्हणू. कितना दायबा कितना आता गळ्या मी येईना तुमच्या थंगती रबा, म्हणजे जायबा कृष्णा आता गळ्या मी येईना तुमच्या संगती रबा. तर तो बाबा
1: लढीवाळ बोबडे
0: लढीवाळ भाषेत.

0: क्या बात आहे, वाह वाह. म्हणजे संवादासाठी मायक्रोफोन आवश्यक असतो, पण तुमच्यासारखे संवादक असतात समोर तेव्हा त्या माईकची गरजच पडत
1: नाही. आणि तुमच्यासारखे असे छान प्रश्न विचारणारे आणि छान

0: मी तुम्हाला मला सांगायला आवडेल दिनेशजी की ही सगळी आकाशवाणीची गाणी आहेत, तेव्हा केलेली गाणी आहेत, 30 वर्षापूर्वी 35 वर्षापूर्वीची गाणी आहेत,
1: खास रेडिओसाठी केलेली,
0: खास रेडिओसाठी गाणी केली,
1: बाहेर कुठे फारशी ऐकायला मिळत नाही,
0: अगदीच नाही, नाहीच केली, नाहीच बाबांनी, कारण नवनवीन लीज जायचं, नवनवीन कार्यक्रमातनं नवीन नवीन वेगळं सादर करायचं,
1: आज केलं ते उद्या,
0: आणि हे मी आता बघा ना किती वर्षाने तुमच्यामुळे परत मला ऐकायला मिळालं आणि आपल्या रसिकांना ऐकायला मिळालं, किती चांगली गोष्ट आहे.
1: आणि मगाशी आपण विषय बोलत होतो की त्यांचं लेखन,
0: लेखन बरोबर बरोबर,
1: शाहिरी ते शायरी
0: विस्तृत लेखन होतं त्यांचं, आणि शायर म्हणजे ते फक्त शाहीर नव्हते, ते शायर पण होते. आता ते शायर कुठल्या अँगलने होते तर ते उर्दू मराठी लिहायचे, ते उत्तम उर्दू गात असत, म्हणजे मे अस्खलित उर्दू, म्हणजे न तस्वी काम आएगी न माला काम आएगी, न अदना काम आएगा न आला काम आएगा, न फौजे साथ देगी न रिसाला काम आएगा, अंधेरे में तो नेकी का उजाला काम आएगा. असं म्हणताना तो तुम्ही म्हणणार नाही हा कोणतरी ग्रामीण किंवा मुंबईतला माणूस आहे, तुम्हाला असं वाटेल हा कोणतरी अस्खलित कव्वालीकार आहे, हा कोणतरी मुस्लिम शायर आहे, कोणतरी मुस्लिम कव्वाल आहे. इतकी साफ उर्दू, इतकी हिंदी पण साफ, म्हणजे बघा उर्दू वेगळी आहे आणि हिंदी वेगळी आहे सर, तर त्या दोन्ही तिन्ही गोष्टींचा त्यांना प्रभुत्व त्यांच्यावर होतं, पकड होती, त्या शब्दांची पकड त्यांच्यावर एक मजबूत होती, कारण अब्दुल राव चाऊस किंवा अजीज नाझा ही सगळी त्यांची मित्रमंडळी होती, त्याच्यामुळे कव्वालीचं आणि ते तो एक बाज गझल, बाबांनी गझला लिहिल्या, ही रात जागण्याचे हे वय अजून आहे, बेहोश नाचण्याचे हे वय अजून आहे, वयमान कितीही झाले वयात काय आहे, आनंद फुलविण्याचे हे वय अजून आहे. म्हणजे त्यांनी हे 77 वर्षी लिहिलं, वयाच्या 77 वर्षी ते बाहेर आलं, ते सगळं त्यांनी, म्हणजे बघा ना, म्हणजे वय कितीही झालं तरी वयात काय आहे, आनंद फुलवता आला पाहिजे तुम्हाला, आनंदात जगता आलं पाहिजे.
1: सगळ्या कलाकारांच्या वतीने त्यांनी रसिकांना हे एक आश्वासन किंवा वचन दिलेलं असं म्हणूया,
0: अगदी अगदी, की बाबा काय थकून जाऊ नका, वय काय झालं माझ्या वयाचे काही असं, आपण आपण आनंदात राहायचं.
1: नंदेजी मला एक सांगा की म्हणजे तो शाहिरांचा लेखनाचा वारसा तुम्ही पण पुढे चालवलेला आहे, त्याबद्दल आपण नंतर बोलूया, पण लोककलेच्या व्यासपीठावरती वावरत असताना एका क्षणी तुम्ही रंगभूमीकडे वळलात,
0: बिलकुल,
1: रणांगण या नाटकाच्या माध्यमातून, तर हे वळण कसं आलं, केव्हा आलं, आणि त्याच्यामध्ये तुम्ही एका गायकाची भूमिका केली होती,
0: बिलकुल, सूत्रधार हो तुम्ही. नाही हे काय झालं, हे परत एकदा मी थोडं मागे घेऊन जातो तुम्हाला. बाबांनी अनेक अरे रे संसार संसार किंवा अबक दुबक ती बक किंवा गाढवाचं लग्न, मी अनेक नाटकांमधनं सूत्रधार केले, आणि काय योगायोग आहे, माझ्याही आयुष्यात तसंच काहीतरी यावं. पहिलं नाटक रंगभूमीचं प्रोफेशनल नाटक आणि ते रणांगण, विश्वास पाटलां लिखित, वामन केंद्रे दिग्दर्शित, आणि त्याच्यात मी सूत्रधार आणि गायकाची भूमिका करायचो. तर हे मला बघा, आपण म्हणतो ना की उमपांचा मुलगा आहे म्हणून त्याला घ्या बाबा, नाही सर, मी 2 महिने सतत जात होतो बरं, आमच्या ऑडिशन्स सुरू होत्या, ऑडिशन्स घेतल्यानंतर माझी निवड झाली, तिथे मी तलवार युद्ध गाणं नाचणं वाजवणं ह्या सगळ्या एका नाटकात मला करता आलं, आणि ते अर्चना जोगळेकरांनी त्याचं नृत्य बसवलं होतं, त्यात मी अर्चनाजींनी माझ्याकडनं ते बसून घेतलं. म्हणजे बघा ही बाजू कोणालाच माहीत नाही, आत्ता आकाशवाणीतनं आपण रेडिओच्या माध्यमातनं लोकांना कळत आहे की त्यांनी बसवलं होता तो एक पार्ट, आणि त्यातनं भैया खेलो खेलो होळी रे भैया खेलो खेलो असं ते गाणं होतं होळीचं, आणि ते त्या पेशव्यांच्या त्या दरबारात वाजतं. तर अशा रीतीने ते मला ऑडिशन झाली आणि वामन सरांनी बोलावून घेतलं होतं की असं असं आहे, तर मी गेलो आणि ते माझ्या पदरात पडलं आणि त्याने माझं आयुष्य बदललं. म्हणजे ते पहिलं रंगभूमीचं नाटक, लाईट्स कशी घ्यायची, आवाज कसा लावायचा नाटकातला, असा तर आम्ही आवाज लावत होतो लहानपणापासून, पण तो नाटकातला आवाज कसा असायला पाहिजे, नाटकातली गंमत काय,

0: नाटक काय आहे, नाटक कशाला म्हणतात, संविधा काय असते, वाचन काय असतं, तर हे ब्लॉकिंग्स काय असतात, हे सगळं मला सर तिथे खूप शिकायला मिळालं आणि त्याने माझं आयुष्य बदलून टाकलं. आणि पहिली टूर 75वा प्रयोग आमचा सॅन होजे म्हणजे कॅलिफोर्निया अमेरिकेत झाला. वयाच्या 23-24 वर्षी मला पहिलं नाटकानेच म्हणजे परदेशवारी घडवली. आणि मी धन्यवाद देतो वामन सरांचे किंवा मोहन वाघ काका इथे नाही आहेत, पण खूप आम्हाला त्याच्यामुळे खूप मला काय म्हणतो ना शाबासकी पण मिळाली. दीना पाठक नाटक बायला आल्या होत्या
1: आणि
0: हो सर मला सगळे उभे होते आणि संपल्यानंतर सगळ्यांची परेड झाली, ओळख परेड झाली आणि नंबर माझ्याकडे आला आणि मी पुढे त्यांना पाया पडायला गेलो तर त्यांनी पाठीवर ही जोरात थाप मारली दिनेशजी. मी घाबरलो आणि पाठीमागे आलो. त्या म्हणायला बघा काय लक्ष असतं. त्या म्हणायला पुरे नाटकभर इस लडकेने कमाल की. हे वाक्य मी अजूनही विसरलो नाही सर. आणि माझ्या डोळ्यात घळा घळा घळा घळा अश्रू व्हायला लागले. मी आजही दीना पाठकांचे शब्द विसरलो नाही. तर त्या नाटकाने खूप दिलं. म्हणजे आपण ना प्रामाणिकपणे, मी गात होतो नाही होतो पण मी जे काही केलं ते प्रामाणिकपणे केलं आणि त्याचं फळ आम्हाला वेळोवेळी नसरुद्दीन शाह असतील किंवा अनेक चांगले चांगले लोकांनी आम्हाला दिली.
1: लोककलेच्या व्यतिरिक्त अनेक अल्बम्स तुम्ही केलेले आहेत.
0: हो,
1: चित्रपटांची गाणी आहेत, पार्श्वगायन आहे आणि स्वतंत्र कार्यक्रम. हे सगळं जो तुमचा हा प्रवास आहे त्याविषयी काय सांगाल?
0: हे सगळं काय ना, हे वैविध्यपूर्ण असं काम करण्याचं सगळं माझ्या बाबाकडनं आईकडनं आलं. कारण आई पण माझी उत्तम अभिनेत्री होती बरं का. ती नाटकातनं तेव्हा स्पर्धेंच्या नाटकातनं स्पर्धा असायच्या नाही, तेव्हा लोकली स्पर्धा असायच्या कुठे कुठे काय काही जनरल सांस्कृतिक विभागात स्थानिक मोठ्या मोठ्या नाटकांमधनं. तर तेव्हा ती नाटकातनं काम करायची, ती उत्तम गायची, ती उत्तम नाचायची. तर आणि बाबाई उत्तम लिहत होता हे सगळं ना. आणि नवनवीन काय झालं, बाबांना ना नवनवीन करण्याची खूप उर्मी होती, खूप अशी जिज्ञासा होती की आणि ऑब्झर्वेशन खूप होतं की हे काय चाललंय. जसं कोळी भाषा, आता कोळी भाषा बघा, पहिली त्यांनी आणली की कशी बोलली पाहिजे, त्याचा ढंग कमर्शियली ते आणलं. तर ते नवनवीन आणता आणता बाबांकडनं मलाही काही काव्य शिकता आलं. कारण बाबाची गंमत सांगतो तुम्हाला, ते वाचताना आहे की नाही, खबरदार जर टाच मारुनी झाल पुढे वड्या. आता हे जे रिदम आहे, हा जो ताल आहे ना, तो ताल कवीला आणि गायकाला ना गाता आला पाहिजे. त्याच्यामध्ये चाल आहे, ते कुठे थांबायचं कुठे गायचं, तर हे पण मला शिकता आलं. त्याच्यामुळे गाणं लिहित गेलो, गाण्याला संगीत करत गेलो, ते गाणं पुढे अरेंज करत गेलो, ते पुढे काय म्हणू आपण, मग लोककलेची गाणी लिहित गेलो, गवळणी लिहित गेलो, पोवाडे लिहित गेलो. तर हे सगळं बाबाकडनं आलं. काही नवनवीन कार्यक्रम मी केले, मी मराठीसारखा जो 75 कलाकारांचा, आता आम्हाला 20 वर्ष होतील सर, तर जवळजवळ 1200 प्रयोग आम्ही केले. मग संगीत का मिला कार्यक्रम लिहिला, तो पूर्ण हिंदी इंडस्ट्रीच्या त्या संस्कृतीवर होता. म्हणजे विचार करा, त्याच्यातही 80 माणसं. शिवसोहळासारखा छत्रपती शिवाजी महाराजांवरचं महानाट्य लिहिलं, ते आम्ही जवळजवळ 125-150 कलाकार घेऊन मी काम करतो आजही आहे. तर हे सगळं नवनवीन करण्याची उर्मी ही बाबाकडनं मिळाली. जसा अल्बम बाबाचा जो, ती याद साजणाची, त्यांनी लिहिली होत्या सगळ्या गजला. त्यातल्या 8 गजला उचलून बाबा गेल्यानंतर त्या मी एक अल्बम केला, ती याद साजणाची. म्हणजे माझ्यासाठी साजण हा माझा बाबाच आहे. तर त्यांच्या बाबांच्या गजला मी संगीतबद्ध करून त्या गाऊन, आणि त्याचं मला वाटतं इनॉग्रेशन सुरेश वाडकर सरांनी केलं आणि अशोक पत्की काका होते. तर मग त्याच्यानंतर सुफियारी. सुफियारी हा पहिला वहिला मराठी सुफी अल्बम आहे.
1: बर,
0: हो, तो LM म्युझिक म्हणजे लता दिदींच्या कंपनीने, LM म्युझिक, लता मंगेशकर म्युझिक कंपनीने, आमचा मयुरेश पै, त्याने तो अल्बम रिलीज केला. आणि माझा त्याने फोन लावून दिला आणि लता दिदींबरोबर बोललो मी, सर मी असा घाबरलो होतो तेव्हा. मी त्याची एक आठवण सांगतो, मी रणांगणच्या वेळेस तर त्या आल्या होत्या, तिथे माझी त्यांची पहिली भेट. आणि तेव्हा मी एक शेर लिहिला होता, तुम्ही म्हणालात ना हे नाविन्य, हे कसं वेगळं पण बाबांसारखं आलं. तर आप सब यहां पधारे, तेव्हा सगळं मंगेशकर कुटुंब आलं होतं, शिवाजी मंदिरचा प्रयोग होता. तर मी त्यांना जाता जाता ना इंटरवलला खाली जाता तर म्हटलं, दिदी मी तुमच्यासाठी एक 4 ओळी लिहिल्यात, प्लीज वाचू का? हा हा वाचा ना. आणि ते आशा बघतायत माझ्याकडे, फोटो आहे की आप सब यहां पधारे मे

0: میرے روح کو تسلی ہوئی.
1: کیا بات,
0: آپ سب یہاں پدھارے, میرے روح کو تسلی ہوئی. وہ دیکھو, وہ دیکھو پھر ایک بار روشن شمع ہوئی. इतके खुश झाले. दीदी मला तुमची स्वाक्षरी मिळेल का? तर त्याच्या त्या शेअरवर स्वाक्षरी आहे माझ्याकडे. ती पहिली भेट, मग 2005 ची भेट, आणि मग नंतर LM म्युझिक 2013-14 आम्ही. तर तेव्हा मयुरेशने पटकन फोन लावून दिला. मला ऍक्च्युली खरंच वाटलं नाही की तो फोन लावेल. आणि लावून दिल्यानंतर तिथनं असा एक सुमधूर असा गोड आवाज,
2: हॅलो नंदेश बोलताय का?
0: अरे बापरे, मी सर, मी कोसळणार, फक्त कोसळायचा बाकी होतो. इतका मी भारावलो होतो. आणि दीदी म्हणाल्या, तुमचं गाणं मी ऐकलं नंदेश, तुम्ही खूप सुंदर गायलात आणि खूप छान झालाय तुमचा अल्बम. तुम्हाला मी पुढच्या सगळ्या तुमच्या वाटचालीसाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देते. सर अजून काय पाहिजे? सरस्वतीकडनं आपल्याला, अरे बापरे, त्या गान कोकिळ आणि काय करूया, तो जगाचा आवाज आहे, जगातला आवाज. त्या जगातल्या आवाजानं या आवाजावर प्रेम केलं आणि दोन शब्द त्यांच्या आशीर्वादाचे मिळणं, हे माझ्यासाठी सगळं झालं सर. तिथेच सगळं मिळालं. तर हे सगळं आईबाबामुळे मिळालं सर. एक त्या नाविन्यामुळे, वेगळ्या वेगळ्या प्रकारांमुळे मी इथवर पोहोचलो सर. आणि ते कठीण होतं सगळं प्रवास करणं कठीण आहे, कारण गायकाने प्रोड्युसर होणं, डिरेक्टर होणं, स्क्रिप्ट लिहिणं आणि तेवढ्याच ताकदीनं. असं नाही की मी चार प्रयोग करून थांबलोय सर मी जांभूळ अख्यान केलं. बाबांनंतर जांभूळ अख्यान अंगरखा तो माझ्या अंगावर आला. म्हणजे सांगायचं तात्पर्य की किती वैविध्यपूर्ण मी कव्वाली गातो, मी गझला गातो, मी इथे हातात डफ घेऊन पोवाडा गातो, मी अंगावर गोंधळाचा पोशाख चढवला ना सर, तर मी गोंधळी पण होतो, मी सगळाच होतो बाबांसारखा. मी पाण्यात जसा रंग टाकावा ना, तसा तुम्ही रंग टाकला, त्या पाण्याचा रंग होऊन जातो ना, तसा आमचा बाबाचा आणि आमचा रंग आहे सर.
1: क्या बात आहे. आणि एका नव्या रंगामध्ये रसिकांनी नुकतंच तुम्हाला बघितलेले आणि बघत आहेत.
0: कुठला सर?
1: पाऊस.
0: ओ पाऊस गाणं, अरे
1: मला ऐकायला आवडेल. पण त्याच्या अगोदर
0: हाजी
1: तुम्ही लता दीदींचा उल्लेख केला,
0: हाजी,
1: तर त्यांचं एक छान गाणं आपण
0: ऐकू. बिलकुल बिलकुल.
1: आणि तसंच एक गाणं शाहिरांनी सुद्धा गायलेलं आहे, तेही त्याची एक झलक आहे.
0: हा बिलकुल ऐक.

0: श्रोते, आपण ऐकत आहात कार्यक्रम सहज संवाद आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
0: सहज संवाद मध्ये नंदीजी आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण मगाशी सांगत होतात पाऊस या तुमच्या अल्बम विषयी.
3: बरोबर.
0: तर हा कसा झाला, याची निर्मिती कशी झाली आणि त्याच्यामध्ये तुम्ही अभिनेता म्हणून पण वेगळ्या रूपात झळकलेला?
3: हा पहिलाच प्रयोग केलाय मी, म्हणजे एका अल्बम मध्ये मी स्वतः अख्खा दिसतोय. युट्यूब चॅनलवर माझ्या हे गाणं आम्ही आत्ताच 13 तारखेला
0: वेगवेगळ्या कॉस्ट्युम्स मध्ये दिसत.
3: एक प्रेमगीत आहे की पाऊस हा कसा आहे ना, की पाऊस हा शेतकऱ्यांसाठी, त्या शेतासाठी, शेत त्या पावसाची वाट पाहतोय, शेत त्याच्यासाठी तो साजण असेल, त्याच्यासाठी तो प्रियकर असेल की मी तो भेटायला आतुर आहे, म्हणजे ती जमीन त्या पाण्याला भेटायला आतुर आहे. तसाच एखादा प्रियकर प्रियसीला भेटायला आतुर आहे.
0: हे प्रेमाने या भुईला दान द्यावे,
3: दान द्यावे, तसं आहे ते. म्हणजे ते एक ते प्रेम आहे. तर मी असा विचार केला की असं आपण करूया की रिप रिप टिप टिप बरसत माझा श्रावण आला, मेघामृत सम बरसत माझा साजण आला.
0: क्या बात आहे.
3: तो मेघासारखा असा धोधो धावत आलेला आहे. म्हणजे तो असा बघा ना, बरसतो ना तो, तो असा बरसतो की तो म्हणजे त्याला ओढ इतकी भेटायची असते, तो धावत येतो. तर तो मेघामृत सम बरसत, तो अमृतासारखा माझा साजण आहे. तर ते मी एक डोक्यात सुरू होती एक लाईन आणि म्हटलं अरे काहीतरी लिहूया. आणि सत्यजित म्हणून आमचा आहे, माझा छोटा भाऊच आहे, तो रिदम अरेंजर आहे खूप मोठा. तर तो म्हणाला दादा काहीतरी वेगळं. तर मी म्हटलं थांब, मला थोडासा वेळ दे. आणि मग आम्ही हे लिहिलं आणि संगीतबद्ध मीच केलं आणि मी गायलोय. तर इतकं सुरेख मला म्हणजे मला रसिक मंडळी त्याच्यावर दाद देत आहेत आणि इतकी मंडळी त्या गोष्टीला घेऊन सुखद. काही लोकांना तर शब्द आवडतात सर, म्हणजे मला आश्चर्य वाटतंय की अरे खरंच हे शब्द मी लिहिले आहेत का, की लोकांना शब्द आवडत आहेत म्हणे अरे ते काव्य आम्हाला खूप आवडतंय. काही लोक म्हणतात तुम्ही त्याच्यामध्ये दिसलात, आम्हाला सतत तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला आवडेल. अशीच काहीतरी प्रेमगीतं पण गा नंदेशी, कारण आम्ही तुम्हाला गोंधळ ऐकतो, तुमचा पोवाडा ऐकतो, तुमच्या शेतकरी गीता ऐकतो, अनेक चित्रपटांमधून ऐकतात. पण असा हा जो प्रकार आहे तुम्ही जो केलाय प्रेमगीतांचा आणि तो शूट पण इतकं सुंदर झालंय, गाणं सुंदर झालंय, अरेंजमेंट चांगली झाली आहे आणि ते एक जुळून आलं. आणि पावसासाठी, पावसात काहीतरी वेगळं करावं म्हणून हा पहिला प्रयोग केला सर मी. आणि अभिनेता म्हणून किंवा त्या अल्बम मध्ये दिसणं मी आणि गाणं आणि संगीत करणं हा चारही योग हा पहिल्यांदा माझ्या आयुष्यात असा आलेला आहे की सगळंच मी केलंय आणि त्याच्यात दिसतोय मी. तर हे खूप सुखद असा अनुभव होता, खूप असा मनाला भिजवून टाकणारा अनुभव होता. तर तो रसिकांनाही खूप आवडला आणि एक वेगळा प्रयोग करायचा म्हणून तो केला आणि छान झालंय ते. म्हणजे मलाही आवडलं ते खूप आणि रसिकांनाही आवडत आहे.
0: ते बघितल्यानंतर असा एक प्रश्न येतो की तुमचा प्रेमविवाह वगैरे आहे?
3: त्याच्यात एक सरी म्हणून नाव आहे बघा, ती मी त्याला सरिताला सरी म्हणतो.
0: अच्छा.
3: सरी बरसत.
0: हे गुपित मला वाटतं आजच्या मुलाखतीत तुम्ही पहिल्यांदाच उघड करताय.
3: हो, त्याच्यात म्हणजे ते काव्यात मी सरी म्हणून नाव टाकलं. ती म्हणाले मला का घेतलं नाहीस, अरे तुला कशाला घेतलं, म्हणजे तुझं नाव आहे ना पूर्ण त्या सरी म्हणून आलंय ना, सरी बरसत आल्या त्याच्यात आहे म्हटलं, तर तू आहेस म्हटलं.
0: आणि त्याच्या निर्मात्या पण त्याच
3: आहे. हो, निर्मात्या त्याच आहेत, नाहीतर पैसे नाही मिळाले तर सर अल्बम

0: रिलीज कोण करणार आमचा, कारण खजिनदार आमचे ते आहेत तिकडे सगळे, होम मिनिस्टर कडनं सगळं पास झाल्यानंतर ते होतं. आणि एक सूर्य कसा एक वेगळा आल्बम करण्याचा एक योग आला.
1: मग तो सरी शब्द असलेलं जे कडवं आहे त्याची एक आम्हाला झलक
0: ते मला तो पटकन आठवत नाही की
1: किंवा थोडीशी गाण्याची झलक.
0: हो रिप रिप टिप टिप बरसत माझा श्रावण आला, हो रिप रिप टिप टिप बरसत माझा

0: आता मला पटकन अंतर आठवत नाही तुम्ही आता पटकन म्हटल्यानंतर.
1: ते पण रसिकांना उत्सुकता त्यांच्या मनात जागे झाली असेल आणि नक्की हे गाणं ते बघतील.
0: मी तर म्हणेन सर मी गाण्यापेक्षा तुम्ही जाऊन ते गाणं युट्यूबला बघा कारण त्याच्यात आणखी गंमत आहे. येस
1: आणखीन काय सांगाल म्हणजे आता विषय निघालाच आहे तर घरातून कसा सपोर्ट तुम्हाला मिळतो किंवा एकंदरीत कसं वातावरण असतं?
0: नाही आई बाबांकडनं आणि आम्हाला कधी असं थांबवलं नाही की तू हे काय करतोयस ते का करतोयस हे करू नकोस. हो अभ्यास करायचाच आहे तुम्हाला ते शिकायचंच आहे पण त्या जोडीने आम्हाला कधी असं अडवणूक आमची झाली नाही ना बाबांच्याकडे.
1: मी विचारतोय सरिताजींबद्दल.
0: बिलकुल बिलकुल ती तर त्यांचं सगळं बॅकग्राऊंड इंजिनियर डॉक्टरांचा जरी असं जैन फॅमिली सगळी आहे ती तरी तिला संगीताबद्दल खूप आवड आहे म्हणजे मुलीला आवड आहे त्याच्यामुळे सरिताने कधीच मला म्हणजे हां काळजी घे तब्येतीची जातोयस काय करतोयस काय खा व्यवस्थित पण गाणं तिलाही खूप प्रचंड आवडतं गाणंही आवडतं.
1: मी गाण्यामुळेच प्रेमात पडले असते.
0: ऍक्च्युली मी पहिलं गाणं मला असं मी कुठलं गायलं होतं ते चेहरा क्या देखते हो दिल में उतर कर देखो ना हे असं गायलं कदाचित ते दिल में वो उतर गई होगी असं काहीतरी झालं असेल. गाणं कारण शाळेमध्ये मी गायक म्हणूनच फेमस होतो पण तसं न होता आमची चांगली आधी मैत्री पण झाली. फक्त गाणं गातोय म्हणून नाही तर एक माणूस म्हणून पण तिने कदाचित बघितलं असेल माझ्या
1: गाण्यावर प्रेम करणारे असंख्य तेव्हा असू शकतील कदाचित पण याच्यात त्यांची निवड तुम्ही केली ती निकषावरती असते.
0: ती खूप अशी स्ट्रिक्ट होती आणि खूप वेगळी वाटली कारण तिचे विचार वेगळे होते तिचं बघण्याचं परसेप्शन वेगळा होता लोकांकडे. फक्त मी गातोय किंवा माझ्या वडिलांचं नाव आहे म्हणून तिने प्रेमात पडावं असं काय कधी मला असं जाणवलं नाही. तिने एक माणूस म्हणून किंवा हा काहीतरी करू शकेल किंवा माझ्यावर विश्वास तेव्हा तर हातात काहीच नव्हतं ना सर काहीच नव्हतं.
1: आणि संघर्ष हा कलाकाराला करावाच लागतो निरंतर चालूच असतो तो.
0: खूप
1: त्या संघर्षात कुठेतरी अशी सोबत असेल तर तो सुखद
0: अजून सुखद होतो आणि तो इतवर प्रवास आलाय केवळ त्या दोघींमुळे कारण मधल्या काळात मला हार्ट अटॅक आला मी बायपास माझं करावं लागलं मी अगदी मरणाच्या दारातनं परत आलो. त्याच्याच 2 महिन्याआधी आई गेली आणि सगळं इतका धक्कादायक इतका प्रसंग बिकट प्रसंग होता. त्यात माझ्या मुलीने आणि माझ्या बायकोने तुम्ही म्हणता ना कसं सांभाळतात कसं तर त्यांनी मला खूप सांभाळलं आणि मला त्या मृत्यूच्या दारातनं खरोखर तिने ओढून आणलं असं मी म्हणेन. आणि मुलीने खूप केलं माझ्यासाठी तर हे त्यांच्यामुळे हा परत एकदा जन्म असा म्हणूया आपण मुलीमुळे. आधी आईने मला जन्म दिला होता तो परत तिने मला पाय माझा मोडला होता मी तिथेही जाणार होतो वयाच्या 12 वर्षात आईने मला जन्म दिला पुनर्जन्म दिला आणि आता हा तिसरा जन्म. म्हणजे काय म्हणूया ना की जेव्हा संकट आली तेव्हा घरच्यांनी खूप भावंडांनी पण मला खूप सांभाळलं सगळ्यांनी खूप खूप प्रेम केलं त्याच्यामुळे मी हे करू शकलो सर. एक काय म्हणतो ना एक शेंडोफळ घरातलं मीच आहे आणि त्याच्यामुळे माझ्यावर खूप प्रेम आहे सगळ्यांचं आणि रसिकांचंही प्रेम आहे. माझ्या मित्रमंडळींनी खूप माझ्यासाठी प्रार्थना केली म्हणजे मी मला माहीत पण नाही कोण प्रार्थना नंतर मला सांगितलं की आम्ही तुमच्यासाठी चर्चमध्ये जाऊन आलो आम्ही तुमच्यासाठी गणपती बाप्पाकडे मागितलं आम्ही तुमच्यासाठी बुद्धविहारात गेलो होतो आम्ही तुमच्यासाठी हे केलं तुम्हाला दोरा आणलाय जरा तो बांधता का. तर मी त्यांच्या प्रेमाला कधी हे नाही केलं सर. ठीक आहे तुम्ही आणलात दोरा तुमची भावना आहे द्या मी बांधतो तुम्ही बांधा नंदीशजी तुम्ही आम्हाला हवेत. तर ही जेव्हा भावना येते ना सर तेव्हा ते पण आपलं कुटुंबच आहे ना सर.
1: नक्कीच
0: माझं कुटुंब जर हे कुटुंब आहे तर मी बाहेर जे जातो दिनेशजी तर ते पण माझं कुटुंबच आहे की ते माझे प्रेक्षक नाही आहे ते माझे रसिक मायबाप आम्ही त्यांना रसिक मायबाप म्हणतो. तर जेव्हा मायबाप येतं तेव्हा मायबापाची लेकरं पण तीच आहेत की जी आमच्यावर प्रेम करतात.
1: अगदी खरं
0: ती मला कुठेतरी अंगारा आणतात दुपारा आणतात मी कोण असेन हा भाग दुसरा आहे सर. मी मानतो न मानणं दुसरं आहे पण माझ्यासाठी त्यांनी कुठेतरी प्रार्थना केलेली आहे त्यांच्या देवाला त्यांच्या परमेश्वराला जे ते मानतात तर मला त्यांचं रिस्पेक्ट करणं आणि त्यांचा आदर हा सत्कार करणं हे माझं काम आहे सर एक माणूस म्हणून. तर मी ते करत असतो खूप प्रेम करतात.
1: एक गाणं ऐकूया आणि पुढे जाऊया सर.

0: चाललंय काय?
1: हो चाललंय काय, खूप एकदम समर्पक गाणं लावलं
0: आणि सार्वकालिक गाणं आहे असं म्हणते. मला आणखी एक उत्सुकता आहे की इतर म्हणजे काही कलाकारांचा तुम्ही उल्लेख केला पण जेव्हा शाहीर अगदी ऐन भरत होते, शाहीर विठ्ठल उमप, आणि त्याच काळात दुसरीकडे शाहीर साबळे होते किंवा अनेक शाहीर त्या काळात लोकप्रिय होते, तर या सगळ्या कलाकारांचे आपापसातले संबंध कसे असतात किंवा कसे होते?
1: मी खरं सांगू इतके आत्मीय संबंध होते. तुम्ही माझे आत्मीय आहात हा शब्द मी आत्ता वापरतो हा शाहीर आत्माराम पाटलांचा आहे.
0: क्या बात है,
1: ते ऍक्च्युली मी त्यांच्याबरोबर शेवटची 2 वर्ष राहिलो.
0: आत्मीय आहात,
1: आत्मीय आहात, काय सुंदर शब्द आहे. मी नेहमी
0: जवळचे आहात वगैरे याच्या पलीकडे येते सगळं.
1: बघा ना सर, किती आत्मीय आहात तुम्ही, माझे आत्मीय आहात. तर तो आत्मीय संबंध होता शाहीर अण्णांचा, बाबांचा, किंवा अनेक शाहीर तेव्हा होते. तर ह्या सगळ्यांनी ना महाराष्ट्रामध्ये, मी म्हणतो मुंबईमध्ये, ही गावगाड्यातली कला मुंबईत आणली कॉस्मोपॉलिटन शहरामध्ये. यामध्ये यांचा वाटा जास्त आहे. शाहीर अमर शेखांचा आहे, शाहीर अण्णाभाऊ साठेंचा आहे. तर त्यांच्या नंतरचे जो 10-15 वर्षानंतरचा काळ म्हणजे बाबांचा काळ असेल, तर तो इतका प्रेमाचा होता कारण HMV मध्ये किंवा त्या काही याच्यामध्ये गात होते तेव्हा बाबांनी मधुकर पाटकांना सांगितलं, जेव्हा बाबांनी गीत लिहिलं, कुठलं गीत लिहिलं, नेसते पैठणी छोळी ग आज होळी ग, हे गाणं बाबांनी लिहिलं आमच्या शाहीर विठ्ठल उमपांनी आणि गायलंय शाहीर साबळेंनी.
0: क्या बात है, वाह.
1: तेव्हा बाबांचं विलक्षण आहे. तेव्हा बाबांचा अट्टहास होता की मधुकर पाटकांना, की पाठक दादा हे गीत मी नाही गाणार, हे तुम्ही अण्णांना विचारा.
0: कारण काय?
1: कारण त्यांचा तो गाण्याला तो समर्पक आवाज.
0: ओहो,
1: बघा काय, एखादा माणूस एखादं आपलं गाणं काढून दुसऱ्याला देतो, काय मोठी भावना आहे सर.
0: ही आत्मीयता आहे,
1: ही आत्मीयता आहे. तर ते म्हण, मग त्यांनी विचारलं की अण्णा, बाबांनी आमच्या विचार

0: म्हटलं हे तुम्ही गायचं
1: म्हणजे शाहीर साबळे,
0: शाहीर साबळेंना विचार,
1: त्यांना अण्णा म्हणायचे,
0: अण्णा म्हणायचे. तुम्हाला अरे विठ्ठलराव का नाही, मी गाणार, नक्की गाणार.
1: बर
0: तेच नाही, आता तुम्ही दिवाळीचं एक गाणं लावलं कावळा बसला, तर तसंच एक दिवाळीचं गाणं काय ये रे ये माझ्या दुबळा बंधू राया रे, एकुलत्या एक लडक्या बंधू राया रे, हे बाबांनी लिहिलं आणि गायलंय शाहीर साबळेंनी.
1: काय सांगताय
0: सर तुम्ही, ते गाणं ऐका तुमच्या डोळ्यात पाणी येईल, आणि हे लिहिलंय माझ्या बाबांनी. तर हे
1: एवढे प्रसिद्ध झालेलं नाहीये, पण
0: नाही आहेत गाणी ऐकतायत, पण ही गाणी आता यायला पाहिजे सर, आणि ही गाणी ह्या मंडळींनी अशी लिहिली आहेत आणि काम करून ठेवलंय.
1: आणि नुसती गाणी नाहीये ती, त्याच्यामध्ये आत्मीयता, तुम्ही जर शब्द वापरला, फार सुंदर शब्द वापरला,
0: आत्मीय आहात तुम्ही, माझे आत्मीय आहात मी नेहमी वापरतो,
1: ती त्या गाण्यांमधून पण दिसते आपल्याला,
0: दिसते ना सर, तो प्रेम, ते प्रेमभावना ती सगळी दिसते. आणि एका कलाकाराची एका दुसऱ्या कलाकाराबद्दलची आपुलकी आणि तो सत्कार, त्याचा सन्मान दिसतो सर. आणि आता आमची एकमेकावर आम्ही कोरघोडी करत बसलोय कलाकार, पण तेव्हा नव्हतं तसं, तेव्हा इतक्या खेळीमेळीचं वातावरण होतं.
1: म्हणजे कला कला आपल्यापेक्षा मोठी आहे ही भावना सर्व कलाकार
0: आणि एकमेकाला सहकार्य करत. तुम्हाला एक आनंदाची एक गोष्ट आणि परत एक माहीत नसलेली गोष्ट सांगतो. प्रल्हाद शिंदे हे तुम्ही उच्चारण बघताय ना, ऐक सत्यनारायणाची कथा, हे माझे बाबा त्यांना घेऊन बसत असत की अरे प्रल्हाद इकडे ये, हे तसं नाहीये, ते ण आहे, तो न नाहीये, ते हे ती श आहे, तो श नाहीये. म्हणजे भाषेचं सुधारण, जी सुधारण करून घेतली, सुधारणा करून घेतली भाषेबद्दलची, ही बाबांनी आणि पाठकांनी करून घेतली प्रल्हाद दादाकडनं. तो अरे असं नाही असं गा, ही शुद्ध भाषा आहे, ते बघा ना कमाल आहे ना, ही
1: या लोकांनी
0: इतकं प्रेम होतं की असं नाही की अरे त्याला काही गाव देत ना, आपल्याला काय जातंय, त्याचंच गाणं निकृष्ट होईल, नाही सर, की नाही त्याचंही गाणं चांगलं झालं पाहिजे. म्हणून ही चांगली भावना होती की अरे प्रल्हाद हे शब्द जरा असे म्हणा, हे जरा असे असे आहेत. पण त्यांनीही प्रल्हाद दादांनी किती मोठ्या मनानं ते घेतलं, नाही नाही मला काय शिकवता असं नाही झालं. बरे प्रल्हाद दादा 8-10 वर्ष लहान होते बाबांपेक्षा, पण किती एखाद्या कलाकारानं एखाद्या कलाकाराचं गाणं चांगलं व्हावं, समृद्ध व्हावं, ही समृद्ध ही काय म्हणतो ना, ही
1: देवाणघेवाण,
0: देवाणघेवाण होती आणि हे संबंध होते.
1: आणि आता कार्यक्रमाची वेळ आपली संपत आलेली आहे नंदेशजी, कितीही गप्पा मारल्या तरी कमी आहे, इतके विषय, असंख्य विषय, पुन्हा कधीतरी आपण नक्की भेटूया. पण तुम्ही जो एक नवीन प्रयोग केलेला आहे वंदे मातरम,
0: वंदे मातरम गीत,
1: तर त्यांनी आपण सांगता करूया.
0: बिलकुल, ते 150 वर्ष त्याला पूर्ण झाली आपल्याला माहिती, आणि असं शाहिराने, असं पहिल्या कोणीतरी शाहिराने हे वंदे गातर मातरम, क्षमा करा, हे वंदे मातरम गीत हे पहिलं कुठल्या तरी कलाकारानं कंपोज केलं, मी नव्यानं कंपोज केलं, हे पेट्रियॉटिक सॉंग्स आहे ते मी ऐकवतो. वंदे

0: क्या बात है, वाह वाह, खरं तर असं संपूर्ण तुम्ही गायलेलं आहे आणि रसिकांना मी आव्हान करीन की ते संपूर्ण वंदे मातरम त्यांनी ऐकावं, पाहावं,
1: बिलकुल,
0: आणि त्याला दाद नक्कीच मिळेल. एका वेगळ्या बाजात तुम्ही ते सादर केलेलं
1: आहे
0: त्याचं वैशिष्ट्य. आणि तुम्ही म्हणाला तसं की एखाद्या लोककलाकारांनी पहिल्यांदाच हे गायलेलं आहे.
1: बिलकुल,
0: वा नंदेजी, आज तुम्ही आमचे कान तृप्त केले सर्व रसिकांच्या वतीने, आकाशवाणीच्या वतीने मी आपल्याला शुभेच्छा देतो.
1: धन्यवाद
0: तुमच्या सगळ्या उपक्रमांसाठी. मला वाटतं शाहिरांचा स्मृतिदिन तुम्ही दरवर्षी
1: 26 नोव्हेंबर
0: साजरा करता.
1: 16वा स्मृतिदिन आहे 26 नोव्हेंबरला.
0: त्या कार्यक्रमाच्या नियोजनात तुम्ही सध्या व्यग्र असाल.
1: पुरस्कार समारंभ असतो, मृदगंध पुरस्कार,
0: त्यासाठी पण शुभेच्छा.
1: धन्यवाद.
0: आणि तुमच्या भावी कारकिर्दीला शुभेच्छा.
1: जांभूळ आख्यान येत आहे, जांभूळ आख्यान लोकांनी येऊन बघावं या तुमच्या माध्यमातून, रेडिओच्या माध्यमात.

0: माध्यमातून, आकाशवाणीच्या माध्यमातून, आणि मी खूप आभार मानतो कारण आकाशवाणी माझा जीव आहे. लहानपणापासून, वयाच्या 8व्या 9व्या वर्षापासून मी आकाशवाणीत येतोय. आता मी 51 आहे सर,
1: 100व वर्ष
0: आकाशवाणीचं होत आहे, तरी मी येतोय. 150 वर्ष होईल तेव्हाही मी येईन सर.
1: स्वागत आहे तुमचं तेव्हाही आणि कायमच. खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद. खूप खूप
2: सहसंवाद.
1: सहसंवाद कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

0: मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात मी तुमची सखी मदालसा कानडे तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. मैत्रिणींनो, आज आहे 21 ऑगस्ट आणि 21 ऑगस्ट हा दिवस जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा केला जातो. ज्येष्ठांचं आपल्या कुटुंबातलं स्थान, त्यांचं समाजातलं योगदान, त्यांचे अनुभव, हक्क, अधिकार, त्यांचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य या सगळ्याचं महत्त्व आहेच. त्या अनुषंगाने आज आपण ज्येष्ठांचा सन्मान, अनुभवांना प्रणाम याविषयी संवाद साधतोय मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर तेजस गयाळ यांच्याशी. डॉक्टर तेजस गयाळ गेल्या 7 वर्षांपासून सायकियाट्री आणि जेरियाट्रिक सायकियाट्री या क्षेत्रात कार्यरत आहेत. जेरियाट्रिक सायकियाट्री म्हणजे वृद्धापकाळातील मानसोपचाराची ही एक शाखा आहे, जी प्रामुख्याने 65 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या वृद्धांच्या मानसिक आरोग्याशी आणि आजारांशी संबंधित आहे. डॉक्टर गयाळ, आमच्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: विषय आपला आजचा असा आहे की जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन आज आहे आणि ज्येष्ठांच्या बाबतीतलं त्यांचं सगळं आरोग्य, मानसिक आणि शारीरिक सुद्धा, आणि त्यांचे हक्क, अधिकार आणि त्यांचं आनंदी जीवन या अनुषंगाने आज आपण बोलणार आहोत. तर जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचं महत्त्व आपण काय सांगाल श्रोत्यांना आमच्या?
1: दरवर्षी 21 ऑगस्ट रोजी जगभरामध्ये जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा केला जातो. या दिवसाची 3 महत्वाची उद्दिष्ट आहेत. पहिलं म्हणजे ज्येष्ठ नागरिकांनी आयुष्यभर समाजाला जे योगदान दिलंय त्याचा सन्मान करणे. दुसरं म्हणजे वाढत्या वयामध्ये उद्भवणाऱ्या ज्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यांच्या समस्या आहेत त्याबद्दल समाजामध्ये जागरूकता निर्माण करणे. आणि तिसरं म्हणजे ज्येष्ठांविषयीचा आदर, आपुलकी आणि संवेदनशीलता वाढवणे. या दिवसाची सुरुवात 1988 अमेरिकेचे तेव्हाचे अध्यक्ष रोनाल्ड रीगन यांनी केली होती. वाढत्या वयाची संबंधित प्रश्नांकडे समाजाचं लक्ष जावं आणि ज्येष्ठांच्या योगदानाची दखल घेतली जावी हा त्यामागचा मुख्य उद्देश होता. खरं तर हा दिवस केवळ शुभेच्छा देण्यापुरता नाहीये, तर तो आपल्याला एक आठवण करून देतो की आज आपण ज्या समाजात आहोत तो घडवण्यामध्ये ज्येष्ठ पिढीचा एक मोठा वाटा आहे. त्यांचा अनुभव, त्यांचं ज्ञान आणि त्यांनी जपलेली मूल्य ही समाजासाठी एक मोठी संपत्ती आहे.
0: बरोबर. आणि यासाठी हा आपण दिन साजरा करत असतो. तुम्ही आता बोलता बोलता सर सांगितलं की समाजाच्या जडणघडणीमध्ये ज्येष्ठांचं योगदान खूप महत्वाचं असतं. ते किती महत्वाचं असतं आणि कसं असायला हवं?
1: समाजाची जडणघडण जी आहे ती एक सतत चालणारी प्रक्रिया आहे आणि यामध्ये ज्येष्ठ पिढीचं योगदान अत्यंत महत्वाचं आहे. आज आपण ज्या सामाजिक मूल्यांबद्दल, शिस्तीबद्दल, संस्काराबद्दल बोलतो त्याचा पाया अनेक पिढ्यांच्या अनुभवातून तयार झालेला आहे. या अनुभवांना पुढच्या पिढीपर्यंत सोपवण्याचं महत्वाचं काम ज्येष्ठ नागरिक करत असतात. माझ्या मताने समाज घडवण्याची सर्वात मोठी भूमिका म्हणजे पिढ्यांमधला संवाद हा आहे. जेव्हा ज्येष्ठ व्यक्ती त्यांच्या आयुष्यातील अनुभव, यश अपयश, मूल्य विचार, शिकवणी नवीन पिढीपर्यंत पोचवतात तेव्हा त्यातून समाजाला नवीन दिशा मिळत असते. तसेच प्रत्येक काळात समाज बदलत असतो. काही जुन्या परंपरा जपण्यासारख्या असतात, काहींमध्ये बदल होणं आवश्यक असतं. तर त्यामुळे जेव्हा दोन पिढ्यांमध्ये एकमेकांचा आदर ठेवून एक संवाद साधला जातो, एकमेकांचा विचार समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो, त्यांच्यामध्ये वैचारिक देवाणघेवाण होते, त्यातून हा समाज समृद्ध होत असतो.
0: आत्ताच्या काळामध्ये तुम्ही आता म्हणालात की काळ बदलत राहतो आणि त्याला सामोरं जावं लागतं या लोकांना. पिढ्यांमध्ये अंतर वाढत राहतं, पण सगळ्यात जास्त आव्हानं या पिढीला आत्ताच्या काळामध्ये कोणती आहेत?
1: सो आजचा काळ जो आहे त्याला तंत्रज्ञानाचा किंवा वेगाने बदलणाऱ्या माहितीचा काळ असं म्हणतात, की आपण इंग्लिशमध्ये डिजिटल किंवा इन्फॉर्मेशन एज असं म्हणतो. या बदलांचा जो वेग आहे तो इतका जास्त आहे की त्याच्याशी जुळवून घेणं हे अनेकांना कठीण जाऊ शकतं. आज जी आपली दैनंदिन कामं आहेत ती पूर्णपणे डिजिटल झाली आहेत. उदाहरणार्थ विजेचं बिल भरणं, बँकेचं छोटं काम किंवा ऑफिसमधली कामं ही अगदी 2 मिनिटांमध्ये मोबाईलवरती होऊ शकतात. ज्यांनी मोबाईल, UPI किंवा डिजिटल व्यवहार शिकून घेतले त्यांचं आयुष्य अधिक सोपं झालं. पण हे आपल्याला जमत नाही असं म्हणून ज्यांनी स्वतःला तंत्रज्ञानापासून दूर ठेवलं त्यांना अधिक किंवा प्रत्येक छोट्या कामासाठी इतरांवर अवलंबून राहावं लागतं. हेच शिक्षणातूनही दिसून येतं की शाळांमधले जे संदेश असतात, त्यांची ऑनलाईन माहिती, त्यांचा अभ्यासक्रम, यासाठी पण आता डिजिटल लिटरसी ही आवश्यक झाली आहे. म्हणून तंत्रज्ञान ही आता चैनीची गोष्ट नाही राहिली आहे, ही आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे आणि काळानुसार शिकत राहणं ही आता निवड नसून ती सध्याची गरज झालेली आहे.
0: सगळं डिजिटल आता झालेलं आहे आणि नवीन या तंत्रज्ञानाशी जर त्यांनी जुळवून घेतलं नाही तर त्यांना खूपच अडचणींचा सामना करावा लागतो. तर त्यांनी कशा पद्धतीने यासाठी साक्षर होणं गरजेचं आहे किंवा या तंत्रज्ञान युगामध्ये त्यांनी कसं ऍडजस्ट होणं महत्वाचं आहे.
1: सो तंत्रज्ञानाच्या युगात ज्या अडचणी येतात त्याच्यामागे एक वैज्ञानिक कारण आहे की आपण जेव्हा कुठलीही नवीन गोष्ट शिकतो की गाडी चालवणं, नवीन वाद्य वाजवणं किंवा नवीन वाद्य शिकणं, मोबाईल वापरणं, एखादा खेळ शिकणं, तेव्हा आपल्या मेंदूमध्ये काही नवीन पेशींमध्ये जोडणी तयार होत असते, ज्याला आपण इंग्लिशमध्ये सायनॅप्स असं म्हणतो. सतत सराव केल्यामुळे या ज्या जोडण्या आहेत या अधिक मजबूत व्हायला लागतात आणि या सवयी आपल्याला सहज जमायला लागतात किंवा हे नवीन खेळ, नवीन वस्तू वापरायला आपल्याला सोपं जायला लागतं. पण जसं वय वाढायला लागतं तसं शरीराप्रमाणेच मेंदूमध्ये पण काही नैसर्गिक बदल व्हायला लागतात की कुठलीही नवीन गोष्ट शिकण्याकरता मेंदूच्या पेशींना एक लवचिकता लागते. वाढलेल्या वयानुसार ही लवचिकता कमी व्हायला लागते, त्यामुळे आपल्याला सवयी किंवा नवीन सवयी शिकणं, जुन्या पद्धती बदलणं हे जरा अवघड जायला लागतं. म्हणूनच ज्येष्ठ नागरिकांना मोबाईल ॲप्स वापरणं, डिजिटल सेवा वापरणं याच्यामध्ये अडचणी यायला लागतात. बरं, याचा अर्थ असा नाही की ते शिकू शकत नाहीत. आपण फक्त त्यांना थोडासा वेळ दिला, थोडं संयम आणि त्यांच्यासोबत बसून त्यांना शिकवलं तर हे तंत्रज्ञान ते सहज शिकू शकतात. त्यामुळे याच्याकडे भीतीने नाही पाहायला पाहिजे, ती एक नवीन काहीतरी शिकण्याची संधी म्हणून पाहणं अधिक महत्वाचं आहे.
0: आणि असं जर केलं त्यांनी तर त्यांचंच आयुष्य सुकर होईल, त्यांना सोपं वाटेल ते सगळं करताना जर त्यांनी सवय ठेवली या सगळ्याची.
1: बरोबर.
0: सर, भारतीय कुटुंब पद्धतीचा जर आपण विचार केला तर पूर्वी संयुक्त कुटुंब पद्धती होती आपल्याकडे आणि आता पण आहे, पण शहरांमधली परिस्थिती जर आपण बघितली तर बऱ्याच वेळा विभक्त कुटुंब पद्धती आपल्याला दिसते. मुलं मुली कुठेतरी परदेशात किंवा दुसऱ्या गावी असतात आणि बऱ्याच वेळा वृद्ध जोडपं एकटं असतं. अशा वेळी त्यांच्यामधला तो एकटेपणा, समाजामधून तुटले पण जे त्यांच्यामध्ये येतं ते सांधण्यासाठी या लोकांनी काय करायला हवं,
1: हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे.

0: गंभीर चिंतेचा विषय झाले आहेत की याला WHO नी एक पॅन्डेमिक म्हणजे कोविडसारखी महामारी म्हणून घोषित केलं कोविड काळानंतर, की हा एकटेपणाचं प्रमाण इतकं वाढलं आहे. सो गेल्या काही दशकांमध्ये शिक्षण, नोकरी, व्यवसाय यामुळे अनेक मुलांनी घर, गावं सोडली, त्यामुळे एकत्र कुटुंब पद्धती कमी झाली. आता घरांमध्ये बऱ्याच वेळेला फक्त आई वडील हे दोघंच राहतात. या बदलामध्ये योग्य किंवा अयोग्य असं काहीच नाही, हा एक बदलत्या समाजाची ही एक नैसर्गिक दिशा आहे.
1: किंवा काळ बदलतोय त्याचे हे परिणाम आहेत
0: बरोबर.
1: कदाचित.
0: तर आज आपण किती ऑडिओ व्हिडिओ कॉल जरी केले किंवा संपर्क ठेवायचा जरी प्रयत्न केला, तरी कुठलंही तंत्रज्ञान माणसाच्या सहवासाची, स्पर्शाची, काळजीची आणि समोर बसून केलेल्या संवादाची जागा पूर्णपणे घेऊ शकत नाही. बरं, अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकटेपणा म्हणजे फक्त एकटं राहणं असं नाही, की आज आपण पाहतो की एका घरात एकत्र कुटुंबात राहूनही काही लोक एकटे पडलेत. यामध्ये माझ्या मताने स्मार्टफोनचा पण बऱ्याच प्रमाणात वाटा आहे, की आपण बऱ्याचदा अनुभवलं असेल की घरात चार माणसं जरी बसलेली असतील आणि प्रत्येकाचं लक्ष मोबाईलमध्ये असेल, तर एक प्रत्यक्ष संवाद जो व्हायला पाहिजे तो कमी होतो आणि यामुळे नकळत नात्यांमधलं अंतर थोडं वाढायला लागतं. बऱ्याच व्यक्तींना सवय असते की एकामागे एक व्हिडिओज बघत राहणे, रील्स बघत राहणे, सोशल मीडियावरची माहिती वाचत राहणे, याच्यातनं परस्पर संवाद कमी होतो. त्यामुळेच डिजिटल जगा इतकंच आपल्या आजूबाजूच्या माणसांशी असलेलं जे आपलं नातं आहे ते जपणंही तितकंच महत्त्वाचं आहे. याबद्दल मला एक छोटंसं उदाहरण सांगावं वाटतं की माझ्याकडे एक आजोबा पेशंट म्हणून आले होते दाखवायला. त्यांची दोन्ही मुलं परदेशात राहतात, ती चांगल्या नोकऱ्यांवरती आहेत, त्यांना ती रोज फोन करतात, व्हिडिओ कॉल करतात, त्यांची विचारपूस करतात, त्यांच्या नातवंडांशी त्यांचं बोलणं होतं, त्यांना पैसे महिन्याच्या महिन्याला पाठवले जातात, सगळ्या सोयीसुविधा, औषधं या सगळ्या व्यवस्थित वेळच्या वेळी मिळतात. पण हे आजोबा मला जेव्हा भेटायला आले तेव्हा म्हणले की डॉक्टर, माझ्याकडे सगळं आहे पण माझ्यासोबत बसून चहा पिणारा माणूस माझ्या आजूबाजूला नाही आहे. तर याच्यात त्यांच्या या वाक्यामध्ये त्यांच्या एकटेपणाचं एक दुःख दडलं होतं. म्हणजे अशा
1: म्हणजे
0: परिस्थितीमध्ये
1: आप्तजन कोणीतरी त्यांच्याजवळ नाहीये ज्याची त्यांना खंत होती.
0: बरोबर
1: सर, हा झाला मानसिक एकटेपणा, पण या व्यतिरिक्त शारीरिक समस्या पण त्यांना भरपूर असतात आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या मानसिक समस्याही खूप असतात, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: मानसिक समस्यांमध्ये स्मृतिभ्रंश किंवा डिमेन्शिया हा जो आजार आहे हा सगळ्यात कॉमनली किंवा साधारणपणे या लोकसंख्येमध्ये दिसून येतो. डिमेन्शियामध्ये होतं असं की मेंदूच्या ज्या पेशी आहेत त्या थोड्या कमकुवत व्हायला लागतात किंवा त्यांची संख्या कमी व्हायला लागते, त्याच्यामुळे स्मरणशक्तीमध्ये अडचण येते, त्याच्यासोबत विचार करण्याची क्षमता, संभाषण कौशल्य, एकाग्रता या सगळ्या गोष्टींमध्ये अडचणी यायला लागतात. त्यासोबतच नैराश्य किंवा डिप्रेशनचा आजार जो आहे तो पण या लोकसंख्येमध्ये बऱ्याच वेळेला दिसून येतो. नैराश्याला या लोकांमध्ये असं वाटतं की वय झाल्यामुळे असं होतं असं लोकांना वाटतं, पण ते तसं नाहीये. की जर याचं जर का योग्य वेळी निदान झालं आणि लवकर उपचार झाले तर याच्यावर खूप प्रभावीपणे मात करता येते. यासोबतच काही दोन मानसिक समस्या आहेत ज्या या दोन गोष्टींचा मला इथे आवर्जून उल्लेख करावा वाटतो. पहिली जी संकल्पना आहे त्याला मराठीमध्ये वयोभेद असं म्हणतात किंवा इंग्रजीमध्ये एजिझम असं म्हणतात. वय वाढलं म्हणून एखाद्या व्यक्तीकडे कमी लेखून पाहणं, त्यांना सतत टोमणे मारणं, त्यांना महत्व न देणं किंवा त्यांना परावलंबी असल्याची जाणीव करून देणं, कौटुंबिक किंवा सामाजिक निर्णयांपासून त्यांना दूर ठेवणं हे या वयोभेदाचं स्वरूप आहे. दुर्दैवाने या घटना आपल्या आजूबाजूला आपल्याला खूप बघायला मिळतात. याबद्दल समाजामध्ये अजून जागरूकता निर्माण होणं आवश्यक आहे. दुसरा एक मुद्दा आहे जो थोडासा संवेदनशील आहे पण त्याबद्दल बोलणं तितकंच आवश्यक आहे असं मला वाटतं, तो म्हणजे वृद्धापकाळात होणारा मानसिक, शारीरिक आणि आर्थिक छळ. आपण बातम्यांमधनं असं अधूनमधून वाचतो, ऐकतो की मालमत्ता किंवा पैशांच्या वादातून स्वतःच्या आईवडिलांवरच अत्याचार झाल्याच्या घटना येतात. या अत्यंत दुःखदायक गोष्टी आहेत पण दुर्दैवाने ही आपली सध्याची वास्तविकता आहे. म्हणून ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे कायदेशीर अधिकार माहिती असणं गरजेचं आहे आणि गरज पडल्यास त्यांना योग्य त्या यंत्रणेची आणि कायद्याची मदत घ्यायला त्यांनी संकोच नाही करायला पाहिजे.
1: आणि ते सगळं शिकून घेतलं पाहिजे जेणेकरून त्यांना जर कधी वेळ आली असं काही करण्याची, मदत घेण्याची, तर ती घेता आली पाहिजे. सर, यालाच जोडून एक पुढे मी असा एक प्रश्न विचारते की मानसिक आरोग्याबद्दल तुम्ही बोललात पण बऱ्याच वेळा काही शारीरिक त्यांच्या समस्यांमुळे पण त्यांचं मानसिक आरोग्य ढळतं, जसं की बहिरेपणा असतो बऱ्याच जणांना, त्यांना ऐकू येत नाही, कुटुंबातले सदस्य त्यांच्यावर रागावतात किंवा चिडतात, त्यामुळे सुद्धा हे लोक मानसिक आरोग्याला बळी पडतात, तुम्ही काय सांगाल?
0: वाढत्या वयामध्ये जर का आपल्याला मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घ्यायची असेल तर या संदर्भात मला मध्यमवयीन श्रोत्यांना सगळ्यात पहिले एक गोष्ट सांगावी वाटते की आरोग्याची जी गुंतवणूक आहे ती आपण जितक्या कमी वयापासून सुरू करतो तितकं वृद्धापक

0: काळामध्ये आपल्याला ती जास्त फायदेशीर ठरू शकते. होतं असं की एका विशिष्ट वयानंतर शरीर आणि मेंदूमध्ये असे काही बदल होतात की काही गोष्टी आपल्या नियंत्रणाच्या पलीकडे जातात. सो वाढत्या वयामध्ये जरी वय वाढलं तरी निरोगी आणि सक्रिय राहणं शक्य आहे. याच्यासाठी काही सोप्या सोप्या सवयी आहेत, काही गोष्टी आपण सातत्याने पाळल्या. या गोष्टी म्हणजे एक नियमित दिनचर्या पाळणे, पुरेशी आणि शांत झोप असायला हवी, नियमित व्यायाम करायला हवा, व्यसनांपासून दूर राहायला हवं, संतुलित आहार असायला हवा, किंवा शारीरिक आजार जे आहेत त्यांचा नियमित सल्ल्यानुसार इलाज व्हायला हवा. या सवयी जर का आत्मसात झाल्या तर शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं टिकून राहू शकतं. वाढत्या वयातल्या अनेक समस्या ॲक्च्युली शरीराच्या सगळ्या कार्यक्षमता हळूहळू कमी झाल्याने येत असतात. त्यामुळे शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि भावनिक या सगळ्याच कार्यक्षमता आपण जितक्या जास्त वेळाकरता टिकवून ठेवू तितकं हे वृद्धत्व निरोगी राहू शकतं. आपण झोपेबद्दल बोललो की शांत झोप जेव्हा 1-7-8 तास होते माणसाची, त्यातनं शरीराला पुरेशी विश्रांती मिळते, त्यासोबतच पेशींच्या दुरुस्तीचं काम अजून व्यवस्थित होतं. व्यायामाचं जर का बोलायला झालं तर त्यात दोन महत्वाचे व्यायामाचे प्रकार आहेत. एक म्हणजे हृदय आणि फुफ्फुसासाठीचा व्यायाम, ज्याला एरोबिक एक्सरसाइज असं म्हणतात. उदाहरणार्थ रोज 1 40 ते 45 मिनिटं चालणं, वॉकिंग करणं किंवा सायक्लिंग करणं, यांनी हृदय आणि फुफ्फुसाची कार्यक्षमता चांगली होते. दुसरा जो प्रकार आहे त्याला स्नायू बळकट करणारा व्यायाम असं म्हणतात, की याला एनएरोबिक एक्सरसाइज असं म्हणतात, ज्याच्यामध्ये वेट ट्रेनिंग किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग याचा समावेश असतो. होतं असं की 40 नंतर आपले जे स्नायू आहेत ते कमकुवत व्हायला लागतात, त्याच्यामुळे जसं वय वाढतं तसं तोल जायला लागतो, पडायची शक्यता वाढते, हाडं फ्रॅक्चर व्हायची शक्यता वाढते. आपण बऱ्याच वेळेला परदेशी विमानतळांवर पाहतो की तिथे फक्त भारतीय नागरिकांनाच व्हीलचेअर लागते. तिथले जे नागरिक आहेत ते त्यांची हालचाल स्वतंत्रपणे करतात, त्यांना कुठलाही आधार लागत नाही. त्याचं कारण असं असतं की स्नायू बळकट असल्याने त्यांची कार्यक्षमता टिकून राहिलेली असते. आपल्याकडे मात्र वजन उचलण्याचा व्यायाम हा फक्त तरुणांसाठीच आहे अशी एक गैरसमजूत आहे. ॲक्च्युली जर का योग्य मार्गदर्शनाखाली आणि सुरक्षित पद्धतीने हे व्यायाम केले तर ते ज्येष्ठ नागरिकांसाठी पण खूप फायदेशीर ठरू शकतात. या व्यायामांमुळे स्नायू, हाडं, शरीराची एकंदरीतच कार्यक्षमता टिकून राहण्यासाठी मदत होते. आठवड्याभरामध्ये हृदयासाठीचे आणि स्नायूंसाठीचे हे सगळे मिळून जरी संपूर्ण आठवड्यात आपण 2 ते 3 तास काढले तरी पण हे व्यायाम आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरू शकतात असं संशोधनात लक्षात आलंय. यासोबतच आहाराबद्दल आपण बोलत होतो की आहारामध्ये पुरेसे कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट्स हे असायला हवेत. प्रोटीन पुरेसे घेतल्यामुळे स्नायूंची झीज कमी होते आणि प्रोटीन्स करता कडधान्य, मूग मटकी, सोयाबीन, पनीर किंवा अंडी या गोष्टींचा समावेश रोजच्या डाएटमध्ये असायला हवा. त्याच्यासोबत जे चांगल्या प्रकारचे फॅट्स आहेत ज्याला आपण अनसॅच्युरेटेड फॅट्स म्हणतो, ते ऑलिव्ह ऑइल किंवा अक्रोड, सुका मेवा या गोष्टींमधनं मिळतात. ताजी फळं, हिरव्या पालेभाज्या यांचा आहारात समावेश असल्याने जीवनसत्वे मिळतात जे शरीराच्या विविध कार्यांसाठी अजून उपयुक्त असतात. त्यामुळे जरी वय वाढणं आपल्या हातात नाहीये पण या वाढत्या वयामध्ये शरीर आणि मन सक्षम ठेवणं आणि त्यासाठी प्रयत्न करणं हे नक्कीच आपल्या हातात आहे.
1: म्हणजे थोडक्यात त्यांची दिनचर्या कशी असायला हवी हा सल्ला तुम्ही दिलेला आहे. सर, शारीरिक तपासण्या आणि मानसिक काही रोग असतील तर त्यासाठी त्यांनी काय काय करायला हवं?
0: सो पहिले आपण जर का शारीरिक तपासण्यांबद्दल पाहिलं तर कुठल्याही व्यक्तीच्या आरोग्याच्या तपासण्या त्या व्यक्तीच्या वयानुसार, जीवनशैलीनुसार किंवा फॅमिली हिस्ट्री, कौटुंबिक इतिहास, आधीपासून काही आजार चालू असतील त्यानुसार केल्या जातात. काही मूलभूत तपासण्या आहेत की बीपी तपासणे, रक्तातली साखर तपासणे, वजन किंवा कमरेचा मोजमाप ज्याला आपण वेस्ट हिप रेशो असं म्हणतो हे तपासायला पाहिजे, कोलेस्ट्रॉलची चाचणी व्हायला पाहिजे. शक्यतो 40 नंतर जर का कुटुंबामध्ये बीपीचा आजार असेल, शुगरचा आजार असेल, हृदयविकाराचं हिस्ट्री असेल किंवा कॅन्सरच्या आजाराचा इतिहास असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने या सगळ्या तपासण्या वेळोवेळी व्हायला पाहिजे. 40 नंतर वर्षातून एकदा आणि 60 नंतर 6 महिन्यातून एकदा या तपासण्या सल्ल्यानुसार केल्या गेल्या पाहिजेत. CBC, लिपिड प्रोफाईल, किडनीची तपासणी, लिव्हरची तपासणी किंवा विटॅमिन B12, विटॅमिन D या तपासण्याही केल्या जाऊ शकतात. आणि ज्यांना हृदयासंदर्भात किंवा रक्तवाहिन्यांच्या संदर्भात काही आजार असतील तर त्यांनी ECG 2D ECO या तपासण्याही त्या करू शकतात. कुठलीही तपासणी फॅमिली फिजिशियन किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच व्हायला पाहिजे. फक्त भीतीपोटी सतत तपासण्या करणं हे मला तितकंसं योग्य वाटत नाही. त्या संदर्भातच आपण एक मानसिक आजाराबद्दल बोललो की आपण डिमेन्शिया या आजाराबद्दल 1 मिनिटात आत्ता पाहिलं. या आजारामध्ये स्मरणशक्ती जर का कोणाची परत परत कमी होत असेल, विसरायला परत परत होत असेल, विचाराची क्षमता कमी होत असेल तर त्याच्यासाठी काही विशेष चाचण्या किंवा मानसिक बौद्धिक चाचण्या असतात ज्याच्यातून डिमेन्शियाचं निदान करायला सोपं जातं. हा आजार जितक्या लवकर ओळखला जातो त्याच्यावर तितक्या लवकर आपल्याला कंट्रोल ठेवता येतो आणि त्यातनं होणारं नुकसान आपल्याला टाळता येतं. की म्हणजे एखादं उदाहरण द्यायला झालं तर

0: आपण जशी गाडीची सर्व्हिसिंग करतो त्यातनं एखादा छोटा प्रॉब्लेम मोठा होऊ नये म्हणून आपण ती सर्व्हिसिंग करत असतो, तसं आपल्या शरीराचंही तसंच आहे. तर या तपासण्यांना घाबरायची गरज नाही, त्या तपासण्या आजार लवकर ओळखून त्यांच्यावरती उपचार करण्याची एक संधी असते अशा प्रकारे यांच्याकडे पाहायला पाहिजे.
1: या ज्येष्ठ मंडळींचं मानसिक आणि शारीरिक दोन्ही आरोग्य चांगलं राहावं यासाठी कुटुंबातल्या सदस्यांनी कुठली जबाबदारी पार पडली पाहिजे, त्यांच्याशी कसं वागलं पाहिजे, त्यांची कशी जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे.
0: सो ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणं म्हणजे फक्त त्यांना औषधं देणं आणि डॉक्टरांकडे घेऊन जाणं एवढंच नाही आहे, तर त्याच्यासोबत त्यांची शारीरिक मानसिक आणि सामाजिक आरोग्याची जबाबदारी संपूर्ण कुटुंबाने मिळून घ्यायला पाहिजे. त्यांच्या आहाराकडे लक्ष देणं, जसं आपण आत्ता पाहिलं की आहार हा समतोल आणि पौष्टिक असायला हवा, मैद्याचे तेलकट पदार्थ कमी बनायला पाहिजेत घरीत, गोड पदार्थ कमी बनायला पाहिजे. सो कुटुंबाने मिळून जर का आहाराचं नियोजन केलं तर या सवयी पाळणं थोडं सोपं होऊ शकतं. त्यासोबतच आपण व्यायाम पाहिले आता की ज्यांना हे आपण आधी बोललेले व्यायाम सगळे जर का शक्य नसतील तर त्यांच्यासाठी कुटुंबातील एखादा सदस्य त्यांचा सहकारी बनू शकतो की त्यांच्यासोबत एकत्र चालायला जाणं, फिरायला जाणं, त्यांच्याकडून स्ट्रेचिंग करून घेणं, फिजिओथेरपीचे व्यायाम करून घेणं, यांनी थोडं सातत्य टिकून राहतं. तर त्यामुळे ही एक भूमिका कुटुंबीय करू शकतात. बरं, आपल्याकडे अजून एक गैरसमजूत आहे की वृद्धापकाळ म्हणजे फक्त आराम करायला पाहिजे, तर असं नाहीये. शरीराला आणि मनाला आपण जर का सक्रिय ठेवलं तर त्यातून ह्या सगळ्या प्रॉब्लेम्स पासून आपण स्वतःचं संरक्षण करू शकतो. छोटी छोट्या गोष्टी असतात घरामध्ये, जसं स्वयंपाकामध्ये मदत करणे, एखादा पदार्थ बनवणे, किंवा नातवंडांना अभ्यासामध्ये मदत करणे, घरातल्या छोट्या छोट्या कामांमध्ये सहभागी होणं, याच्यामुळे शरीर आणि मन दोन्ही सक्रिय राहतं, स्वतःचा आत्मविश्वास टिकून राहतो. त्यासोबतच मेंदूलाही व्यायाम मिळणं हे आवश्यक आहे. त्याच्यासाठी नियमितपणे वाचन करणं, शब्दकोडी सोडवणं किंवा सुडोकू, बुद्धिबळ, पत्ते याच्यासारखे खेळ खेळणं, एखादं नवीन कौशल्य शिकणं, एखादं नवीन वाद्य शिकणं, याच्याने मेंदूला चालना मिळते. बरं, त्यासोबत आपण पाहिलं की डिजिटल व्यवहार हे आता अपरिहार्य झालेत, त्यामुळे त्यांच्याकडनं जरी आपण पूर्ण मोबाईल आणि त्याचे व्यवहार काढून नाही घेतले ज्येष्ठ व्यक्तींकडून, तरी त्यांना मदत करायला पाहिजे. त्यांना तुम्ही पासवर्ड टाकू शकता, त्यांच्या व्यवहारांना काहीतरी मर्यादा ठेवू शकता. तर ही सुरक्षितता घेतली तर ते त्यांचे व्यवहार इंडिपेंडेंटली करू शकतील. सामाजिक दुराव्याबद्दल आत्ता बोलत होतो की त्यांना ज्येष्ठ मंडळ जी असतात, मित्रमंडळ, ज्येष्ठ नागरिक संघटना किंवा धार्मिक सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी आपण प्रोत्साहन द्यायला पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट मला अशी वाटते की त्यांच्याशी रोज घरामध्ये अर्थपूर्ण संवाद व्हायला पाहिजे, की त्यांच्याशी गप्पा मारणं, एकत्र जेवण करणं, की दिवसातून एक तरी जेवण एकत्र व्हायला पाहिजे, एखादा खेळ खेळणं, एखादा चित्रपट पाहणं, एखादी मालिका पाहणं, या गोष्टी केल्याने ही नाती अजून घट्ट होतात. आणि जर आपण त्यांच्यासोबत वेळ घालवला तर त्यांना काही अडचणी येत आहेत का, त्यांच्या स्मरणशक्तीत काही अडचणी आहेत का, त्यांना इतर काही प्रॉब्लेम्स आहेत का, हे आपल्याला लवकर कळू शकतं. यासोबतच घरात काही छोटे छोटे उपाय आहेत की रात्री घरामध्ये पुरेसा प्रकाश ठेवायला हवा, बाथरूममध्ये हँडल्स बसवायला हवीत, या सगळ्या गोष्टींमुळे त्यांचा पडायचा धोका कमी होतो. बरं, वाढत्या वयानुसार स्वभावामध्ये काही बदल नैसर्गिकपणे होत असतात, की चिडचिडपणा वाढणं, जास्त काळजी वाटणं किंवा घरच्यांची वारंवार चौकशी करणं, तर या गोष्टी अनेकदा असुरक्षिततेच्या भावनेने येऊ शकतात. तर अशा वेळी रागवण्याच्या ऐवजी आपण संयम पाळला, समजूतदारपणा दाखवला तर हे फायदेशीर ठरू शकतं.
1: सर, हे आपण चालणाऱ्या फिरणाऱ्या ज्येष्ठांबद्दल बोललो, पण घरामध्ये बऱ्याच वेळा काही गंभीर आजारांनी ग्रस्त अशी ज्येष्ठ मंडळी असतात, त्यांच्या प्रति कुटुंबाचं काय योगदान असायला हवं?
0: त्यांच्या प्रति कुटुंबाचं मला असं वाटतं की त्यांची मेडिकल केअर आणि त्यांच्या ट्रीटमेंट संदर्भात गोष्टी तर सगळेच कुटुंबीय करतात, पण त्यांना एक जो भावनिक आधार आणि त्यांना आपला सहवास जो हवा असतो तो जर का आपण त्यांना दिला, की त्यांच्यासोबत वेळ घालवला, त्यांच्याशी गप्पा मारल्या, त्यांच्याशी बसल्या बसल्या आपण एखादा काहीतरी बोर्ड गेम वगैरे खेळला, तर त्यातून त्यांना एक धैर्य मिळतं, त्यातून त्यांना एक आत्मविश्वास मिळतो, त्यातून त्यांना ही भावना मिळते की आपण अजूनही या घरामध्ये हवेसे आहोत किंवा आपण नकोसे नाही होत, आपण या घरावरती ओझं नाही होत. या गोष्टीमुळे त्यांचं मनोधैर्य थोडंसं वाढू शकतं.
1: किंवा या अशा गोष्टींमुळे आजारांनी ग्रस्त असल्यावर हताश निराश खूप लवकर होतात मंडळी, त्यातनं त्यांना बाहेर काढण्याची जबाबदारी ही कुटुंबातल्या सदस्यांनी घेतली पाहिजे.
0: नक्कीच
1: सर, एकूणच सकारात्मक आणि आनंदी जीवन जगायचं असेल तर या ज्येष्ठांनी काय करायला हवं?
0: हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. तर खरं तर सकारात्मक आणि आनंदी राहण्यासाठी असा एक कुठला जादूचा उपाय तर नाहीये, पण काही साध्या सवयी जर का आपण शरीराला मनाला लावल्या तर त्यातून फायदा होऊ शकतो. सर्वात पहिले म्हणजे स्वतःला शक्य तितकं सक्षम आणि स्वावलंबी बनवणं हे महत्वाचं आहे, की आपली एक स्वतंत्र ओळख, आपलं स्वतंत्र व्यक्तिमत्व, आपल्या क्षमतांवरचा

0: विश्वास टिकून राहायला हवा. आपण आता सवयींबद्दल बोललो की नियमित व्यायाम, संतुलित आहार, चांगली झोप, आरोग्याची काळजी, यामुळे शरीराची आणि मेंदूची कार्यक्षमता टिकून राहते आणि ही टिकून राहण्याने आपलं आयुष्य एक स्वावलंबी किंवा आत्मविश्वास पूर्ण होऊ शकतं. त्यासोबतच रिटायरमेंट किंवा निवृत्ती याचा अर्थ असं नाही की आयुष्य थांबणं, ती आयुष्याच्या एका नवीन प्रवासाची सुरुवात असू शकते. की नोकरी संपली म्हणजे आयुष्याचा उद्देश संपला किंवा ध्येय संपलं असं असायला नको. त्यानंतर आपण एखादा नवीन छंद जोपासू शकतो, रिटायरमेंट नंतरही नवीन काही कौशल्य शिकू शकतो, वाचन करू शकतो, बागकाम करू शकतो, किंवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या अनुभवातून तरुण पिढीला काहीतरी मार्गदर्शन करू शकतो ज्यातून आपल्या आयुष्याला एक नवीन अर्थ मिळतो. बरं, तसंच आपलं मन जे आहे ते वर्तमान काळ ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे की भूतकाळातील पश्चाताप किंवा भविष्याची अनावश्यक चिंता यामध्ये अडकून न पडता आजचं दिवस जर का आपण मनापासून जगलो तर ते आपल्या आरोग्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे. यासाठी आपण प्राणायाम किंवा ध्यान, योगा, मेडिटेशन, श्वासाचे व्यायाम या गोष्टी करू शकतो. बरं, सगळ्यांनीच सगळे प्रकार करायला पाहिजे असं काही आवश्यक नाही. जो प्रकार आपल्याला आवडतो आणि जो आपण सातत्याने करू शकतो तो निवडणं महत्वाचं आहे. यासोबतच आपण इतरांच्या छोट्या छोट्या आनंदामध्ये सहभागी झालो, आपण आपली नाती जपली, आपल्या जवळच्या लोकांशी जर का आपण नियमित संपर्कात राहिलो तर हेही आपल्या मानसिक आरोग्यासाठी तितकंच महत्वाचं आहे. अशा गोष्टी आपण सातत्याने पाळल्या तर सकारात्मक आणि आनंदी राहणं तितकं कठीण नाही आहे.
1: बरोबर सर, मगाशी आपण पिढ्यांमधला विसंवाद यावर बोललो की घरामध्ये ज्येष्ठ, त्यानंतर मधली पिढी आणि त्यानंतर नातवंड अशी पिढी असते. यातला संवाद जर वाढवायचा असेल किंवा चांगला करायचा असेल तर ज्येष्ठांनीच कसा पुढाकार त्यामध्ये घ्यायला हवा आणि घरातल्यांनी कशी त्यांना साथ द्यायला हवी.
0: नवीन पिढीशी संवाद साधताना मला असं वाटतं की त्यांच्या चुका शोधण्यापेक्षा त्यांचा दृष्टिकोन समजून घ्यायचा प्रयत्न केला गेला पाहिजे की आपल्या अनुभवाचा उपयोग हा त्यांना मार्गदर्शन करायसाठी व्हायला पाहिजे. आपण अनेकदा म्हणतो की आजकालची मुलं हट्टी झाली आहेत, मोबाईलमध्येच असतात, आणि आमच्या काळात असं नव्हतं. ही जी गोष्ट आहे आमच्या काळात असं नव्हतं याला मानसशास्त्रामध्ये एक टर्म आहे, याला असं म्हणतात की किड्स दीज डेज फॅलसी, म्हणजे आजकालची मुलं बिघडली आहेत अशी एक पक्की गैरसमजूत काही लोकांमध्ये असते. की इतिहासात इवन प्राचीन लिखाणांमध्ये याची उदाहरणं सापडतात की प्रत्येक पिढीला असं वाटतं की आपल्या पुढची पिढी जी आहे ती कमी शिस्तीची आहे, कमी मेहनतीची आहे, स्वार्थी होत चालली आहे. याचं कारण असं आहे की आपल्याला ज्या आपल्या लहानपणीच्या आठवणी असतात त्या खूप सकारात्मक पद्धतीने आपण त्याची आठवण काढत असतो आणि नवीन पिढीमध्ये आपल्याला काही वेगळं दिसलं की असं वाटतं की अरे हे काहीतरी चुकीचं आहे किंवा हे बदल आपल्याला आपल्या मनाला कधी कधी पचत नाहीत. त्यामुळे मला असं वाटतं की नवीन पिढीकडे फक्त टीकेच्या नजरेनं न पाहता त्यांना मार्गदर्शन करणं आणि त्यांना समजून घेणं हे आवश्यक आहे. पिढ्यांमधला संवाद जो आहे तो वाढवण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एम्पथी, म्हणजे स्वतःला समोरच्या व्यक्तीच्या जागी ठेवून विचार करणं की आजची जी पिढी आहे त्या पिढीचं जग तंत्रज्ञान, स्पर्धा किंवा जागतिकीकरणामुळे खूप वेगळं आहे. त्याचप्रमाणे आपली आई वडील, आपले आजी आजोबा यांची जी पिढी होती त्या पिढीने काटकसरीचं जीवन जगलं, त्यांचे संघर्ष वेगळे होते, त्यांनी समाजामध्ये खूप वेगवेगळे बदल अनुभवले. त्यामुळे दोन्ही पिढींचे जे अनुभव, मूल्य आणि अपेक्षा आहेत त्या वेगवेगळ्या असणं स्वाभाविक आहे. म्हणून संवाद करताना समोरच्या व्यक्तीच्या आयुष्याचा संदर्भ समजून घ्यायला हवा, कुठलंही लेबल किंवा ठोकताळे न लावता त्यांच्या विचारामागचं कारण समजून घ्यायला हवं. त्यामुळे कुठलाही वाद आपण सुसंवादामध्ये बदलू शकतो. दोन पिढ्यांमधला मतभेद होणं हा अगदी नैसर्गिक गोष्ट आहे, पण त्या मतभेदांमधून, गैरसमजामधून दुरावा निर्माण होऊ नये याची काळजी आपण घेऊ शकतो. आपण जर का एकमेकांबद्दलच्या अपेक्षा थोड्या वास्तववादी ठेवल्या, एकमेकांच्या अडचणी समजून घ्यायचा प्रयत्न केला तर यातून हे शक्य होऊ शकतं. एक मोकळा, स्पष्ट आणि आदरपूर्वक संवाद जर का आपण चालू ठेवला तर त्यातून हे सहज शक्य आहे. त्याच्यासाठी जसं आपण बोललो होतो की एकत्र वेळ घालवणं हे महत्वाचं आहे, गप्पा मारणं, एक चांगला वेळ एकमेकांसोबत जेव्हा आपण घालवतो
1: किंवा चित्रपट बघणं, जर ती मंडळी जाऊ शकत असतील बाहेर,
0: बरोबर,
1: तर बाहेर जाऊन एन्जॉय करणं पण हा एक चांगला मार्ग आहे
0: अगदी
1: संवाद वाढवण्यासाठीचा कुटुंबामधला.
0: हे केल्याने जो एकमेकांवरचा विश्वास वाढतो तो विश्वास वाढल्यामुळे कुठल्याही कठीण विषयावरती पण आपण मोकळेपणाने गप्पा मारू शकतो.
1: सर, आजचा हा 21 ऑगस्ट हा जो जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन आपण साजरा करतो आहोत त्याच्यामध्ये ज्येष्ठांना त्यांचे हक्क आणि अधिकार याविषयी जाणीव व्हावी आणि समाजाला सुद्धा याविषयी माहिती व्हावी यासाठी हा दिन आपण साजरा करत असतो. शासनाने अनेक सुविधा या लोकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत, पण त्या व्यतिरिक्त आणखी कोणत्या योजना त्यांनी द्यायला हव्यात असं तुम्हाला वाटतं?
0: तर केंद्र आणि राज्य सरकार या दोन्ही स्तरावरती ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक महत्वाच्या योजना आहेत. याच्यात सगळ्यात महत्वाचा एक कायदा आहे, तो म्हणजे मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पेरेंट्स अँड सिनियर सिटिझन्स ऍक्ट 2007. या कायद्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या मुलांकडून किंवा नातेवाईकांकडून देखभाल मिळण्याचा एक कायदेशीर अधिकार प्राप्त होतो. याशिवाय महाराष्ट्र शासनातर्फे एसटी प्रवासामध्ये सवलती आहेत, सरकारी रुग्णालयांमध्ये सुविधा आहेत, वृद्धापकाळामध्ये पेन्शन योजना आहेत. त्यासोबतच एक 14567 ही ज्येष्ठ नागरिकांसाठी एक हेल्पलाईन उपलब्ध आहे. यामुळे सुविधा भरपूर आहेत, पण त्याबद्दलची माहिती असणं आणि गरज पडल्यास ते वापरता येणं हे जास्त महत्वाचं आहे. माझ्या मतानी फक्त पेन्शन किंवा आर्थिक मदत पुरेशी नाही आहे, तर एक सर्वांगीण आधार व्यवस्था मिळणं हे जास्त महत्वाचं मला वाटतं. त्यामध्ये सहज उपलब्ध असलेली आरोग्य सेवा असायला हवी, मानसिक आरोग्य सेवा, फिजिओथेरपी किंवा डे केअर सेंटर्स नावाचा एक कॉन्सेप्ट असतो की ज्या नातेवाईकांना आपल्या आईवडिलांची काळजी रोजच्या रोज घेणं शक्य नाही त्यांना डे केअर सेंटर्समध्ये ठेवता येऊ शकतं. ज्येष्ठ नागरिकांचे क्लब्स असतात, कायदेशीर मार्गदर्शन किंवा गरज पडल्यास त्यांना घरपोच नर्सिंग किंवा हेल्पर्स हे मिळायला हवे, यांचा समावेश असायला हवा. त्यासोबतच 14567 ही जी हेल्पलाईन आहे याबद्दलही जनजागृती आणि माहिती लोकांना हवी. सो वृद्धत्व हा फक्त वैद्यकीय विषय नाही आहे, तो आरोग्य, कुटुंब, समाज आणि शासन या सर्वांनी मिळून सांभाळायचा एक विषय आहे.
1: शासन स्तरावर याचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी आणखी काय करायला हवं, जसं की हॉस्पिटल्समध्ये त्याविषयी काही तुम्ही योजनांसंदर्भामध्ये काही माहिती देऊ शकलात, किंवा शाळांमधून किंवा इतर संस्थांमधून सामाजिक, तर कितपत त्याचा परिणाम होऊ शकतो समाजावर?
0: मला असं वाटतं की समाजामध्ये जे ज्येष्ठ नागरिक क्लब्स आहेत किंवा जे ज्येष्ठ मंडळ आहेत, तिथे जाऊन डॉक्टरांनी किंवा हेल्थ वर्कर्सनी याबद्दल लोकांशी चर्चा केली, संवाद साधला, याबद्दलची माहिती जर का नियमितपणे लोकांपर्यंत आपण पोचवत राहिलो तर लोकांना हे कळेल की या सुविधा आपल्याकरता उपलब्ध आहेत. या सुविधा फक्त पेपरवरती राहून त्यांचा उपयोग होत नाही, त्यांची जेव्हा लोकांना माहिती होते आणि आपण त्याचा लाभ घेऊ शकतो तेव्हा याच्यातनं ऍक्च्युली फायदा लोकांपर्यंत पोहोचवता येऊ शकतो.
1: सर, एकूणच या जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त तुम्ही काय संदेश द्याल आपल्या श्रोत्यांना, म्हणजे अर्थातच ज्येष्ठांना सुद्धा आणि कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांना सुद्धा?
0: सो 21 ऑगस्टचा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन हा आपल्याला एक महत्वाची जाणीव करून देतो की ज्येष्ठ नागरिक एक समाजावरचं ओझं नसून आपल्या अनुभवाचे, मूल्यांचे, संस्काराचे एका अर्थाने वाहक आहेत. की वाढतं वय ही फक्त आजारपणाची नाही तर सन्मानाने, स्वाभिमानाने आणि सक्रियपणे जगण्याची वेळ असायला हवी. त्यांच्या शारीरिक आरोग्य इतकंच, त्यांचं मानसिक आरोग्य, त्यांचं स्वावलंबन, त्यांचा सामाजिक सहभाग आणि कुटुंबाचा आधार हाही तितकाच महत्वाचा आहे. आजच्या धावपळीच्या आयुष्यात जर का आपण आपल्या घरातल्या ज्येष्ठांसाठी थोडा वेळ काढला, त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या, त्यांचे अनुभव मनापासून ऐकून घेतले आणि त्यांना ही जाणीव करून दिली की तुम्ही आमच्यासाठी महत्वाचे आहात, तर हे खूप आवश्यक ठरू शकतं. कधीकधी आपल्या दिवसातील काही मिनिटं जरी आपण काढली, एखादी प्रेमळ विचारपूस केली, एक चहाचा कप जरी आपण त्यांच्यासोबत शेअर केला, तर तोही त्यांच्यासाठी खूप महत्वाचा ठरू शकतो. शेवटी मला एवढंच सांगावं वाटतं की वृद्धत्व हा आयुष्याचा शेवटचा टप्पा जरी असला तरी तो निष्क्रिय असण्याची गरज नाही. योग्य सवयी, कुटुंबाचा आधार आणि समाजाचा सहभाग असेल तर तो आयुष्याचा समाधानाचा आणि अर्थपूर्ण टप्पा ठरू शकतो. निरोगी आणि आनंदी वृद्धत्व ही केवळ ज्येष्ठांची जबाबदारी नाही आहे, तर ती संपूर्ण कुटुंबाची, समाजाची एक सामूहिक जबाबदारी आहे. ज्येष्ठांचा सन्मान हा केवळ एका दिवसापुरता नसावा, तो आपल्या संस्कृतीचा, आपल्या कुटुंब व्यवस्थेचा आणि आपल्या दैनंदिन वागणुकीचा एक अविभाज्य भाग असला पाहिजे.
1: सर, खूपच छान आणि सविस्तर अशी माहिती आणि मार्गदर्शन आज तुम्ही आपल्या श्रोत्यांना केलेलं आहे आजच्या या संवादामधनं. ज्येष्ठ मंडळी आपल्या कुटुंबाचा आणि समाजाचा दोन्हींचा आधार आहे आणि त्यांचा सन्मान हाच आपला सन्मान असायला हवा. सर, आज तुम्ही इथे आलात त्यासाठी आकाशवाणीच्या वतीने आणि आपल्या समस्त श्रोत्यांच्या वतीने मी आपले खूप आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: मैत्रिणींनो, ज्येष्ठांचा सन्मान, अनुभवांना प्रणाम याविषयी आजच्या या जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त जेरियाट्रिक सायकियाट्रिस्ट डॉक्टर तेजस गयाळ यांच्याशी मदालसा कानडे यांनी साधलेला संवाद तुम्ही ऐकलात.

0: तिथे मी या चित्रपटातलं जयश्री शिवराम आणि हसीना यांनी गायलेलं विजय कुवळेकर यांचं गीत तुम्ही ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं आनंद मोडक यांनी. मैत्रिणींनो, काही काही आठवणी अशा असतात ज्या आपल्या मनाच्या खोल कप्प्यात दडलेल्या असतात. विशेषतः काही ठिकाणांविषयीच्या आठवणी किंवा काही गावांविषयीच्या आठवणी ज्या आपण प्रत्यक्ष अनुभवलेल्या असतात. अशाच एका आठवणीतल्या गावाची आता आपण सफर करतोय आपली मैत्रीण सरिता रडके हिच्यासोबत.
1: वय पुढे पुढे जाई मन घेई मागे धाव. वय पुढे पुढे जाई मन घेई मागे धाव. किती सुंदर टुमदार माझ्या आठवणीतलं गावं. किती सुंदर टुमदार माझ्या आठवणीतलं गावं. हिंगणघाट माझ्या आठवणीतलं लहानपण घालवलेलं माझं लाडकं गाव. खरं तर आयुष्याच्या या टप्प्यावर येता येता भारतातील कित्येक ठिकाणं कित्येक गावं पाहिलीत. माझे यजमान आधी भारतीय सेना अधिकारी आणि त्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेत अधिकारी असल्यामुळे आमच्या बदल्या आपल्या देशाच्या पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण सर्व दिशांना झाल्यात. अगदी हिमालयाच्या पर्वतरांगांपासून ते समुद्री किनाऱ्यापर्यंत माझ्या देशाचा समृद्ध आणि विविधतेने नटलेला ऐतिहासिक भौगोलिक सांस्कृतिक आणि नैसर्गिक अमूल्य ठेवा पाहून अभिमानाने मान उंचावते, मन भारावून जातं. इथली संस्कृती इथल्या परंपरा परिधान भिन्न भिन्न आहेत, पण अशा विविधतेत कायम स्थिरावलेली एकता विश्वाच्या नकाशात अन्यत्र कुठेच नाही याची सुखद जाणीव पुन्हा पुन्हा होते आणि मातृभूमीबद्दलचा अभिमान द्विगुणित होतो. या सर्व ठिकाणच्या मनाच्या भटकंतीतही मन मागे मागे पळत जातं आणि येऊन थांबतं माझ्या आठवणीतल्या गावात हिंगणघाटमध्ये. महाराष्ट्रात विदर्भातील वर्धा जिल्ह्यातलं त्या काळचं एक अगदी लहानसं तालुक्याचं शहर हिंगणघाट. खरं तर शहर म्हणण्या इतकं देखील मोठं नव्हतं त्या काळात हिंगणघाट. श्रोते हो, तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी तर हे नावही ऐकलं नसेल कधी. पण म्हणून काय झालं, आमचं हिंगणघाट हे हिंगणघाट. आणि हो, मला खात्री आहे एकदा का तुम्हाला हिंगणघाट आणि त्याच्या अवतीभोवतीची सभोवतालच्या प्रेक्षणीय आणि महत्त्वपूर्ण स्थळांची माहिती कळली की तुम्ही मलाही इथेच विसराल आणि ताबडतोब निघाल माझ्या आठवणीतलं गाव बघायला हिंगणघाटला. अरे अरे, पण थोडं धीर धरा. आपली निघायची तयारी तर झाली, पण आधी हे तर ठरवूया की आपल्या या हिंगणघाट ट्रीपची सुरुवात कुठून करायची. मुंबईहून, म्हणजे महाराष्ट्राच्या राजधानीतून.

जर हिंगणघाटला जायचं म्हटलं तर आगगाडीने हे अंतर 776 किलोमीटर आहे, बसनी किंवा कारनी 645 किलोमीटर आणि विमानानी नको जाऊ दे, दुसरा पर्याय शोधूया. दुसऱ्या पर्यायात पुण्याहून निघायचं, पण इथे या रस्त्याने देखील 730 किलोमीटर म्हणजे समृद्धी महामार्गाने देखील कमीत कमी 11 तास लागतील आणि रेल्वेनी तर तब्बल 840 किलोमीटरचा पल्ला. मग आता काय करायचं? हरकत नाही, जहा चाह वहा राह. आपण आता आपल्या छत्रपती संभाजीनगरहून निघूयात. मित्रमैत्रिणींनो, आपल्याला रेल्वेपेक्षा कार किंवा बसने हा प्रवास सोयीस्कर होईल. हे अंतर 413 ते 427 किलोमीटर आहे. पूर्वी तर प्रवासाला खूप वेळ लागायचा, पण आता समृद्धी महामार्गामुळे प्रवास सुलभ सोयीस्कर आणि छोटा झाला आहे. आपण नागपूर मार्गे निघू, म्हणजे थोडं नागपूरही बघता येईल. महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर. नागपूरहून हिंगणघाट फारसं दूर वाटत नाही, अगदी जवळच्या टप्प्यात आल्यासारखं वाटतं. ऐतिहासिक, भौगोलिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेलं शहर म्हणजे नागपूर. नागपूर आणि नागपूरच्या आसपास असलेल्या गावांमध्ये संत्र्याचं अमाप उत्पादन होतं. नागपूरसारखी रसदार, चवदार, दर्जेदार संत्री अन्यत्र कुठेही नाहीत. इथून देश विदेशात संत्र्यांची निर्यात केली जाते आणि म्हणूनच नागपूर शहराची ओळख ऑरेंज सिटी म्हणून आहे. पण या शहराची मोठी विशेषता म्हणजे आपल्या भारत देशाचा भौगोलिक मध्यबिंदू इथे नागपूरमध्येच आहे. 1907 साली इथे भारताचा मध्यबिंदू स्तंभ उभारण्यात आला. याला 0 माइलस्टोन किंवा भारताचा मध्यबिंदू म्हणतात. इथून हिंगणघाट 75 ते 76 किलोमीटर अंतरावर आहे. साधारण 1.5-2 तासाचा प्रवास. राजे रघुजी भोसले यांनी तलवारीच्या पराक्रमानं सुरक्षित केलेलं विदर्भातील सगळ्यात मोठं शहर म्हणजे नागपूर. रघुजी राजांनी धर्म, कला, संस्कृती, शिक्षण आणि लोककल्याणात महत्वाची कार्य केलीत. नागपूर शहरातले शुक्रवार तलाव, अंबाझरी तलाव आणि तेलंगखेडी तलाव ऐतिहासिक पर्यटन स्थळ आहेत. शहरातील टेकडी गणेश मंदिर तर नागपूरकरांचं लाडकं दैवतच आहे. नागपूरचे विदर्भ क्रिकेट असोसिएशन VCA मैदान फार पूर्वीपासून गाजलेलं मैदान आहे. इथे कित्येक रणजी आणि स्थानीय क्रिकेट सामने रंगलेत. आता आधुनिक VCA स्टेडियम जामठा इथे आहे. नागपूरमधील यशवंत स्टेडियम आणि कस्तुरचंद पार्क या दोन ठिकाणांचं महत्वही अपार आहे. नागपूर शहरातच विश्वविख्यात ती दीक्षाभूमी आहे जिथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त इथे देश विदेशातून लाखो अनुयायी एकत्र येतात. अनेक व्याघ्र प्रकल्पांचे प्रवेशद्वार नागपूर असल्यामुळे नागपूरला टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणतात. नागपूर हिंगणघाट मार्गावर मध्ये वर्धा शहर लागतं. हो, अगदी बरोबर. हिंगणघाट हे वर्धा जिल्ह्यातच तालुक्याचं शहर आहे. इथून तर हिंगणघाट अवघ्या 35-40 किलोमीटर अंतरावर आहे. खरं तर वर्ध्याशीही माझ्या बऱ्याच आठवणी जोडलेल्या आहेत. महत्वाची गोष्ट अशी की माझा जन्मच वर्ध्याला झाला. पण ती आठवण माझ्या आठवणीत नाही बरं का. नंतर 2.5-3 वर्षापासूनचं सगळं आठवतोय. माझ्या वयाच्या 5व्या वर्षापर्यंत वर्ध्यात होतो आम्ही. वडिलांचं टुमदार क्वार्टर, मोठं मागे पुढे अंगण, पुढच्या अंगणात खूप मोठं पारिजातकाचं झाड, त्याची फुलं खूप वेचायची आणि बिया वेचायच्या. त्या बिया म्हणजे खेळातले पैसे होते. त्यावेळी पहिल्या वर्गाची परीक्षा उत्तीर्ण झाली, पहिला नंबर, पेढेखाऊ 100. मग आणखी काय हवं एवढ्या लहान वयात. त्यानंतर लगेच हिंगणघाटला बदली झाली. पण हिंगणघाटला जाण्यापूर्वी थोडं वर्धा दर्शन करूया. माझ्या जन्मगाव वर्ध्यापासून अवघ्या 8 किलोमीटर अंतरावर आहे सेवाग्राम. सर्वत्र प्रसिद्ध असणारा राष्ट्रपिता महात्मा गांधींचा आश्रम असणारं सेवाग्राम.

30 एप्रिल 1936 साली या आश्रमाचं बांधकाम करण्यात आलं. सेवाग्राम आश्रमात बापू कुटी, बा कुटी, आदि निवास, महादेव कुटी, किशोर निवास, परचुरे कुटी आणि प्रार्थना स्थळ ही मुख्य स्थळ आहेत. भारत छोडो आंदोलन, ग्रामोद्योग, खादी, मूलभूत शिक्षण, नई तालीम, अस्पृश्यता निर्मूलन, ग्राम स्वराज्य आणि सामाजिक सुधारणांसंबंधी अनेक महत्वाचे निर्णय याच आश्रमात घेण्यात आलेत. सेवाग्राम हे राष्ट्रीय स्मारक आणि महत्वपूर्ण पर्यटन स्थळ आहे. वर्ध्यापासून सुमारे 8 किलोमीटर अंतरावरच, म्हणजे वर्ध्याच्या हद्दीतच, धाम नदीच्या काठावर पवनार आश्रम वसलेला आहे. 1934 साली भूदान चळवळीचे प्रणेते श्री आचार्य विनोबा भावे यांनी या आश्रमाची स्थापना केली. खऱ्या अर्थानं आचार्य विनोबा भावे यांची ही कर्मभूमीच होती. चला आता जाऊ एका आगळ्या वेगळ्या ठिकाणी. वर्धा जिल्ह्यातच हिंगणघाटपासून 32 किलोमीटर अंतरावर समुद्रपूर तालुक्यात गिरडच्या टेकडीवर. गिरड टेकडी हे स्थान खूप प्रसिद्ध आहे आणि का नसावं, इथली महत्ता ऐकल्यावर तुम्ही देखील अचंबित व्हाल. आख्यायिकेनुसार प्रसिद्ध सूफी संत हजरत शेख फरीद बाबा 1244 सुमारास या टेकडीवर आलेत आणि त्यांनी याच गिरडच्या टेकडीवर दीर्घकाळ तपश्चर्या केली. खरी गंमत तर पुढेच आहे. जेव्हा शेख फरीद बाबांचं देहावसान झालं तेव्हा बाबांची समाधी किंवा कबर टेकडीवरच बांधण्यात आली. पण नक्की कुठे, तर टेकडीवरच एक श्रीराम मंदिर आहे त्याच्या शेजारीच, तेही सर्वसंमतीनं. कुणाचंही भांडण तंटा नाही, मारामारी नाही आणि त्यामुळेच हे स्थान हिंदू मुस्लिम ऐक्याचं, राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक मानलं जातं. आता आपण हिंगणघाटच्या, म्हणजे माझ्या आठवणीतल्या गावाच्या आणखी जवळ आलोत. 25-30 किलोमीटर अंतरावरच समुद्रपूर तालुक्यात माणगाव नावाचं हे स्थान आहे. इथलं वैशिष्ट्य म्हणजे इथे 3 नद्यांचा पवित्र संगम होतो. वेणा किंवा वणा नदी, वर्धा किंवा धाम नदी आणि आसोदा किंवा यशोदा नदी, या 3 नद्यांचा त्रिवेणी संगम जिथे होतो ते हे पवित्र मांडगाव. सामान्यतः आपल्याला अलाहाबाद किंवा वाराणसीचाच त्रिवेणी संगम माहीत आहे. तीर्थराज प्रयाग किंवा प्रयागराज, गंगा यमुना आणि अदृश्य सरस्वती नदीचा त्रिवेणी संगम असो. माणगाव इथे मांडो ऋषींनी घोर तपश्चर्या केल्याचं सांगितलं जातं. इथे अतिशय प्राचीन असं मुरलीधर मंदिर आहे. माणगावला कोळीबा बाबांचं तीर्थक्षेत्रही मानलं जातं. इथल्या ब्रह्मणपुरे महाराजांच्या समाधीचं महत्व अपार आहे. आषाढी एकादशीला आणि रामनवमीला इथे भक्तांची प्रचंड गर्दी दिसते. हे तर झालं धार्मिक महत्व. पण हे छोटंसं वाटणारं मांडगाव हातमाग उद्योगासाठी आणि मातीच्या मोठमोठ्या घागरी तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहे. हिंगणघाटपासून सुमारे 25-30 किलोमीटर अंतरावरच केळझर हे स्थान आहे. केळझर हे प्राचीन मंदिर तिथल्या टेकडीवरील किल्ल्याचे अवशेष आणि निसर्गरम्य परिसरासाठी प्रसिद्ध आहे. इथल्या महादेव मंदिरात श्रावणात भाविकांची खूप गर्दी असते. इथे असलेलं प्राचीन महाकाली मंदिर हे परिसरातल्या प्रसिद्ध अशा शक्तीपीठातलं एक मानलं जातं. मित्रमैत्रिणींनो, आणखीन एका ऐतिहासिक आणि महत्वाच्या स्थळाला आपण धावती भेट देऊया. माझ्या आठवणीतल्या गावापासून, हिंगणघाटपासून फक्त 20-22 किलोमीटर अंतरावर आहे आष्टी हे गाव. पण त्या गावाची ओळख केवळ आष्टी म्हणून नाही तर शहीदांचे आष्टी किंवा आष्टी शहीद म्हणून आहे. त्याला तसं ठोस कारणही आहे. 1942 चले जाओ अंग्रेजो भारत छोडो आंदोलनात त्या गावाने अद्वितीय बलिदान दिलं. एवढंच नव्हे तर 16 ऑगस्ट 1942 रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रेरणेने स्थानिक स्वातंत्र्य

एकांच्या नेतृत्वाखाली याच आष्टीतील गावकऱ्यांनी ब्रिटिश पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. ठाण्यावरील ब्रिटिश ध्वज प्राण पणाला लावून खाली उतरवला आणि तिथे तिरंगा ध्वज फडकवून 16 ऑगस्ट 1942 या दिवशी स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच स्वातंत्र्य दिन साजरा केला. पोहणा किंवा पोहता हे स्थळ देखील ऐतिहासिक आणि धार्मिक दोन्ही दृष्ट्या प्रसिद्ध आहे. हे गाव वाकाटक राजवटीशी संबंधित आहे. वाकाटक राजा प्रवरसेन प्रथम याचा नातू पृथ्वीसेन याने या गावाची निर्मिती केली होती. इथे अतिशय प्राचीन मंदिर रुद्रेश्वर महादेव मंदिर आहे. या मंदिरातील शिवलिंग इतकं मोठं आहे की त्याच्यावर 25 खंडी धान्य मावल्या जातं असं म्हणतात. वाकाटक राजवटीत म्हणजे 3-5 शतकात हिंगणघाटला आणि हिंगणघाट परिसराला फार महत्व होतं. तत्कालीन राणी प्रभावती गुप्ता यांचे ताम्रपट विशेष महत्वाचे आहेत. या ताम्रपटातून वाकाटक राजवंश, त्यांचं प्रशासन, औदार्य आणि तत्कालीन सामाजिक आणि धार्मिक जीवनाबद्दल मौल्यवान माहिती मिळते. याच ताम्रपटात आजच्या हिंगणघाटचा उल्लेख डंगुण ग्राम या नावाने आढळतो. हिंगणघाटचा ऐतिहासिक संबंध 3-5 शतकापासूनच असल्याचं वाकाटक राजवटीतील ताम्रपत्र सिद्ध करतात. फक्त त्या काळात या शहराचं नाव डंगुण ग्राम असं होतं. मग या शहराचं नाव हिंगणघाट कसं काय झालं? तर त्याची कहाणी अशी की कालांतरानं जेव्हा राजे आणि राजवटी संपुष्टात आल्यात तेव्हा इथे हिंगण किंवा हिंगण बेटाच्या वृक्षांचं भलं मोठं जंगल झालं आणि नद्यांच्या वळणांमुळे घाट तर होतेच इथे आणि म्हणून हे शहर झालं हिंगणघाट. वर्धा नदीच्या खोऱ्यांमध्ये आणि वेणा नदीनं दोन्ही बाजूंनी वेढलेलं हिंगणघाट हे सुंदर टुमदार शहर इथली सुपीक काळी आई भरभरून धनधान्य पीक देते. कापूस, तूर, ज्वारी आणि मूग इथली मुख्य उत्पादनं. पण या शहराला, त्या काळच्या या गावाला हिंगणघाट हे नाव का पडलं असावं? तर असं म्हणतात की फार वर्षापूर्वी इथे हिंगणं आणि हिंगणभेटाची खूप झाडं आणि वृक्ष होते. सर्वत्र त्याचंच जंगल होतं. याचा उपयोग साबणासारखा केला जायचा. दोन्ही बाजूंनी नदी असल्यामुळे मध्ये मध्ये घाट होते. मग काय, आमच्या या गावाचं नाव पडलं हिंगणघाट. ही माहिती मला इयत्ता 2 असताना माझ्या लाडक्या कापकर गुरुजींनी सांगितली होती. मघाशी सांगितल्याप्रमाणे इथे कापूस आणि डाळींचं उत्पादन अत्यधिक प्रमाणात होतं. ब्रिटिश काळात तर हिंगणघाट हे भारतातील महत्वाच्या कापूस बाजारात पेठेतलं अतिशय परिचयाचं नाव होतं. बनी हिंगणघाट या दर्जेदार कापसाची इंग्लंडमधील लिव्हरपूल बाजारात भली मोठी मागणी होती. 1881 वर्धा जिल्ह्यातील सर्वात प्राचीन सूतगिरण्यांपैकी एक हिंगणघाट मिल कंपनीची स्थापना झाली. 1900 सर श्री रायसाहेब रेखचंद मोहता यांनी रायसाहेब रेखचंद मोहता स्पिनिंग अँड विविंग मिल या गिरणीची म्हणजे मिलची स्थापना केली. या मिलमध्ये भरपूर सूत निर्मिती आणि कापड विणकामही होत असल्यामुळे हजारो कामगारांना रोजगार मिळत होता. हिंगणघाटमध्ये त्यांनी एक मुलींची शाळा, एक मुलांची शाळा आणि एक मुलामुलींची एकत्र शाळा अशा 3 शाळांची उभारणी केली. शहर किंवा हिंगणघाट गाव तसं लहान होतं. शाळा ही फार भव्य नव्हती, पण त्या शाळेच्या शिक्षकांच्या ज्ञानाची उंची मात्र खूप मोठी होती. विविध कलागुणांनी परिपूर्ण असे गुणवंत आणि प्रामाणिक शिक्षकगण आम्हाला लाभलेत. आम्हा सर्व भावंडांना शाळेत आणि इतरत्रही खूप बक्षिसं मिळायचीत. एक गंमत सांगू, इयत्ता 6वी ते 10वीपर्यंत दरवर्षी प्राचार्यांकडून मिळणारं सर्व गुणसंपन्न विद्यार्थिनीचं पारितोषिक मलाच मिळायचं. पण खरा आनंद व्हायचा जेव्हा माझ्या एका मैत्रिणीला असं बक्षीस मिळायचं तेव्हा. ती प्राथमिक शाळेतही माझ्या वर्गात होती आणि नंतरही कापडात गुंडाळून आणलेली तिची भाकर आम्ही गट्ट करायचो आणि तिला आमचा डबा देऊन टाकायचो. पण आता वाटतं की आमच्या डब्याने तिचं पोट भरत होतं की नाही, कारण तिनं बांधून आणलेल्या भाकरी देखील तिच्यासारख्याच दणकट असायच्या. पिळदार, कष्टानं कमावलेलं उंच दणकट शरीर

0: तिचा काळा वर्ण देखील चमकदार होता. फार कमी हसायची, पण हसायची तेव्हा गोड आणि मुक्तपणे. ही माझी मैत्रीण जिल्हा पातळी आणि राज्यस्तरीय सामन्यात जेव्हा मैदानात उतरायची तेव्हा सगळ्यांची गाळण उडायची, कारण ती स्वतः कधीच आऊट व्हायची नाही आणि विरोधी पक्षाच्या गड्यांना मात्र भराभर आऊट करायची. अशी खेळाडू आमच्या टीममध्ये, म्हणजे विजय निश्चित आमचाच व्हायचा. आमच्या हिंगणघाटमध्ये भव्य आणि सुंदर मंदिरांची तर जणू स्पर्धाच होती, आजही आहेच. अगदी वेणा नदीच्या काठावरच बघा ना, इथं विठ्ठल रखुमाई मंदिर आहे आणि त्यासमोरच पांडुरंगाची अतिशय भव्य 16 मीटर म्हणजे 51 ते 52 फूट उंचीची सुंदर मूर्ती आहे. जवळच तळेगावला भोसलेकालीन 1792 ते 1805 या काळातील श्री खंडोबा मार्तंड मंदिर आहे. त्यावेळी आमच्या लहानपणी एक शिवमंदिर जे गावापासून थोडं दूर आणि आमच्या घरापासून 1.5 किलोमीटर अंतरावर होतं, त्या काळचं हिंगणघाटचं मोठं आकर्षण. चारी बाजूंनी पक्का बांधलेला खोल तलाव, मध्ये अत्यंत सुंदर मंदिर, त्याला शिवम मंदिर राम मंदिर देखील म्हणतात. मुख्य गाभाऱ्यात भगवान विश्वनाथाची भव्य पिंड आणि बाजूला ओळींनी सर्व देवांच्या सुंदर रेखीव संगमरवरी मूर्ती. रोज स्नानादी आटपून त्यांना वेगवेगळी सुंदर रेशमी वस्त्र नेसवली जात. मंदिराभोवती खूप मोठी बाग आहे. नंतर आम्ही शहरातच राहायला आलोत. इथून विशाल प्रसिद्ध राम मंदिर अगदी 500-700 पावलांच्या अंतरावर. या मंदिराचं प्रांगण खूपच मोठं. आत श्रीराम सीता लक्ष्मण हनुमान यांच्या व्यतिरिक्त इतर देव पण आहेत. रामनवमीचा इथला उत्सव डोळ्याचं पारणं फेडणारा असतो. 9 दिवस कीर्तनाने परिसर आणि अंतःकरण मांगल्यानं भरून जातं. पण एरवी हे प्रांगण आम्हा मित्रमैत्रिणींच्यासाठी ऑथराइज प्लेग्राऊंड असायचं. आता आणखी एक अतिशय सुंदर डोळे दिपवून टाकणारं काचेचं जैन मंदिर. श्री बन्सीलाल कोचर यांनी बांधलेलं हे मंदिर म्हणजे काचेच्या आणि आरशांच्या उत्कृष्ट कलाकृतीची अद्भुत वास्तू. मुख्य गर्भगृहात भगवान विमलनाथ आणि अन्य तीर्थकारांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या भिंती खांब छत पूर्णपणे रंगीबेरंगी काचा आणि आरशांनी सजवलेले आहेत. आमच्या हिंगणघाटमध्ये शहराच्या मध्यभागी कारंजा चौकातील हनुमान मंदिर हे प्रमुख आणि प्राचीन श्रद्धास्थान आहे. इथल्या वार्डालाही हनुमान वार्ड किंवा मारुती वार्डच म्हणतात. चौकातून कुणीही कुठेही कितीही घाईनी जात असेल तरी पायातील चप्पल जोडे काढून मारुतीरायासमोर नतमस्तक झाल्याखेरीज पुढे जातच नाही. श्रोतेगण हो, खरं तर माझ्या आठवणीतलं गाव हिंगणघाट या विषयावर एक भलं मोठं पुस्तक तयार होईल, पण आपल्याला इथे वेळेच्या मर्यादा आहेत ना. एवढंच म्हणेन की इथला इतिहास, भूगोल, प्रेक्षणीय स्थळं जेवढी प्रिय तेवढीच, किंबहुना त्याहून जास्त मला इथे लाभलेले गुरुजन, माझ्या आठवणीतल्या प्रिय गावा, तू कायमच माझ्या आठवणीत आहेस, कारण मी तुला कधीच विसरू शकत नाही. पुन्हा लवकरच येईन तुला भेटायला. तुझ्या कुशीतच माझं सारं बालपण गेलं. तुझ्या कुशीतच माझं सारं बालपण गेलं. माझ्या अस्तित्वाचं बीज तुझ्या मातीतून आलं. झाली आता ताटा तूट, झाली आता ताटा तूट, तरी होणारच भेट, तरी होणारच भेट, माझ्या आठवणीतलं गावं, माझं प्रिय हिंगणघाट, माझं प्रिय हिंगणघाट.
1: मैत्रिणींनो, कसा वाटला आजचा कार्यक्रम आम्हाला नक्की कळवा. बरे तर मैत्रिणींनो, आज मी तुमची सखी मदालसा कानडे इथेच तुमचा निरोप घेते. पुन्हा आपण भेटणारच आहोत नवीन कार्यक्रमात. मैत्रिणींनो, आजच्या या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार आणि ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: आली लहर केला कहर या चित्रपटातील विठ्ठल शिंदे यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीतरचना होती मुरलीधर गोडे यांची आणि संगीतबद्ध केलं होतं ऋषी राज यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकवीत आहोत राम कदम आणि सहकाऱ्यांच्या स्वरात बाई मी भोळी या चित्रपटातील गीत. गीतरचना आहे जगदीश खेबुडकर यांची आणि या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.
1: साडी आला म्हटली
2: आले,
1: तिनं चोळी आला म्हटली
2: आले,
1: तिनं नळ आला म्हटली
2: आले,
1: तिनं बुगडी आला म्हटली
2: आले.
1: अहो दाजीबाच्या वाड्यात गडबड झाली, दाजीबाच्या वाड्यात गडबड झाली, दाजीबाच्या वाड्यात गडबड
2: झाली.
1: माडीवरची मंडळी खाली आली.
3: कशाला?
1: माडीवरची मंडळी खाली आली. माडीवरची मंडळी खाली
2: आली
1: आली आली व भाग

0: आली आली वो भागा बाई,
1: आली आली वो भागा बाई, आली आली वो भागा बाई।
0: भागा बाई बोलली हटून आणि लग्नाला बसली नटून लग्न।

0: संगीत दिलं होतं या गीताला राम कदम यांनी आणि गीतरचना होती जगदीश खेबुडकर यांची. आपण ऐकत आहात गीतबहार, चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसानवाणी. शेतीविषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसानवाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसानवाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.

सुगंधी कट्टा या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीत गायलं होतं आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी. शब्दरचना होती जगदीश खेबुडकर यांची आणि याला संगीत दिलं होतं राम कदम यांनी. चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकवीत आहोत मंत्र्याची सून या चित्रपटासाठी डॉक्टर वसंतराव देशपांडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांची रचना, संगीतबद्ध केली आहे यशवंत देव यांनी.

0: हृदयनाथ मंगेशकर आणि उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात शिकलेली बायको या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीतरचना होती पी सावळाराम यांची आणि याला संगीत दिलं होतं वसंत प्रभू यांनी. श्रोतो, गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: नागपूर आकाशवाणी केंद्र घेऊन येत आहे कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारण माझा आवार माझ शिवार. या कार्यक्रमात ऐका जैव सुरक्षा कुक्कुटपालन व्यवस्थापनातील उत्तम पर्याय या विषयी डॉक्टर MM कदम यांची मुलाखत. तसेच शेताच्या बांधावर या मालिकेत प्रगत शेतकरी सचिन चिकनकर मुक्काम कामठी जिल्हा नागपूर यांची मुलाखत. हा
0: श्रोते, याबरोबरच चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचा 1:30 वाजतोय. ठीक 1:30 वाजता राष्ट्रीय मराठी बातम्या आपण ऐकू शकाल.

आकाशवाणी मुंबई। गौरी देशमुख राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। सरकारी कार्यालय, विद्यापीठ आणि युवकांमधला संवाद वाढवण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं केंद्रीय सचिवांना आवाहन। उज्ज्वल भविष्यासाठी नवसंशोधन सहकार्यावर भर देण्याचं भारताचं ब्रिक्स देशांना आवाहन। न्यायाधीश पदाची परीक्षा देणाऱ्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून पूर्वानुभवाची अट शिथिल। आणि FIH विश्वचषक हॉकी स्पर्धेत आज भारतीय महिला संघाचा सामना नेदरलँड्स बरोबर। सर्व सरकारी विभागांमध्ये आणखी चांगला संवाद व्हावा, विद्यापीठ आणि युवकांनी धोरण निर्मितीत नव्या संकल्पना आणाव्यात, विद्यापीठ आणि युवकांशी व्यापक संवाद असेल तर त्यातून नव्या आणि अभिनव कल्पना समोर येतात, असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडलं। केंद्र सरकारच्या विविध विभागांच्या सचिवांची तिसरी उच्चस्तरीय बैठक प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत झाली, त्यावेळी ते बोलत होते। देशाचं भविष्य कसं घडवायचं याचा दूरदृष्टीने विचार करावा असं आवाहन त्यांनी सचिवांना केलं। डेटा ही राष्ट्रीय संपत्ती आणि भविष्यासाठी एक महत्त्वाचं संसाधन असून त्याचा आणखी सुसंगत आणि परिणामकारक वापर करायला हवा असं ते म्हणाले। सरकारी विभागांचं एकमेकांपासून विलग राहून काम करणं ही फक्त संस्थात्मक समस्या नसून विचारसरणीतली समस्या आहे असं सांगून अधिकाऱ्यांनी आपलेपणाने काम करावं अशी सूचना प्रधानमंत्र्यांनी केली। आपल्या कनिष्ठ सहकाऱ्यांशी अनौपचारिक संवाद वाढवावा, त्यांच्यात संघभावना जागवावी असंही त्यांनी सुचवलं। देशाचं संरक्षण क्षेत्र जागतिक पातळीवरच्या स्पर्धेत आणखी बळकट करणं गरजेचं असल्याचं मोदी म्हणाले। कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानवी कौशल्यांची योग्य सांगड घालायला हवी याच्याकडे त्यांनी लक्ष वेधलं। उज्ज्वल भविष्यासाठी ब्रिक्स देशांनी नवसंशोधन सहकार्य आणि आमूलाग्र बदल घडवण्यावर भर द्यावा असं आवाहन भारतानं ब्रिक्स देशांना केलं आहे। ब्रिक्स देशांच्या दूरसंचार मंत्र्यांची 12वी बैठक आज पुण्यात सुरू झाली, त्यावेळी दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी ही भूमिका मांडली। डिजिटल अडथळे दूर करून शाश्वत नवोन्मेषाला चालना देणारी, क्षमतावर्धन करणारी आणि डिजिटल बदल घडवणारी व्यवस्था घडवण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी ब्रिक्स देशांना केलं। सर्व संशोधक आणि तंत्रज्ञांना नागरिकांना केंद्रस्थानी ठेवावं असंही ते म्हणाले। यावेळी भारत आणि ब्राझीलमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या। दूरसंचार, सायबर सुरक्षा, उद्योगोन्मुख तंत्रज्ञान, क्षमता विकास आणि तंत्रज्ञानाची देवाणघेवाण वाढवण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली। ब्रिक्स देशांच्या पर्यटन मंत्र्यांची बैठक आज दुपारी जयपूरमध्ये सुरू होणार आहे। केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी भारत सिंगापूर आर्थिक भागीदारी बळकट करण्यासाठी वचनबद्धता व्यक्त केली आहे। भारत सिंगापूर व्यापार मंचाच्या बैठकीत आज उभय बाजूचे उद्योजक आणि इन्सीड या शैक्षणिक संस्थेच्या आजीमाजी विद्यार्थ्यांना ते संबोधित करत होते। भारताच्या भक्कम वाढीचा आलेख, गुंतवणूक संधी आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारचं व्यवसाय सुलभ धोरण याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली। गोयल यांनी सिंगापूरचे परराष्ट्र व्यापार राज्यमंत्री गान सिओ हुआंग आणि इतर पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन भारतीय शेतमालाच्या निर्यातीबद्दल चर्चा केली। भारतीय टपाल विभागातर्फे एक सर्वेक्षण केलं जात असून यात 20,000 रुपयांचं रोख इनाम दिलं जातं अशा अर्थाची पोस्ट सध्या समाजमाध्यमांवर फिरत आहे, मात्र ही पोस्ट बोगस असून त्यातली माहिती खोटी आहे असं पत्र सूचना कार्यालयानं स्पष्ट केलं आहे। नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि स्वतःची वैयक्तिक माहिती उघड करू नये असं आवाहन केलं आहे।
या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. न्यायिक सेवा परीक्षा देण्याच्या अर्हतेत किमान 3 वर्ष वकिली व्यवसाय

0: याची अट सर्वोच्च न्यायालयानं शिथिल केली आहे. आता केवळ एक वर्ष वकिली व्यवसाय केलेले उमेदवार ही परीक्षा देऊ शकतील. मात्र नंतर त्यांना न्यायिक अकादमीत प्रशिक्षण पूर्ण करून एक वर्ष सहाय्यक म्हणून काम करावं लागेल. हा नियम 1 एप्रिल 2027 नंतर जारी होणाऱ्या अधिसूचनेतल्या परीक्षांना लागू होईल. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती ए जी मसीह आणि न्यायमूर्ती के विनोद चंदन यांनी आज हा निवाडा दिला. 25 मे 2025 ते 31 मार्च 2027 या काळात अधिसूचना जारी झालेली परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना पूर्वानुभवाची अट घातली जाणार नाही. त्यांना एका वर्षासाठी प्रशिक्षणार्थी न्यायिक अधिकारी म्हणून नेमणूक दिली जाईल आणि नंतर एक वर्षभर न्यायालय सहाय्यक पदावर काम करावं लागेल असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. झारखंड कर्मचारी निवड आयोगाच्या परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांच्या नेमणुका तसंच बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या नेमणुका रद्द करण्याच्या अधिसूचनेला झारखंड उच्च न्यायालयानं आज स्थगिती दिली. झारखंड लोकसेवा आयोगाच्या 11व्या आणि 13व्या परीक्षा रद्द करण्याच्या अधिसूचनेलाही न्यायालयानं काल स्थगिती दिली. नियुक्ती प्रक्रियेतल्या कथित घोटाळ्यांवरून झालेल्या आंदोलनामुळे झारखंड सरकारनं 22 परीक्षा रद्द केल्या होत्या. तसंच 2014 पासून झालेल्या 23 इतर परीक्षांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. इराणशी संबंधित सर्व जलमार्गांवर अमेरिकेची पकड असून लवकरच पूर्ण नियंत्रण मिळवू असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. एका खासगी नभोवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत इराण विरुद्धच्या लष्करी कारवाईचं समर्थन करताना ते म्हणाले की इराणला कधीही अण्वस्त्र मिळू देणार नाही. इराणचं लष्करी सामर्थ्य नेस्तनाबूत झालं असून क्षेपणास्त्र किंवा ड्रोन बनवण्याची क्षमताही संपली आहे असा दावा त्यांनी केला. इराणमध्ये लष्कराचे पगार थकले असून महागाई वाढत आहे याचा दबाव तिथल्या सरकारवर असल्याचं ट्रम्प म्हणाले. या संघर्षामुळे अमेरिकेत इंधन महाग होऊ शकतं हेही त्यांनी मान्य केलं. दरम्यान आर्थिक चणचण असल्याचा इराणने इन्कार केलाय. डोनाल्ड ट्रम्प यांच्या असफल धोरणामुळे वातावरण अधिकाधिक बिघडत असल्याचा आरोप इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी केला. अमेरिकेतल्या अंतर्गत आर्थिक प्रश्नांवरून तिथल्या नागरिकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी ट्रम्प यांची ही धडपड असल्याचं त्यांनी समाजमाध्यमांवर म्हटलं आहे. अभूतपूर्व आर्थिक निर्बंध घालून इराणला एकटं पाडण्याचा निर्धार अमेरिकेच्या अर्थमंत्र्यांनी काल जाहीर केला. त्यावर अमेरिकेचा आर्थिक दहशतवाद जागतिक अर्थव्यवस्थेला आणि अनेक राष्ट्रांच्या सार्वभौमत्वाला धोका असल्याची प्रतिक्रिया अराघची यांनी दिली आहे. हेजबोला ही सशस्त्र संघटना इराणला समर्थन देत असल्याचं जाहीर करून अमेरिकेनं त्यावर आणखी आर्थिक निर्बंध लागू केले आहेत. हेजबोलाला वित्तपुरवठा केल्याचा आरोप करत अमेरिकेनं 10 व्यक्तींविरुद्ध निर्बंध लावले आहेत. लेबनॉन, तुर्की, संयुक्त अरब अमिराती आणि इराण दरम्यान मोठ्या प्रमाणावर हवाई मार्गाने कुरिअर पाठवून पैसा आणि मालाची देवाणघेवाण केली जाते असं अमेरिकेचं म्हणणं आहे. पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री इम्रान खान यांना वैद्यकीय तपासणीनंतर पुन्हा रावळपिंडी तुरुंगात हलवण्यात आलं आहे. अतिशय अस्वस्थ वाटत असल्याची तक्रार त्यांनी केल्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार 18 ऑगस्टला त्यांना शिफा रुग्णालयात दाखल केलं होतं. नेदरलँड्समध्ये सुरू असलेल्या FIH विश्वचषक हॉकी स्पर्धेत आज भारतीय महिलांचा मुकाबला यजमान संघाशी होणार आहे. दुसऱ्या फेरीतल्या या सलामीच्या सामन्याला भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 9:30 वाजता सुरुवात होईल. त्याआधी काल भारतीय महिला संघाच्या इंग्लंडबरोबर झालेल्या ई फेरीतल्या अखेरच्या सामन्यात दोन्ही संघांनी एकही गोल केला नाही. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सरकारी कार्यालयं, विद्यापीठं आणि युवकांमधला संवाद वाढवण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं केंद्रीय सचिवांना आवाहन. उज्ज्वल भविष्यासाठी नवसंशोधन सहकार्यावर भर देण्याचं भारताचं ब्रिक्स देशांना आवाहन. न्यायाधीश पदाची परीक्षा देणाऱ्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून पूर्वानुभवाची अट शिथिल आणि FIH विश्वचषक हॉकी स्पर्धेत आज भारतीय महिला संघाचा सामना नेदरलँड्सबरोबर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी दुपारचे 1:40 झाली आहेत. जिल्हा वार्तापत्र अंतर्गत ऐकूया मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र. मुंबईत दरडी कोसळण्याचा धोका कायम, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मुंबईकर त्रस्त, फेरीवाल्यांचा प्रश्न लागणार मार्गी आणि बेस्ट उपक्रमाच्या 22 आगारांच्या विकास प्रस्तावाला महानगरपालिकेची मान्यता. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या मुंबई जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे मुंबई जिल्ह्याचे वार्ताहर विष्णू सोनवणे.
3: घाटकोपरच्या पश्चिमेस असलेल्या चिराकनगरमधल्या गौसियाचाळ इथं दरड कोसळली. त्या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनं दरडीलगत राहणाऱ्या शेकडो नागरिकांच्या जीवितांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबई शहर आणि उपनगरात दरडीलगत असलेल्या सुमारे 22,000 झोपड्या भीतीच्या छायेखाली आहेत. मुंबईत तब्बल 291 ठिकाणी दरडींचा धोका असून त्यापैकी 200 अधिक ठिकाणे कुर्ल्यापासून मुरुणपर्यंतच्या भागात आहेत. दरडींचा धोका असलेल्या झोपडीधारकांच्या पुनर्वसनाबाबत पालिका प्रशासन आणि राज्य सरकार कोणताही निर्णय घेत नाही. 22,483 झोपड्यांपैकी 9,657 झोपड्यांना इतरत्र स्थलांतरित करण्याची शिफारस मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाने यापूर्वी राज्य सरकारकडे केली होती. झोपड्यातील टेकड्यांच्या बाजूस संरक्षक भिंत बांधण्याची शिफारसही केली होती. मात्र संरक्षक भिंतीच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. बाधितांचे स्थलांतर करण्यासाठी पालिकेकडून PAP घरांसाठी टेंडर काढण्यात आले. संरक्षक भिंत बांधण्यासह विविध कामांसाठी 62 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. दरडीलगतच्या रहिवाशांना पर्यायी घरे देण्याचा निर्णय पुढील 1-2 वर्षात होईल असा शब्द तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी एका आढावा बैठकीत घेतला होता. मात्र त्यानंतर या प्रश्नावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. राज्यभरात रस्त्यातील खड्ड्यांचा विषय वादग्रस्त ठरला आहे. मुंबईतही रस्त्यातील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत. अंतर्गत रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. मुंबईत 2014 फेरीवाल्यांचं सर्वेक्षण झालं. या सर्वेक्षणात 99,435 फेरीवाल्यांची नोंदणी झाली. परंतु मात्र 55,000 फेरीवाल्यांना QR कोड आधारित ओळखपत्र वाटप करण्यात आलं आहे. मात्र तरीही QR कोड आधारित ओळखपत्र देऊनही पोलीस कारवाई करीत आहेत. प्रत्येक प्रभागात नगरसेवकांच्या माध्यमातून QR कोड आधारित ओळखपत्र वाटप करण्यात येत आहे. असे ओळखपत्र देणेही काळाची गरज आहे. मात्र कोणत्याही कंत्राटदाराला फायदा होणार नाही याची काळजी घ्यावी. तसंच ओळखपत्राचा गैरवापर होणार नाही यासाठी डिजिटल यंत्रणा अंमलात आणावी अशी सर्वपक्षीय नगरसेवक मागणी करीत आहेत. मुंबईतील बेस्ट उपक्रमाच्या 22 आगारांचा विकास करायचा प्रस्ताव मुंबई महापालिका सभागृहाने मान्य केला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानं आता बेस्टच्या 22 आगारांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. पुढील प्रक्रियेसाठी हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. बेस्टला 5,000 नवीन बसेस घेण्यासाठी 5,000 कोटींची गरज आहे. गेल्या काही वर्षात उपक्रमाची आर्थिक स्थिती खालावली असून सध्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठी कर्ज काढावे लागत आहे. 22 आगारांचा विकास केल्यास त्यातून 28 कोटी रुपये मिळणार आहेत. मुंबई जिल्हा वार्तापत्रासाठी विष्णू सोनवणे, मुंबई.
2: याबरोबरच मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
1: जिल्हा वार्तापत्र अंतर्गत मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.
4: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
5: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट.
4: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
5: तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
4: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा.
5: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
4: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz

0: FM गोल्ड वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
1: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
0: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.
2: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:45 आणि 40 सेकंद झाली आहेत. आता भावधारा या सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आशिष जोशी यांच्या स्वरातील गीत.

0: आशिष जोशी यांच्या स्वरात आदित्य बर्वे यांचं हे गीत आपण ऐकलात.
1: सन 1820 ते 1830 या 10 वर्षांच्या काळात मुंबईच्या शर्यतींनी आपला चार्म हरवलाय अशा बातम्या वर्तमानपत्रातून येऊ लागल्या होत्या.
2: 1864 मध्ये तर मुंबईचा रेस कोर्स देशात अव्वल ठरला होता. या वर्षात बॉम्बे टर्फ क्लबचं नाव बदलून ते वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब असं करण्यात आलं.
1: 1882 डिसेंबर महिन्यापर्यंत या रेसकोर्स वरच्या सर्व गैरसोयी दूर करण्यात आल्या होत्या. नवीन रेसकोर्स शर्यती आयोजित करण्यासाठी सज्ज झाला होता.
2: रेसकोर्स महालक्ष्मीला गेला त्यापूर्वी काही वर्ष म्हणजे 1874 सुमाराला मुंबईत घोड्यानं ओढणारी ट्राम सेवा सुरू झाली होती. रेसकोर्स जवळच्या तबेल्यातून आता शर्यतीच्या जातीवंत घोड्यांच्या बरोबरीनं ट्रामसाठी लागणारे घोडेही दिसायला लागले होते.
1: श्रोते हो, भायखळ्याच्या रेसकोर्सची गोष्ट अवश्य ऐका अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये. 25 ऑगस्ट पर्यंत सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर. शिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला.
3: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
4: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
3: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
4: किसान वाणी. शेतीविषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
3: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 558 KHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.

आकाशवाणी गायकवृंदांच्या समूह स्वरात सुमित्रानंद पंत यांची रचना आपण ऐकलीत. संगीत कानू घोष यांचं होतं. आणि या गीतासोबतच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:55 झाली आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आला श्रावण या मालेत ऐकूया मराठी कवितेतून बहरलेल्या श्रावण महिन्याची ओळख करून देणारा राणी दुर्वे यांचा ललितबंध.
1: आला श्रावण. आजची श्रावण मेघानो ही कविता पद्मा यांचीच आणि आजचा भाग श्रावण ओव्या उखाण्यांचा. कहाणे उखाणे गाणी ओव्या हे सारे स्त्रीवाग्मय. श्रावण मेघानो या लवकर या. श्रावण मेघानो या लवकर या. आषाढातले घनदाट मेघ आता बाजूला झाले आहेत. त्यांनी तुम्हाला छान वाट करून दिले ना, मग या तर लवकर या. तुमची माझी मैत्री तर बाळपणापासूनची. तुम्ही यायला लागलात, वर्षाव करायला लागलात की चाफ्याच्या झाडाखाली उभं राहून तुम्हाला या लवकर या म्हणायचं. आणि तुम्ही आलात की तुमच्या रिमझिम नाचात सामील होऊन ओव्या म्हणायच्या. श्रावण मेघानो या लवकर या. लोकांनी लोकांसाठी सांगितलेलं, लोकांना ऐकावंसं वाटणारं, लयबद्ध सोप्या रचनाशैलीचं आणि आशयानेही सरळ सोपं असणारं साहित्य म्हणजेच लोकसाहित्य. त्यात उत्स्फूर्तपणे ओठावर येणारी गीतं, उखाणे, ओव्या, भारुडापासून कहाण्यांपर्यंत सारं काही येतं. ओबी वाङ्मयात स्त्रियांनी जणू आपला आत्माच ओवला आहे. अनेक प्रसंगांना साजेशा ओव्या असत. पूर्वीच्या काळी मुलींची लग्न लहानपणी होत असत आणि खेळत्या बागडत्या वयाच्या मुली सासरी जात असत. त्यांना माहेरी येता यावं, मोठेपणाचं ओझं उतरवून मनसोक्त खेळता यावं म्हणून ही श्रावण महिन्याची फट काढली असावी. माहेरवाशिणी हौशींनी घरी येतात, मंगळागौरी पुजतात, खेळ खेळतात, नागपंचमीच्या दिवशी आंब्याच्या झाडाला झोके बांधले जातात, पंचमीच्या गाणी गात उंच जाणाऱ्या झोक्यांबरोबर मुलींच्या आनंदाच्या लाटाही उंच जात असत. आज घडीला शिकलेल्या स्वतःच्या पायावर उभ्या असलेल्या स्त्रीचं जीवन आता माहेरापुरतं संकुचित राहिलेलं नाही. पण समाज म्हणजे अनेक स्तरांचा पट. पंढरपूरच्या वारीत तुळशी वृंदावन डोक्यावर घेतलेल्या बायका चालताना ओव्या गात असतात. त्यांच्या मुखातून इतक्या सहज ओव्या निघतात की आपण चकित व्हावं. बरं, त्याचा अर्थही अनेकदा गहन असतो, पण या मात्र सहज चालता चालता जगण्याचं तत्वज्ञान सांगून जातात. मंगळागौर नागपंचमीच्या जागरणात फुगड्या रंगताना डिगभर उखाणे होतात. पहाटेच्या उठू फुले आणू पाठीभर, आज आहे मंगळागौर उषाताईची. फुगडी खेळू ये तू ग मी ग सखी, राहील ओळख जन्मवेरी. दणदण फुगडी दणांतो सोपा, खेळता सुटे खोपा मैत्रिणींचा. एकमेकींची उडीदोणी काढणं, चिमटे घेणं, चिडवणं, सारं काही त्या फुगडीच्या उकाण्यातून बाहेर येई. चिपाडबाई चिपाड जोंधळ्याचं चिपाड, चिपाडबाई चिपाड जोंधळ्याचे चिपाड, अण्णांनी बायको केली आपल्यापेक्षा धिपाड. एखाद्या मुलीला मध्ये घेऊन मुली फेर धरत, एरवी तिला जे सांगता येणार नाही तो सासुरवाद तिने ह्या फेऱ्यांमध्ये फिरताना व्यक्त करावा. खुंटण मिरची जाशील कैशी, गोलातल्या मुलींनी सांगाव्या आपल्या व्यथा. सासू मारिते, बाकीच्या मुलींनी म्हणावं बरं करीते. ह्या तक्रारी सगळ्या सासरच्यांबद्दल, नवरा मात्र प्रेम करतो. भुई फुगडी किंवा बैठी फुगडी ही साध्या फुगडीपेक्षा दमछाक करणारी, पण त्यातही बैठी फुगडी घालताना प्रश्न उत्तर रंगत. लाह्या लाटणी सूप खेळाचे अनंत प्रकार कुणी शोधून काढले कुणास ठाऊक. अगं ग चौथी माझ्या बांगड्या चोरल्यास का ग करत लाटणी आपटावेत. शेवटी उरत असे तो खेळाचा जोश आणि लाटण्यांचा आवाज. मुला लेकरांचं आनंदाने बागडणाऱ्या स्त्रिया. फडफड करूनही भिजले आपले पंख पाखरे सावरती, फडफड करूनही भिजले आपले पंख पाखरे सावरती, सुंदर हरणी हिरव्या कुरणी निज बाळांसह बागडती. सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निज बाळांसह बागडती. चला सखियानो घेऊ झाडावर झोके, चला सखियानो घेऊ झाडावर झोके, आकाश देऊ धक्के आपुल्या पाया. म्हणणाऱ्या बायकांनी खरोखरच गेल्या शतकात आपल्या पायांनी आभाळाला धक्के दिले आहेत. आला श्रावण. उद्या भेटूच पुन्हा श्रावण श्रवण करायला.
0: आला श्रावण या मालेत आत्ताच आपण ऐकला राणी दुर्वे यांचा ललितबंध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी.

0: ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2 वाजले आहेत. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. कार्यक्रमात ऐकूया माशाचं कृत्रिम खाद्य तयार करण्याच्या पद्धती याविषयी माहिती.
1: भारतीय प्रमुख कार्प हे भारतामध्ये मत्स्यसंवर्धनासाठी खूप प्रचलित जाती आहेत. त्याचे प्रामुख्याने एक कारण असे की ते जे खाद्य खातात ते अन्न साखळीच्या अगदी खालच्या थराला उपलब्ध असतं आणि त्यामुळेच ह्या माशांचं उत्पादन करण्यासाठी आपल्याला नैसर्गिक खाद्याची तसेच कमी किमतीच्या नैसर्गिक खाद्याची गरज पडते. भारतीय प्रमुख कार्प माशांच्या असलेल्या विविध खाद्यांच्या सवयींमुळे हे मासे एकत्रित संवर्धित करणं शक्य आहे. इतर प्राण्यांप्रमाणे माशाला सुद्धा अन्नामध्ये असणारी सर्व आवश्यक पोषण तत्वांची गरज असते आणि ही पोषण तत्व मुख्यतः प्रथिन, मेद, कार्बोहायड्रेट, जीवनसत्व, खनिज क्षार इत्यादी आहेत. शरीराच्या विकासाकरिता प्रथिनांची आवश्यकता अधिक प्रमाणात असते. भारतीय प्रमुख कार्प माशांमध्ये प्रथिनांची आवश्यकता ही त्यांच्या वाढीच्या अवस्थांनुसार 30-40% एवढी असणे आवश्यक आहे. ही प्रथिनांची आवश्यकता माशांच्या खाद्यामध्ये फिश मील, झिंगा मील, खेकड्याचा चुरा, शिंपल्यांचं मांस, सोयाबीन पावडर, शेंगदाणा पेंड इत्यादी पदार्थ मिसळून पूर्ण करता येते. ऊर्जेचा स्रोत म्हणून कार्बोहायड्रेट माशांच्या आहारामध्ये वापरले जातात. मासळीच्या आहारामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण 10-22% एवढं असावं. कार्बोहायड्रेटचं ग्लायकोजनमध्ये रूपांतर होऊन माशाच्या शरीराला ऊर्जा पोहोचवण्याचं कार्य करते. भाताचा कोंडा, गव्हाचं पीठ, मका, गव्हाचा कोंडा हे कार्बोहायड्रेटचे प्रमुख स्रोत आहेत. माशांच्या आहारामध्ये चरबीचं प्रमाण साधारणपणे 4-6% एवढं असावं. माशांच्या आहारामध्ये मेदाचं प्रमाण जास्त असता कामा नये, कारण हेच मेद माशांच्या शरीरात साठून त्यांच्या अधिक प्रमाणामुळे माशांना अनेक प्रकारचे रोग संभवू शकतात. जीवनसत्व ही कार्बनपासून बनलेली असतात. विविध प्रकारच्या जैविक आणि रासायनिक प्रक्रिया सुरळीतपणे चालाव्यात याकरिता यांची नितांत आवश्यकता असते. ह्यांचं प्रमाण शरीरामध्ये अतिशय अल्प प्रमाणात असतं. पाण्यामध्ये मिश्रित स्वरूपात असलेली 11 प्रकारची जीवनसत्व माशांच्या आहारामध्ये अत्यंत आवश्यक आहेत. जर ठराविक जीवनसत्व माशांच्या आहारामध्ये कमी असतील तर माशांच्या शरीरामध्ये व्यंग दिसून येतं. खनिजांची आवश्यकता मासळीच्या आहारामध्ये अत्यंत कमी प्रमाणात असते. खनिजांच्या कमतरतेमुळे माशांची वाढ चांगल्या प्रकारे होत नाही. माशांच्या चांगल्या वाढीसाठी कॅल्शियम आणि फॉस्फरस या खनिजांची अत्यंत कमी प्रमाणात गरज असते. माशांचं खाद्य तयार करताना खाद्यामध्ये आवश्यक ती पोषक तत्व आवश्यक त्या प्रमाणात असावीत. खाद्य हे माशांना आकर्षित करणारं असावं. माशांना खाद्य पचवण्यास सोपं असावं. खाद्य हे माशांचे रोग प्रतिकारक शक्ती वाढवणारं असावं. खाद्य हे पाण्यातील प्रदूषण वाढवणारं नसावं. माशांचं खाद्य हे माशांची प्रजनन क्षमता वाढवणारं असावं. मत्स्य खाद्य हे आर्थिकदृष्ट्या परवडणारं असावं. मत्स्य खाद्यामधील घटक हे सहजतेने उपलब्ध होणारे असावेत.
0: माशांचं कृत्रिम खाद्य तयार करण्याच्या पद्धती याविषयी माहिती आपण ऐकलीत. वाचक स्वर होता स्वप्निता शिंदे यांचा आणि सादरकर्ते होते रोशन जाधव. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

श्रोते, दुपारचे 2:05 झाली आहेत. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. निर्मिती आहे आकाशवाणी सांगली केंद्राची.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी भावनांची ओळख याविषयी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार. भावनांची ओळख मुलांना व्यक्त होऊ द्या. नमस्कार बालमित्रांनो, आदरणीय पालक आणि श्रोतेहो, आजच्या आपल्या विशेष भागात तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रत्येक घराशी जोडलेल्या विषयावर बोलणार आहोत, ती म्हणजे भावनांची ओळख मुलांना व्यक्त होऊ द्या. मित्रांनो, लहान मुलं म्हणजे मातीचा एक गोळा असतात. त्यांना जसा आकार देऊ तसं ते घडतात. पण बऱ्याचदा आपण मुलांच्या अभ्यासावर, त्यांच्या खाण्यापिण्यावर आणि शिस्तीवर जितका भर देतो तितका भर त्यांच्या भावनांवर देतो का? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. लहान मुलांना भावना तर असतात, पण त्या भावना नक्की काय आहेत आणि त्या कशा व्यक्त करायच्या हे त्यांना समजणं कठीण जातं. आनंद झाला की मुलं बागडतात, पण जेव्हा राग येतो, भीती वाटते किंवा उदास वाटतं, तेव्हा ती चिडचिड करतात, हट्ट करतात किंवा गप्पगार बसतात. अशा वेळी आपण पालकांनी काय करावे? रडू नकोस, रागवायचं नाही, एवढं काय घाबरायचं त्यात, असं म्हणून आपण त्यांची भावना दाबून टाकतो. पण मित्रांनो, राग, भीती, दुःख किंवा निराशा या सर्व मानवी भावना आहेत. जसा आनंद स्वाभाविक आहे, तसाच या भावना ही अगदी नैसर्गिक आहेत. मुलांना जर लहानपणापासून त्यांच्या भावना ओळखायला आणि योग्य पद्धतीने व्यक्त करायला शिकवलं नाही, तर मोठेपणी त्यांना तणाव म्हणजेच स्ट्रेस, मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. म्हणून मुलांना व्यक्त होऊ द्या. पालकांनी नक्की काय करायला हवं? पहिली गोष्ट ऐकून घ्या. मुलं जेव्हा शाळेतून किंवा खेळून घरी येतात, तेव्हा ते काय, त्यांना काय सांगायचं आहे ते शांतपणे ऐका. फोन बाजूला ठेवून त्यांच्या डोळ्यात पाहून 2 मिनिटं संवाद साधा. दुसरी गोष्ट, भावनांना नाव द्या. मूल खूप रागवलं असेल तर त्याला म्हणा, मला समजतंय तुला आता खूप राग आलाय. यामुळे मुलाला समजेल की मला जो अनुभव येतोय त्याला राग म्हणतात. तिसरी गोष्ट, स्वीकार करा म्हणजेच व्हॅलिडेशन. मुलाला भीती वाटत असेल तर त्यात घाबरायचं काय असं म्हणण्याऐवजी भीती वाटणं स्वाभाविक आहे, मी तुझ्यासोबत आहे ना, असा धीर द्या. चौथी गोष्ट, योग्य मार्ग दाखवा. राग येणं वाईट नाही, पण रागाच्या भरात वस्तू फेकून देणं किंवा दुसऱ्यांना मारणं हे चुकीचं आहे हे मुलांना प्रेमानं समजवा. राग आला तर शांत बसा, दीर्घ श्वास घ्या किंवा मला येऊन सांगा असा पर्याय त्यांना तुम्ही देऊ शकता. श्रोतेहो, घर हे असं ठिकाण आहे जिथे मुलाला स्वतःच्या कोणत्याही भावनेची लाज वाटणार नाही किंवा भीती वाटणार नाही. जेव्हा आपण मुलांचे भावना स्वीकारतो तेव्हा त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांच्या भावनिक बुद्धिमत्ता म्हणजेच इमोशनल इंटेलिजन्स विकसित होतो. म्हणूनच आजपासून एक छोटासा बदल करूया. मुलांना फक्त ऐकू नका तर समजून घ्या. त्यांच्या भावनांना कोंडून ठेवण्याऐवजी मोकळा श्वास घेऊ द्या, कारण जेव्हा मुलं मनापासून व्यक्त होतील तेव्हाच ती खऱ्या अर्थाने आनंदी आणि सशक्त घडतील. धन्यवाद.
0: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आत्ताच आपण बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी भावनांची ओळख याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्ते मुक्सित मुजावर, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: श्रोतेहो, दुपारचे 2:10 होत आहेत. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
3: परिसर

श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पावसाळा आणि पर्यावरण याविषयी पत्रकार

0: दिलेली माहिती।
1: नमस्कार श्रोते हो, मी पत्रकार अशफाक अत्तार। आज आपण पावसाळा आणि पर्यावरण यांचं अतूट नातं याविषयी जाणून घेणार आहोत। पावसाळा हा केवळ ऋतू नसून निसर्गाला नवसंजीवनी देणारा काळ आहे। उन्हाळ्याच्या कडक तापमानानंतर पावसाचे पहिले थेंब जमिनीवर पडतात आणि संपूर्ण सृष्टी नव्या उत्साहाने बहरून येते। कोरडी पडलेली जमीन हिरवाईने नटते, ओढे नाले वाहू लागतात आणि निसर्गाचे रूपच पालटून जाते। पाऊस हा पर्यावरणाचा जीवनदायी घटक आहे। पावसामुळे नद्या, तलाव, विहिरी आणि धरणांमध्ये पाणी साठा वाढतो, भूजल पातळी उंचावते आणि शेतीला आवश्यक असलेले पाणी उपलब्ध होते। त्यामुळे अन्नधान्य उत्पादन वाढून मानवी जीवन समृद्ध होते। पावसाळ्यात झाडे, वेली आणि वनस्पतींना नवसंजीवनी मिळते। जंगलातील जैवविविधता पुन्हा फुलून येते। अनेक पक्षी, प्राणी, कीटक आणि जलचरांसाठी हा प्रजननाचा महत्त्वाचा काळ असतो। रान फुले फुलतात, फुलपाखरे बागडू लागतात आणि निसर्ग रंगांची उधळण करतो। याच काळात डोंगर दऱ्यांमधून वाहणारे धबधबे, धुक्याने झाकलेले पर्वत आणि हिरव्या शालूने नटलेली शेती आपल्याला निसर्गाच्या सौंदर्याची जाणीव करून देतात। पावसाळा हा निसर्ग निरीक्षणासाठी आणि पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा काळ मानला जातो। मात्र पावसाळ्याचा आनंद घेताना पर्यावरणाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे। प्लास्टिकचा कचरा नाल्यांमध्ये आणि ओढ्यांमध्ये टाकल्याने पाण्याचा प्रवाह अडतो आणि पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते। त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी करणं आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणं आवश्यक आहे। वृक्षारोपणासाठीही पावसाळा हा सर्वोत्तम काळ मानला जातो। या काळात लावलेली रोपे सहज रुजतात आणि त्यांची वाढ चांगली होते। प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावून त्याचं संगोपन केल्यास पर्यावरण संवर्धनासाठी मोठं योगदान देता येईल। पावसाचे पाणी अडवा आणि जिरवा हा संदेशही तितकाच महत्त्वाचा आहे। घरांमध्ये, शाळांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी पावसाचं पाणी साठवण्याच्या योजना राबवल्यास भविष्यातील पाणी टंचाईवर मोठ्या प्रमाणात मात करता येऊ शकते। आज हवामान बदलाचे परिणाम जगभर जाणवत आहेत। अनियमित पाऊस, वाढतं तापमान आणि नैसर्गिक आपत्ती यामुळे पर्यावरण संवर्धनाचं महत्त्व अधिक वाढलं आहे। त्यामुळे प्रत्येकाने निसर्गाशी मैत्री करून पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारणं आवश्यक आहे। श्रोते हो, पावसाळा आपल्याला निसर्गाशी जोडण्याची संधी देतो। हिरवीगार शेते, धुक्याने भरलेले डोंगर, खळखळणारे झरे आणि पक्ष्यांचा किलबिलाट हे सर्व आपल्याला पर्यावरणाचे महत्त्व पटवून देतात। म्हणूनच पावसाचा आनंद घेताना निसर्गाचे जतन करण्याचा संकल्प आपण सर्वजण मिळून करूया। चला तर मग या पावसाळ्यात पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवूया आणि हिरवेगार, स्वच्छ आणि समृद्ध भविष्य घडवूया। धन्यवाद।
0: परिसर या कार्यक्रमात आताच आपण पावसाळा आणि पर्यावरण याविषयी पत्रकार अशफाक अत्तार यांनी सांगितलेली माहिती ऐकली। या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती।
2: श्रोते, 2:15 वाजत आहेत। आता दोपहर समाचार दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत।
3: नमस्कार, आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं कनकलता। केंद्रीय गृह मंत्री अमित शाह ने सिलीगुड़ी में सशस्त्र सीमा बल के मुख्यालय में 189 करोड़ रुपए की कई परियोजनाओं का उद्घाटन और शिलान्यास किया। भारत और ब्राजील ने पुणे में ब्रिक्स आईसीटी बैठक से अलग डिजिटल नवाचार और उभरती हुई प्रौद्योगिकियों में सहयोग को बढ़ावा देने के लिए समझौता ज्ञापन पर हस्ताक्षर किए। सर्वोच्च न्यायालय ने प्रवेश स्तर की न्यायिक सेवा परीक्षाओं के लिए 3 वर्ष की वकालत अवधि को घटाकर

प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात अस्मिता वाहिनीचं प्रसारण. दुपारचे 2:30 आणि 35 सेकंद झाली आहेत.

आता नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात भूषण गोडे यांचं गायन प्रसारित करीत आहोत. राग मधुवंती. विलंबित ख्याल एक तालात निबद्ध आहे, द्रुत ख्याल तीन तालात निबद्ध आहे. विलंबित ख्यालाचे बोल आहेत ख्वाजा बंदे नवाज, तर द्रुत ख्यालाचे बोल आहेत मैं आऊ तोरे मंदरवा. त्यांना तबला साथ संतोष पोपटकर यांची आणि हार्मोनियमची साथ श्याम देशपांडे यांनी केली आहे. ऐकूया भूषण गोडे यांचं गायन राग मधुवंती. निर्मिती आहे आकाशवाणी नागपूर केंद्राची.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात भूषण गोडे यांचं गायन आपण ऐकलं तर राग होता मधुवंती. त्यांना तबला साथ केली होती संतोष पोपटकर यांची आणि हार्मोनियमची साथ होती श्याम देशपांडे यांची. ही निर्मिती होती आकाशवाणी नागपूर केंद्राची आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतीतील नवनवीन प्रयोग, कृषी उत्पादनांचं मूल्यवर्धन, बाजारपेठेतील संधी, आरोग्यदायी आहार आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा अशा विविध विषयांवर जाणून घेऊया तज्ञांकडून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती.
2: शेतकऱ्यांसाठी नवी संधी आणि ग्राहकांसाठी चांगल्या सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्नाची माहिती देणारा कार्यक्रम फार्म टू सिटी.
1: ऐका फार्म टू सिटी दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता FM रेनबो 107.1 MHz वर. प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
2: फार्म टू सिटी 107.1 MHz FM रेनबो सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा.
3: नागपूर आकाशवाणी केंद्र घेऊन येत आहे कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारण माझा आवार माझा शिवार. या कार्यक्रमात ऐका जैव सुरक्षा कुक्कुटपालन व्यवस्थापनातील उत्तम पर्याय या विषयी डॉक्टर MM कदम यांची मुलाखत. तसेच शेताच्या बांधावर या मालिकेत प्रगत शेतकरी सचिन चिकनकर मुक्काम कामठी जिल्हा नागपूर यांची मुलाखत. हा कार्यक्रम सोमवार 24 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजून आकाशवाणीच्या सर्वच केंद्रावरून प्रसारित केला जाईल.

आकाशवाणी मुंबई केंद्र, आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी दुपारचे 3 वाजत आहेत. ठीक 3 वाजता प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सरकारी कार्यालयं विद्यापीठं आणि युवकांमधला संवाद वाढवण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं केंद्रीय सचिवांना आवाहन. उज्ज्वल भविष्यासाठी नवसंशोधन आणि सहकार्यावर भर देण्याचं भारताचं ब्रिक्स देशांना आवाहन. गणेशोत्सवात कोकणात एसटीनं जाण्यासाठी गट आरक्षणावरचं 30% अतिरिक्त शुल्क रद्द.

0: आणि BWF जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत. सर्व सरकारी विभागांमध्ये आणखी चांगला संवाद व्हावा, विद्यापीठं आणि युवकांनी धोरण निर्मितीत नव्या संकल्पना आणाव्यात, विद्यापीठं आणि युवकांशी व्यापक संवाद असेल तर त्यातून नव्या आणि अभिनव कल्पना समोर येतात असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडलं आहे. केंद्र सरकारच्या विविध विभागांच्या सचिवांची तिसरी उच्चस्तरीय बैठक प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत झाली, त्यावेळी ते बोलत होते. देशाचं भविष्य कसं घडवायचं याचा दूरदृष्टीनं विचार करावा असं आवाहन त्यांनी सचिवांना केलं. डेटा ही राष्ट्रीय संपत्ती आणि भविष्यासाठी एक महत्त्वाचं संसाधन असून त्याचा आणखी सुसंगत आणि परिणामकारक वापर करायला हवा असं ते म्हणाले. सरकारी विभागांचं एकमेकांपासून विलग राहून काम करणं ही फक्त संस्थात्मक समस्या नसून विचारसरणीतली समस्या आहे असं सांगून अधिकाऱ्यांनी आपलेपणानं काम करावं अशी सूचना प्रधानमंत्र्यांनी केली. आपल्या कनिष्ठ सहकाऱ्यांशी अनौपचारिक संवाद वाढवावा, त्यांच्यात संघभावना जागवावी असंही त्यांनी सुचवलं. देशाचं संरक्षण क्षेत्र जागतिक पातळीवरच्या स्पर्धेत आणखी बळकट करणं गरजेचं असल्याचं मोदी म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानवी कौशल्यांची योग्य सांगड घालायला हवी याकडे त्यांनी लक्ष वेधलं. उज्ज्वल भविष्यासाठी ब्रिक्स देशांनी नवसंशोधन, सहकार्य आणि आमूलाग्र बदल घडवण्यावर भर द्यावा असं आवाहन भारतानं ब्रिक्स देशांना केलं आहे. ब्रिक्स देशांच्या दूरसंचार मंत्र्यांची 12वी बैठक आज पुण्यात सुरू झाली, त्यावेळी दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी ही भूमिका मांडली. डिजिटल अडथळे दूर करून शाश्वत नवोन्मेषाला चालना देणारी, क्षमतावर्धन करणारी आणि डिजिटल बदल घडवणारी व्यवस्था घडवण्यासाठी सहकार्य वाढवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी ब्रिक्स देशांना केलं. सर्व संशोधन आणि तंत्रज्ञानात नागरिकांना केंद्रस्थानी ठेवावं असंही ते म्हणाले. यावेळी भारत आणि ब्राझीलमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली. दूरसंचार, सायबर सुरक्षा, उदयोन्मुख तंत्रज्ञान, क्षमता विकास आणि तंत्रज्ञानाची देवाणघेवाण वाढवण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली. ब्रिक्स देशांच्या पर्यटन मंत्र्यांची बैठक आज दुपारी जयपूरमध्ये सुरू होणार आहे. न्यायिक सेवा परीक्षा देण्याच्या अर्हतेत किमान 3 वर्ष वकिली व्यवसायाची अट सर्वोच्च न्यायालयानं शिथिल केली आहे. आता केवळ 1 वर्ष वकिली व्यवसाय केलेले उमेदवार ही परीक्षा देऊ शकतील, मात्र नंतर त्यांना न्यायिक अकादमीत प्रशिक्षण पूर्ण करून 1 वर्ष सहाय्यक म्हणून काम करावं लागेल. हा नियम 1 एप्रिल 2027 नंतर जारी होणाऱ्या अधिसूचनेतल्या परीक्षांना लागू होईल. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती ए सी मसीह आणि न्यायमूर्ती के विनोद चंद्रन यांनी हा निवाडा दिला. 25 मे 2025 ते 31 मार्च 2027 या काळात अधिसूचना जारी झालेली परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना पूर्वानुभवाची अट घातली जाणार नाही. त्यांना 1 वर्षासाठी प्रशिक्षणार्थी न्यायिक अधिकारी म्हणून नेमणूक दिली जाईल आणि नंतर 1 वर्षभर न्यायालय सहाय्यक पदावर काम करावं लागेल असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या कोकणवासियांसाठी एसटीच्या एकेरी गट आरक्षणावर आकारण्यात येणारं 30% अतिरिक्त शुल्क रद्द केल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. गणेशोत्सवाच्या काळात दरवर्षी सरासरी 5000 बसेस आरक्षित केल्या जातात. या बस कोकणातून रिकामी आणाव्या लागतात, त्यामुळे होणारं नुकसान कमी करण्यासाठी एसटी महामंडळानं यंदा 30% अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता, त्याला कोकणवासियांनी विरोध केला होता. गणेशोत्सवाच्या काळात मुंबई तसंच उपनगरांमधली वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वेनं मेगाब्लॉक घेऊ नये, तसंच आवश्यकतेनुसार मध्यरात्रीपर्यंत मेट्रो सेवा सुरू ठेवावी अशी सूचना मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली आहे. या काळात होणाऱ्या गर्दीमुळे मेट्रो आणि रेल्वे प्रशासनानं अतिरिक्त सेवा सुरक्षा व्यवस्था तसंच गर्दीच्या नियंत्रणाची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी अपेक्षाही लोढा यांनी व्यक्त केली आहे. मुंबईत कुर्ला पूर्व इथे आज पहाटे एक क्रेन काही घरांवर कोसळून झालेल्या अपघातात 10 जण जखमी झाले. एका इमारतीच्या पाडकामाची तयारी चालू असताना क्रेनच्या सहाय्यानं पोकलेन मशीन उचललं जात होतं, त्यावेळी ही क्रेन कलंडली. जखमींपैकी 8 जणांना शिव रुग्णालयात तर 2 जणांना भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सर्व जखमींची प्रकृती आता स्थिर असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र आणि जर्मनीमधलं हॅसेन हे राज्य यांनी परस्परांमध्ये आर्थिक तंत्रज्ञान तसंच नवोन्मेष या क्षेत्रातल्या सहकार्यात वाढ करावी असं आवाहन राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी काल केलं. मुंबईत काल नॅशनल स्टॉक एक्सचेंज इथे आयोजित महाराष्ट्र हॅसेन आर्थिक आणि तंत्रज्ञान संवाद या कार्यक्रमात ते बोलत होते. औषधी निर्माण आणि जीवनविज्ञान क्षेत्रातही सहकार्याच्या संधी असल्याचं राज्यपाल म्हणाले. माती आणि पाणी संवर्धनाच्या चळवळीत लोकसहभाग वाढवण्याच्या उद्देशानं मृदा आणि जलसंधारण विभागानं आयोजित केलेल्या महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर या उपक्रमाला राज्यातल्या सर्व नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिल्याचं राज्याचे मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी आज सांगितलं. मुंबईत वरळी इथं आयोजित राज्यस्तरीय महावॉकेथॉन उपक्रमाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यात विविध ठिकाणी महावॉकेथॉन झाली, त्यात 3 लाखांहून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवला. धुळे शहरात साक्री रस्त्यावर 100 खाटांच्या महिला आणि बाल रुग्णालयाचं तसंच MRI युनिट आणि शवविच्छेदन कक्षाचं लोकार्पण राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आज केलं. गोंदिया जिल्ह्यातल्या नवे गाव बांध इथे पुस्तकांचं गाव उपक्रमाचं उद्घाटन मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आज झालं. 10,000 पुस्तकं असलेली 10 दालनं या परिसरात सुरू करणार असल्याची घोषणा सामंत यांनी यावेळी केली.
1: या भागामध्ये पर्यटक देखील मोठ्या पद्धतीने येतो, त्याला वाचनाचं दालन खुलं झालं पाहिजे यासाठी मला असं वाटतं की विदर्भातलं पहिलं पुस्तकांचं गाव आज आम्ही या ठिकाणी सुरू करतोय. काल मी भंडाऱ्यामध्ये होतो, भंडाऱ्यामध्ये देखील गणेशपूर आणि लाखनी ही 2 गावं जी आहेत त्याच्यामध्ये एका ठिकाणी कवितांचं गाव, दुसऱ्या ठिकाणी पुस्तकांचं गाव असं सुरू करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय.
0: BWF जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या 3सा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. अटीतटीच्या सामन्यात त्यांनी चीनच्या जोडीचा पराभव केला. सामन्यातला पहिला गेम 16-21 असा गमावल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये 3सा आणि गायत्री यांनी जोरदार पुनरागमन केलं आणि हा गेम 21-15 असा जिंकून सामना निर्णायक गेमला. तिसऱ्या गेममध्ये सुरुवातीपासून घेतलेली आघाडी कायम राखत त्यांनी हा गेम 21-13 जिंकून सामन्यातही विजय मिळवला. महाराष्ट्र साहित्य परिषदेची जुळे सोलापूर शाखा आणि प्रिसिजन फाउंडेशन यांच्या वतीनं दिला जाणारा ज्येष्ठ कवी दत्ता हलसगीकर साहित्यिक पुरस्कार यंदा अभिनेते आणि कवी किशोर कदम उर्फ सौमित्र यांना जाहीर झाला आहे. 10,000 रुपये रोख, चांदीचं कमळ आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरच्या विविध अभ्यासक्रमांच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मुंबईतल्या रेबीज प्रतिबंधक लसीकरण आणि निर्भिजीकरण झालेल्या भटक्या श्वानांचा माग ठेवणं तसंच डिजिटल नोंद करणं सोपं व्हावं म्हणून त्यांच्यासाठी QR कोड असलेल्या परावर्तित प्रकारच्या कॉलर वापरण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेनं घेतला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सरकारी कार्यालयं, विद्यापीठं आणि युवकांमधला संवाद वाढवण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं केंद्रीय सचिवांना आवाहन. उज्ज्वल भविष्यासाठी नवसंशोधन आणि सहकार्यावर भर देण्याचं भारताचं ब्रिक्स देशांना आवाहन. गणेशोत्सवात कोकणात एसटीनं जाण्यासाठी गट आरक्षणावरचं 30% अतिरिक्त शुल्क रद्द. आणि BWF जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत 3सा जॉली आणि गायत्री गोपीचंद महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 आणि 20 सेकंद झालेली आहेत. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनीचं पहिलं प्रसारण आता समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेत 4:58 दरम्यान. ए आय आर मराठी या डीटीएच वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकू शकता. तेव्हा

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. दुपारचे 3:11 झालेली आहेत आणि आता सुरुवातीला जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज म्हणजे आज सकाळी 8:30 नोंदविलेल्या हवामान वृत्तांचा हा सारांश आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणात अनेक ठिकाणी, उत्तर मध्य महाराष्ट्र, विदर्भात काही ठिकाणी आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस झाला. कोकण, मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्याची नोंद झाली. पुढील 48 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर उत्तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई आणि उपनगरात येत्या 23 तारखेच्या सकाळपर्यंत आकाश अंशतः ढगाळ राहील. काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल. कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 27 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. उद्या सकाळपर्यंत शेतकरी बांधवांसाठी सूचना. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांसाठी कोणताही इशारा नाही. येत्या 25 तारखेपर्यंत 75 किलोमीटरच्या पुढील सागरी अंतरात सोमालिया आणि ओमान किनारपट्टी, अरेबियन समुद्र, मन्नारचं आखात आणि कोमोरियनचा लगतचा भाग या ठिकाणी 45 ते 55 किलोमीटर प्रतितास वेगाने वादळी वारे वाहतील. वादळात वाऱ्यांचा हा वेग 65 किलोमीटर प्रतितास वाढण्याची शक्यता आहे. तरी मच्छीमार बांधवांनी या काळात या भागात जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे. प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. आपण ऐकत आहात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण. दुपारचे 3:13 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम माझा आवार माझं शिवार.

0: नमस्कार शेतकरी बांधवांनो, माझं आवार माझं शिवार कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पशुधनातील संसर्गजन्य आजार याविषयी डॉक्टर वर्षा थोरात यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, जनावरांमधील संसर्गजन्य आजार हा आजचा आपला विषय आहे. जनावरांमध्ये संसर्गजन्य आजार नेमके का होतात किंवा त्यासाठी काय काय कारणं आढळून येतात आणि लक्षणं काय असतात आणि अर्थातच आपण यावर काय काय उपाययोजना करू शकतो या सगळ्याविषयी आज आपण बोलणार आहोत. आणि यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेलं आहे मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय परळ येथील सहाय्यक प्राध्यापिका डॉक्टर वर्षा थोरात मॅडमना. नमस्कार मॅडम.
2: नमस्कार
1: मॅडम. आता जनावरांमधील संसर्गजन्य आजार म्हणजे काय, नेमकं काय सांगाल तुम्ही?
2: जनावरांमध्ये होणारे संसर्गजन्य आजार म्हणजे एका जनावरापासून दुसऱ्या जनावरांना होणारे आजार. साथीप्रमाणे हे आजार जनावराच्या कळपात पसरतात. हे आजार मुख्यतः जीवाणू आणि विषाणूंमुळे होतात. या आजाराची लागण फार वेगाने होते. निरोगी जनावराच्या शरीरामध्ये श्वसन, चारा, पाणी, सड, आजारी जनावरांशी संपर्क आणि माणसाद्वारे जंतू प्रवेश करतात आणि आजार जनावरांमध्ये पसरतात. तर यालाच आपण संसर्गजन्य आजार असे म्हणतो.
1: जनावरांमध्ये कोणकोणते संसर्गजन्य आजार आढळून येतात?
2: जनावरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संसर्गजन्य आजार आढळून येतात. यामध्ये सर्वात महत्वाचा म्हणजे सांसर्गिक गर्भपात, ज्यामध्ये जनावरांमध्ये गर्भपात मुख्य

0: ते दिसून येतो.
1: हम्म.
0: त्यानंतर दुसरा महत्वाचा आजार आहे क्षयरोग, ज्याला ट्युबरक्युलॉसिस TB, जो माणसांमध्येही दिसतो. नंतर आहे स्तनदाह, ज्याला मस्टायटिस, दगडी कास असं म्हटलं जातं. नंतर काळी पुळी, फुफ्फुसदाह, हे जीवाणूजन्य आजार आहेत. त्यानंतर लाळ्या खुरकूत, PPR, भुळकांडी अशा प्रकारचे विषाणूजन्य आजार आढळून येतात. तर हे सर्व संसर्गजन्य आजार जनावरांमध्ये आढळून येतात.
1: अच्छा, म्हणजे गाई म्हशी किंवा शेळ्या सगळ्यांमध्येच
0: सगळ्यांमध्ये आजार
1: हे
0: आढळून
1: आजार
0: येतात.
1: आढळून
0: गाई
1: येतात.
0: म्हैस असू द्या, शेळी, मेंढी, मांजर असू द्या, कुत्रा, बर्ड्स आहेत,
1: हां,
0: पोल्ट्री बर्ड्स,
1: अच्छा,
0: तर
1: सुद्धा.
0: सर्वांमध्ये हे आजार आढळून येतात.
1: अच्छा, आता तुम्ही उल्लेख केलात की सांसर्गिक गर्भपात हा एक सांसर्गिक आजार आहे, तर याविषयी तुम्ही काय सांगाल?
0: सांसर्गिक गर्भपात, ज्याला ब्रुसेलोसिस आम्ही म्हणतो,
1: हां,
0: हा एक संसर्गजन्य झोनोटिक आजार आहे. झोनोटिक म्हणजे तो आजार जनावरांपासून माणसांना होऊ शकतो किंवा
1: अच्छा.
0: माणसांपासून जनावरांना होऊ शकतो. हा आजार ब्रुसेला या जीवाणूमुळे होतो.
1: हां,
0: या आजारामध्ये मर्तुकीचे प्रमाण कमी असले तरी प्रजननाच्या समस्या जास्त दिसून येतात.
1: बरं.
0: हा आजार चारा, खाद्य आणि पाणी, संक्रमण झालेल्या प्राण्यांचे व्यवस्थित न उकळलेले दूध किंवा कमी शिजलेले मांस जर खाल्ले किंवा त्यांच्या स्त्रावाच्या संपर्काने हा आजार पसरतो. निरोगी जनावर बाधित जनावराच्या जननेंद्रियाच्या संपर्कात आल्यानंतर या रोगाची बाधा होते.
1: अच्छा, पण मग याची लक्षणं काय असतात, की म्हणजे हा आजार झालाय तर कसं कळणार ना?
0: या आजारामध्ये संक्रमण झाल्यानंतर जीवाणू हे रक्त व लिम्फ प्रणालीद्वारा मुख्यतः प्रजननामध्ये सहभागी होणारे जे अवयव आहेत, जसं की स्तन ग्रंथी आहे, सांधे, यापर्यंत पोचतात आणि मग जनावरांमध्ये लक्षणे दिसून येतात. गाभण जनावर जर असेल तर त्यामध्ये गर्भपात दिसून येतो. गर्भपात झाल्यानंतर गर्भाशयाला सूज येते. गर्भाशयामधून पिवळसर, तपकिरी, चॉकलेटी किंवा रक्तमिश्रित असा स्त्राव येतो. गर्भपातामध्ये प्रामुख्याने गर्भाशयाला संसर्ग झाल्याने जनावराची वार अडकण्याची समस्या मोठ्या प्रमाणात आढळून येते.
1: अच्छा.
0: दूध उत्पादनामध्ये घट होऊन जनावरामध्ये तात्पुरता किंवा कायमचा वांझपणा येण्याची दाट शक्यता असते. काही संक्रमण झालेल्या प्राण्यांच्या सांध्यामध्ये मुख्यतः त्यांचे गुडघे
1: हां,
0: यामध्ये संक्रमण आढळून येते, ज्यामध्ये सांध्यावर सूज येणे, त्यानंतर हालचालीवर मर्यादा येतात आणि उत्पादन क्षमता घटते
1: घटते.
0: आणि पशुपालकाचे आर्थिक नुकसान होते.
1: बरोबर आहे. पण आता या आजाराचं निदान जर करायचं असेल तर कसं करता येईल, काय
0: हाँ,
1: कर?
0: या आजाराच्या निदानासाठी प्रयोगशाळेमध्ये जे काही नमुने पाठवले जातात ते नमुने वापरून जीवाणू अलगाव करून रोगनिदान केले जाते.
1: हां,
0: या व्यतिरिक्त वेगवेगळ्या चाचण्या आहेत, जसं की RBPT दूध वापरून MRT केली जाते, RBPT रक्तजल वापरून केली जाते, स्टॅट आहे, CFT, एलायझा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सिरोलॉजिकल चाचण्या आहेत. तर ह्या चाचण्या करून या रोगाचे निदान त्वरित करता येते.
1: अच्छा. आणि जे निदान आहे ते आपल्याकडे सगळीकडे आहे का
0: आहे
1: उपलब्ध?
0: आमच्या इथं मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयामध्ये आमचं सूक्ष्मजीवशास्त्र असं हे डिपार्टमेंट आहे, विभाग आहे, तर तेथे या सर्व चाचण्या होतात आणि याचे वेगवेगळे सॅम्पल्स पण वेगवेगळ्या ठिकाणाहून येतात आणि आम्ही
1: अच्छा,
0: रेग्युलर, म्हणजे ही ऍक्टिव्हिटी आहे,
1: चालूच असतं.
0: डायग्नोस्टिक ऍक्टिव्हिटी आहे, तिथं आम्ही चाचण्या करून त्याचं रोगनिदान करून देतो.
1: आता मॅडम, याच्यासाठी उपाययोजना आपण काय करू शकतो?
0: उपाययोजना करण्यासाठी जनावर विकत घेताना रोगाची चाचणी करून घ्यावी. संक्रमण झालेले वार किंवा बाधित जे फिटस आहे त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी. बाधित जनावराचे दूध व मांस व्यवस्थित उकळून व शिजवून खावे. बाधित जनावर प्रजननासाठी वापरू नये आणि त्यांना वेगळे करून त्यांचे व्यवस्थापन करावे. गर्भपात झालेल्या जनावरांना तत्काळ वेगळे करावे, कारण हा एक संसर्गजन्य आजार आहे. त्यामुळे जर एका कळपामध्ये एक जनावर बाधित आढळलं तर वेगळं करून त्याचं व्यवस्थापन केलं तर हा आजार बऱ्यापैकी आटोक्यात येऊ
1: आटोक्यात.
0: शकतो.
1: बरोबर.
0: तसंच बाधित जनावरांना व्यवस्थित प्रथिनेयुक्त असा आहार द्यावा. तर अशा प्रकारच्या उपाययोजना करून हा आजार आटोक्यात आणला जाऊ शकतो.
1: बरोबर आहे. आता मॅडम, स्तनदाह हा सुद्धा एक आजार आहे की जो संसर्गजन्य आहे, तर
0: बरोबर.
1: त्याविषयी तुम्ही काय सांगा?
0: स्तनदाह हा दुभत्या जनावरांमध्ये आढळणारा आणि कासेचा फार हानिकारक असा आजार आहे. हा आजार उत्पादन तसेच उत्पादकताकरिता अभिशाप आहे. दूध निकृष्ट प्रतीचे आणि जीवाणू मिश्रित असल्याकारणाने मानवी आरोग्यास धोकादायक असते. योग्य उपचार न केल्यास स्तन किंवा कास कायमची निकामी होते आणि पिल्लांना दूध न मिळाल्यामुळे त्यांची मर्तुक होऊन आर्थिक नुकसान होते. तर याला मस्टायटिस किंवा दगडी कास असं म्हणतात. अत्यंत महत्वाचा असा आजार आहे. जे डेअरी ॲनिमल्स आहेत, दुभती जनावरे जसे की गाई, म्हशी, शेळी, मेंढी यांमध्ये हा आजार मोठ्या प्रमाणात दिसून येतो आणि पशुपालकांचं आर्थिक नुकसान होतं, दूध जनावरांचं घटतं आणि त्यामुळे त्यांचं आर्थिक नुकसान होतं.
1: बरोबर आहे. पण मग याची काय कारण?

0: असतात साधारण.
1: या आजाराची कारण म्हणजे जेव्हा दूध काढतात पशुपालक तर सडाची छिद्रे जी असतात जनावराच्या ती 45 मिनिट उघडी राहतात. तर ती धार काढल्यानंतर जनावराला खाली बसू दिलं नाही पाहिजे कारण त्या उघड्या छिद्रामधून ते जे काही जीवाणू आहेत ते मध्ये प्रवेश करतात. तर त्या जनावराला दूध काढल्यानंतर उभं ठेवायचं ऍटलिस्ट 1 तास तरी. हे जर केलं तर हा आजार आटोक्यात येऊ शकतो. आणि या आजाराला वेगवेगळे जीवाणू आहेत जसं की स्टाफायलोकोकस ऑरियस, स्ट्रेप्टोकोकस अ गॅलेक्सी, युबेरिस, इकोलाय, क्लेप्सियला, मायकोप्लाझ्मा, एन्ट्रोकोकस असे वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू आहेत. आणखी विषाणू आहेत, बुरशीजन्य घटक आहेत. तर हे सर्व या छिद्रांमधून मध्ये जातात आणि हा आजार होतो.
0: अच्छा, म्हणजे हे घटक कारणीभूत ठरतात. पण याच्यामध्ये मग काय लक्षण आपल्याला दिसून येतात?
1: या आजारामध्ये कासेवर सूज येते, कासेला हात लावून पाहिल्यास कास गरम लागते, दूध पातळ किंवा फिक्कट असे रक्त मिश्रित असते, दुधात गुठळ्या होतात, वेदनेमुळे जनावर कासे स्पर्श करू देत नाही, दूध काढू देत नाही, शरीराचे तापमान वाढते, तसे जनावर खात पित नाही. बरेचदा कासेचा काही भाग कडक होतो त्यामुळे त्याला दगडी कास असं म्हणतात आणि त्या भागामधून दूध येत नाही. तर अशा प्रकारची लक्षणे या आजारामध्ये दिसतात.
0: बरोबर आहे. आणि यासाठी मग आपल्याला काय काळजी घेणं किंवा काय उपाय करणं आवश्यक आहे?
1: या आजारासाठी उपाययोजना म्हटलं तर दूध काढण्यापूर्वी आणि दूध काढल्यानंतर कास किंवा सड स्वच्छ अशा पाण्याने धुवून कोरडे केले पाहिजेत.
0: बरं,
1: सध्या बाजारामध्ये टीट डीप अशी उपलब्ध आहे. तर धार काढल्यानंतर ते सड त्या टीट डीप मध्ये बुडवावेत जेणेकरून जरी छिद्र उघडी राहिली तरी ते जीवाणूमध्ये प्रवेश करणार नाही. त्यानंतर ठराविक वेळेलाच त्या करड्यांना किंवा पिल्लांना पाजण्यासाठी सोडणे, तसेच ठराविक वयानंतर दूध पिणे तोडले पाहिजे. स्तनदाह झाल्यानंतर पशुवैद्यकाच्या सल्ल्याने योग्य असे उपचार करून घ्यावेत. प्रत्येक महिन्यामध्ये जनावराच्या स्तनदानासाठी नियमित परीक्षण करून घ्यावे. नवीन जनावर जेव्हा विकत घेतात पशुपालक तेव्हा ते स्तनदाह रोगमुक्त आहे याची खात्री करूनच ते विकत घ्यावे. तसेच जनावरांची त्यांच्या गोठ्याची नियमित अशी स्वच्छता जर ठेवली तर हा आजार बऱ्यापैकी आटोक्यात येऊ शकतो.
0: काळीपुळी हा जो एक संसर्गजन्य आजार आहे म्हणजे जनावरांमध्ये बरेचदा हा दिसून येत असतो, तर काय याचं काय सांगाल तुम्ही आणि लक्षणं काय असतात त्याची?
1: काळीपुळी हा आजार आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचा असा आजार आहे. बॅसिलस अँथ्रासिस या नावाच्या जीवाणूमुळे हा आजार होतो. तरी हा लसीकरण आणि व्यवस्थापनामधील स्वच्छतेमुळे हल्ली या आजाराचा प्रादुर्भाव बऱ्यापैकी कमी झालाय. तर या आजारामध्ये लक्षणे म्हटलं तर रोगाची सुरुवात एकदम होते. जनावरांमध्ये एकदम ताप चढतो, 41-42 डिग्री एवढा ताप चढतो. जनावरे थरथर अशी कापतात. चारा खाणे, रवंत करणे, तसेच दूध देणे बंद होते. गळ्यामध्ये सूज येते.
0: बर,
1: श्वासोच्छवास अतिशय जलद चालतो आणि जनावर बेहोश होतात. म्हणजे एकदम जनावर मरणं हे त्याचं महत्वाचं लक्षण आहे. काहीच लक्षणं न दाखवता जनावर जर मरत असतील तर दॅट इज काळीपोळी. रक्ताचे जुलाब होतात. जनावर मलूल होऊन पडून राहते आणि 2-3 दिवसांमध्ये मरते. रोगाचे विशिष्ट लक्षण, आणखी एक महत्वाचं लक्षण म्हणजे काळ्या रंगाचं न गोठलेलं रक्ताचे स्त्राव नाकामधून किंवा अन्य छिद्रामधून येतात. या रोगामध्ये मृत्यूचे जास्तीत जास्त प्रमाण आढळून येते. तर हे जर असं लक्षण दिसलं नाकामधून किंवा कानामधून किंवा गुदद्वारामधून जर तुम्हाला रक्त दिसलं न गोठलेलं, जनरली रक्त कसं गोठतं तर यामध्ये न गोठलेलं रक्त येतं, तर असं लक्षण असलं की हे काळीपुळी आहे
0: हे ओळखायचं. अच्छा, मग मॅडम याचं जे रोगनिदान आहे तर ते कसं करता येतं?
1: प्रयोगशाळेमध्ये बाधित जनावराचे रक्त आणि कानाचा तुकडा यापासून रोगनिदान करता येते. रक्ताचे नमुने सूक्ष्मदर्शकाखाली तपासल्यास बॅसिलस अँथ्रासिस जीवाणू ओळखले जातात. रोगाच्या निश्चित निदानासाठी रक्तातून जीवाणूचे विलगीकरण करून ओळखले जाते. याशिवाय स्कॉलिस चाचणी आहे, PCR चाचणी आहे, एलायझा आहे, अशा प्रकारच्या चाचण्या करून या रोगाचे निदान केले जाते. तर जेव्हा कधी काळीपुळीचं एखादं जनावर दिसलं तर त्याचं रक्त जर नाही दिसलं, म्हणजे रक्त न गोठलेलं रक्त जर नाही आलं बाहेर, तर एक कानाचा तुकडा कट करून जर हे सॅम्पल तुम्ही हे नमुने तुम्ही प्रयोगशाळेत पाठवले तर आम्ही त्याचं रोगनिदान करून देतो.
0: अच्छा, त्याच्यावरून कळतो म्हणजे?
1: त्याच्यावरून आम्ही रोगनिदान करून देतो.
0: यासाठी काय आपण उपाय करू शकतो?
1: काळीपुळी आजाराची लक्षणे दाखविणाऱ्या जनावरांचे शवविच्छेदन उघड्यावर किंवा निर्जंतुकीकरणाच्या आधुनिक सुविधा नसलेल्या ठिकाणी करू नये असं एक गाईडलाईन्स दिलेले आहेत. कारण हे जे जीवाणू आहेत, हे जीवाणू याचं एक विशिष्ट असं लक्षण आहे, कॅरेक्टर आहे की हे जीवाणू जेव्हा वातावरणामध्ये खूप ऍडव्हर्स कंडिशन, म्हणजे तापमान खूप जास्त आहे, अशा ऍडव्हर्स कंडिशनमध्ये हे जीवाणू स्पोर्स मध्ये कन्वर्ट होतात, स्पोर्स मध्ये रूपांतरित होतात आणि ह्या स्पोर्स ज्या आहेत ह्या खूप वर्षानुवर्ष

0: वर्ष या वातावरणामध्ये राहतात, जिवंत राहतात. आणि मग जेव्हा तापमान कमी होतं, जेव्हा चांगल्या फेवरेबल कंडिशन्स तयार होतात, तर हे स्पोर्स परत जीवाणूमध्ये कन्वर्ट होतात, रूपांतरित होतात आणि आजार पसरतो. त्याच्यामुळे असं काळीपुळी असलेलं जर जनावर असेल तर त्याचं पोस्टमार्टम करू नये, असं एक गाईडलाईन दिलेली आहे गव्हर्नमेंटनी. त्यामुळे त्याचं पोस्टमार्टम टाळायचं. त्यानंतर आजारात जनावरे दगावतात, बऱ्याचदा आजार करण्यापुरताही वेळ उपलब्ध होत नाही, त्यासाठी प्रतिबंध हा चांगला उपाय आहे. या आजारावर परिणामकारक अशी लस उपलब्ध आहे. आजार उद्भवणाऱ्या विभागामध्ये असे लसीकरण पावसाळ्यापूर्वी मे ते जून महिन्यामध्ये पशुवैद्यकामार्फत करून घ्यावे. आणि मृत जनावर जमिनीत खोल खड्डा करून त्यामध्ये चुनखडी टाकून त्याची विल्हेवाट लावावी, त्याचं पोस्टमार्टम किंवा शवविच्छेदन करू नये, जेणेकरून हा आजार पसरणार नाही.
1: नक्कीच नक्कीच. मॅडम, आतापर्यंत आपण जे जीवाणूमुळे संसर्गजन्य आजार होतात त्यांची माहिती बघितली, परंतु काही वेळेला विषाणूजन्य आजार सुद्धा पसरत असतात. तर लाळ्या खुरकत हा एक विषाणूजन्य असा आजार आहे, संसर्गजन्य. तर काय असतो हा आजार?
0: लाळ्या खुरकूत हा संसर्गजन्य असा आजार आहे. तो ऑफ्थो व्हायरस, ऑफ्थो या विषाणूमुळे होतो. या विषाणूचे एक चार उपप्रकार, जसे की ओ, ए, सी आणि एशियावन, असे चार उपप्रकार ह्या भारतामध्ये आढळून आलेले आहेत. सामान्यपणे हा आजार विभागलेली खुरे असलेल्या किंवा रवंथ करणाऱ्या जनावरांमध्ये प्रामुख्याने आढळतो. या आजारामध्ये मर्तुकीचे प्रमाण कमी असून जनावराची उत्पादन व प्रजनन क्षमता घटते. तसेच जनावरे पायातील जखमांमुळे कायमस्वरूपी लंगडतात, त्यामुळे पशुपालकाचे आर्थिक नुकसान होते.
1: अच्छा, लक्षणं काय दिसून येतात?
0: या आजारामध्ये तोंडामधून लाळ गळणे, तोंड, जीभ, हिरड्या, कास इत्यादींवर लालसर रंगाचे फोड येणे, अशा प्रकारची लक्षणे दिसतात. 24 तासामध्ये हे फोड फुटतात आणि ते चट्टे दिसतात. खुरांमध्ये जखमा होऊन जनावरे लंगडत राहतात. ताप येणे, अशक्तपणा येणे, तसेच गाभण जनावरांचा गर्भपात होणे, अशा प्रकारची लक्षणे या आजारामध्ये दिसून येतात.
1: बरोबर आहे. पण मग आपण याच्यासाठी काय प्रतिबंध म्हणजे उपाययोजना काय काय करू?
0: आता विषाणूजन्य आजार आहे, पण तरी एक जे लक्षण आहे त्याच्यावर, त्याच्या बेसिसवर एक उपाययोजना केल्या जातात. जसे की तोंडामधील व पायातील जखमा पोटॅशियम परमॅग्नेटच्या द्रावणाने धुवून घेतात. त्यानंतर तोंडामधील जखमांना तुरटी, ग्लिसरीन, बोरिक ऍसिड पावडर लावली जाते. तोंडामधील आणि पायातील जखमांना जीवाणू संसर्ग होऊ नये म्हणून प्रतिजैविके दिली जातात. रोगग्रस्त जनावरे निरोगी जनावरांपासून वेगळी ठेवावीत आणि रोग प्रतिबंधक अशी लस वर्षामधून दोनदा टोचून घ्यावी. तर अशा प्रकारची उपाययोजना केल्या तर हा जो लाळ्या खुरकूत, ज्याला FMD असं म्हटलं जातं, हा जर आटोक्यात आणला जाऊ शकतो.
1: आता मॅडम, PPR हा जो आजार आहे प्रामुख्याने शेळ्यांमध्ये हा दिसून येतो ना?
0: बरोबर.
1: विषाणूजन्य आजार आहे, तर हा कसा काय असतो, याचं PPR म्हणजे काय आणि त्याचं लक्षण काय असतं?
0: PPR म्हणजे पेस्टिडेस पेटिट्स रुमिनंट्स, म्हणजे स्मॉल रुमिनंट. शेळ्या आणि मेंढ्यांमध्ये आजार दिसून येतो, मोठ्या जनावरांमध्ये पण दिसून येतो, पण जनरली शेळ्या मेंढ्यांमध्ये दिसतो. या रोगाला जनावरातील प्लेग असं म्हटलं जातं.
1: बरं.
0: हा अतिशय संसर्गजन्य आजार असून एकाच वेळी तो अनेक जनावरांना बाधित करतो. या रोगामध्ये जनावर मरण्याचे प्रमाण अधिक आहे, यामुळे पशुपालकाचे अतोनात नुकसान होते.
1: बरोबर आहे. आता मग लक्षणं काय असतात?
0: या आजारामध्ये जनावराचे तापमान भरपूर वाढते, 107 डिग्री फॅरनहाइट पर्यंत वाढते. नाकातून व डोळ्यातून पाणी गळणे, डोळ्यामध्ये चिपडे दिसून येणे, तोंडात, हिरड्यांवर व जिभेवर व्रण येणे, हगवण लागणे, खोकला येणे, गाभण जनावरांमध्ये गर्भपात, अशा प्रकारची लक्षणे या आजारामध्ये दिसून येतात.
1: अच्छा, मग आपण यासाठी काय उपाय करू शकतो?
0: तर PPR हा विषाणूजन्य आजार आहे, यावर उपचार नाही. जेव्हा केव्हा विषाणूजन्य व्हायरल आपल्याकडे, जसं कोविड आला होता, व्हायरल असलं की एक सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट दिली जाते. तर PPR हा विषाणूजन्य आजार आहे, यावर उपचार नाही तसं पाहिलं तर, पण लक्षणांवरून उपचार करून घेतल्यास आणि योग्य ती काळजी घेतल्यास या रोगामध्ये मृत्यूदर आटोक्यात ठेवण्यात यश येते. आजारी जनावरास निरोगी जनावरापासून वेगळं करावं आणि निरोगी जनावरास लसीकरण करावं. नवीन जनावर खरेदी करताना माहिती असलेल्या कळपामधूनच खरेदी करावं. त्यानंतर बुळकांडी हा एक आजार आहे, ज्यामध्ये ज्याला रिंडर पेस्ट म्हणतात. तर ह्या रोगाची लस दिली तर PPR या रोगाचं निर्मूलन करण्यामध्ये यश आलंय, बुळकांडी लस दिली तर. त्यामुळे या रोगावर लसीकरणाची आवश्यकता नाही. परंतु ज्या भागामध्ये PPR या रोगाचा प्रादुर्भाव आढळला आहे, त्या भागात पूर्व परवानगीने लसीकरण करणे योग्य ठरते. तर अशा प्रकारच्या उपाययोजना केल्या जातात.
1: बरोबर आहे. मॅडम, थोडक्यामध्ये जनावरांमध्ये जे संसर्गजन्य आजार होत असतात, तर तुम्ही काय एक उपाययोजना म्हणजे सांगाल साधारण?
0: हा, म्हणजे जनावरांमध्ये कुठलाही संसर्गजन्य आजार असेल तर एक जनरल उपाययोजना

0: ज्या केल्या जातात त्यामध्ये जनावरांचा महत्वाचं म्हणजे गोठा आणि परिसर स्वच्छ आणि कोरडा ठेवावा. गोठ्यामध्ये हवा खेळती ठेवण्यासाठी उपाययोजना कराव्यात. जनावरांना पिण्यासाठी नेहमी स्वच्छ ताजं पाणी उपलब्ध करून द्यावं. आजारी जनावरांना इतर निरोगी जनावरांपासून वेगळं बांधावं, जेणेकरून हे संसर्गजन्य आजार पसरणार नाही.
1: बरोबर.
0: दूषित चारा पाण्याची योग्य अशी विल्हेवाट लावावी. गोठ्यामधील सांडपाणी मलमूत्र व वाया गेलेला चारा याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी. एखाद्या आजाराचा एखाद्या भागात प्रादुर्भाव झाल्यास त्या भागामध्ये जनावरे चरावयास नेऊ नयेत. जंताचा प्रादुर्भाव असलेल्या जनावरांमध्ये लसीकरणाने योग्य ती प्रतिकार शक्ती निर्माण होत नाही, यासाठी जनावरांचे लसीकरणापूर्वी जंतनाशक करून म्हणजे डिवॉर्मिंग करतात. आपण वॅक्सिनेशनच्या अगोदर डिवॉर्मिंग करतो, तर जनावरांचं नियमित असं लसीकरण करून घ्यावं. आजारी जनावरांना त्वरित औषधोपचार करावेत. एखाद्या गावात संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव झाल्यास त्या गावाच्या सभोवतालच्या गावांमध्ये प्रथम लसीकरण करावं. आजार कुठलाही असो लसीकरण करून घ्यावं. त्यानंतर त्या गावच्या परिसरातील जवळील गावांमध्ये लसीकरण करून घ्यावं. शेवटी आजाराचा प्रादुर्भाव झालेल्या गावामध्ये लसीकरणाची अंमलबजावणी करावी. याला रिंग वॅक्सिनेशन म्हणतात. यामुळे संसर्गजन्य आजार 1 ते 3 आठवड्यामध्ये नियंत्रणात येतो. आता लसीकरणाचं जर बोलायचं झालं तर वेळेवर लसीकरण करावं. जी आपण लस वापरतो ती नामांकित अशा कंपनीची आहे का? लस वापरताना ती बर्फामध्ये ठेवून आणावी. त्याची एक्सपायरी जे ती कालबाह्य झाली नाहीये याची खात्री करून घ्यावी. नंतर निरोगी आणि सशक्त जनावरांचे लसीकरण सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा अशा थंड वेळेमध्येच करावं. गावातील सर्व जनावरांचे शक्यतो एकाच दिवशी लसीकरण करावं. त्यानंतर लसीकरणासाठी जी सुई आपण वापरतो ती उकळत्या पाण्यातून काढलेली आहे की निर्जंतुक केलेली आहे की नाही, किंवा प्रत्येक जनावरास नवीन अशी सोयी वापरावी. तर या सर्व प्रकारच्या अशा काळजी घ्यावी जेव्हा लसीकरण आपण करतो.
1: बरोबर.
0: आणि संसर्गजन्य आजाराने जर एखादं जनावर जर मरण पावलं असेल तर त्या जनावराला जमिनीमध्ये खोल खड्डा करून तिथं पुरावानी चुनखडी टाकावी किंवा त्याला जाळावं. तर अशा प्रकारच्या उपाययोजना केल्या तर हे जे जनावरांमध्ये होणारे संसर्गजन्य आजार आहेत ते कमी करता येऊ शकतात. आजार आपण थांबवू शकत नाही, पण त्याचं प्रमाण आपण कमी करू शकतो किंवा ते पसरू नयेत म्हणून आपण ती काळजी
1: घेऊ शकतो. बरोबर आहे. म्हणजे पशुपालकांनी खरं तर आपल्या जनावरांचं निरीक्षण करणं गरजेचं आहे की त्यांच्यात काही बदल दिसून येत आहेत का किंवा काय.
0: बरोबर.
1: या गोष्टी पाहणं आवश्यक
0: आहे. त्याचं रेग्युलर टेस्टिंग करून घेतल्या पाहिजे. चाचण्या प्रत्येक इंटरवलला त्या चाचण्या करून घ्यायला हव्यात.
1: लसीकरण
0: करायला हवं. आणि जर एखादं जनावर आजारी असेल तर त्याला तात्काळ वेगळं करून त्याचं व्यवस्थापन करावं. छोट्या छोट्या गोष्टी जर केल्या
1: अगदी
0: तर आजार आटोक्यात येऊ शकतो.
1: नक्कीच नक्कीच. मॅडम, आज आपण इथे आलात आणि जनावरांमधील जे संसर्गजन्य आजार आहेत जी लक्षणं दिसतात तर त्यावर काय काय आपण उपाययोजना करू शकतो याविषयी अतिशय योग्य असं मार्गदर्शन शेतकरी बांधवांना केलं. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.

0: श्रोते हो, माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात पशुधनातील संसर्गजन्य आजार याविषयी डॉक्टर वर्षा थोरात यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: शेतीतील नवनवीन प्रयोग, कृषी उत्पादनांचं मूल्यवर्धन, बाजारपेठेतील संधी, आरोग्यदायी आहार आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा अशा विविध विषयांवर जाणून घेऊया तज्ञांकडून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती.
2: शेतकऱ्यांसाठी नवी संधी आणि ग्राहकांसाठी चांगल्या सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्नाची माहिती देणारा कार्यक्रम फार्म टू सिटी.
1: ऐका फार्म टू सिटी दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता FM रेनबो 107.1 MHz वर. प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.

0: फार्म टू सिटी 107 अंशिक मेगाहर्ट्ज एफएम रेनबो सह न्यूज ऑन एआयआर या मोबाइल ऐप वर सुद्धा।
1: श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची एआयआर मराठी ही डीटीएच उपग्रह वाहिनी। दुपारचे 3:36 झाली आहेत। आता ऐकूया कार्यक्रम कामगार सभा। निर्मिती आहे आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची।

0: कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत रामदास बलांडे यांचं कविता वाचन. नमस्कार कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा या कार्यक्रमात मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. आज आपण ऐकणार आहोत रामदास बलांडे यांचं कविता वाचन. रामदास बलांडे हे गेल्या 22 वर्षापासून विमा सल्लागार म्हणून छत्रपती संभाजीनगर इथं कार्यरत आहेत.
1: माझ्या कवितेची सुरुवात मी प्रथम भक्तिगीतेतून करतोय. भक्तिगीताचं शीर्षक आहे चल ग गंगू. चल ग गंगू हरिनामा तरंगू, आली ग गंगू आषाढीची वारी, दिंडी चालली पंढरपुरी, भगवा घेऊन खांद्यावरी, करूया ग आषाढीची वारी. चल दिंडीचा आनंद घेऊ, चल ग गंगू हरिनामा तरंगू. माझा चैतन्य हा वारकरी, हरपुनी तहान भाकरी, टाळ मृदंगाच्या तालावरी, नाचतो विठ्ठल दरबारी. चल आपणही ठेका धरू, चल ग गंगू हरिनामा तरंगू. या पायी दिंडी सोहळ्यात मुखी हरिनामाचा गजर, सायंकाळ दिंडी विसाव्यात नित्य हरिकीर्तनाचा जागर. चल हरिकीर्तनात रमू, चल ग गंगू हरिनामा तरंगू. माऊलीचा हा दिव्य सोहळा, झाली लाखो वारकरी गोळा, फुला भक्तीचा आज मेळा, हरिनामाचा लागला लळा, काय पंढरीचा महिमा सांगू, चल ग गंगू हरिनामा तरंगू. माझ्या पंढरीची दर्द वाट, बघा रमणीय तो दिव्य घाट, होतो स्वर्गी आल्याचा भास, असा हा आनंदी सोहळा खास, चल ह्या वारीचा आनंद लुटू, चल ग गंगू हरिनामा तरंगू, चल ग गंगू हरिनामा तरंगू. माझ्या या दुसऱ्या कवितेचं शीर्षक आहे माझं बोचणारं सत्य. माझे सच्चे काटेरी शब्द तुम्हा जखमा करून जाते, कारण शब्दातील दडलेले सत्य तुम्हा अर्थहीन वाटते. खूपच जास्तीचं बोलतोय खरं तर मी मनापासून, स्वभाव माझा मन मोकळा ह्या तर शब्द येतापासून. असत्य पडते पचनी आज बोचती सत्य मना मनाला, कसं उलगडून दाखवू मी शब्दातील सत्य जनाजनाला. हल्ली माझ्या सत्य शब्दावर कुणी विश्वास करीत नाही, असत्य भारी खोट्यांची आरी, झाली ही समाजाती रीतच न्यारी. माझ्या या सच्च्या शब्दानं दुखू नये कुणाचेही मन, माझ्या या सच्च्या शब्दानं दुखू नये कुणाचेही मन, म्हणून तर मी ह्या काटेरी शब्दावर फिरवीत असतोय घन, म्हणून तर मी ह्या काटेरी शब्दावर फिरवीत असतोय घन.

माझ्या ह्या तिसऱ्या कवितेचं शीर्षक आहे माळ रान. सुंदर माझे माळ रान गावापासूनही कोस भर, सुंदर माझे माळ रान गावापासूनही कोस भर, पक्क्या रस्त्यातून घेतला नागमोडीचा आकार. नाल्याकाठी शेत माझं तिथं होतं जांभूळ बेट, विविध रानफुलांनी फुलतोय तिथे वसंत. नाल्याचा तो खळखळाट मिळतोय पाझर तलावात, पान कोंबळ्याची पंढरी भरते ह्या जलतरणात. भिरभिरते रानपाखर येथील दर्द झाडावर, दिवसभर चरती गुरं माझ्या रानमाळावर. श्रावणातील हिरवळ

घालती डोळ्यांना भुरळ, असं सुपीक शेकत माझं सुंदर हे माळरान, सुंदर हे माळरान. माझ्या कवितेचं शीर्षक आहे कलियुग फिरलं. असं कसं झालं आता कलियुग फिरलं, असं कसं झालं आता कलियुग फिरलं, आई बापाला मुलं आज पारखं झालं. कोणी नाही आज कुणाचं ना उरली राती रक्ताला, कोर्टाच्या दारी नेतात औलादी बापाला. संपत्तीच्या वारसासाठी औलादीचा मार, वारसानंतर बापाला आश्रमाचे दार. नाही राहिली माणुसकी कोणी ना राखतो विमान, सक्का भाऊच झाला आज भावाला बेईमान. भाऊकीतील वाद हा चरट्यावर आला, इंचभर जागेसाठी कोर्ट दरबार गेला. थोरा मोठ्यांना आज नाही उरला हो आदर, जो तो झाला स्वार्थी नाही कुणाची कदर. नम्रता ना सहनशीलता, रस्त्यावरच रोज राडा, किरकोळ वादातून पडतोय रक्ताचा सडा. उच्च शिक्षित तरुणात आज विकृती शिरली, हापचड्डी घालून संस्कृती बिघडली, हापचड्डी घालून संस्कृती बिघडली. माझ्या चौथ्या कवितेचं शीर्षक आहे बाप माझा स्वाभिमानी दाता. काळ्या आईची सेवाधारी बाप माझा स्वाभिमानी दाता, काळ्या आईची सेवाधारी बाप माझा स्वाभिमानी दाता, घाम गळून पिकतोय मळा आयत देशाचा तो पोशिंदा, आयत देशाचा तो पोशिंदा. घाम गळत बाप शेतावरी कष्टो कष्टाची चाकरी, ह्या काळ्या आईच्या सेवेतून खातो स्वाभिमानाची भाकरी. माझ्या ह्या शेतकरी बापाला कधी शांत झोप नसते, नैसर्गिक आपत्तीची त्याला सतत काळजी लागून असते. त्यात माझ्या लग्नाची दिरंगाई सतवते आज माझ्या बापाला, हुंड्यापायी लग्न जुळेना औंदाच्या बाई सालाला. रात्रीचा दिवस करून बाप काढतोय पीक पाणी शेतावर, त्याची कधीच नसती नजर सरकारच्या पुरस्कारावर. शेतकरी वर्गाची सरकारनं कधीच घेतली नाही हो दखल, ह्या शेती निगडीत प्रश्नाचा कधीच झाला नाही उकल. रात्रंदिवस बाप शेतावर, त्याला कधीच नसते शासकीय सुट्टी, पाण्या पावसातही असते त्याची शेतावर जागून दिवटी. माझ्या ह्या शेतकरी बापाला आज कुणीच नाही हो वाली, माझ्या ह्या शेतकरी बापाला आज कुणीच नाही हो वाली, नित्य घाम गाळूनही त्याचे नेहमीच खिसे खाली, नित्य घाम घाळूनही त्याचे नेहमीच खिसे खाली. माझ्या सव्या कवितेचं शीर्षक आहे अराजकता. भीती ना उरली कुणाला नाही धाक कायद्याचा, भीती ना उरली कुणाला नाही धाक कायद्याचा, नित्य अत्याचारी घटनेनं भरतोय घडा पापाचा. वाढला आहे दोष गावगुंडांचा आम रस्त्यावरच रोज राडा, वाढला आहे दोष गावगुंडाचा आम रस्त्यावरच रोज राडा, खंडणीसाठी पडतोय रक्त मासाचा सडा. नाही सुरक्षित आया बहिणी घातला कळस गावगुंडांनी, गाजतोय सोशल मीडिया आज अत्याचारीच्या घटनांनी. भरलं ह्या गुन्हेगारीनी शहर आणि मोहल्ला, किरकोळ वादातून घडतो तलवारीतून हल्ला. अतिरिक्त झाला आता गैरवर्तनाचा आज, हल्ली प्रत्येकाच्या अंगात संचरलाय माझ. वडील धाऱ्यांचा कुणीच करीत नाही हो सन्मान, औलादीकडूनच होतो जन्मता त्याचा अपमान. वाढली ही अराजकता, संस्कारहीन झालं वागणं, या निर्दयी समाजात झाले निरागस जगणं, झाले निरागस जगणं.

शीर्षक आहे हुतात्म्याची बलिदान. नको वेचू दुःख आई आली भूमातेची हक कानी, नको वेचू दुःख आई आली भूमातेची हक कानी, फडकले ते लाल निशान दे मजला आलिंगन. नको वेचू दुःख आई आली भूमातेची हक कानी, फडकले ते लाल निशान दे मजला आधी आलिंगन. हुतात्म्याचे हे बलिदान आहे श्रेष्ठ दानातून निदान. ओवला हा देश संकटात दे आनंदाने तू होकार, ओवला देश हा संकटात दे आनंदाने तू होकार, करतो शत्रूचा पी नास घेतो स्वातंत्र्याची आन. हुतात्म्याचे ही बलिदान आहे श्रेष्ठ दानातून निदान. सांग उद्या अभिमानानं माझ्या या देश जनाला, सांग उद्या अभिमानानं माझ्या या देश जनाला.

काय मी एका थोर हुतात्म्याला स्वातंत्र्यासाठी जन्म दिला. हुतात्म्याची ही बलिदान आहे श्रेष्ठ दानातुनी दान, आहे श्रेष्ठ दानातुनी दान. कवितेचं लेखन करता करता मी आता प्रेम काव्याकडे देखील मी काही लिखाण केलेलं आहे. त्यातली एक कविता आहे, त्याचं नाव आहे वीरह. तू गेलीस साथ सोडूनी झाली त्या अक्षयाची राणी, तू गेलीस साथ सोडूनी झाली त्या अक्षयाची राणी, जागतोय ग त्या आठवणी तेव्हा दाटून येते डोळ्यात पाणी. तू लिहिलेल्या प्रेमपत्राचा मथळा मी वाचत बसतो, तू लिहिलेल्या प्रेमपत्राचा मथळा मी वाचत बसतो, तेव्हा त्या गोड क्षणाची मी आठवणी जागत असतो. तू दिसल्यावर मनात तो एक आनंद दाटत होता, तू दिसल्यावर मनात तो एक आनंद दाटत होता, तेव्हा तो क्वालीचा रस्ता सुगंधमय वाटत होता. आयुष्यभर तू एकत्रपणे राहण्याचा मनी ध्यास केला, आयुष्यभर तू एकत्रपणे राहण्याचा मनी ध्यास केला, ऐनवेळी साथ सोडूनी माझ्या काळजाला धक्का दिला. गेले ते आपले क्वालीचे दिवस, आता तू कधी भेटणार नाही, त्या गॅदरिंगच्या प्रयोगासाठी कॉलेज मित्र पुन्हा होणार नाही, कॉलेज मित्र पुन्हा होणार नाही. माझ्या कविताचं शीर्षक आहे जय पराजय. जय पराजय जीवनाचे हे दोन अंग, जय पराजय जीवनाचे हे दोन अंग, या आयुष्याच्या वाटेवर असते आपल्या संग. विजय उत्सवाची लहर, विजय उत्सवाची लहर मनाला आनंद देणारा क्षण, बदलत असते वेळ क्षणाक्षणाचा हा खेळ. नका खचू पराभवानं विजयासाठी पुन्हा लढावं, विजयाच्या शर्यतीसाठी आत्मविश्वासात उठावं. जीवन आहे छापा काटा दुःखा सुखाच्या या वाटा, जीवन आहे छापा काटा दुःखा सुखाच्या या वाटा, जय पराजयातून उजळती नव्या स्वप्नांच्या वाटा, नव्या स्वप्नांच्या वाटा. माझ्या कविताचं शीर्षक आहे गण. जिकडे तिकडे क्षतिये अनंत आहे का याचा काही अंत, जिकडे तिकडे क्षतिये अनंत आहे का याचा काही अंत, असा हा निळ्या रंगाचा मंडप जगल आहे दूर माप. अनेक तारे अनेक ग्रह करती ब्रह्मन ह्या गगनात, अनेक तारे अनेक ग्रह करती ब्रह्मन ह्या गगनात, दिसते नभ हे क्षितिज समांतर, दिसते नभ हे क्षितिज समांतर, त्यावर खेळतोय जणू भास्कर, ह्या भास्करमुळे शोभा नभात उधळणे देतो जगी प्रभात, उधळणे देतो जगी प्रभात. आज फेटा हा दुर्मिळ झाला तरी फेटा आपला आत्मचरित्रातून काहीतरी सांगतोय आपल्याला, त्याची मी रचना केलेली आहे व्यथा फेट्याची. जुन्या काळी ज्येष्ठ मंडळी मला आदरानं स्वीकारायचे, जुन्या काळी ज्येष्ठ मंडळी मला आदरानं स्वीकारायचे, सर्वांच्या डोळीवर माझं भडक अस्तित्व दिसायचे. राजे महाराजे देखील मला आदरानं स्वीकारत, रोबदार व्यक्तिमत्वातून राज्यकारभार चालवत. खरे तर माझ्यामुळेच तुमचं व्यक्तिमत्व फुलतंय, खरे तर माझ्यामुळे तुमचं व्यक्तिमत्व फुलतंय, गावाचा पाटील म्हणून उर्वाप्तार मिळतंय. माझ्यामुळे तुम्हाला उर्वाप्तेचा मान ज्येष्ठतेतून मिळतंय, प्रामाणिकपणाची शान. आज झालं माझं महत्त्व कमी नाही उरला मला आदर, आज झालं माझं महत्त्व कमी नाही उरला मला आदर, सत्कार समारंभ पुरताच होतो हल्ली माझा शाही वापर, सत्कार समारंभ पुरताच होतो हल्ली माझा शाही वापर. माझ्या कवितेचं शीर्षक आहे पाखरांनो तुम्हाला. पाखरांनो तुम्हाला आहे का कसली चिंता, पाखरांनो तुम्हाला आहे का कसली चिंता, या घोर संसारातून तुमची कशी मुक्तता. नको हे मानवी जीवन मला वैताग आला, नको हे मानवी जीवन मला वैताग आला, नको हा प्रपंच संसार हवे तुमचे जीवन मला. पाखरांनो तुम्हाला आहे का कसली भीती, पाखरांनो तुम्हाला आहे का कसली भीती, तुम्ही ह्या थोर गगनात निर्भय जीवन जगती,
नाही तुम्हाला शत्रू, नाही कुणाशी वैर, खरं तुमच्या जीवनात नाही कसला घोर। पाखरांनो तुम्हाला वाटतोय का आनंद, पाखरांनो तुम्हाला वाटतोय का आनंद, उंच नभात उडण्यात होत असेल दंग, उंच नभात उडण्यात होत असेल दंग। तुमच्या ह्या जीवनात नाही कुणाची बंधनं, नाही थोर संकट, स्वातंत्र्य हे जीवन। पाखरांनो तुम्हाला आहे का कसले दुःख, कसे निरोगी शरीर, किती चांगले सुख। नाही बिमारी ना दवा, मिळते नभातील शुद्ध हवा, नाही बिमारी ना दवा, मिळते नभातील शुद्ध हवा, मला बी देणारे देवा पाखरांचा हा जन्मनवा, मला बी देणारे देवा पाखरांचा हा जन्मनवा। माझ्या कवितेचं शीर्षक आहे आता माझा गाव। माझा गाव नदीच्या काठी पलीकडे तो सुंदर सुंदर, माझा गाव नदीच्या काठी पलीकडे तो सुंदर सुंदर, विशी समोर वडाचे झाड तेथे हनुमंत मंदिर। वडाच्या शेजारी मोठा माझा वाडा तो चौकाचा, बांधलेला तो जुना माझ्या प्रिय आजोबांचा। गावाच्या बाजूस माझी सुंदर इमारतीची शाळा, गावाच्या बाजूस माझी सुंदर इमारतीची शाळा, असा गाव बघूनी माझा सुटतो प्रेमाचा जिव्हाळा। असा गाव माझा वसला सुंदर दाट या फुलझाडीत, नदीचा तो खळखळ नाद भरतो रात्रंदिन कानात। आमच्या नदीचे पाणी बघा कसे वाहते वेगानं, आमच्या नदीचे पाणी बघा कसे वाहते वेगानं, तिच्या ह्या जलवेगातून फुलविते वृंदवन। माझ्या गावाची सुधारणा त्या रुंद रस्त्याची रचना, जणू काही वाटते बघा छोट्या शहराची ही योजना। नाही दिसणार तंटा भांडण आज येथे या समाजात, नाही दिसणार तंटा भांडण आज येथे या समाजात, बंधू प्रेमानं जगतो जीवन माझ्या या सुंदर गावात, बंधू प्रेमानं जगतो जीवन माझ्या या सुंदर गावात।

0: भरूडचे बोल आहे, विसनी नवरा नको गवाया, औंदा लगीन करायचं माया, विसनी नवरा नको गवाया, औंदा लगीन करायचं माया, विसनी नवरा नको गवाया, नवरा हवा हुंडानं घेणारा, नवरा हवा हुंडानं घेणारा, माया जीवाला जीव देणारा, नवरा हवा हुंडानं घेणारा, माया जीवाला जीव देणारा, असावा मला समजून घेणारा, असावी त्याला दया माया, व्यसनी नवरा नको गवाया, औंदा लगीन करायचं माया, व्यसनी नवरा नको गवाया, असावा नवरा स्वाभिमानी, एक नारी एक वचनी, असावा नवरा स्वाभिमानी, एक नारी एक वचनी, रामासारखा एक बाणी, रामभक्तीचा असा वळा, व्यसनी नवरा नको गवाया, औंदा लगीन करायचं माया, व्यसनी नवरा नको गवाया, गुटका नको त्याला दारू नको, गुटका नको त्याला दारू नको, कसल्याही व्यसनाच्या आरी नको, असावी गळ्यात माळ मुखी हरिनाम, असावी संप्रदायाची त्यावर छाया, व्यसनी नवरा नको गवाया, औंदा लगीन करायचं माया, व्यसनी नवरा नको गवाया, व्यसनी नवरा नको गवाया।
1: रामदास बलांडे यांचं कविता वाचन आत्ताच आपण ऐकलं।

बरं आहे तर कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा या कार्यक्रमातून मी स्मिता नामदे आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

कामगार सभा कामगार मंडळींसाठीचा हा कार्यक्रम आपण ऐकला. निर्मिती होती आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची आणि हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोतेहो आता सायंकाळचे 4 वाजलेले आहेत आणि प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीतबहार.

0: पिंजरा या चित्रपटासाठी उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं राम कदम यांचं.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.

0: उत्तरा केळकर यांच्या स्वरात इरसाल कार्टी या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीतरचना होती एम दास्तगीर यांची आणि संगीत दिलं होतं भास्कर जाधव यांनी. श्रोतेहो, आपण ऐकत आहात गीतबहार, चित्रपट संगीताचा कार्यक्रम AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: सन 1820 ते 1830 या 10 वर्षांच्या काळात मुंबईच्या शर्यतींनी आपला चार्म हरवलाय अशा बातम्या वर्तमानपत्रातून येऊ लागल्या होत्या.
2: 1864 मध्ये तर मुंबईचा रेस कोर्स देशात अव्वल ठरला होता. या वर्षात बॉम्बे टर्फ क्लबचं नाव बदलून ते वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब असं करण्यात आलं.
1: 1882 डिसेंबर महिन्यापर्यंत या रेस कोर्स वरच्या सर्व गैरसोयी दूर करण्यात आल्या होत्या. नवीन रेस कोर्स शर्यती आयोजित करण्यासाठी सज्ज झाला होता.
2: रेस कोर्स महालक्ष्मीला गेला

0: ट्राम साठी लागणारे घोडेही दिसायला लागले होते.
1: श्रोते हो, भायखळ्याच्या रेसकोर्सची गोष्ट अवश्य ऐका. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 25 ऑगस्ट पर्यंत सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर, शिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर दोन्ही वेळेला.

गोलमाल या चित्रपटातील गीत आपण ऐकलं, वैशाली सामंत आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या युगलस्वरातील हे गीत होतं गुरु ठाकूर यांचं, आणि याला संगीत दिलं होतं अवधूत गुप्ते यांनी. कार्यक्रमात आता ऐकूया जत्रा या चित्रपटातील गीत.

கும்பிடி அது கும்பிடி கும்பிடி கும்பிடி கும்பிடி அகலி கும்பிடி आनंद शिंदे आणि वैशाली सामंत यांच्या स्वरात जत्रा या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीतरचना होती जितेंद्र जोशी यांची आणि संगीत दिलं होतं अजय अतुल यांनी. श्रोते हो, आपण ऐकत आहात गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. कार्यक्रमात आता ऐकूया महानंदा या चित्रपटातील गीत.

0: महानंदा या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. सुरेश वाडकर आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातील हे गीत होतं शांता शेळके यांचं आणि संगीत हृदयनाथ मंगेशकर यांनी दिलं होतं. याबरोबरच गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत. आपण ऐकत आहात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण. दुपारचे सायंकाळचे 4:28 झालेली आहेत. आता ऐकूया कार्यक्रम मालिका विशेष अंतर्गत लावण्य रंग भाग 64.
1: सन 1820 ते 1830

0: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोते हो नमस्कार। लावण्य रंग कार्यक्रमात अभिराम सराफ सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करतोय। श्रोते हो, दादा कोंडके यांच्या चित्रपटातल्या ढंगदार लावण्यांवर आधारित कार्यक्रमाचा आज 8वा भाग आपण ऐकणार आहोत। दादा कोंडके यांना अनेक गाणी उत्स्फूर्तपणे सुचत असत। एकदा ताडदेवच्या आर्य सेवा मंडळ या संस्थेच्या कबड्डी महोत्सवाचा समारंभ होता आणि हा सोहळा दादांच्या सन्माननीय उपस्थितीत साजरा होणार होता। आर्यनगरचं मैदान क्रीडा शौकीनांनी आणि दादांच्या चाहत्यांनी फुलून गेलं होतं। दादांना जवळून डोळे भरून पाहण्यासाठी आणि कान भरून ऐकण्यासाठी अनेक प्रेक्षक उत्सुक झाले होते। अशा समारंभातून फारशी भाषणं रंगत नाहीत, कारण लोक भाषणं ऐकण्यासाठी नाही तर खेळ पाहण्यासाठी गर्दी करत असतात। पण या कार्यक्रमाला मात्र दादा कोंडके अपवाद ठरले। पारितोषिक वितरण समारंभ पार पडल्यानंतर दादांनी आपलं भाषण सुरू केलं आणि पहिल्यापासूनच हास्याची खसखस पिकू लागली। खेळाचं त्यांनी आपल्या भाषणात प्राधान्य देताना राजकीय पुढाऱ्यांच्या टोप्याही झकासपणे उडवल्या होत्या। तळागाळातील लोकप्रिय कबड्डी किंवा हुतुतू या खेळाला आपल्या चित्रपटातही कधीतरी दादांनी स्थान द्यावं अशी सूचना कुणीतरी आपल्या भाषणातून केली आणि दादा कोंडके यांनी या भाषणाचा दुवा अचूक पकडला आणि त्यांचे मित्र वसंत भालेकर यांनी केलेली ही सूचना त्यांनी अंमलात आणली आणि दादा कोंडके यांनी थोडासा पॉज घेतला आणि लगेच तिथं गाणं म्हणायला सुरुवात केली। चल खेळू खेळू दोघं हुतू तू तू, तुझी तंगडी कधी माझ्या हातात, माझी तंगडी कधी तुझ्या हातात, कुणी कुणावर केली मात। हे उत्स्फूर्तपणे दादा कोंडकेंना सुचलेलं गाणं, हे गाणं ते गातच राहिले कारण त्यावेळेला त्यांच्यातला शाहीर पुन्हा एकदा प्रकट झाला होता। हुतुतूवरचं अख्खं गाणं त्यावेळी मैदानावर गाऊन भरपूर हशा आणि टाळ्या वसूल केल्या त्यांनी आणि प्रेक्षकही बेहद्द खुशच झाले।

दिन माझा हातात माझी तंगडी ही कधी तुझ्या हातात तुझी तंगडी कधी माझ्या हातात माझी तंगडी कधी तुझ्या

माया संगती थोडस होईल खाली वरती ग करूया दोस्ती माया संगती थोडस होईल खाली वरती बोल फिरते कशी धरती मला सांगशील का तू

0: चल दिन चल खेल खेलो दो चल खेल खेलो दो चल खेल खेलो दो
1: मुंबईमध्ये व्ही शांताराम यांच्या प्लाझा चित्रपटगृहात दादांचा एकही चित्रपट कधी प्रदर्शित झाला नाही. भारतमाता आणि कोहिनूर हीच दादांची हुकमी चित्रपटगृह. पुढं दादरचं चित्रा टॉकीज देखील दादांचे चित्रपट प्रदर्शित करू लागलं. प्रत्येक चित्रपटगृह त्यांच्या चित्रपटांच्या वेळी प्रेक्षकांनी फुलून जायचं. त्यांना कधी प्रेक्षकांचा तुटवडा भासला नाही. त्यांच्या इतर चित्रपटांच्या तुलनेमध्ये मुका घ्या मुका, मला घेऊन चला आणि सासरचं धोतर यासारखे चित्रपट तसे खूप नरम गेले. पळवापळवी देखील त्यामध्येच समाविष्ट करायला हवा. त्यातला मला घेऊन चला या चित्रपटाचा अपवाद वगळता बाकीच्या सर्वच चित्रपटामध्ये दादांची हुकमी नायिका उषा चव्हाण होती. तरीही दादांना अपेक्षेप्रमाणे यश मिळालं नाही. पण हे सर्व चित्रपट त्या त्या वर्षातील मराठीतले सर्वाधिक यश मिळवणारे चित्रपट ठरले. यावरूनच दादांची मराठी मनावर केवढी जबरदस्त मोहिनी होती याची कल्पना आपल्याला येते.

इतर मराठी चित्रपट वळण असलेल्याच फक्त चित्रपटगृहात चालतात. दादांच्या चित्रपटांच्या बाबत याच्या अगदी उलटं घडलेलं आहे. दादांचे चित्रपट जिथं झळकले तिथं लोकांचे पाय वळले. अगदी पुण्याचं देखील उदाहरण सांगता येईल. तिथल्या प्रभात चित्रपटगृहामध्ये त्यांच्या चित्रपटांना मज्जा होता. भर संस्कृत अभिरुची संपन्न विशिष्ट वस्तीतील या चित्रपटगृहात दादांचे गावरान विनोद असलेले सवंग लोकप्रियता मिळवणारे तळागाळाच्या लोकांनीच डोक्यावर घेतलेले चित्रपट दाखवणं योग्य नाही असं प्रभातच्या चित्रपटगृहाच्या संचालकांना वाटलं असावं. मग दादांनी काय करावं? पुण्यातल्या भावी धारप यांचं अलका चित्रपटगृह निवडलं. तिथं फक्त इंग्रजी चित्रपट दाखवले जात असत. धारपांनी देखील धाडस केलं. दादांच्या चित्रपटांना आपलं थिएटर मोकळं करून दिलं. त्यांचे सगळे चित्रपट अलका टॉकीजच्या पडद्यावर झळकले आणि तुफान चालले. पण आजचं चित्र काय आहे? प्रभातमध्ये दादा कोंडके यांचे जुने चित्रपट मोठं व्यावसायिक यश मिळवत आहेत. काळ सूड घेतो म्हणतात तसा हा प्रकार आहे. चला आपण आणखीन एक गाणं ऐकूया.

दादांचे विनोदी चित्रपट तुफान चालले, म्हणूनच इतरांना क्लीन कॉमेडीची स्फूर्ती मिळाली. व्ही के नाईक यांनी दिग्दर्शित केलेल्या गोंधळात गोंधळ या विनोदी चित्रपटानं वेगळी वाट जरूर निर्माण केली. त्यानंतर विनोदी चित्रपटांची फार मोठी लाटच आली. सचिन पिळगावकर आणि महेश कोठारे यामध्ये आघाडीवर राहिले. सचिनच्या इमोशनल कॉमेडीचं काही काळ कौतुकही खूप झालं, पण ही लाटही लवकरच ओसरली. दादा आपल्या शैलीतील चित्रपट निर्माण करतच राहिले. वयाच्या 70व्या वर्षीही मराठी प्रेक्षकांनी दादांना हिरो म्हणून स्वीकारलं हा खरोखरच एक चमत्कार होता. वाजू का या आपल्या शेवटच्या चित्रपटामध्ये पुत्र, पिता आणि आजोबा अशा तीन अवस्थेमध्ये पडद्यावर वावरून गंभीर भूमिकेतही लोकांना स्वीकारायला लावून खळखळून हसणाऱ्यांच्या डोळ्यात पाणी उभं करून दादांनी निघून जाणं हाही एक योगायोगच म्हणायला हवा. पण लोकांनी दादांची साथ शेवटपर्यंत सोडली नाही, त्यामुळं कधीही दादा कोंडके त्या दृष्टीनं भाग्यवानच म्हणायला हवेत. दादा कोंडके यांच्या चित्रपटातलं आणखीन एक गाणं ऐकूया.

पदर वाऱ्याशी उरतो बग बघून जीव धार धारतो तुझं पदर वाऱ्याशी उरतो अग बघून जीव धार धारतो तुझी नखऱ्याची चाल करी जीवाच हल मज गुल्लांबाचे फुला गुल्लांबाचे फुला माझे

एकंदर दैवाचे आहेत हे यावेळेला सिद्ध झालं. आपले गुरु भालजी पेंढारकर यांच्या आग्रहाखातर दादांनी चित्रपटाची जुळवाजुळव केली. सोंगाड्या हे चित्रपटाचं नाव ठरलं. चित्रपटाच्या कथेपासून ते दादांच्या हाफ पॅन्टपर्यंत आणि नायिकेपेक्षाही नायकाची आय ए ही अगदी प्रभावी हवी या कल्पनेपर्यंत सारं काही भालजींचंच होतं. भालजींच्याच मार्गदर्शनाखाली वसंत सबनीस यांनी प्रथमच चित्रपट लिहिला. भालजींनीच रत्नमालाबाईंची आई पुढं गाजलेल्या आयेसाठी निवडली. रत्नबालाबाईंच्या हयात असेपर्यंत त्याच दादांच्या आयेच्या भूमिकेमध्ये वावरत होत्या. रत्नमालाबाईंच्या निधनानंतर दादांच्या चित्रपटात आये दिसली नाही. ती जागा मग मावशीनं घेतली. आई मुलाची ही जोडी मराठीतच काय भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये अगदी वेगळी आणि अनोखी ठरली.

0: चित्रपट लिहून झाला. आयेचीही निवड क्रणशीत झाली. नामाच्या मैतराच्या भूमिकेसाठी निळू फुलेही निवडले गेले. पण दादांची नायिका कोण? चित्रपटात तमाशाला प्राधान्य असल्यानं ती अस्सल ग्रामीण आणि नाचणारीही हवी. डोळ्यासमोर एकच नाव होतं, ते जयश्री गडकर यांचं. ती तेव्हा आघाडीची नायिका, तमाशाबटांची तर हुकमी नायिका. सांगते ऐका, एक गाव बारा भनगडी, सवाल माझा ऐका, असे भव्य यशस्वी चित्रपट तमाशापट तिच्या नावावरती जमा होते. दादांनी जर सोंगाड्या चित्रपटापूर्वी तांबडी मातीमध्ये काम केलं असलं तरी ते काही त्यांच्या चित्रपटाचे नायक नव्हते. त्यामुळं आपण नायक म्हणून नवीन, तेव्हा आपल्या चित्रपटाची नायिका जयश्री गडकर असावी असं दादांना वाटणं साहजिकच आहे. शिवाय भालजींनी शब्द टाकला तर ती नकार देणार नाही याचीही खात्री दादांना वाटत होती. जयश्री गडकर यांनी खरोखरच नकार दिला.
1: मालिका विशेष या कार्यक्रमामध्ये भाग 64 आपण ऐकला, लावण्यरंग या कार्यक्रमाचा. आपण ऐकत आहोत AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीबरोबरच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून प्रसारित होणारे कार्यक्रम. आता काही क्षणातच म्हणजे ठीक 5 अस्मिता वाहिनीचं सायंकालीन प्रसारण सुरू होईल. अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपल्याला AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरूनही ऐकता येतील.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो नमस्कार, शुभ संध्या. संध्याकाळचे 5 वाजत आहेत. आमच्या दुसऱ्या प्रसारण सभेला आता सुरुवात करत आहोत. या प्रसारणात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या श्रोतांचंही स्वागत आहे. सुरुवातीला थोड्याच वेळात ऐकूया काही ठळक घडामोडी.

नमस्कार, मी गौरी देशमुख. ऐकूया काही ठळक घडामोडी. ब्रिक्स देशांनी नवसंशोधन, सहकार्य आणि आमूलाग्र बदल घडवण्यावर भर द्यावा असं आवाहन भारतानं केलं आहे. ब्रिक्स देशांच्या दूरसंचार मंत्र्यांची 12वी बैठक आज पुण्यात सुरू झाली. त्यावेळी दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनीही भूमिका मांडली. यावेळी भारत आणि ब्राझीलमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली. न्यायिक सेवा परीक्षा देण्याच्या अर्हतेत किमान 3 वर्ष वकिली व्यवसायाची अट सर्वोच्च न्यायालयानं शिथिल केली आहे. आता केवळ 1 वर्ष वकिली व्यवसाय केलेले उमेदवार ही परीक्षा देऊ शकतील, मात्र नंतर त्यांना न्यायिक अकादमीत प्रशिक्षण पूर्ण करून 1 वर्ष सहाय्यक म्हणून काम करावं लागेल. हा नियम 1 एप्रिल 2027 नंतर जारी होणाऱ्या अधिसूचनेतल्या परीक्षांना लागू असेल. गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या कोकणवासियांसाठी एसटीच्या एकेरी घट आरक्षणावर आकारण्यात येणारं 30% अतिरिक्त शुल्क रद्द केल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. या बस कोकणातून रिकाम्या आणाव्या लागतात, म्हणून यंदा 30% अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय महामंडळानं घेतला होता, तो रद्द करण्यात आला आहे. गोंदिया जिल्ह्यातल्या नवेगाव बांध इथं पुस्तकांचं गाव उपक्रमाचं उद्घाटन मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आज झालं. 10,000 पुस्तकं असलेली 10 दालनं या परिसरात सुरू करण्याची घोषणा सामंत यांनी यावेळी केली. BWF जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. अटीतटीच्या सामन्यात

0: त्यांनी चीनच्या जोडीचा पराभव केला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. संध्याकाळचे 5:02 आणि 22 सेकंद झाली आहेत. आता ऐकूया शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. आज या कार्यक्रमात ऐकूया आशिष गायधन यांचं पखवाजवादन, ताल आदि ताल. आशिष गायधन यांना संवादिनी साथ केली आहे संदीप गुरुमुले यांनी. ऐकूया पखवाजवादनात आशिष गायधन यांनी वाजवलेला ताल आदिताल.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण आशिष गायधन यांनी पखवाजवर वाजवलेला ताल आदिताल ऐकला. त्यांना संवादिनी साथ संदीप गुरुमुले यांची होती. हा कार्यक्रम आकाशवाणी नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी संध्याकाळचे 5:30 वाजलेत. आता ऐकूया युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी. आज यामध्ये ऐकूया उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवम तोडकर यांचं सनईवादन आणि गप्पा.

0: हॅलो, नमस्कार मित्र मैत्रिणींनो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारा युवक मित्र मैत्रिणींचा आवडता कार्यक्रम युववाणी. मी उत्कर्षा. आजच्या युववाणीच्या कलाविष्कार ह्या सत्रामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज आहे भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खा साहेब यांचा स्मृती दिन. बिस्मिल्ला खा साहेब म्हटलं की आपल्याला आठवते ती म्हणजे सनई किंवा शहनाई. भारतीय संस्कृतीमध्ये सनईला मंगलवाद्याचं स्थान दिलेलं आहे आणि ह्याच अनुषंगाने आपण ऐकणार आहोत आपला युवा मित्र शिवम तोडकर ह्याचं शहनाई वादन आणि त्याच्यासोबत आपण केलेल्या गप्पा. तर चला. हाय शिवम, सर्वप्रथम आमच्या श्रोत्यांना सांग की शहनाई म्हणजे काय, कशी वाजवली जाते आणि शहनाईचं काय महत्त्व आहे.
1: तर शहनाई ही एक मंगलवाद्य आहे, शहनाई हे, आणि हे पारंपरिक पण आहे. सर्वप्रथम तर शहनाई ही महादेवाच्या लग्नामध्ये वाजवली होती. जे महादेवाचे गण होते नंदी, त्यांनी त्यांच्या शिंगापासून, असं म्हणतात पूर्वीचे लोक, का शिंगापासून याची उत्पत्ती झालेली आहे, तेव्हा महादेवाच्या लग्नामध्ये ही शहनाई वाजवली होती.
0: म्हणजे एवढ्या पूर्वीपासून शहनाई हे वाद्य वाजवलं जातं आणि त्याचा प्रचार प्रसार आता तुझ्यासारखे तरुण मंडळी करतायत. तर तुझा शहनाई वाजवण्याचा प्रवास कसा चालू झाला?
1: माझा प्रवास माझ्या वडिलांना

0: मुळे चालू झाला. कोरोना जेव्हा आला होता तेव्हा घरातच होतो ना, तर वडील म्हणले की घे बाबा शहनाई घे, ट्राय करून बघ, कारण की आपले आता पिढ्यानपिढ्या चालत आहे तर तू पण बघ. तर मग वडील म्हणले आणि मी बघितलं ट्राय करून. ट्राय केलं तर मी 3 महिन्यात वाजवायला लागलो.
1: आणि शहनाई त्याचं अवघड वाद्य आहे वाजवायला.
0: हो, वाद्य अवघड आहे.
1: तुझं खूप कौतुक की तू 3 महिन्यात वाजवायला शिकलास. पिढ्यानपिढ्या तू बोललास की तुमच्या घरी शहनाई वाजवली जाते.
0: हो, आमची पाचवी पिढी.
1: पाचवी पिढी आहे. तर ह्या कला प्रवासात सर्वजण शहनाई वाजवतात की बाकी गाणं किंवा बाकीचे वाद्य सुद्धा?
0: बाकीचे पण वाद्य आहे आमच्या घरी, जसं तबला, हार्मोनियम, ढोलकी, संबळ, बरेच वाद्य. आता तर व्हायोलिन पण आहे.
1: आणि कोण कोण वाजवतं ही सर्व वाद्य?
0: आमच्या घरात सगळे एकत्र फॅमिली सर्व हेच काम करतात. आम्ही आहे जवळपास 12-13 जण.
1: तुमच्या जॉईंट फॅमिलीमधले 12-13 जण ह्या कला क्षेत्रात आहे, गाण्याच्या क्षेत्रात आहे. आता आपण तुझ्या प्रवासाबद्दल बोललो, तू तुझ्या गुरुंबद्दल सांग आता.
0: माझे पहिले गुरु तर माझे वडील. त्याच्यानंतर मग मी आजोबांकडे जायचो, आजोबा घेऊन बसायचे मला. आजोबांनी पण मग मला जे लाईट म्युझिक असतं त्या लाईट म्युझिक बद्दल माहिती दिली, असं असं वाजलं पाहिजे, गाणे असे प्रकारे वाजवले पाहिजे. मग त्याच्यानंतर आता मी कल्याण अपर सर त्यांच्याकडे शिकतो.
1: तू आताच सांगितलं की शहनाई मध्ये पण शहनाई वाजवण्याचे खूप प्रकार असतात.
0: हो.
1: जसे की तू लाईट म्युझिक बोलला, क्लासिकल आहे.
0: हो.
1: तर मला ह्या प्रकारांबद्दल सांगता आलं तर सांगशील?
0: प्रकार म्हणजे शहनाईच वेगवेगळी प्रकारची आहे. जसं की आपल्या महाराष्ट्रात महाराष्ट्रीयन, आता मी जी शहनाई वाजवतो ती बनारसी आहे, ते उस्ताद बिस्मिल्ला खान वाजवायचे. आणि दुसऱ्या राज्यात गेलं तर गुजरात मध्ये पण अलग वाजवली जाते, राजस्थान मध्ये पण अलग प्रकारची, पंजाब मध्ये पण अलग.
1: आता तू अपार सरांचं नाव घेतलं, तू त्यांच्याकडे किती वर्षांपासून शिकतोयस?
0: त्यांच्याकडे मी आता एवढ्या 2-3 वर्षात.
1: चांगली आठवण आहे गुरुंबद्दलची तुझ्याकडे?
0: आठवण तर ही आहे की मला देवांनीच गॉड गिफ्टेड दिलेलं आहे, तर मी सरांकडे जेव्हा जायचो तर सर जे वाजवायचे तेच मी वाजवायचो कट टू कट. तर सर खुश व्हायचे, तर मग मला पण आनंद व्हायचा की आपले गुरु खुश वाटतात. तर माझे पहिले गुरु माझे वडील श्री अनिल तोडकर, आणि दुसरे माझे आजोबा पंडित जमनराव तोडकर, आणि आता पंडित कल्याण अपार सर यांच्याकडे शिकतो.
1: शिवम, तुझ्या प्रवासाबद्दल आम्ही जाणून घेतलं. आता आपल्या ह्या कार्यक्रमामध्ये तू पहिलं शहनाई वादन काय करशील, काय ऐकवशील आमच्या श्रोत्यांना?
0: आता मी एक धून वाजवतो राग खमाज मध्ये, उस्ताद बिस्मिल्ला खान यांनी पण वाजवलेली आहे.
1: चालेल, चला.

0: वा, खूप खूप सुंदर होती ही धून. मला सांग, शास्त्रीय संगीतामध्ये रियाजाला खूप महत्व आहे. कोणतीही कला आपल्याला शिकायची असेल तर रियाज करावा लागतो, किंवा शिकल्याच्या नंतरही ती टिकवून ठेवायला बहरायला रियाज करावा लागतो. शहनाई वादनाचं किंवा शहनाईचा रियाज तू कसा करतोस, केव्हा करतोस, काय सांगशील तुझ्या रियाजाबद्दल?
1: शहनाईचा रियाज बेसिक तर सरगमचा करावाच लागतो शहनाईमध्ये पण, जसं आपण वोकलमध्ये करतो तसाच याच्यात पण करावा लागतो. बेस जो म्हणतो आपण तो मजबूत करावा लागतो याच्यात पण, जसं सारेगम, पलटे आणि बरंच काही अजून तत्कारचा रियाज करावा लागतो, गमकचा रियाज करावा लागतो, भरपूर काही गोष्टी अजून.
0: तू तत्कार बोललास, तत्कार कथकमध्ये असतो, म्हणजे तुला काय वाटतं की काय सहसंबंध आहे म्हणजे गाण्याचा, शहनाई वादनाचा, नृत्याचा? कारण तत्कार तू बोललास.
1: संबंध तर नाही सांगता येणार, पण वोकलमध्ये कसं आपण शब्दाद्वारे हे करतो तसं याच्यात फक्त स्वर.
0: तू एवढे कार्यक्रम करतोस, तुझ्या कार्यक्रमांच्या प्रवासाबद्दल सांग. तू कुठे कुठे वाजवलंयस, कोणासमोर वाजवलंयस?
1: तर आपले आताचे जे प्रसिद्ध संत आहेत प्रेमानंद बाबा, त्यांच्या समोर मी 3 वाजवलंय.
0: हो, आणि त्यांचं कुठे होतात कार्यक्रम?
1: त्यांचा कार्यक्रम ते वृंदावन शिवाय कुठे जातच नाही.
0: ओके,
1: तर त्यांच्या जे गीताश्रम आहे ना तिथेच कार्यक्रम होता, तर तिथेच.
0: मी तुला सर्वात पहिले शिवम शहनाई वादन करताना श्री दत्त जयंती महोत्सवात पाहिलं होतं. दत्त जयंती महोत्सव हा महाराष्ट्रातला सर्वात जुना शास्त्रीय संगीत महोत्सव आहे. अजून तू कोणकोणत्या महोत्सवांमध्ये शहनाई वादन केलंय?
1: पुण्याला आमच्या सरांनी महोत्सव ठेवला होता, बिस्मिल्ला खान संगीत महोत्सव,
0: म्हणजे तुमच्या कल्याणजी अपार सरांनी.
1: हो, त्याच्यात मी 2 वाजवलो. आणि नांदेडला युवा तरंग महोत्सव, त्याच्यात पण वाजवलं. आंबड महोत्सव मध्ये तर वाजवलं.
0: आता तू दुसरी रचना काय ऐकवशील आम्हाला?
1: एक गझल ऐकवतो.
0: ओके, कोणती गझल?
1: लता मंगेशकर यांची गझल आहे, रस्मे उल्फत, राग मधुवंती मध्ये.
0: तर श्रोते हो, चला ऐकूयात रस्मे उल्फत ही गझल, राग मधुवंती.

0: तुझा आवडता राग कोणता
1: आहे? आवडता राग देश.
0: तू देश मध्ये आम्हाला थोडस वाजवून दाखवू शकशील एखादी धून वगैरे?
1: अशी एक कंपोजिशन आहे राजस्थानी, राजस्थानी धून पण म्हणू शकतो, त्याला गाणं पण म्हणू शकतो, ते राजस्थानचं गाणं वाजवतो.
0: ओके चालेल, तर श्रोते हो चला ऐकूयात राग देश आणि राग वृंदावनी सारंग यांचे एक मिक्स कंपोजिशन.

0: वाव, मला तर खूप ऐकायला आवडलं हे कंपोजिशन. शहनाई वादन करायला तसं अवघड आहे, आणि आजच्या काळामध्ये तुला जे खूप कमी शहनाई वादक आहेत, तर मग आजकालच्या तरुणांनी किंवा पुढच्या पिढीने शहनाई वादनाकडे वळावं तर कसं वळावं?
1: पहिले तर त्यांना आवड असली पाहिजे. याची आवड जर नसेल तर कोण करणारच नाही ना. आणि हे इन्स्ट्रुमेंट असं आहे, हे टेक्निकल इन्स्ट्रुमेंट आहे.
0: बरोबर.
1: वाजवायला पण खूप, याचे चार पार्ट आहे ना. एक तर हे स्टीलचा प्याला म्हणतो आपण, आणि हे जे लाकडाचं असतं त्याला कांड म्हणतो, आणि हे पाईप आणि हे रीड, हे असे चार मिळून शहनाई बनते.
0: ओके.
1: आणि हे एक पण हल्लं तर वाजवायला प्रॉब्लेम येतो.
0: मग शहनाईचा मेंटेनन्स पण ठेवावा लागत असेल.
1: हो.
0: तर कसा मेंटेन करतोस तू तुझी शहनाई?
1: मेंटेन त्याचे सर्व पार्ट सोबत ठेवावे लागतात ना. तर जे मेन पार्ट तर आहे रीड, हे जर खराब झालं तर वाजवायला प्रॉब्लेम येतो. आणि सांगायचं ठरलं तर हे इन्स्ट्रुमेंट खूप चांगलं आहे, याचा टोन पण चांगलाच आहे वाजवण्यावर आहे.
0: वाजवताना श्वासांवर नियंत्रण ठेवावं लागत असेल खूप, तू कसं ठेवतोस? काही टिप्स आहेत?
1: टिप्स तर हेच आहे की रियाज, मेन गोष्ट सरगमचा रियाज खूप करावा लागेल तुम्हाला. सरगमचा जितका जास्त रियाज करता तितका तुम्हाला श्वास घ्यायला प्रॉब्लेम नाही येणार.
0: एक फुल टाइम करिअर म्हणून शहनाई वादनाकडे पाहताना तुझे काय विचार आहेत?
1: विचार तर मी जेव्हा ही शहनाई हातात घेतली तेव्हाच ठरवलं की मला आता याच्यात काहीतरी मोठं करून दाखवायचं. आणि आमच्या घरातच असल्यामुळं मला आधीपासूनच आवड होती, तर आता ठरवलंय की याच्यातच
0: तू करिअर करणार आहेस. आणि पुढे तुझे काय मग फ्युचर प्लॅन्स काय आहेत अजून शहनाई वादनाचे?
1: फ्युचर
0: म्हणजे तू आत्ताही लहान वयामध्ये खूप गोष्टी करतोयस, खूप ठिकाणी शहनाई वादन केलंयस, आता पुढे काय?
1: पुढे आता हेच अजून रियाज करायचा, अजून नवीन नवीन काहीतरी शिकायचं, अजून गुरुंकडे जायचं, अजून मार्गदर्शन. संगीत हे असं आहे जितकं शिकतान तितकं कमी, एक समुद्राचे संगीत म्हणजे.
0: आता तू आम्हाला काय ऐकवशील?
1: आता ठुमरी मी एका महोत्सव मध्ये वाजवली, याद पिया की ही ठुमरी बडे गुलाम अली खान साहेब यांनी गायलेली, त्यांनीच प्रचलित केलेली.
0: तर श्रोते हो चला ऐकूयात पुढचं शहनाई वादन.

0: खूप मस्त. आपण दोघंही जणजी आहे, सोशल मीडिया पण यूज करतो. तू तुझ्या शहनाई वादनाचा प्रचार प्रसार करण्यासाठी सोशल मीडियाचा कसा वापर करतोस?
1: मी तर आता एक इंस्टावरती आय डी खोललेली आहे माझी, शिवम शहनाई या नावाने. त्याचे आता ऑलमोस्ट 300+ फॉलोअर्स झाले. आणि यूट्यूबवर पण आहे शिवम शहनाई.
0: आता पुढचा कोणता प्रकार ऐकू शकतो आम्हाला शहनाईचा?
1: तर मी आता तुमच्यासमोर एक गाणं सादर करतो, बॉलिवूडचं गाणं.

0: वा खूप मस्त. आता शिवम आपण एक रॅपिड फायर खेळूयात. एका शब्दाची शहनाई काय तुझ्यासाठी?
1: माझ्यासाठी तर लाईफच आहे, कारण की मी जेव्हापासून हातात घेतली तेव्हापासून ठरवलंय की या शहनाला

0: अजून वरती घेऊन जायचं.
1: दुसरा प्रश्न, सकाळचा रियाज की रात्रीचा?
0: सकाळचा.
1: स्टेज परफॉर्मन्स की स्टुडिओ रेकॉर्डिंग?
0: याच्यात दोघे तितका आवडतात.
1: सोलो परफॉर्मन्स की ग्रुप जुगलबंदी? काय तुला जास्त आवडतं?
0: दोन्ही पण.
1: फेवरेट काय तुझं? लाईव्ह ऑडियन्स फेवरेट आहे की रेकॉर्डेड जे ऐकायला जातं ते फेवरेट आहे?
0: लाईव्ह.
1: आता शेवटी शास्त्रीय संगीतांच्या मुलाखतीमध्ये भैरवी रागाने आपण शेवट करतो, म्हणजे तो एक नियमच आहे की भैरवीने शेवट करावा. तर तू भैरवी मध्ये आम्हाला काय वाजवून दाखवशील?
0: पंडित भीमसेन जोशी त्यांनी आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं मिले सुर मेरा तुम्हारा.

0: खूप छान. तुझ्यामुळे मला जाणवत आहे की शहनाईला मंगलवाद्य का म्हणत असावेत. खूप प्रसन्न वाटतंय मला. अजिबातच आपल्या गप्पा आणि हे तुझं शहनाई वादन थांबवावं असं वाटत नाही आहे. पण शिवम, तुला तुझ्या पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुझे सर्व स्वप्न पूर्ण होत. तू आलास आणि माझ्या आणि सर्व श्रोत्यांचे तुझ्या शहनाई वादनाने कान तृप्त केल्याबद्दल तुझ्या आकाशवाणीच्या वतीने खूप खूप आभार.
1: उत्कर्षा, तुमच्यासोबत बोलून चांगलं वाटलं मला आणि आकाशवाणीने मला माझी प्रस्तुती देण्याकरिता संधी दिली, त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो.
0: थँक्यू. थँक्यू शिवम. तर श्रोते हो, आपण ऐकत होतात आपला युवा मित्र शिवम तोडकर याच्याशी साधत असलेला संवाद. खात्री आहे तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आपण ऐकत आहात युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादर करते होते सुजित बनसोडे. आता एका आपल्या सर्वांच्याच आवडत्या गाण्याने आजच्या कार्यक्रमाचा शेवट करूयात. भेटूयात युववाणीच्या पुढच्या कार्यक्रमात. मी उत्कर्षा तुम्हा सर्वांचा निरोप घेते. तोपर्यंत वाचत राहा, स्वतःसोबत पर्यावरणाची काळजी घ्या. बाय.

श्रोते हो, आताच आपण युवक मित्रांचा कार्यक्रम युवावाणी ऐकला. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी संध्याकाळचे 6 वाजत आहेत आणि आता हिंदी आणि त्यानंतर 6:05 इंग्रजी बातमीपत्र आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

यानंतर ऐकूया कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील मंगेश कांगणे यांची गीतरचना, संगीतबद्ध केली आहे शंकर एहसान आणि लॉय यांनी. स्वर आहे अरिजित सिंग आणि शिवम महादेवन यांचा.

आणि या गीताबरोबरच गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच संपला. यानंतर ठीक 6:20 संस्कृत बातम्या आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो, स्वस्थ भारत कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी झोपेचं महत्व याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर अमित टाक यांची मुलाखत. नमस्कार श्रोते हो, स्वस्थ भारत कार्यक्रमात मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, आजचा विषय आहे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी झोपेचं महत्व. आणि याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही आमंत्रित केलेला आहे मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर अमित टाक यांना. डॉक्टर अमित टाक हे गेल्या 15 वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर इथं मानसोपचार तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत.
1: डॉक्टर अमित, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
2: थँक्यू.
1: डॉक्टर अमित, सगळ्यात पहिले मला हे जाणून घ्यायचं की झोप म्हणजे काय आणि ती आपल्या आरोग्यासाठी का महत्वाची असते. बरं,
2: एका वाक्यात सांगायचं झालं तर झोप म्हणजे आपली एक विश्रांतीची अवस्था आहे. जनरली दिवसभर आपण काम करतो, जागे असतो आणि रात्री आपल्याला झोप लागते, तर ही एक विश्रांतीची अवस्था आहे आणि ती आपल्या शरीराच्या आणि मनाच्या रिपेअरिंगसाठी खूप महत्वाची आहे. मूलभूत गरज आहे, नैसर्गिक गोष्ट आहे. आपल्याला प्रत्येकाला झोप येते, मानव असो प्राणी असो सर्वांना झोप लागते, तर ती एक नैसर्गिक गोष्ट आहे आणि शरीराच्या जडणघडणसाठी आणि रिपेअरिंगसाठी ती खूप महत्वाची आहे.
1: वयानुसार किती तासांची झोप आवश्यक असते?
2: वयानुसार यामध्ये नक्कीच बदल आहेत झोपेच्या गरजेनुसार. अगदी जन्मजात बाळ बघितलं तर त्याला 16 ते 17 किंवा 18 तासांची झोपेची आवश्यकता असते. जसजसं वय वाढतं, म्हणजे शाळेत जाणाऱ्या मुलांचे त्यांची झोपेची आवश्यकता लहान मुलापेक्षा कमी होऊन तरी 12 ते 14 तासांपर्यंत होते. जसं आपण युवा अवस्थेत जातो अजून झोपेची गरज जी आहे ती 1-2 तासांनी कमी होते आणि एक सुदृढ आरोग्य अडल्ट लाईफमध्ये आपल्याला 8 तासांची झोप आवश्यक आहे. जसं वय वाढतं 60 पुढे ती आवश्यकता अजून कमी होऊन 5 ते 6 तासांपर्यंत होऊ शकते. म्हणजे वयानुसार आपल्याला जी झोपेची आवश्यकता आहे ती हळूहळू कमी होत जाते.
1: डॉक्टर, झोपेचे काही वेगवेगळे टप्पे आहेत, ते कोणते आहेत आणि त्याचं महत्व काय? बरं,
2: झोपेचे महत्वाचे भरपूर टप्पे आहेत आणि झोप ही आपल्याला काही टप्प्यांमध्ये येत असते. साधारणतः आपल्याला वाटतं 8 तास झोपतो म्हणजे एक सरळ साधी सरळ एका रेषेत झोप होत असेल, असं निश्चितच नाही. झोपेचे बरेच अभ्यास झालेला आहे. ईईजी मेंदूचा आलेख म्हणतो आपण त्याला, त्या आलेखनुसार झोपेचा स्टडी झालाय. त्यानुसार वेगवेगळे जे टप्पे आहेत यानुसार 7 ते 8 तासांच्या झोपेमध्ये जवळजवळ 5 ते 6 सायकल झोपेचे आपण कम्प्लीट करतो आणि या सर्व सायकल सेम असतात आणि एका सायकलमध्ये 4 टप्पे असतात. उदाहरणार्थ पहिला टप्पा जो असतो तो अगदी परचेवर झोपेचा, जस्ट आपण आता झोपायला गेलो आणि आपल्याला झोप लागली, हे काही मिनिटाचा टप्पा असू शकतो. त्यानंतर येणारा दुसरा जो टप्पा आहे तो थोडासा गाढ झोपेचा, मध्यम झोपेचा. त्यामध्ये शरीरात थोडे बदल होऊ शकतात, जसं आपला बीपी कमी होणे, हार्ट रेट कमी होणे, श्वासोच्छ्वासाची गती कमी होणे, शरीराचं टेम्परेचर कमी होत जातं आणि थोड्याशा अजून गाढ झोपेकडे आपण जातो. तिसरा जो टप्पा आहे त्या टप्प्यामध्ये खूप गाढ झोप आपल्याला लागते. त्यामध्ये जसं मी ईईजीचा उल्लेख केला म्हणजे मेंदू आलेख, त्यामधल्या ज्या वेव्ज आहेत त्या वेव्ज अगदी स्लो होऊन जातात आणि व्यक्तीची खूप गाढ झोप होते आणि या गाढ झोपेमध्ये व्यक्तीचा म्हणजे बाह्य स्थितीचा फारसा परिणाम व्यक्तीवर होत नाही. म्हणतो ना आपण खूप गाढ झोप लागली, तीही तिसऱ्या टप्प्याची झोप असते. आणि चौथा टप्पा जो आहे तो शेवटचा टप्पा त्या सायकलमधला. तर यामध्ये हे टप्पे कशा प्रकारे केलेले आहेत, तर पहिले 3 टप्पेला आपण नॉन रॅपिड आय मुवमेंट स्लीप म्हणतो आणि चौथा जो टप्पा आहे त्याला रॅपिड आय मुवमेंट स्लीप म्हणतो. नॉन रॅपिड आय मुवमेंट स्लीप म्हणजे डोळ्यांची हालचाल त्या झोपेच्या टप्प्यांमध्ये होत नाही. डोळ्यांची म्हणजे बुबुळांची हालचाल. तर ज्या झोपेच्या टप्प्यांमध्ये बुबुळांची हालचाल होते त्याला रॅपिड आय मुवमेंट, जी 4थी स्टेप आहे, आणि पहिल्या 3 टप्प्यांमध्ये बुबुळांची हालचाल होत नाही. या 4ही टप्प्यांचं वेगवेगळं कार्य आहे. जसं पहिल्या 3 टप्प्यांचं कार्य असं आहे की तो जो झोपेचा भाग आहे त्या झोपेमध्ये व्यक्ती गाढ झोपतो 3ऱ्या स्टेपमध्ये, मी जसं म्हटलं, तर त्या गाढ झोपेमध्ये व्यक्तीचं रिपेअरिंगचं काम सुरू होतं. शारीरिक रिपेअरिंग किंवा पेशींची वाढ होणे, पेशींटला जे काही फॉल्ट झाला असेल, हानी झाली असेल, ते रिपेअर होणे हे महत्वाचं काम या टप्प्यामध्ये होतं. त्याचबरोबर इमोशनल किंवा मानसिक शांतीसाठी जी आवश्यकता आहे, मेंदूमध्ये जे बदल झाले पाहिजे ते सुद्धा या टप्प्यामध्ये होतात. त्याचा पुढचा जो 4था टप्पा आहे रॅपिड आय मुवमेंट स्लीप, त्यामध्ये व्यक्तीच्या ब्रेनची ऍक्टिव्हिटी वाढते जी आपल्याला ईईजी आलेखमुळे कळू शकते. आणि त्याचबरोबर वेगवेगळे स्वप्न पडणे, वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटी दिसणे, इमॅजिन होणे आपल्याला, या सगळ्या या 4थ्या टप्प्यामध्ये होतात. आणि या 4थ्या टप्प्याचं मुख्य कार्य आहे मेमरी वाढवणे किंवा दिवसभरा जी काही आपण इन्फॉर्मेशन जमा केलेली आहे ती लक्षात ठेवणे आणि दुसऱ्या दिवशी अटेन्शन कॉन्सन्ट्रेशन जे आपलं राहिलं पाहिजे, एकाग्रता राहिली पाहिजे, हे 4था टप्पा तो पूर्ण करतो. अशी 4 टप्प्यांची एक सायकल होते आणि एक सायकल जवळजवळ 90 ते 110 मिनिटाची असते. अशा प्रकारे एका रात्रीच्या झोपेमध्ये आपले 5 ते 6 टप्पे होतात. म्हणून आपण म्हणतो ना की विद्यार्थ्यांना सांगतो की तुम्ही अभ्यास करताय पण झोप पण चांगली घ्या. कारण काय की जे तुम्ही दिवसभर अभ्यास केलेला आहे मेमरी त्याची चांगली राहिली पाहिजे, कॉन्सोलिडेशन झालं पाहिजे मेमरीचं, यासाठी झोपेचे तेवढंच महत्व आहे. आणि प्रत्येक टप्प्याचं एक वेगळं महत्व झोपेच्या दृष्टीतून आहे. हे टप्पे रिपीट होत राहतात. एकच सायकल 90 ते 110 मिनिटाची असते. एका सायकलमध्ये 4 टप्पे असतात आणि अशा 4 टप्प्यांची एक सायकल 5 ते 6 वेळेस पूर्ण रात्रीमध्ये अल्टरनेट होत राहते. हे नॉर्मल अडल्टचं सांगतो मी आणि ज्यांच्यामध्ये झोपेचे प्रॉब्लेम आहेत नक्कीच ह्या स्टेजेस डिस्टर्ब राहतील. आणि या स्टेजेस डिस्टर्ब राहिल्या तर या स्टेजेसचं जे कार्य आहे ते व्यवस्थित होणार नाही, त्याचे दुष्परिणाम होतील.
1: तर मग या झोपेच्या कमतरतेमुळे शारीरिक आणि आपल्या मेंदूवर कोणते दुष्परिणाम होण्याची शक्यता असते? मग
2: झोपेचे कार्य जे प्रकारे बघितलं, ऑब्विसली झोप डिस्टर्ब झाली तर ते कार्य व्यवस्थित होऊ शकणार नाही. म्हणजे रिपेअरिंगचं आहे, आपल्या पेशींची वाढ आहे किंवा आपली जी रोग प्रतिकार शक्ती आहे ही सगळं व्यवस्थित ठेवण्याचं काम हे झोपेचे टप्पे करतात. पण ती जर बिघडली तर नक्कीच आपली रोग प्रतिकार शक्ती बिघडेल, वारंवार आजारी पडणे झोप नसेल तर. त्याचबरोबर मानसिक जी आपली अवस्था आहे किंवा भावनिक जी स्थिरता आहे ती कमी राहील. अँझायटी डिप्रेशन यासारख्या आजारांमध्ये सुद्धा हे कन्वर्ट होऊ शकतो. त्याचबरोबर मी जसं म्हटलं की चौथ्या टप्प्यात आपली मेमरी चांगली राहण्याचं काम होतं, इन्फॉर्मेशन जी मिळवलेली आहे. जर तो चौथा टप्पा व्यवस्थित झोपेचा नाही झाला तर आपलं अटेन्शन, कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता किंवा लक्षात ठेवण्याची जी स्मरणशक्तीची जी प्रक्रिया आहे ती सुद्धा डिस्टर्ब होऊ शकते. तर हे शारीरिक किंवा मानसिक परिणाम झोप न झाल्यामुळे होऊ शकतात. त्याचबरोबर शरीराची मेटाबॉलिक क्रिया असते, चयापचयाची क्रिया म्हणा किंवा संप्रेरके असतात हार्मोन, यांची बऱ्यापैकी इंटरॅक्शन होऊन ते रेग्युलर होण्याचा कार्य झोप करत. जर झोप व्यवस्थित नाही झाली तर मग भूक वाढणे, अवेळी जेवण होणे, हाय कॅलरीज डाएट होणे, त्यामुळे ओबेसिटी, लठ्ठपणा वाढणे, ब्लड प्रेशर वाढणे, हृदयावर ताण येणे, हृदयाचे आजार होणे, हायपरटेन्शन, बीपीचे आजार होणे, यासारखे शारीरिक आणि रिस्की आजार होण्याची सुद्धा खूप शक्यता दाट आहे याच्यामध्ये. त्यामुळे झोपेचं कार्य फक्त मानसिक किंवा मेंदू पुरतं मर्यादित न राहता इतर अवयवांवर सुद्धा याचा परिणाम होतो.
1: जे पूर्ण शरीरावर,
2: पूर्ण शरीरावर
1: आणि मनावर देखील त्याचा परिणाम.
2: नक्कीच नक्कीच.
1: डॉक्टर, मग हे निद्रानाश काय प्रकार आहे आणि त्याची कारण काय सांगता येतील आपल्याला?
2: निद्रानाश या शब्दानुसार आपण जर बघायला गेलो तर निद्रा म्हणजे झोपेचा आपला प्रॉब्लेम येणे, साध्या सरळ झोपेमध्ये झोपेच्या समस्या. तर झोपेच्या समस्या वेगवेगळ्या प्रकारच्या राहू शकतात. जनरली आम्ही मानसोपचार तज्ज्ञ जेव्हा या सगळ्या गोष्टी बघतो, पेशंट जेव्हा हिस्ट्री देतो, तर त्यावेळेस

0: आम्ही क्वालिटीची झोपेची खराब झाली आहे का क्वांटिटी झोपेची खराब झाली हे डिवाइड करण्याचा किंवा त्यानुसार त्याला विभाग करण्याचा प्रयत्न करतो. तर झोपेच्या समस्या वेगवेगळ्या असू शकतात, जसं झोपेची सुरुवातच न होणे किंवा झोप झाली की लगेच मध्ये झोप तुटणे आणि परत झोप न होणे, म्हणजे जो झोपेचा मेंटेनन्सचा फेज आहे तो पूर्ण न होणे किंवा झोप तुटक तुटक होणे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या झोपेच्या समस्या असू शकतात. किंवा कधी कधी काय होतं की आजकाल जीवनशैलीमुळे लेट झोपणे किंवा ज्यांचं शिफ्टचं वर्क आहे 8 दिवस नाईट शिफ्ट 8 दिवस डे टाईम, त्यांच्यामध्ये सुद्धा झोपेच्या वेगवेगळ्या समस्या येऊ शकतात. जनरली आम्ही रूल ऑफ 3-3-3 फॉलो करतो निद्रानाशाचं अनालिसिस करताना. एखादा व्यक्ती जर सांगत असेल तर रूल ऑफ 3-3-3 असा आहे की एखाद्या व्यक्तीला आठवड्यातून, म्हणजे आठवड्यात जे 7 दिवस असतात त्या 7 दिवसापैकी 3 रात्री जर झोप व्यवस्थित नाही झाली आणि असं जवळजवळ 3 महिन्यापर्यंत चालू राहिलं, म्हणजे 3 रात्री एका आठवड्यातून आणि असं 3 महिन्यापर्यंत जर चालू राहिलं आणि दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी झोप झाली नाही त्याच्या दुसऱ्या दिवशी जर त्या व्यक्तीचे 3 कामं महत्वाचे ब्रेन रिलेटेड जर अफेक्ट होत असतील तर त्याला निद्रानाशाची सिव्हिरिटी जास्त आहे असं आपण म्हणू. ते 3 काम म्हणजे ऑब्व्हियसली झोप नाही झाली तर दुसऱ्या दिवशी मला ऊर्जा जाणवणार नाही, फटीक जाणवेल, थकवा जाणवेल, कॉन्सन्ट्रेशन राहणार नाही, अटेन्शन राहणार नाही, मेमरी व्यवस्थित काम करणार नाही. तर हा रूल ऑफ 3-3-3 आपण जनरली फॉलो करतो आणि त्यानुसार निदान करतो निद्रानाशाचं.
1: डॉक्टर, आपण बघतोय सध्या आपलं जे आयुष्य आहे ते सगळं धावपळीचं आहे, मग ह्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे झोपेच्या समस्या का वाढताना आपल्याला दिसत आहेत?
0: धकाधकीच्या आयुष्यामध्ये एक तर फिजिकल एक्झर्शन खूप होत आहे, कमी वेळात आपल्याला खूप कामं करायची आहेत. 8 तासाचे वर्किंग जरी आवर्स पकडले तरी काम आपल्याला 10-12 तासाचं करायचं त्या 8 तासात, त्यामुळे मेंदूवर येणारा ताण आहे, ताणतणाव आहे, कौटुंबिक कारण आहेत, न्यूक्लिअर फॅमिली झालेली आहे, भावनिक सपोर्ट तेवढा राहिलेला नाहीये, त्यामुळे मनाची स्थिरता या सगळ्या गोष्टी डिस्टर्ब होऊन स्ट्रेस तणाव खूप वाढलेला आहे. स्ट्रेस तणावामुळे सुद्धा शरीरात भरपूर बदल होतात, थोडक्यात आपण म्हणू शकतो की हॉर्मोनल चेंजेस होतात, काही रासायनिक प्रक्रियेत बदल होतात आणि त्यामुळे सुद्धा झोपेचं चक्र बिघडतं. झोप ही आपल्याला इंटरनल क्लॉक आहे आपल्या बॉडी, जैविक घड्याळ ज्याला आपण म्हणतो, त्याच्यावर या ताणतणावाचा परिणाम होतो, त्याच्यामुळे झोप बिघडते. त्याचबरोबर लाईफस्टाईल चेंजेस जे आहेत की उशिरापर्यंत जागरण करणे, आज आपण बघतो की सर्वजण म्हणजे सगळ्याच वयोगटातल्या लोकांना रात्री वेब सिरीज बघायची आहे, व्हिडिओ बघायचे आहेत किंवा रील्स बघायचे आहे, स्क्रॉलिंग चालू असते आणि हे करताना काय होतं की सतत काही ना काही इन्फॉर्मेशनचा भडीमार आपण मेंदूवर करत राहतो. जी झोपेची गरजेची वेळ आहे त्यावेळेस आपण मेंदूला काही ना काही इन्फॉर्मेशन देत राहतो, मेंदू उत्तेजित राहतो, हायपर राहतो. या रील्स किंवा व्हिडिओ बघून आपल्या मनात वेगवेगळ्या भावना येतात, कधी द्वेषाची भावना येते, रागाची भावना येते, चिंतेची भावना येते, प्रेमाची भावना येते, वेगवेगळ्या भावना येतात आणि भावना आल्या म्हणजे ब्रेन शांत न राहता हायपर होऊन जातो, त्यामुळे ऑब्व्हियसली झोप आपली पुढे ढकलेल, झोप वेळेवर होणार नाही. त्याचबरोबर या उपकरणांमधून वेगळ्या प्रकारचा लाईट आपल्या डोळ्यांवर जातो, ब्लू लाईट आपण म्हणतो, तो सुद्धा झोपेचं चक्र किंवा इंटरनल जे घड्याळ आहे त्याला डिस्टर्ब करतो. ह्या सगळ्या लाईफस्टाईलचे जे इश्यूज आहेत त्यामुळे नक्कीच आपल्या आयुष्यावर परिणाम होतोय. लेट नाईट जेवण करणे, हाय कॅलरीज डाएट रात्री उशिरा घेणे, स्निग्ध पदार्थ जास्त घेणे, मद्यपान करणे, स्मोकिंग करणे, कॉफी चहा हे जर संध्याकाळी आपण घेतले तर नक्कीच आपल्या झोपेवरही त्याचा परिणाम होतोय. आणि शिफ्ट वर्करचे तर वेगळे प्रॉब्लेम आपण आत्ताच बोललो, ज्यांना रात्री जागरण करायचं असतं त्यांच्या तर झोपेच्या समस्या येणार आज ना उद्या. तर या सगळ्या ताणतणाव आणि लाईफस्टाईलच्या प्रॉब्लेममुळे झोपेचे प्रॉब्लेम म्हणा किंवा झोपेच्या समस्या खूप प्रमाणात वाढलेल्या आहेत.
1: डॉक्टर, मग झोपेची एक महत्वाची वेळ कोणती की त्यावेळेला सगळ्यांनी झोपणं गरजेचं असतं?
0: आपण जर आपल्या अगोदर काळापासून जर गोष्टी बघितल्या तर अगोदर आपले पूर्वज म्हणा अगदी फार लवकर झोपायचे, 7-8 वाजता झोपायचे. आता आपण तिथं सध्या फॉलो करू शकत नाही. ओव्हर द पिरियड ऑफ इव्होल्युशन म्हणा किंवा कामाच्या ह्याच्यामुळे म्हणा आपली झोपेची घड्याळ बायोलॉजिकल क्लॉक पुढे ढकलली गेली आहे, पण तरी जास्तीत जास्त 10-11 पर्यंत आपण झोपण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मेनली झोपण्याची वेळ आणि उठण्याची वेळ जेवढी फिक्स असेल तेवढं आपल्या आरोग्यासाठी चांगलं, म्हणजे ते क्लॉक आपलं सेट करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे झोपेच्या वेळा जितक्या अगोदर असतील लवकर असतील तेवढं चांगलं.
1: डॉक्टर, मोबाईल, टीव्ही आणि इतर स्क्रीनचा वापर सध्या वाढलेला आहे, तर त्याचे लाईट त्याचा परिणाम आपल्यावर होतो, तर आणखीन याच्या व्यतिरिक्त त्याचा काय परिणाम आपल्यावर जास्ती प्रमाणात होतो?
0: हा, मी जसं लाईटचं सांगितलं की आता बघा मोबाईल आपण अगदी जवळ बसून बघतो, समोर घेऊन झोपतो आणि तो लाईट डायरेक्ट आपल्या डोळ्यांवर जातो आणि तो डोळ्यांवरचा लाईट मेंदूला काही सिग्नल्स देतो. जनरली आपल्याला झोपेची प्रक्रिया काय थोडक्यात समजून घेणं गरजेचं आहे. आपल्याला झोप का लागते, रात्रीच का लागते, कारण रात्र झाल्यानंतर जे काही लाईट आपल्या मेंदूपर्यंत पोहोचत नाही, मेंदूपर्यंत लाईट पोहोचला नाही म्हणजे मेंदूला एक सिग्नल मिळतो, तो सिग्नल मिळाला की मेंदूमध्ये झोपेचं रसायन स्त्रवल्या जातं, ज्याला मेलाटोनिन म्हणतो, एक संप्रेरक हॉर्मोन, आणि तो मेलाटोनिन नावाचं हॉर्मोन रिलीज झालं की आपल्याला आपल्याला झोपेच्या अवस्थेकडे आपण जातो. पण जर आपण रात्री मोबाईल लॅपटॉप टीव्ही सारखे उपकरणं बघितले तर त्यांच्या लाईटमुळे किंवा त्यांच्या हायपर ऍक्टिव्हिटीमुळे हे जे झोपेचे सिग्नल हे मेंदूपर्यंत जाणार नाहीत. मेंदूपर्यंत जाणार नाहीत मग मेंदू तो जो हॉर्मोन झोपेचा आहे तो बाहेर देणार नाही, आणि जोपर्यंत हॉर्मोन बाहेर येणार नाही तोपर्यंत आपल्याला झोप लागणार नाही. आणि

0: हॉर्मोन वेळेवर न आल्यामुळे आपली बायोलॉजिकल क्लॉक ही डिस्टर्ब होते आणि ते डिस्टर्ब झाल्यामुळे मग हे झोपेच्या समस्या, जसं उशिरा झोपणे आणि सकाळी उशिरापर्यंत झोप लागते मग व्यक्तीला, म्हणजे असे क्लॉक डिस्टर्ब होऊन जाते. तर अशा प्रकारे हा उपकरणांचा डायरेक्ट मेंदूशी आणि मेंदूच्या या सगळ्या झोपेच्या निगडीत प्रक्रियेसाठी संबंध आहे.
1: अच्छा, म्हणजे थोडक्यात उजेड आणि झोप याचा हा खूप जवळचा संबंध.
0: नक्कीच नक्कीच, नैसर्गिक आहे. रात्र झाली की आपलं झोप काय येते, कारण उजेड बंद होतो, अंधार पडतो, मेंदू सिग्नल देतो की आता झोपायची वेळ झाली आहे, ते हॉर्मोन रिलीज करा. पण जर आपण लाईट समोर ठेवला तर तो सिग्नल मिळणार नाही.
1: डॉक्टर, झोपेत बरेच लोक घोरतात किंवा काही लोकांना झोपेत बोलायची सवय असते, काही लोकांना झोपेत चालायची सवय असते, तर हा प्रकार काय आहे आणि त्याचा काय झोपेशी संबंध आहे?
0: हा म्हणजे थोडासा बघायला ऐकायला विचित्र वाटतो की व्यक्ती झोपेत ओरडतोय, बोलतोय किंवा चालतोय. तर हा जो प्रकार आहे ह्याला आमच्या भाषेत आम्ही पॅरासोमनिया म्हणतो. पॅरासोमनिया म्हणजे एक वेगळी ऍक्टिव्हिटी जी नॉर्मल नाहीये, झोपेच्या मध्ये ही आपण अपेक्षित नाही करत, पण मग ही ऍक्टिव्हिटी होत असेल तर त्याला आपण पॅरासोमनिया म्हणतो. आधीमध्ये होत असेल तर फारसं त्याला लक्ष देण्याची गरज नाही, पण हे वारंवार होत आहे, रेग्युलर होत आहे आणि त्यामुळे आता व्यक्ती चालायला लागला, पडला वगैरे, म्हणजे कॉम्प्लिकेशन होत आहे, तर नक्की त्यावर उपचार करणं गरजेचं आहे. साधारणतः मेंदूला सिग्नल मिळतो की आता आपली झोपेची अवस्था आहे आणि आता उठण्याची अवस्था आहे, त्याला स्लीप वेक सायकल म्हणतो आपण. पण जेव्हा मेंदू कन्फ्यूज होतो की व्यक्ती झोपलेला आहे का जागृत आहे, त्यावेळी ते सिग्नल व्यवस्थित बॅलन्स होत नाहीत आणि सिग्नल व्यवस्थित बॅलन्स न झाल्यामुळे रात्री झोपे सुद्धा व्यक्ती बोलतो, रात्री झोपे सुद्धा व्यक्ती चालतो. इम्प्रॉपर सिग्नलिंगमुळे हे असे प्रकार होतात. फार कॉमन नाही, पण जर हे फ्रिक्वेंटली होत असेल तर त्यावर उपाय करणं गरजेचं आहे.
1: डॉक्टर, जसं ताणतणाव वाढलेला आहे, प्रत्येकालाच ताणतणाव आहे, चिंता आहे, नैराश्य आहे, मग ह्या सगळ्याचा झोपेशी काय संबंध येतो?
0: ताणतणाव आणि निराशा किंवा चिंता, ज्याला आपण अँग्झायटी डिप्रेशन म्हणू, याचा दोन्ही अर्थाने कनेक्शन आहे झोपेशी. जनरली अँग्झायटी डिप्रेशनमध्ये झोप बिघडू शकते आणि झोप सतत बिघडलेली असेल तर अँग्झायटी डिप्रेशन सुद्धा होण्याचे चान्सेस वाढून जातात. त्यामुळे झोपेचा निद्रानाश किंवा झोपेची समस्या हे या आजाराचं लक्षणही असू शकतं किंवा कारणही असू शकतं. आणि ताणतणावामुळे भरपूर शारीरिक मानसिक बदल होतात, हॉर्मोनल चेंजेस होतात, रासायनिक बदल होतात, त्यामुळे झोपेचं चक्र नक्कीच बिघडतं. डिप्रेशनचं एक प्राईम मूलभूत किंवा मुख्य लक्षण हे आहे की अर्ली मॉर्निंग अवेकनिंग, म्हणजे सकाळी लवकर जाग येते, थोडी झोप लागते पण मग सकाळी सकाळी गरजेपेक्षा पहाटे लवकर जाग येऊन व्यक्ती विचारात राहतो, निराशात राहतो, हे एक डिप्रेशनचं एक मुख्य लक्षण आम्ही बघतो. म्हणजे झोपेची आम्ही हिस्ट्री घेताना या प्रकारे पण ते आपण इव्हॅल्युएट करणं गरजेचं आहे. खूप जवळचा संबंध आहे अँग्झायटी, ताणतणाव, डिप्रेशनचा झोपेशी, एकमेकाशी रिलेटेड आहे.
1: या सगळ्यापासून आपल्याला दूर राहायचं असेल तर आपल्याला झोप सुधारण्यासाठी कोणत्या सवयी अंगीकारणं गरजेचं आहे?
0: म्हणजे प्रिव्हेंशन इज ऑलवेज बेटर आपण म्हणतो, म्हणजे त्रास झाल्यापेक्षा अगोदरच उपाय करणं गरजेचं आहे आणि ती सवय आपण आपल्या पुढच्या पिढीला अगोदरच लावणं गरजेचं. आणि आजकाल बघतोय आपण की या सगळ्या गॅजेट्समुळे हे सगळ्या गोष्टी फार डिस्टर्ब झालेल्या आहेत. तर सगळ्यात महत्वाचं एक वेळ फिक्स करून झोपायला जाणे आणि वेळ फिक्स करून उठणे ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. थोडक्यात मी जसं सांगितलं की ती बायोलॉजिकल क्लॉक आपल्या शरीरातली आपल्याला सेट करायची आहे. दुसरी गोष्ट, अवांतर गोष्टी म्हणजे जशा वादविवाहाच्या गोष्टी आहेत किंवा ज्या रील्स व्हिडिओ हिंसक आहेत किंवा आपल्या मेंदूला उत्तेजित करू शकतात, असे व्हिडिओ रील्स किंवा स्क्रोलिंग, सोशल मीडिया, चॅटिंग आपण रात्री टाळलेलं कधीही चांगलं. यामुळे मेंदू शांत राहत नाही आणि झोपेच्या समस्या वाढू शकतात. त्याचबरोबर रात्रीची झोप ही येण्यासाठी आपलं शरीर रिलॅक्स राहणं खूप गरजेचं आहे. तर त्यासाठी रात्रीचं जेवण आणि झोपेचे टाइम ह्याच्यामध्ये थोडासा गॅप ठेवणं खूप गरजेचं आहे. कमीत कमी 3 तासांचा तरी आपण गॅप ठेवला पाहिजे. रात्रीचं जेवण हलकं असलं पाहिजे, जास्त हाय कॅलरीज किंवा स्पायसी फूड असू नये. त्याचबरोबर चहा कॉफी, बऱ्याच जणांना संध्याकाळी घेण्याची सवय असते, चहा कॉफी सुद्धा एक उत्तेजक पेय आहे, ते सुद्धा मेंदूला उत्तेजित करून झोपेची समस्या वाढू शकतं. ते स्ट्रिक्टली कमीत कमी 6 तास अगोदरपर्यंत झोपेच्या, समजा 9 ची वेळ झोपेची तर 3 वाजताच्या नंतर आपण हे पेय घेऊ नये, इतके कटाक्षाने या गोष्टी करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जेवढी आपली लाईफस्टाईल चांगली राहील, एक्सरसाइज आहे, वॉक आहे किंवा योग, मेडिटेशन, या सगळ्या गोष्टी आपण अंगभूत केल्याच पाहिजेत. या सगळ्या सवयींची म्हणजे काटेकोरपणे पालन केलं तर झोपेची समस्या कदाचित येणार नाही.
1: डॉक्टर, बऱ्याच जणांना दुपारी झोपायची एक सवय असते, मग ही दिवसा झोपेची जी सवय आहे ही योग्य आहे का? जरी ती असली तर ती कितपत घेणं गरजेचं आहे?
0: आता हा जो दुपारच्या झोपेचा प्रश्न आहे हा इंडिव्हिज्युअलाइज पद्धतीने आपण बघायला पाहिजे. म्हणजे त्या व्यक्तीचं काम काय आहे, म्हणजे समजा आता एखादा व्यक्ती आहे तो कम्प्युटर वर्क करतो किंवा हायली ब्रेन वर्क आहे त्याचं ब्रेन दुपारपर्यंत थकत असेल सकाळी लवकर उठल्यापासून जो काम करत असेल, दुपारपर्यंत थकत असेल, तर त्याला नक्कीच रेस्टची गरज आहे. अशा व्यक्तींनी ज्यांना असं वाटतं की आपला थकवा जास्त होतो, शारीरिक असो, मानसिक असो किंवा मेंटल फटीक असो, जर असं जाणवत असेल तर दुपारी थोडा वेळ झोप घ्यायला काहीच हरकत नाही. पण ती झोप कमी कालावधीची असली पाहिजे, 15 ते 20 मिनिट मॅक्स, अर्धा तास आपण म्हणूया. पॉवर नॅप ज्याला आपण म्हणतो, की थकलोय मी आता थोडासा आराम करतो, मेंदूला रेस्ट देतो, म्हणजे पुढच्या कामाला माझा मेंदू ताजातवाना होईल, असं करायला काही हरकत नाही. फक्त त्याला वेळेचं बंधन पाहिजे की जास्त वेळ झोप नको.

0: नाही तर त्याचे परिणाम उलट प्रकारे सुद्धा होऊ शकतात. तर ते
1: ते काय
0: इंडिव्हिज्युअल
1: परिणाम होतात म्हणजे?
0: त्या परिणाम म्हणजे रात्रीची झोप वेळेवर न होणे, बायोलॉजिकल क्लॉक डिस्टर्ब होऊन जाईल, आणि दिवसा झोप जास्त झाल्यामुळे एक प्रकारचा थकवा किंवा अतिशय डलनेस तुम्हाला जाणू शकतो. जेवण केल्यानंतर झोपल्यानंतर ती जी प्रक्रिया आहे चयापचयची ती सुद्धा डिस्टर्ब होऊ शकते. वेगवेगळ्या प्रकारचे मेटाबॉलिक जे सिंड्रोम म्हणतो, आजार म्हणतो, लठ्ठपणा, हार्टचे डिलिटेड याही गोष्टी वाढू शकतात. त्यामुळे एक शिस्त ठेवून व्यवस्थित त्याचं मोजमाप करून झोपायला काही हरकत नाही ज्यांना या प्रकारची गरज जाणवत.
1: मग वयस्कर लोकांमध्ये त्यांना दुपारची झोप येत असते तर ते त्या दृष्टीने योग्य आहे?
0: योग्य थोड्या वेळासाठी योग्य आहे, कारण त्यांची रात्रीची झोप मुळातच कमी झालेली असते नैसर्गिकरित्या. जसं आपण बोललो की लहानपणाची गरज आणि म्हातारपणाची गरज, झोपीची गरज खूप कमी झालेली असते, तर थोडा वेळ झोप घ्यायला काहीच हरकत नाही.
1: डॉक्टर, मुलांमध्ये किंवा तरुणांमध्ये आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये झोपेच्या गरजा कशा वेगवेगळ्या असतात बरं?
0: लहान मुलांमध्ये झोप ही जास्त तासांची आवश्यक आहे, रात्रीची झोप 10 ते 12 तासांची झोप त्यांना गरजेची आहे, कारण त्यांची ऍक्टिव्हिटी जास्त असते, खेळणं हे या गोष्टी, त्यामुळे त्यांना नैसर्गिकरित्या तेवढा आराम मिळणं गरजेचं आहे. थोडं यंग एजमध्ये आपण गेलो, यंग ॲडल्टमध्ये, तर झोपेची जी अवधी आहे तो कमी होतो, 8 तासांचा 9 तासांचा असू शकतो, आणि वयोवृद्धांमध्ये तो अजून कमी होऊन 5-7 तासांची झोप सुद्धा सफिशियंट आहे.
1: डॉक्टर, आजकाल मधुमेह म्हणा किंवा हृदयविकार, बीपी हे जास्त प्रमाणात आपल्याला व्यक्तींमध्ये पाहायला मिळतात, मग ह्या सगळ्याचा झोपेशी काय संबंध आहे?
0: झोपेशी याचा खूप स्ट्रॉंग रिलेशन आहे. झोप जर आपली दीर्घकाळापर्यंत डिस्टर्ब असेल, झोपेचं कार्य व्यवस्थित होत नसेल, तर आपली बॉडीची रिकव्हरी, जसं आपण म्हटलं त्याचे कार्य रिपेअरिंग, ते व्यवस्थित होणार नाही. त्याचबरोबर व्यक्तीचा ब्लड प्रेशर वाढणे किंवा हार्टवर स्ट्रेस येणे, तणाव येणे, हार्टचं कार्य वाढणे, यामुळे हार्ट रिलेटेड डिसीजेस होऊ शकतात. जागरण झाल्यामुळे मग अवेळी जेवण करणे, रात्री जागरण झालं की आपण काही ना काही खातो, मग हाय कॅलरीज डाएट होते, जेवणाच्या वेळा चुकतात, चयापचय क्रिये, मेटाबॉलिक प्रॉब्लेम निर्माण होतात, त्यामुळे ओबेसिटी, लठ्ठपणा हे सारखे आजार, आणि या आजारांमुळे येणारं ब्लड प्रेशर, हायपरटेन्शन, डायबिटीज यासारखे आजार, याचा स्ट्रॉंग रिलेशन आहे. जापनीज लोकांचं आपण कुतूहल करतो की त्यांचं दीर्घ आयुष्य आहे, 90-100 वर्ष ते अगदी ठणठणीत जगतात. त्यामागे त्यांचा जीवनशैलीचा तर रोल आहेच, आहाराचा आहेच, काही अनुवंशिकता सुद्धा असेल त्यांच्या जीन्समध्ये, पण त्याबरोबर त्यांनी झोपेला खूप अनन्यसाधारण महत्व दिलेले. जापनीज लोकांमध्ये वेगवेगळ्या रूममध्ये झोपतात फॅमिली मेंबर सुद्धा, म्हणजे का तर एकमेकांना डिस्टर्ब होऊ नये, एकमेकांची झोप एकमेकांच्या हालचालीमुळे किंवा कोणाला घोरण्याचा त्रास असेल किंवा कोणी वॉशरूमसाठी उठलं तर डिस्टर्ब होऊ नये, हा त्यांच्या मागचा हेतू असतो. म्हणजे एवढं प्रायोरिटी ते झोपेला देतात. वेगवेगळ्या रूममध्ये झोपणं शक्य नसेल तर एकाच रूममध्ये छोट्या बेडवर ते वेगवेगळे झोपतात. हेतू हाच की व्यवस्थित झोप झाली पाहिजे, म्हणजे तेवढं आपण लक्ष देऊन झोपेला महत्व देणं गरजेचं.
1: डॉक्टर, मगाशी तुम्ही बोलताना जसं उल्लेख केला की जे लोक नाईट शिफ्ट करतात तर त्यांच्या झोपेचं सगळं तंत्र बिघडतं थोडक्यात, ह्या लोकांनी झोपेचं नियोजन कसं करणं गरजेचं आहे?
0: जसं मी म्हटलं की आपली बायोलॉजिकल क्लॉक त्यांना त्याप्रमाणे सेट करावी लागेल. इट्स व्हेरी डिफिकल्ट, म्हणजे आपल्याला बोलणं, सांगणं आणि त्यांना करणं खूप अवघड आहे. म्हणजे आता रात्रीची त्यांची झोप होत नसेल 10 दिवस कंटिन्यू, 7 दिवस त्या शिफ्टनुसार, तर दुसऱ्या दिवशी त्यांना झोप घेणं गरजेचंच आहे. नक्कीच ती तेवढी परिपूर्ण नैसर्गिक झोप नसेल जी रात्रीची झोप असेल, पण त्यांनी दिवसा त्या प्रकारे 5-7 तासांची चांगली झोप घेणं गरजेचं आहे. त्यासाठी फॅमिली मेंबरने पण त्यांना कॉपरेट करणं गरजेचं आहे, कारण दिवसा मग बाकीचे कामं चालू असतात, आवाज, गोंधळ यामुळे सुद्धा त्यांची झोप डिस्टर्ब होऊ शकते. पण त्यांनी सुद्धा झोपेला महत्व देऊन, झोप रात्री होत नसेल तर दिवसा घेणं खूप गरजेचं आहे.
1: सगळ्यात महत्वाचं डॉक्टर की झोपेच्या गोळ्या ह्या घेणं कितपत योग्य आहे?
0: हा फार महत्वाचा प्रश्न आहे, कारण जेव्हा केव्हा पेशंट आमच्याकडे मानसोपचार तज्ञांकडे येतात आणि आम्ही म्हटलं की आता तुम्हाला गरज आहे एक झोपेची गोळी देतो, तर असं बघतात की जसं काही आम्ही त्यांना पॉइजन देण्यासाठी सांगतोय या पद्धतीने, एवढी त्यांची रिॲक्शन ही असते. पण एक लक्षात घ्या, झोपेच्या गोळ्या म्हणजे काही एवढं घाबरण्यासारखी गोष्ट नाहीये जर तुम्ही त्या तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घेत असाल, कारण तज्ञ तुमच्या सर्व सिच्युएशनचा, तुमच्या प्रॉब्लेमचा, तुमच्या कंडिशनचा इव्हॅल्युएट करून तुम्हाला जो योग्य डोस आहे तो डोस देणार. आणि ह्या ज्या औषधी यासाठी बनवल्या आहेत की तुम्हाला जर झोप सगळे प्रयत्न करूनही येत नाही आणि झोप तर झाली पाहिजे, तर ह्या औषधीचा उपयोग त्यासाठीच बनवलेल्या आहेत. त्या कॅन्सरच्या किमोथेरपीचं आपल्याला माहिती किती साईड इफेक्ट आहेत, म्हणजे लोक त्रासून जातात पण ते घ्यावी लागते कारण गरजेची आहे. इन सेम वे ह्या पद्धतीने याचा भाव न करता गरज असेल तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आपण निश्चितच या औषधी घेतल्या पाहिजेत. तज्ञ तुम्हाला तो डोस व्यवस्थित ऍडजस्ट करून देतील, व्यवस्थित कालावधीसाठी देतील आणि त्यानुसार तुम्हाला सल्ला सुद्धा देतील.
1: डॉक्टर, निरोगी आणि गुणवत्तापूर्ण झोपेसाठी आपण सर्वसामान्य लोकांना काय संदेश द्याल?
0: झोपेचं महत्व आपण ओळखलं पाहिजे. जर आपण आरोग्य हीच खरी धनसंपदा हे मानतो आणि त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करतो, तर झोप ही आपल्याला नैसर्गिक देणगी आहे आपलं आरोग्य चांगलं ठेवण्याची. त्यामुळे त्या दृष्टीने झोपेकडे बघणं आणि शारीरिक मानसिक आरोग्य जपण्यासाठी हे जे जीवनशैलीतले बदल आहेत, लेट नाईट जागणे, स्क्रॉलिंग करणे, आहार व्यवस्थित ठेवणे, झोपेच्या वेळा पाळणे, या सगळ्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे अर्ध आरोग्य तुमच्या हातात आहे जर तुम्ही ह्या सगळ्या सवयी पाळल्या तर.
1: खूप छान डॉक्टर अमित. डॉक्टर अमित, आज आपण आकाशवाणीत आलात आणि आपल्या श्रोत्यांना झोपेचं महत्व आपल्या

0: शरीरासाठी आणि मानसिक आरोग्यासाठी किती महत्वाचं आहे हे छान समजावून सांगितलं, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद सर.
1: धन्यवाद.
2: शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी झोपेचं महत्व याविषयी डॉक्टर अमित टाक यांची मुलाखत आत्ताच आपण ऐकली. बरे ते श्रोते हो, स्वस्थ भारत कार्यक्रमातून मी स्मिता नामदे आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो स्वस्थ भारत या हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. संध्याकाळचे 6:55 झाली आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी ठीक 7 प्रादेशिक बातम्या आपण ऐकणार आहोत. तत्पूर्वी काही संदेश.
1: शेतीतील नवनवीन प्रयोग, कृषी उत्पादनांचं मूल्यवर्धन, बाजारपेठेतील संधी, आरोग्यदायी आहार आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा अशा विविध विषयांवर जाणून घेऊया तज्ञांकडून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती.
2: शेतकऱ्यांसाठी नवी संधी आणि ग्राहकांसाठी चांगल्या, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्नाची माहिती देणारा कार्यक्रम फार्म टू सिटी.
1: ऐका फार्म टू सिटी दर रविवारी संध्याकाळी 7:30 FM रेनबो 107.1 MHz वर. प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
2: फार्म टू सिटी 107.1 MHz FM रेनबो सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा.
3: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
4: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
3: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
4: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
3: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 558 KHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
5: अवकाळी पाऊस, वादळ वाऱ्याची चिंता विसरून जा, पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो. नैसर्गिक आपदा असो वा कुठली दुर्घटना, यांच्या चिंतेपासून मुक्ती मिळवा.
6: पीएम फसल बीमा योजना से करीब 2,00,000 करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले.
7: मी काका समर्थ शिंदे, त्यामुळे मला हे पीक विमाचा अनुदान रक्कम 1,30,000 रुपये मिळाले आहे. तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्यांनी विमा याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल.
8: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा.
9: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा.
10: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा.

0: शेतीतील नवनवीन प्रयोग, कृषी उत्पादनांचं मूल्यवर्धन, बाजारपेठेतील संधी, आरोग्यदायी आहार आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा अशा विविध विषयांवर जाणून घेऊया तज्ञांकडून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती.
1: शेतकऱ्यांसाठी नवी संधी आणि ग्राहकांसाठी चांगल्या, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्नाची माहिती देणारा कार्यक्रम फार्म टू सिटी.
0: ऐका फार्म टू सिटी दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता FM रेनबो 107.1 MHz वर. प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
1: फार्म टू सिटी 107.1 MHz FM रेनबो सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा.
2: ऐकूया प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कमी उत्पादन आणि साठेबाजीमुळे महिनाभरात साखरेच्या दरात प्रतिकिलो 7.5 रुपयांची वाढ. कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या अधिक प्रभावी वापरासाठी प्राधिकरण स्थापन करण्याचा राज्य सरकारचा विचार. उज्ज्वल भविष्यासाठी नवसंशोधन आणि सहकार्यावर भर देण्याचं भारताचं ब्रिक्स देशांना आवाहन. गणेशोत्सवात कोकणात एसटीनं जाण्यासाठी गट आरक्षणावरचं 30% अतिरिक्त शुल्क रद्द. आणि BWF जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. गेल्या महिनाभरात साखर किलोमागे सरासरी 7.5 रुपयांनी महाग झाली आहे. विविध कारणांमुळे ही दरवाढ झाल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. अपेक्षेपेक्षा कमी उत्पादन, सणासुदीच्या काळामुळे वाढलेली मागणी, हवामानामुळे ऊसाच्या पिकाचं झालेलं नुकसान, जागतिक पातळीवर कमी झालेला साखर पुरवठा आणि काही साखर कारखाने आणि व्यापाऱ्यांनी केलेल्या साठेबाजीमुळे देशात साखरेचा भाव वाढल्याचं केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. ही दरवाढ आटोक्यात ठेवण्यास साठी विविध उपाययोजना सुरू असल्याचंही केंद्र सरकारनं सांगितलं आहे. CSR अर्थात कॉर्पोरेट सामाजिक दायित्व निधीचा अधिक प्रभावी वापर करण्यासाठी महाCSR प्राधिकरण करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. कॉर्पोरेट सामाजिक दायित्वाच्या क्षेत्रातल्या विविध उपक्रमांसाठी सध्या वेगवेगळ्या पातळ्यांवर आणि स्वतंत्रपणे राबवले जातात, त्यांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी या प्राधिकरणाची आवश्यकता असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यामुळे या निधीचा अधिक प्रभावी, पारदर्शक आणि समन्वयित वापर होईल. शासनाच्या प्राधान्यक्रमातल्या प्रकल्पांची दर्जेदार प्रकल्प बँक तयार करून ती कंपन्या आणि स्वयंसेवी संस्थांना उपलब्ध करून द्यावी. CSR साठी पात्र ठरलेल्या लघु आणि मध्यम उद्योगांना योग्य प्रकल्प तसंच स्वयंसेवी संस्था निवडण्यासाठी मार्गदर्शन करावं असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. जर्मनीतलं हेसन हे राज्य आणि महाराष्ट्र यांच्यामधल्या भागीदारीमुळे गुंतवणूक, नवोन्मेष, रोजगार आणि कौशल्य विकासाला चालना मिळेल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. सह्याद्री अतिथीगृह इथं महाराष्ट्र आणि हेसन यांच्यात सामंजस्य करार झाला, त्यावेळी ते बोलत होते. या करारात उद्योग, सेवा, माहिती तंत्रज्ञान तसंच कुशल मनुष्यबळ आणि सीमापार गतिशीलता या चार प्रमुख क्षेत्रांचा समावेश आहे. कराराच्या अंमलबजावणीसाठी संयुक्त कार्यगट स्थापन करण्यात येणार असल्याचं सांगून मुंबई तसंच हेसन इथं नियमित महाराष्ट्र हेसन बिझनेस संवाद आयोजित करण्याचा प्रस्तावही फडणवीस यांनी मांडला. हेसन

मधल्या उद्योगांनी महाराष्ट्रात अधिक गुंतवणूक करावी आणि महाराष्ट्रातल्या उद्योगांनी जर्मनी आणि युरोपियन बाजारपेठेत प्रवेशासाठी हेसनचा उपयोग करावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. उज्ज्वल भविष्यासाठी ब्रिक्स देशांनी नवसंशोधन सहकार्य आणि आमूलाग्र बदल घडवण्यावर भर द्यावा असं आवाहन भारतानं ब्रिक्स देशांना केलं आहे. ब्रिक्स देशांच्या दूरसंचार मंत्र्यांची 12वी बैठक आज पुण्यात सुरू झाली. त्यावेळी दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी ही भूमिका मांडली. डिजिटल अडथळे दूर करून शाश्वत नवोन्मेषाला चालना देणारी, क्षमतावर्धन करणारी आणि डिजिटल बदल घडवणारी व्यवस्था घडवण्यासाठी सहकार्य वाढवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी ब्रिक्स देशांना केलं. सर्व संशोधन आणि तंत्रज्ञानात नागरिकांना केंद्रस्थानी ठेवावं असंही ते म्हणाले. यावेळी भारत आणि ब्राझीलमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली. दूरसंचार, सायबर सुरक्षा, उदयोन्मुख तंत्रज्ञान, क्षमता विकास आणि तंत्रज्ञानाची देवाणघेवाण वाढवण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली. ब्रिक्स देशांच्या पर्यटन मंत्र्यांची बैठक आज जयपूरमध्ये सुरू झाली. न्यायिक सेवा परीक्षा देण्याच्या अर्हतेत किमान 3 वर्ष वकिली व्यवसायाची अट सर्वोच्च न्यायालयानं शिथिल केली आहे. आता केवळ 1 वर्ष वकिली व्यवसाय केलेले उमेदवार ही परीक्षा देऊ शकतील. मात्र नंतर त्यांना न्यायिक अकादमीत प्रशिक्षण पूर्ण करून 1 वर्ष सहाय्यक म्हणून काम करावं लागेल. हा नियम 1 एप्रिल 2027 नंतर जारी होणाऱ्या अधिसूचनेतल्या परीक्षांना लागू होईल. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती ए जी मसीह आणि न्यायमूर्ती के विनोद चंद्रन यांनी 2-1 अशा बहुमताने हा निवाडा दिला. 25 मे 2025 ते 31 मार्च 2027 या काळात अधिसूचना जारी झालेली परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना पूर्वानुभवाची अट घातली जाणार नाही. त्यांना 1 वर्षासाठी प्रशिक्षणार्थी न्यायिक अधिकारी म्हणून नेमणूक दिली जाईल आणि नंतर 1 वर्षभर न्यायालय सहाय्यक पदावर काम करावं लागेल असं न्यायालयानं स्पष्ट केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या कोकणवासियांसाठी एसटीच्या एकेरी गट आरक्षणावर आकारण्यात येणारं 30% अतिरिक्त शुल्क रद्द केल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. गणेशोत्सवाच्या काळात दरवर्षी सरासरी 5,000 बसेस आरक्षित केल्या जातात. या बस कोकणातून रिकाम्या आणाव्या लागतात. त्यामुळे होणारं नुकसान कमी करण्यासाठी एसटी महामंडळानं यंदा 30% अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता. त्याला कोकणवासियांनी विरोध केला होता. गणेशोत्सवाच्या काळात मुंबई तसंच उपनगरांमधली वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वेनं मेगा ब्लॉक घेऊ नये तसंच आवश्यकतेनुसार मध्यरात्रीपर्यंत मेट्रो सेवा सुरू ठेवावी अशी सूचना मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे. या काळातल्या गर्दीमुळे मेट्रो आणि रेल्वे प्रशासनानं अतिरिक्त सेवा, सुरक्षा व्यवस्था तसंच गर्दीच्या नियंत्रणाची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी अपेक्षाही लोढा यांनी व्यक्त केली आहे. BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. अटीतटीच्या सामन्यात त्यांनी चीनच्या जोडीचा पराभव केला. सामन्यातला पहिला गेम 16-21 असा गमावल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये त्रिसा आणि गायत्री यांनी जोरदार पुनरागमन केलं आणि हा गेम 21-15 असा जिंकून सामना निर्णायक गेमला नेला. तिसऱ्या गेममध्ये सुरुवातीपासून घेतलेली आघाडी कायम राखत त्यांनी हा गेम 21-13 जिंकून सामन्यातही विजय मिळवला. यामुळे या स्पर्धेतलं त्यांचं पदक निश्चित झालं आहे. पुरुष दुहेरीत मात्र भारताचं आव्हान संपुष्टात आलं. सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला चीनच्या जोडीनं 21-18, 21-9 असं सहज नमवलं. भारताच्या काजल ढोचक हिनं सलग दुसऱ्यांदा 20 वर्षांखालच्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं. महिलांच्या 76 किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात तिनं चीनच्या प्रतिस्पर्ध्याचा 7-0 असा दणदणीत पराभव केला. या स्पर्धेतलं तिचं हे सलग दुसरं जेतेपद आहे. दुसरीकडे 72 किलो वजनी गटात तनु शर्मा हिला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. 62 किलो वजनी गटातही सवितानं रौप्य पदकाची कमाई केली. 68 किलो गटात मानसी लाठेर ही सुवर्ण पदकाची प्रबळ उमेदवार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेची जुळे सोलापूर शाखा आणि प्रिसिजन फाउंडेशन यांच्या वतीनं दिला जाणारा ज्येष्ठ कवी दत्ता हलसगीकर साहित्यिक पुरस्कार यंदा अभिनेते आणि कवी किशोर कदम उर्फ सौमित्र यांना जाहीर झाला आहे. 10,000 रुपये रोख, चांदीचं कमळ आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.

शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन अधिग्रहित करायच्या विरोधात शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीनं आज सांगलीत मोर्चा काढला. महाविकास आघाडीतल्या पक्षांच्या नेत्यांनी या मोर्चात भाग घेतला. या प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया ताबडतोब थांबवावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केली आणि शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात एकजूट कायम ठेवायचं आवाहन शेतकऱ्यांना केलं. मुंबईत कुर्ला पूर्व इथं आज पहाटे एक क्रेन काही घरांवर कोसळून झालेल्या अपघातात 10 जण जखमी झाले. एका इमारतीच्या पाडकामाची तयारी चालू असताना क्रेनच्या सहाय्यानं पोकलेन मशीन उचललं जात होतं त्यावेळी ही क्रेन कलंडली. जखमींपैकी 8 जणांना शीव रुग्णालयात तर 2 जणांना भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सर्व जखमींची प्रकृती आता स्थिर असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं. धुळे शहरात साक्री रस्त्यावर 100 खाटांच्या महिला आणि बालरुग्णालयाचं तसंच MRI युनिट आणि शवविच्छेदन कक्षाचं लोकार्पण राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आज केलं. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कमी उत्पादन आणि साठेबाजीमुळे महिनाभरात साखरेच्या दरात प्रतिकिलो 7.5 रुपयांची वाढ. कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या अधिक प्रभावी वापरासाठी प्राधिकरण स्थापन करण्याचा राज्य सरकारचा विचार. उज्ज्वल भविष्यासाठी नवसंशोधन आणि सहकार्यावर भर देण्याचं भारताचं ब्रिक्स देशांना आवाहन. गणेशोत्सवात कोकणात एसटीनं जाण्यासाठी गट आरक्षणावरचं 30% अतिरिक्त शुल्क रद्द. आणि BWF जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR सहित ॲपसहित मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी या केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सुरुवातीला ऐकूया एक निवेदन. डॉ बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार तसंच डॉ SR रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता आणि सेवक ग्रंथमित्र पुरस्कार 2025-26 प्रस्ताव मागवण्यात येत आहेत. या वर्षाच्या पुरस्कारासाठी इच्छुक असणारी ग्रंथालय कार्यकर्ते आणि सेवक ग्रंथमित्र यांनी आपले विहित नमुन्यातील प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांसह दिनांक 25 सप्टेंबर 2026 पर्यंत 3 प्रतींमध्ये आपल्या जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयांकडे पाठवावेत असं आवाहन ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीनं करण्यात आलं आहे. निवेदन संपलं. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. ऐकूयात काही संदेश.
1: सन 1820 ते 1830 या 10 वर्षांच्या काळात मुंबईच्या शर्यतींनी आपला चार्म हरवलाय अशा बातम्या वर्तमानपत्रातून येऊ लागल्या होत्या.
2: 1864 मध्ये तर मुंबईचा रेस कोर्स देशात अव्वल ठरला होता. या वर्षात बॉम्बे टर्फ क्लबचं नाव बदलून ते वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब असं करण्यात आलं.
1: 1882 डिसेंबर महिन्यापर्यंत या रेसकोर्सवरच्या सर्व गैरसोयी दूर करण्यात आल्या होत्या. नवीन रेसकोर्स शर्यती आयोजित करण्यासाठी सज्ज झाला होता.
2: रेसकोर्स महालक्ष्मीला गेला त्यापूर्वी काही वर्ष म्हणजे 1874 सुमाराला मुंबईत घोड्यानं ओढणारी ट्राम सेवा सुरू झाली होती. रेसकोर्स जवळच्या तबेल्यातून आता शर्यतीच्या जातीवंत घोड्यांच्या बरोबरीनं ट्रामसाठी लागणारे घोडेही दिसायला लागले होते.
1: श्रोते हो, भायखळ्याच्या रेसकोर्सची गोष्ट अवश्य ऐका अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये. 25 ऑगस्ट पर्यंत सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर. शिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही मिळेला.
3: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
4: शेतीतील समस्या, तज्ज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी

0: ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.
2: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजत आहेत. ऐकूयात वृत्तविशेष बरोबर 7:15 वाजता.

0: श्रोतेहो नमस्कार, वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, जलसंधारण दिनानिमित्त आज राज्यभरात महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर हा उपक्रम राबवला गेला. याच पार्श्वभूमीवर विविध पैलूंची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये करणार आहोत. श्रोते हो, माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या ऐतिहासिक योगदानाचं स्मरण करत राज्य सरकारनं त्यांची जयंती म्हणजेच 21 ऑगस्ट हा दिवस जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर आज राज्यभरात महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर हा उपक्रम राबवला गेला. या अंतर्गत आज मुंबईत वरळी ते आरे दुग्ध वसाहतीजवळ झालेल्या राज्यस्तरीय उपक्रमात मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड स्वतः सहभागी झाले होते. याशिवाय संपूर्ण महाराष्ट्रात झालेल्या उपक्रमांतर्गत युवा वर्गासह लाखापेक्षा जास्त नागरिकही सहभागी झाले होते. खरं तर गेल्या काही दशकांमध्ये बदलणारं हवामान, पावसाचं अनियमित चक्र आणि भूजलाचा अविरत उपसा यामुळे पाणी टंचाई सर्वत्रच गंभीर स्वरूप घेऊ लागली आहे. याच पार्श्वभूमीवर हा उपक्रम आणि जलसंधारणातली लोकसहभागाची भूमिका याविषयी मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केलेलं मत ऐकूया त्यांच्याच शब्दात.
1: पाणी आणि माती याच्यासाठी खऱ्या अर्थानं जनजागृतीची गरज आहे आणि यासाठी ही लोक चळवळ झाली पाहिजे. या दृष्टीनं वेगवेगळे कार्यक्रम राज्यामध्ये आम्ही आखणी केली. आज पहिला कार्यक्रम या ठिकाणी यशस्वीरित्या आपण पार पाडलेला आहे. वॉकेथॉनच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये 3 लाखापेक्षा जास्त लोक आज या माती आणि पाणीसाठी हा संदेश घेऊन चाललेले आहेत. त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. जिल्ह्यामध्ये 35 जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. यासोबतच युवकांना माती आणि पाणीचं खऱ्या अर्थानं महत्व समजलं पाहिजे ही भूमिका ठेवून रील्सचा सुद्धा स्पर्धा आम्ही आयोजित केली होती आणि त्यामध्ये 3000 जास्त या दोन्ही विषयासाठी रील्स सुद्धा निर्माण झाल्या. त्याच्यापेक्षाही समोर वाढत आहे आणि तो प्रतिसाद पाहून आम्ही तारीख सुद्धा वाढवली नाही. त्याचा शेवट होता, आता 31 ऑगस्ट पर्यंत रील आम्ही या विषयाच्या संबंधित स्वीकारणार आहोत. त्याला सुद्धा वेगळ्या पद्धतीचा बक्षिसाच्या रूपानं त्या सर्वांचा आम्ही सत्कार करणार आहोत. आज आमचा महाराष्ट्रातला शेतकरी बांधव हा वेगवेगळ्या पद्धतीने अडचणीत आलेला आहे, त्याला सुद्धा या निर्णयामुळे मदत होणार आहे. आज जमिनीचं पोत जी आहे ती सुधारण्यासाठी मदत होणार आहे. माती जी वाहून चाललेली आहे ती थांबण्याचं या ठिकाणी काम होणार आहे आणि जलसंधारणाच्या माध्यमातून खरं तर भूजल पातळी सुद्धा वाढणार आहे. आणि हे महत्वपूर्ण खऱ्या अर्थानं हे कार्यक्रम या ठिकाणी आमच्या विभागाने घेतला.
0: श्रोते हो, सरकारच्या प्रयत्नांना यश येण्यासाठी प्रादेशिक पातळीवरच्या पाणी टंचाईचं वास्तवही समजून घ्यायला हवं.

0: विशेषत मराठवाड्यासारख्या सतत पर्जन्यछायेच्या आणि दुष्काळी स्थितीला तोंड देणाऱ्या प्रदेशात पाणी टंचाईचं स्वरूप अत्यंत गंभीर आहे. इथे एका बाजूला पावसाची अनिश्चितता आहे तर दुसऱ्या बाजूला मर्यादित उपलब्ध पाण्याचा शेती उद्योग आणि पिण्याच्या पाण्यासाठी होणारा प्रचंड संघर्ष आहे. याच पार्श्वभूमीवर मराठवाड्यातल्या पाणी टंचाईचं स्वरूप उपाययोजना यांविषयी तसंच आपल्या संस्थात्मक कामांच्या अनुभवाविषयी सांगत आहेत मराठवाडा पाणी परिषदेचे अध्यक्ष नरहरी शिवपुरे.
1: मराठवाड्याच्या एकूण क्षेत्रापैकी जवळपास 70% भाग हा कायम दुष्काळी आहे. म्हणजे सरासरी मानाने 3000 घनमीटर प्रति हेक्टरी एवढी पाण्याची उपलब्धता असणं आवश्यक आहे, परंतु मराठवाड्यामध्ये हे 1383 प्रति हेक्टर घनमीटर एवढी आहे. एकूण काय तर मराठवाडा हा कायम तुटीचा आणि दुष्काळी प्रदेश आहे. यामुळे इथली जमीन सिंचनाखाली येऊ शकली नाही, पर्यायाने शेती परवडत नाही. यामुळे गरिबी, दारिद्र्य, बेरोजगारी, स्थलांतर, आरोग्याचे प्रश्न इत्यादी या विविध प्रश्नांच्या दुष्टचक्रामुळे मराठवाड्यामध्ये शेतकरी आत्महत्येचं प्रमाण वाढत आहे आणि गेल्या काही वर्षापासून या हवामान बदलाचा फार मोठा फटका हा शेतकऱ्याला बसतो आहे. यामुळे दुष्काळ, गारपीट, नापिकी या विविध अडचणीमुळे मराठवाड्यातला सगळा ग्रामीण शेतकरी समाज हा अस्वस्थ आहे. या सर्वावर एकच उपाय आहे, तो म्हणजे आपल्याकडे पाऊस पडत नाही हा आपला प्रश्न नाहीये. पडलेल्या पावसाचं आपल्याला विकेंद्रित जलव्यवस्थापन करून ही जलसमृद्धी कशी निर्माण करता येईल हा आपला मुख्य विषय आहे. यासाठी आपल्याला माथा ते पायता ही संकल्पना मानून पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्प यासारखे विकेंद्रित जलव्यवस्थापनाचे अनेक प्रकल्प मराठवाड्यामध्ये राबवले पाहिजे. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आदर्श गाव असेल, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार असेल, जलयुक्त शिवार अभियान असेल किंवा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना असेल, या सर्व योजना ग्रामीण भागामध्ये लोकसहभागातून प्रभावीपणे राबविल्या तर मराठवाड्यातला दुष्काळ कमी करण्यामध्ये याचा मोठा हातभार लागू शकतो. आम्ही ग्रामविकास संस्थेच्या माध्यमातून गेल्या 27 वर्षापासून एकात्मिक जलव्यवस्थापनाच्या माध्यमातून शाश्वत ग्रामविकास यासाठी आम्ही कार्यरत आहोत. यासाठी आम्ही आजतागायत जलस्वराज्य असेल, आपलं पाणी असेल, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल असेल, वसुंधरा पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्प असेल, आदर्शगाव प्रकल्प, बजाज अफाम CSR जलसंधारण प्रकल्प इत्यादी प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही मराठवाड्यातील 100 गावातला दुष्काळ आणि त्या गावातलं टँकर हटवण्याचं मूलभूत असं काम आम्ही गेल्या 27 वर्षापासून करत आहोत. या पार्श्वभूमीवरच 2012 ते 2017 दरम्यान आम्ही मराठवाड्यामध्ये दुष्काळ निवारणाचा अत्यंत पथदर्शी असा क्लस्टर बेस चित्ते नदी पुनरुज्जीवन अभियान आम्ही राबवलं. हे चित्ते नदी छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिणेला 12 किलोमीटर अंतरावर आहे. 2012 या साली दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आम्ही या चित्ते नदी खोऱ्यामध्ये 27 गावातून गावोगावी ग्रामसभा घेऊन लोकसहभागातून माथा ते पायथा भूगर्भाचा शास्त्रोक्त अभ्यास करून याला तांत्रिक आणि सामाजिक सर्वेक्षणाचा जोड देऊन एक अशा प्रकारचा परिपूर्ण असा एक आराखडा आणि नियोजन आम्ही तयार केलं. आणि हे करत असताना या पूर्ण संपूर्ण 27 गावामध्ये माथा ते पायथा या संकल्पनेवर आधारित एकात्मिक जलव्यवस्थापनाद्वारे डोंगराला समतल सलग चर असतील, शेतशिवारामध्ये कंपार्टमेंट बंडिंग असतील, नाल्यावर मातीबंधारे सिमेंट बंधारे असतील, शेततळे मोठ्या प्रमाणात असतील किंवा चित्ते नदीच्या 17 किलोमीटरच्या प्रवासामध्ये साखळी पद्धतीचे सिमेंट बंधारे, 12 पाझर तलावातील गाळ काढणं इत्यादी महत्त्वपूर्ण कामं आम्ही लोकसहभागातून या गावामध्ये केली. येणाऱ्या काळामध्ये आपण जागरूक समाज या नात्यानं नैसर्गिक जी संसाधनं आपल्याकडे आहेत त्यात प्रामुख्याने माती आणि पाणी या दोन्ही नैसर्गिक संसाधनाची आपण जपवणूक आणि त्याचं जर संवर्धन केलं तर जलयुक्त महाराष्ट्र आपण घडवू शकतो यावर माझा विश्वास आहे.
0: श्रोते हो, मराठवाड्याच्या अगदी उलट परिस्थिती कोकण किनारपट्टीवर पाहायला मिळते. राज्यातला सर्वाधिक पर्जन्याचा प्रदेश असूनही पावसाळा वगळता इथे सिंचनाच्या पाण्याची टंचाई जाणवते, तर उन्हाळ्याच्या हंगामात घरगुती वापरासाठीच्या पाण्याची टंचाई सुरू होते. खरं तर इथल्या अतिउताराच्या भौगोलिक रचनेमुळे पावसाचं पाणी समुद्राला वेगानं जाऊन मिळतं. त्यामुळेच कोकणातली पावसाची समृद्धी आणि पाण्याची टंचाई हा विरोधाभास दूर करण्यासाठी पाझर तलाव, बंधारे, पावसाच्या पाण्याचं संकलन यासारख्या उपायांची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर कोकणातल्या पाणी टंचाईचं स्वरूप, उपाययोजना याविषयी तसंच आपल्या संस्थात्मक कामांच्या अनुभवाविषयी सांगत आहेत भागीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रसाद देवधर.
2: कोकणामध्ये 3000 मिलीमीटर पाऊस पडतो आणि सह्याद्रीपासून समुद्रापर्यंत सगळ्या नद्यांची सरासरी लांबी 40 ते 50 किलोमीटर आहे. आपण जर साधं गणित जर लक्षात घेतलं, एखादा पाण्याचा थेंब जेव्हा डोंगरावर पडतो आणि तो नदीमध्ये येतो तेव्हा तो साधारण 8 किलोमीटर प्रति अवर या तासाने समुद्राकडे जायचा प्रयत्न करत असतो. याचा साधा सोपा अर्थ असा, कुठचाही पाण्याचा थेंब जो डोंगरावर पडेल तो साधारण 6 ते 7 तासामध्ये समुद्राला जाऊन मिळणार आहे. त्याच्या आपल्याकडे हा जो कालावधी आहे 6 ते 7 तासाचा, हा पाऊस संपल्यानंतर पुन्हा आपण त्याचं स्पीड जर कमी करू शकलो, छोटे बंधारे घालून, CCT करून, वृक्षराजी वाढवून, तर हा पाण्याचा जो वेग आहे तो कमी होऊ शकतो. त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. त्याचे कोकणात खूप पाऊस जरी पडत जरी असला तरी टिपिकल ज्याला आपण दुष्काळी वातावरण म्हणतो ते कधी कोकणाने अनुभवलेलं नाही. आणि कोकणामध्ये पाणी टंचाईची चर्चा सुरू होईपर्यंत मे महिना येतो आणि जून सुरू झाला की आमची चर्चाच सगळी थांबते. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं आहे की कोकणामध्ये जो पाऊस पडतोय त्याच्यापैकी आम्ही 600 मिलीमीटर पाऊस जरी आम्ही जमिनीमध्ये जिरवू शकलो तरी खूप सोयीचं होऊ शकतं. कोकणामध्ये जांभा दगड आणि काळेथर दगड हे दगड खूप मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात आणि भौगोलिक दृष्ट्या जर आपण विचार केला तर जांभ्या दगडामध्ये पाणी साठवण्याची क्षमता जी आहे ती 2% आहे. हेच आपण गंगेच्या खोऱ्यात गेलो तर हीच क्षमता 30 ते 40% पर्यंत राहते. त्याच्यामुळे कोकणाची भौगोलिक रचना जी आहे ती मुळात जास्त पाऊस असल्यामुळे तशी आहे. आपल्याकडे जर सपाट प्रदेश जर असते तर एवढा पाऊस आपल्याला पुरून उरला असता. त्याच्यामुळे मुद्दा आहे की त्या त्या भौगोलिक प्रदेशाप्रमाणे पाऊस पडणार आहे त्याप्रमाणे जीवन पद्धती ऍडजस्ट आपणाला करता आली पाहिजे. कोकणातल्या पाणी टंचाईचं स्वरूप जे आहे ते पिण्याच्या पाण्याची टंचाई हा विषय आत्ता काही ठिकाणी जरी जाणवत असला तरी तो भविष्यामध्ये कळीचा मुद्दा होणार आहे. जिल्ह्यामध्ये पर्यटकांची येणारी संख्या ही खूप वाढते. आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची लोकसंख्या जी आहे ती 8 ते 8.5 लाख आहे. पण आपण मालवण, तारकर्ली, देवबाग ह्या सगळ्या भूभागाचा अभ्यास जर केला तर दरवर्षी 3 ते 4 लाख लोक ह्या भूप्रदेशामध्ये पर्यटनासाठी येत आहेत. त्याच्यामुळे ह्या समुद्राजवळचा पर्यटन असल्यामुळे तिथे गोड्या पाण्याची समस्या अधिक येणार कारण खारं पाणी लवकर इनकॉर्पोरेट होतं. त्याचे खूप पाऊस पडतोय म्हणून समस्या नाही असं गृहित न धरता जो पाऊस पडतोय त्याचं रूप वॉटर हार्वेस्टिंग करता येईल का, बोर रिचार्ज करता येईल का ह्याचे प्रयत्न केले पाहिजेत. कणकवलीमध्ये कोळोशी नावाचं एक गाव आहे, भाई कुलकर्णी म्हणून होते नारायण आश्रमचे, त्यांनी 20 वर्षापूर्वी त्यांच्या गावाचं जिओ मॅपिंग करून कुठच्या भागामध्ये तलाव झाला पाहिजे आणि तो पाझर तलाव त्यांनी केला आणि त्या भूभागाची समस्या त्यांनी सोडवली. अति मोठी धरणं आणि मोठ्या धरणातनं पाण्याचे प्रश्न सुटतील मला असं वाटतं या मताशी मी सहमत नाही. एकूण देशामध्ये जेवढी धरणं आहेत त्याच्यातली निम्मी धरणं महाराष्ट्रात आहेत. त्याच्या धरणाने पाण्याचे प्रश्न सुटणार नाहीत. धरणाची उपयोगिता वेगळी आहे, आम्ही धरणाच्या विरोधामध्ये नाही. पण छोट्या पाणलोटाचा विकास करणं, गावामध्ये ज्या पडीक जमिनी ज्या आहेत तिथे आपण जर छोटी मोठी शेततळे जर केली आणि एक शेततळ्याची साखळी जर आम्ही निर्माण करू शकलो तर ते खूप सोयीचं होईल. आम्ही भगीरथमधनं हा जो प्रयोग केलेला आहे कोकणामध्ये ज्या भागामध्ये पाण्याची टंचाई होती आणि ज्या गावामध्ये आम्ही दूध व्यवसाय वाढवण्यासाठी प्रयत्न करत होतो त्या लोकांना आम्ही म्हटलं की तू विहिरीतनं पाणी जेवढं उसपतोयस तेवढं तू जिरवायचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून आम्ही त्या शेतकऱ्यांना JCB भाडं दिलं तर 1 गुंठ्यामध्ये शेततळं ह्याला आम्ही लॅमिनेट करत नाही. आणि आमचा अनुभव असा आहे की 3 वर्षामध्ये बाजूच्या विहिरीची पाण्याची पातळी वाढते. त्याचे प्रत्येक गावाने अशी जर मोठ्या प्रमाणामध्ये शेततळी जर केली, गव्हर्नमेंटवर अवलंबून न राहता, 10-15 हजार रुपये काही खूप मोठी रक्कम नाही, त्याच्यामुळे गव्हर्नमेंटच्या लोकांचा रोल एवढा राहील की शेततळ्याची जागा निश्चित करणं, आणि जसं नॉर्वेमध्ये केलं जातं, विकसित देशामध्ये केलं जातं, मी पाणी जेवढं जिरवतोय त्याच्या 80% पाणी मी वापरू शकतो, 20% पाणी जे आहे ते भूगर्भामध्ये मला साठवता आलं पाहिजे, ही जागरूकता आपणाला कोकणामध्ये आणावी लागेल.
0: श्रोते हो, जलसंधारणाला प्रत्येकाच्या अस्तित्वाशी जोडलेल्या लोकचळवळीचं स्वरूप येणं ही काळाची गरज आहे. आजच्या जलसंधारण दिनानिमित्त यासाठी योगदान देण्याचा संकल्प करूया इतकंच. श्रोते हो, आजचा वृत्तविशेष कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या अंकिता आपटे, निर्मिती सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन नंदिनी मथुरे.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. आता ऐकूया शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझा आवार माझा शिवार.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. माझा आवार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय कार्यक्रमात मी सोनाली आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. आज शुक्रवार भारतीय सौर दिनांक 30 श्रावण शके 1948 अर्थात 21 ऑगस्ट 2026. शेतकरी बंधूंनो माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात आज ऐकूया महाराष्ट्रातील ऊस लागवडीसाठी शिफारशीत जाती याविषयी डॉ कपिल सुशीर यांची प्रिया बेल्हेकर यांनी घेतलेली मुलाखत. आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आज ऐकूया महाराष्ट्रातील ऊस लागवडीसाठी शिफारशीत जाती याविषयी डॉक्टर कपिल विजयराव सुशीर प्रमुख शास्त्रज्ञ ऊस प्रजनन विभाग वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी यांची प्रिया बेल्हेकर यांनी घेतलेली मुलाखत. सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो आज आपण आपल्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील ऊस लागवडीसाठी शिफारशीत जाती या विषयाची माहिती घेणार आहोत. या विषयाचं मार्गदर्शन आपण घेणार आहोत आणि यासाठी आज आपल्याकडे पुण्यातील मांजरी इथल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या ऊस प्रजनन विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ आणि विभाग प्रमुख डॉक्टर कपिल विजयराव सुशीर हे आपल्या स्टुडिओमध्ये आता उपस्थित आहेत आणि आपण त्यांच्याकडून ऊस लागवडीसाठी शिफारशीत जाती या विषयाचं मार्गदर्शन घेणार आहोत. तर सुरुवातीला सरांचं आपण स्वागत करूयात. सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: सर आपल्या कार्यक्रमात तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर आता आपण असं बघतोय की अडसाली ऊसाचा आता हंगाम सुरू होतोय शेतकऱ्यांची त्यासाठीची लगबग सुरू होतीये. पाऊस थोडा आता थांबलेला आहे तरीही आपण एक तयारीत आहोत सर्वजण. तर पहिल्यांदा मला एक सांगा की महाराष्ट्रामध्ये ऊसाचं जे पिकाचं महत्व आहे तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल.
2: आपण जर बघितलं तर महाराष्ट्र साखर उद्योगाचे आतापर्यंतची जी प्रगती पाहिली तर असे दिसते की 1993-94 साली महाराष्ट्राचा साखर उतारा हा 11.13% पर्यंत होता. परंतु यानंतर महाराष्ट्र राज्याकरिता कोशी 671, कोश 80-32,

0: या जाती लागवडीखाली आल्या आणि त्यानंतर 5 वर्षामध्ये म्हणजे साधारण 2000 ते 2001 या कालावधीमध्ये महाराष्ट्राचा सरासरी साखर उतारा हा साधारण 11.63% पोचला. याचे मुख्य जर आपण कारण बघितले तर त्यामध्ये ऊसाची जात, त्यातील असणारे महत्वाचे अनुवंशिक गुणधर्म याचा सर्वात मोठा वाटा होता. आणि ऊस जातीमधील वैशिष्ट्यामुळे आपणास ऊस उत्पादन असो किंवा महाराष्ट्रातील जो साखर उतारा आहे तो असो, ते वाढणे आपल्याला शक्य झाले. आणि तसेच आपण जर आता बघितलं तर ऊस जाती म्हणजे थोडक्यात आपला ऊस शेताचा आपला एक पाया आहे, आणि असे म्हटलं तरी आपण ते आपल्याला वावगे ठरणार नाही.
1: बरोबर. आपल्याकडे साधारण महाराष्ट्रामध्ये ऊस क्षेत्र जास्त प्रमाणात आहे ना सर,
0: हो,
1: आणि त्यामुळे जातींना एक वेगळं
0: वेगळं
1: महत्व
0: महत्व
1: आहे
0: आहे.
1: आणि शिफारसीतल्या जाती ह्या नक्कीच फायदेशीर ठरतात
0: हो
1: उत्पन्नाच्या दृष्टीने.
0: हो
1: सर, भारतामध्ये आणि महाराष्ट्रात ह्या ऊस जातींची साधारण निर्मिती कोण करतं
0: कुठे
1: किंवा ह्या शिफारसीत आहेत हे कोण ठरवतं?
0: भारतामध्ये जर आपण ऊसाच्या नवीन जातीची निर्मिती ही जर आपण बघितली तर मुख्यत्वे करून तमिळनाडू राज्यामध्ये
1: हो
0: कोईम्बतूर येथील ऊस प्रजनन संस्थेमध्ये केली जाते.
1: बर.
0: कारण आपण जर बघितलं तर कुठलीही जात आली तर त्याला को लागतो.
1: को लागतो.
0: को स्टँड फॉर कोईम्बतूर.
1: कोईम्बतूर
0: म्हणजे बऱ्याचशा शेतकऱ्यांना अजूनही माहिती नसतं की को म्हणजे काय. तर को म्हणजे कोईम्बतूर. कोईम्बतूर. आणि त्यांच्या बरोबरील समन्वयाने आपण महाराष्ट्रामध्ये सुद्धा ऊस जाती निर्मितीचे आणि विकासाचे काम वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट
1: म्हणजे आपल्या संस्थेमध्ये
0: हो म्हणजे आपल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट म्हणजे आमची संस्था पुणे तसेच मध्यवर्ती संशोधन केंद्र पाडेगाव हे मध्यवर्ती संशोधन केंद्र पाडेगाव जे आहे ते महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत येतं आणि या दोनच ठिकाणी आपलं हे ऊसाच्या नवीन जाती निर्मिती करण्याचं काम केलं जातं. तसेच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये विविध ठिकाणी ऊस जातीच्या तुऱ्यांचा अभ्यास केला. कारण जर संकर करायचं असेल तर आपल्याला संकरित जाती निर्माण करता ऊसाला तुरा येणं फार आवश्यक असते. मग त्या अनुषंगाने वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने बऱ्याचशा ठिकाणी आपण अभ्यास केला. ऊसाच्या ज्या ठिकाणी तुरा येतो त्याचा संकर होतो आणि संकरित बी पासून नवीन जात निर्माण होते याचा आपण सखोल अभ्यास केला. आणि त्या अनुषंगाने कोईम्बतूरच्या मदतीने आपण स्वतःच ऊस प्रजनन केंद्र आंबोली सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी कोकणामध्ये आपण ती जी पोषक वातावरण आहे त्याचा अभ्यास करून स्वतःचं एक ऊस प्रजनन केंद्र केलं जे भारतामध्ये दुसरं आहे. कोईम्बतूर नंतरचं ऊस प्रजनन केंद्र हे महाराष्ट्रात आपण निर्माण केलं.
1: बरोबर.
0: ते साधारण आपण 2006 साली त्याची आपण स्थापना केलेली आहे.
1: बरोबर. म्हणजे कोईम्बतूर नंतर आपला महाराष्ट्रातलं हे दुसरं केंद्र आहे. बरोबर. मग ही जी ऊस जात आहे त्याची निर्मिती कशी करतात, म्हणजे ही नवीन जात कशी विकसित करतात आणि एक ऊस जात ही तयार करायला साधारण किती कालावधी लागतो?
0: जर आपण बघितलं तर ऊस जाती निर्मितीमध्ये ऊसाला तुरा आल्यानंतर अपेक्षित मादी नर वाणांची ही निवड करावी लागते. त्यामध्ये त्याचा संकर केला जातो. एक संकर पूर्ण होण्यासाठी अंदाजे 7 दिवस लागतात. यामध्ये निवड केलेल्या मादी वाणास एक कापडी पिशवी बांबूचा किंवा अल्युमिनियम पासून तयार केलेला सांगाडा किंवा आपण थोडक्यात म्हणू त्याला एक पिंजरा असतो तो शेतात मादी तुऱ्यास बांधावा लागतो आणि त्यानंतर संपूर्ण प्रक्रिया होईपर्यंत नर वाणांचे तुरे सकाळी म्हणजे आम्ही सकाळी पहाटे 4:30 वाजेपासून ते शेतातून गोळा करावे लागतात ते नर वाण आणि ते गोळा केल्यानंतर ते प्रयोगशाळेत आणावे लागतात आणि साधारण तापमान 30 डिग्री सेंटीग्रेड मध्ये ते त्याला तुरे गरम करून साधारण 1 तासानंतर पेपरमध्ये ते पराकण गोळा करून त्या मादी वाणांवर ते झटकावे लागतात. म्हणजे हा नर आणि मादीची जे मिलन क्रिया असते ती फक्त 4 ते 4:30 च्या पहाटे सुरू होऊन सकाळी 7:30 वाजेपर्यंतच होते आणि त्या काळात आम्ही तो संकर करतो आणि त्यानुसार संकरित बी हे 1.5 महिन्यानंतर त्याचं गोळा करून संकरित बियापासून रोपे तयार करतो. म्हणजे ही प्राथमिक अवस्था ही

0: ही नवीन जात तयार करण्यासाठीची आहे. यानंतर जर बघितलं तर सदर परागकण आपण शेतामध्ये निवडलेल्या मादी वाणावर शिडीच्या सहाय्याने टाकले जातात, कारण त्याची जी पूर्ण उसाची जी आपली जर तुम्ही बघितली उंची ही साधारण 12 ते 13 फूट असते. मग त्यासाठी आपल्याला त्या शिडीवर चढून त्या नर वाणाचे जे परागकण आहेत त्या मादी वाणावर झटकावे लागतात, आणि तसं आपण ते पूर्ण 7 दिवसासाठी करतो आणि मग संकर तयार होत असतो. आणि जर आपण बघितलं की या संकरित बी गोळा केल्यापासून नवीन जात शेतकऱ्यांना शेतापर्यंत जाण्यावतीचा कालावधी हा साधारण 14 ते 15 वर्ष लागतो. यामध्ये शेतामध्ये घेतलेल्या जातात नंतर नवीन जातीचा प्रस्ताव हा कृषी विद्यापीठे नंतर राज्य बियाणे समितीकडे शिफारसीसाठी पाठवला जातो. म्हणजे ही जी पूर्ण प्रक्रिया आहे बी संकर करण्यापासून बी तयार करणं प्लस त्याच्या निवड प्रक्रियेतून साधारण 14 ते 15 वर्ष एक जात तयार करण्यास लागतात.
1: बराच कालावधी आहे त्याच्यासाठी. सर आता आपण जसं बोललो की ऊस जातींचे जे पक्वतेनुसार तुम्ही आम्हाला सांगितलं एवढा कालावधी लागतो वगैरे, मग मग याच्यात काही प्रकार असतात का?
0: हो, ऊस जातीच्या पक्वतेनुसार लवकर पक्व होणाऱ्या, मध्यम उशिरा पक्व होणाऱ्या, उशिरा पक्व होणाऱ्या अशा 3 प्रकारात वर्गीकरण केले जाते. यामध्ये लवकर पक्व होणाऱ्या ऊस जाती 12 महिन्यात पक्व होतात, तर मध्यम उशिरा उशिरा पक्वता कालावधी मधील ऊस जाती अनुक्रमे 14-16 महिन्यात
1: पक्व होतात. अच्छा, बर. आणि लागवडीसाठी महाराष्ट्रात किती लागवड हंगाम आहेत ऊस जातींच्या?
0: ऊस जातीच्या आपण जर लागवड हंगामाबद्दल बोललो तर महाराष्ट्रात प्रामुख्याने 3 हंगामात ऊस लागवड केली जाते.
1: बर.
0: यामध्ये आडसाली हंगाम जो 1 जुलै ते 31 ऑगस्ट पर्यंतचा असतो.
1: बरोबर.
0: नंतर दुसरा हंगाम जो असतो तो पूर्व हंगाम. या पूर्व हंगामाचा जर कालावधी बघितला तर तो 1 सप्टेंबर ते 15 डिसेंबर.
1: बरोबर. म्हणजे याच्यात 4 महिने येतात साधारणतः, त्यामुळे हा मोठा हंगाम आहे. बरोबर. सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये कुठल्या लवकर पक्व होणाऱ्या जाती लागवडीसाठी शिफारसीत आहेत आणि त्याची काही थोडक्यात वैशिष्ट्य आपल्या शेतकरी बंधूंना आपण सांगूया?
0: हो, आता जर महाराष्ट्रात बघितलं तर शिफारसीत जातींपैकी OC 671, VSI 434, CO 9005,
1: बर,
0: MS 10001.
1: अच्छा.
0: या ऊस जाती लवकर पक्व होणाऱ्या आहेत.
1: अच्छा, त्यांची वैशिष्ट्य काय?
0: हो, या सर्व जाती पूर्व हंगाम सुरू लागवडीकरिता योग्य आहेत. तसेच आता मी तुम्हाला थोडक्यात OC 671 या जातीबद्दल माहिती सांगतो. ही जात निचरा होणाऱ्या जमिनीत जास्त ऊस उत्पादन देणारी आहे, तसंच ती चांगला साखर उताराही देते. आणि 671 ही जी जात आहे ती वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने 1995 साली आपण महाराष्ट्र राज्यासाठी शिफारसीत केली आहे. आणि ही लवकर पक्व होणारी असून जास्त साखर उतारा देणारी जात आहे. तसंच जर आपण बघितलं तर VSI 434 ही जात सुद्धा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे या संस्थेने अति लवकर पक्वता गटामध्ये आपण त्याची जी शिफारस केली आहे आणि याची जी पक्वता कालावधी आहे तो 10 महिन्यामध्येच त्याची पक्वता कालावधी असल्यामुळे लवकर तोडीस येण्यास ही जात उपयुक्त आहे. या व्यतिरिक्त या जातीचं पाण्याचा ताण सहन करू सुद्धा शकते, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही फार फायदेशीर आहे. तसंच यानंतर आपण जर बघितलं तर CO 9005 ही जात प्रामुख्याने गुळ उत्पादन करिता कोल्हापूर येथील ऊस संशोधन केंद्राने शिफारसीत केली आहे. आणि बऱ्याचशा म्हणजे जर आपण बघितलं तर कोल्हापूर भागामध्ये बऱ्याचशा ठिकाणी CO 9005 या जातीचं क्षेत्र अजूनही बऱ्याचशा ठिकाणी आहे. आणि ही जात ही जास्त साखर उतारा जास्त उत्पादन अति पावसाच्या भागात देते, त्यामुळे या जातीला बऱ्याचशा प्रमाणात त्या ठिकाणी मागणी अजूनही आहे. जर आपण बघितलं तर अति पावसामुळे त्या ठिकाणी एक तांबेरा जो रोग आहे तसेच तपकिरी ठिपके या रोगांना ती त्याप्रमाणे आता थोड्याशा प्रमाणात ती बळी पडते. तसंच जर आपण बघितलं तर पुढची जात म्हणजे 2001 MS 10001 ही जात मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव येथे कोयम 265 या उस जातीपासून

0: निर्माण केली आहे.
1: हो,
0: यामध्ये लवकर पक्वता, जास्त फुटवे, जास्त साखर उत्पादन, जास्त साखर उतारा देणारी असून या जाती खालील क्षेत्र सध्या महाराष्ट्रात सुद्धा वाढत आहे. हे झाले या थोडक्यात ऊस
1: जाती आणि त्यांचे
0: वैशिष्ट्य.
1: बरोबर. आता सर तुम्ही आम्हाला जी लवकर पक्व होणाऱ्या ऊस जाती सांगितल्यात त्याबरोबर इतर कुठल्या अशा मध्यम उशिरा पक्व होणाऱ्या जाती आहेत का महाराष्ट्रात आणि त्याची मोठ्या प्रमाणात लागवड पण होती आहे अशा
0: हो,
1: काही जाती आहेत का?
0: हो हो. आता जर बघितलं तर लवकर पक्व होणाऱ्यांपेक्षा जास्त जे प्रमाण आहे म्हणजे महाराष्ट्रात ते मध्यम जो कालावधी म्हणजे मध्यम पक्वता जो गट आहे त्यामधल्या ज्या जाती आहेत त्या जातींची लागवड ही महाराष्ट्रात सर्वात जास्त आहे. आणि जर त्यामध्ये जर बघितलं तर प्रामुख्याने कोश 80-32, कोएम 265, को VSI 03-102, को 08-005 प्रामुख्याने या चार जाती या मध्यम पक्वता गटातल्या जास्त आपलं जे आहे ते लागवडीखाली आहे महाराष्ट्रामध्ये. तर यामध्ये जर बघितलं तर कोश 80-32 ही सर्वात जास्त लोकप्रिय जात म्हणून आपल्या महाराष्ट्रात ओळखली जाते. ही जात महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे साधारण 47.27% क्षेत्रावर लागवडीखाली असून जास्त ऊस उत्पादन, उत्तम खोडवा, जास्त साखर उतारा देणारी जात असल्याने शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरली आहे.
1: अच्छा.
0: अडसली, पूर्व हंगाम, सुरु हंगाम या तीनही लागवड हंगामीसाठी ही जात शिफारस करण्यात येते. तसंच जर दुसरी बघितली तर कोएम 265 ही ऊस जात मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव येथे निर्मित केली आहे. ही जात महाराष्ट्र राज्यात साधारण 29.36% क्षेत्रावर लागवडीखाली आहे. या जातीचे वैशिष्ट्य म्हणजे अधिक ऊस उत्पादन देणारी ऊस जात असून क्षारपड चोपण जमिनीत सुद्धा या जातीचे उत्पन्न चांगले येते. आणि ही जात सुद्धा आरसाली, पूर्व हंगाम, सुरू या तीनही लागवड हंगामीस योग्य आहे. त्यानंतर जर बघितलं तर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने को VSI 03-102 ही जात सुद्धा आपण महाराष्ट्र राज्यासाठी आपण शिफारसित केली आहे. ही जात जास्त उत्पादन, अधिक साखर उतारा देणारी असून मुख्यत्वे या जातीची शिफारस आपण अति पावसाच्या भागात ज्या ठिकाणी अति पाऊस पडतो त्या ठिकाणी याची शिफारस करण्यात आली आहे. त्या ठिकाणीच ऊस उत्पादन जे आहे ते इतर जातींपेक्षा आपल्याला चांगलं मिळतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही जात सरळ वाढते आणि या जातीची सुद्धा पूर्व हंगाम, सुरू लागवड हंगाम या दोन हंगामासाठी आपण त्याची शिफारस केली आहे. आणि जर आपण या जातीविषयी जर सर्वात महत्वाची म्हणजे या जातीचे जर महाराष्ट्रात बघितलं किंवा इतर राज्यांमध्ये बघितलं तर सध्या या जातीला सर्वात जास्त मागणी ही रसवंतीसाठी आहे. जर आपल्याला रसवंतीसाठी जर एखादी जात निवडायची असेल तर ही जात अतिशय उत्कृष्ट रसवंतीसाठी मानली जाते. तसेच आपण जर बघितलं तर एक मागील या दोन वर्षामध्ये आपण VSI 08-005 या जातीचे क्षेत्र सुद्धा या बऱ्याचशा महाराष्ट्रामध्ये आपले वाढले आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही जात आता मी जसं सांगितलं की 2006 साली आपण एक स्थापन केलं ऊस प्रजनन केंद्र अंबोली, त्या ठिकाणीच आपण एक संकर केला आणि त्या ठिकाणून ही आपण जात निर्मित केली आहे. म्हणजे आता या पुढची जी जात आहे म्हणजे जसं को लागतं तर या जातीला फक्त VSI लागलंय. म्हणून या जातीचं VSI 08-005 असं आपण नामांकित करतो त्याला म्हटलं जातं. या जातील क्षेत्र प्रामुख्याने जर बघितलं तर महाराष्ट्रात उत्तर पूर्व विभागात म्हणजे मराठवाडा खान्देश विभागात या जातीची मागणी क्षेत्र वाढत आहे. आणि या जातीचं जर क्षेत्र बघितलं तर साधारण आज सगळ्यात आपलं 11.10% क्षेत्रापर्यंत या जातीचं क्षेत्र हे लागवडीखाली आहे. या जातीचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे जास्त साखर उत्पादन, उत्तम खोडवा उत्पादन, अधिक साखर देणारी असून ही जात अति म्हणजे कमी पाण्यामध्ये सुद्धा ही तग धरू शकते. तर या दृष्टीने या जातीचे फार महत्व आहे. तसेच जर आपण मराठवाड्यामध्ये बघितलं तर त्या ठिकाणी रानडुकरांचं प्रादुर्भाव
1: त्रास असतो
0: किंवा जास्त त्रास असतो, मग या जातीमध्ये

0: तंतुमय पदार्थ म्हणजे जर आपण बघितलं तर
1: फायबर,
0: फायबर म्हणतो आपण त्याला, तर तंतुमय पदार्थ जास्त असल्या कारणाने याचं डुकरांचा जो प्रादुर्भाव जरी असला तरी डुकरं जे आहेत, रानडुकरं जे असतात ते या जातीला खात नाही, म्हणून मराठवाड्यामध्ये या जातीचं क्षेत्र प्रचंड वाढलेलं आहे.
1: म्हणजे साधारण 95 नंतर ह्या सगळ्या जाती आपण विकसित केलेल्या आहेत.
0: आणि जर आता जर आपण नुकत्याच बघितल्या तर यानंतर सुद्धा या नजीकच्या काळामध्ये 1512 ही एक जी जात आहे ही सुद्धा पाडेगाव संशोधन केंद्राने शिफारसीत केली आहे,
1: म्हणजे अलीकडे
0: अलीकडेच. आणि यामध्ये सुद्धा आवरणशील ही जात असल्यामुळे याची सुद्धा सध्याच्या काळामध्ये याची मागणी प्रचंड वाढलेली आहे. आणि ही जात सुद्धा आडसाली, पूर्वंगाम, चुरू यासाठी आपण शिफारसीत केले आहे
1: तिन्ही हंगामांसाठी.
0: हो
1: हो बरोबर.
0: तसेच मध्यम उशिरा पक्वतामध्ये नुकत्याच म्हणजे 1-2 वर्षापूर्वी पीडीएन 13007 म्हणजेच तिला फुले 13007 ही सुद्धा जात मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राने आपल्या इथे प्रसारित केली असून त्या जातीची सुद्धा प्रचंड मागणी वाढली आहे. आणि ही जात जी आहे थोड्या प्रमाणात काणी पाने पिवळी पडणाऱ्या रोगास मध्यम प्रतिकारक आहे.
1: बर सर, आता अलीकडे पण ज्या काही जाती विकसित झाल्या लवकर पक्व होणाऱ्या आणि मध्यम पक्व होणाऱ्या, तर आता असं माझं म्हणणं आहे की जे तुमची संस्था आहे VSI किंवा ऊस संशोधन केंद्र पाडेगाव असेल, तर यांच्या नजीकच्या कालावधीमध्ये असं कोणतं वाण आहे आता की जे भविष्यामध्ये येणार आहे, आणि जर येणार असेल तर ते लवकर कधी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होणार आहे याबद्दल काय सांगा?
0: तर आपण बघितलं तर नजीकच्या काळामध्ये आम्ही VSI 21121
1: बर
0: म्हणून ही जी जात आहे ही आम्हाला आशादायक दिसलेली आहे. आणि यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने साधारण 1-8 ते 9 वर्षापासून यामध्ये काम केले. आणि या जातीचं आम्ही 2026 म्हणजे आताच ही पूर्व प्रसारित करणार आहोत. आणि ही जी जात आहे ही 86032 पेक्षा ऊस उत्पादन साखर उतारा अधिक देणारी जात आहे, त्यामुळे आम्ही या जातीची शिफारस या 2026 मध्ये करणार आहोत.
1: अच्छा.
0: आणि तसेच जर आपण बघितलं की आपण म्हटलं की मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव आहे, यांनी सुद्धा या 2026 सालीच एक नवीन जात म्हणजे फुले 18008 या जातीचं सुद्धा त्यांनी एक संशोधन करून ही जात आपण संशोधन केंद्र जे आहे आपलं मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र ते सुद्धा याच वर्षी या फुले 18008 ची शिफारस करणार आहेत. ही जात सुद्धा 86032 पेक्षा साखर उतारा ऊस उत्पादकतामध्ये सरस आढळून आली आहे, त्यामुळे आपल्या नजीकच्या काळामध्ये शेतकऱ्यांना याच वर्षी आपण ऊसाच्या 2 नवीन जाती देणार आहोत.
1: अरे वा, खूप छान. म्हणजे साधारण आता आपण शेतकऱ्यांना हे सांगितलं की आपण आतापर्यंत कोणकोणत्या जाती वापरल्या आहेत, आणि आता तुम्ही पुढे ज्या येणार आहेत भविष्यामध्ये त्याची वैशिष्ट्यही तुम्ही आम्हाला सांगितली आहेत. मला असं वाटतं की हे ऐकून शेतकऱ्यांना नक्कीच त्या वाणाबद्दल उत्सुकता असेल, आणि तुम्ही ते अधिकृतरित्या ते तुम्ही नंतर घोषित करालच आणि ते सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल त्याच्यात शंका नाही. जाता जाता एकच प्रश्न विचारते की आपण ऊसाच्या जातींबद्दल आपण माहिती घेतली, पण ही ऊसाची जात याच्याबद्दल शेतकऱ्यांनी साक्षर असणं किंवा त्याच्याबद्दलचं त्यांनी माहिती करून घेणं हे का महत्वाचं आहे हे आपण थोडक्यात त्यांना सांगूयात.
0: आता ऊसाची जर जात बघितली तर ऊसाची जातीबद्दलची जे आपले शेतकरी आहेत यांना प्रत्येक गोष्ट माहिती हवी असते, कारण ऊसाच्या जातीचे मध्ये 3 प्रकार आहेत म्हणजे लवकर पकवणाऱ्या, मध्यम उशिरा पकवणाऱ्या किंवा उशिरा पकवणाऱ्या, याबद्दलचं जे ज्ञान आहे ते शेतकऱ्यांना मुळीच नसतं. नंतर जर आपण बघितलं तर हे नामकरण कसं असतं, आणि आम्ही प्रत्येक वेळेस हे यांना सांगत असतो शेतकऱ्यांना की जी जात या महाराष्ट्र शासनाने जी शिफारसीत केली आहे किंवा त्याच्यावर एक शिक्का मोर्तब असतो त्याचं आम्ही प्रत्येकाचं लागवडीसाठीचं उत्पन्न, खोडव्यासाठीचं उत्पन्न, त्यामध्ये किती साखर उतार आहे याबद्दलचं जे ज्ञान आहे
1: आणि कोणत्या हंगामासाठी,
0: कुठल्या हंगामासाठी आहे
1: किंवा कोणत्या
0: जमिनीसाठी योग्य आहे याचा संपूर्ण अभ्यास करून आम्ही ती शेतकऱ्यांपर्यंत शिफारस देत असतो. पण अलीकडच्या काळामध्ये आम्ही जर बघितलं तर बरेचसे शेतकरी हे आपल्या महाराष्ट्रासाठी आम्ही ज्या शिफारसीत केलेल्या आहे त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा एक आपलं गुजरात आहे, म्हणजे नवसारी संशोधन केंद्र असो किंवा संकेश्वर आहे कर्नाटका राज्यामध्ये, अशा कुठल्या तरी भागातून पण या शेतकरी हे फक्त चांगला ऊस जाडीचा दिसला किंवा जास्त उत्पादकता असणारा दिसला की अशा ऊस जाती पण आणत असतात. पण माझं या आपल्या माध्यमातून एकच सांगणं आहे की अशा ऊस जाती आणण्याच्या
1: भानगडीत
0: न पडण्यापेक्षा आपण त्याचा एक सखोल अभ्यास करणं, किंवा आम्ही जो आहे म्हणजे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मधले शास्त्रज्ञ असो, पाडेगाव संशोधन केंद्रामधले शास्त्रज्ञ असो, त्यांनी ज्या शिफारसीत केल्या आहे त्याच जाती आपण लावणं अपेक्षित आहे.
1: कारण हे आपल्या राज्यानुसार त्याच्या
0: हवामानानुसार
1: वातावरणानुसार तयार
0: शिफारसीत केलेल्या असतात.
1: तुम्ही परराज्यातून आणलं तर त्याच्यावर आणलेले कीड किंवा
0: रोग
1: हे नियंत्रणात आणणं कठीण होतं.
0: हो, कारण तुम्ही आताच सांगितलं की जसं आपण उत्तर प्रदेश बघितलं की त्यामध्ये एक लालकूज म्हणून आहे हा रोग आहे, तर म्हणजे सुदैवाने महाराष्ट्रामध्ये असा कुठलाही प्रकारचा रोग आपल्याकडे नाही. तर पूर्ण जो साखर धंदा आहे तो त्या रोगामुळे पूर्णसा त्यांचा नायनाट होऊ शकतो एवढी कठीण परिस्थिती आहे. तर असा जर रोग तुम्ही जर बाहेरून एखादी जर जात आणली आणि तो जमिनीतून पसरणारा आहे आणि त्यातून जर तो पसरला तर आपला साखर धंदा आणि शेती ही ऊसाची शेती सुद्धा ही आपल्याला कठीण एका याच्यामधून जाऊ शकत.
1: आणि एका शेतीबरोबर आजूबाजूला असणाऱ्यांची शेती सुद्धा किंवा विविध पिकं सुद्धा कदाचित हानी पोहोचू शकते त्यांना.
0: तर माझी आपल्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे की ज्या शासनाने मान्य केलेल्या आहेत, ऊस संशोधन केंद्र पाडेगाव असो किंवा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे असो, यांनी ज्या काही शिफारसी जाती ज्या केलेल्या आहेत त्याच फक्त लावाव्या ही माझ्या याच्याकडून तुम्हाला विनंती.
1: बरोबर, खूप छान सर, तुम्ही आज आम्हाला खूप छान माहिती दिली आहे की उसांच्या जाती कोणकोणत्या आहेत, त्यांची वैशिष्ट्य काय आहेत, आणि शिफारस केलेल्याच जाती आपण का निवडायला हव्यात, शेतकऱ्यांनी त्याबद्दल साक्षर का असायला हवं, हे तुम्ही थोडक्यात आणि छान सांगितलं आम्हाला. आणि तुम्ही इथे आलात आणि ही वेगळी माहिती आम्हाला दिलीत त्याबद्दल मी आकाशवाणी पुणे केंद्रातर्फे आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आताच आपण महाराष्ट्रातील ऊस लागवडीसाठी शिफारशीत जाती या विषयी डॉक्टर कपिल विजयराव सुशीर, प्रमुख शास्त्रज्ञ ऊस प्रजनन विभाग वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी यांची प्रिया बेल्हेकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते धीरज केदारी आणि ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
3: श्रोते हो, आत्ताच आपण राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमात महाराष्ट्रातील ऊस लागवडीसाठी शिफारशी जाती याविषयी डॉक्टर कपिल सुशीर यांची मुलाखत ऐकली. आता जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्याच्या कृषीवाणीमध्ये सकाळी 6:40 आणि दुपारी 2 ऐकूया फुलांपासून सुगंधी द्रव्य निर्मिती याविषयी माहिती, आणि संध्याकाळी 7:30 केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी. बरे तर श्रोते हो, पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमामध्ये. याच वेळी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. बरे तर श्रोते हो, पुढील भेटीपर्यंत निरोप द्या. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.

शेतकरी बांधवांसाठी माझा आवार माझा शिवार हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, आमचे हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरूनही ऐकू शकता. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 8:05 प्रसारित करत आहोत.

0: राष्ट्रीय मराठी बातम्या. तत्पूर्वी काही संदेश.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 558 kHz वर, अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.

0: ऐकूया राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. उज्ज्वल भविष्यासाठी नवसंशोधन आणि सहकार्यावर भर देण्याचं भारताचं ब्रिक्स देशांना आवाहन. सरकार सीमांचं संरक्षण करणाऱ्या जवानांच्या कल्याणाला सर्वाधिक प्राधान्य देत असल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर. महाराष्ट्रातल्या 3 शिक्षकांचा समावेश. गेल्या 2 दिवसात सोन्याच्या दरात तोळ्यामागे 7,500 रुपये तर चांदीच्या दरात प्रतिकिलो 17,500 रुपयांची वाढ. आणि BWF जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत त्रिसा जॉनी आणि गायत्री गोपीचंद महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. उज्ज्वल भविष्यासाठी ब्रिक्स देशांनी नवसंशोधन सहकार्य आणि अमूलाग्र बदल घडवण्यावर भर द्यावा असं आवाहन भारतानं ब्रिक्स देशांना केलं आहे. ब्रिक्स देशांच्या दूरसंचार मंत्र्यांची 12वी बैठक आज पुण्यात सुरू झाली. त्यावेळी दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी ही भूमिका मांडली. डिजिटल अडथळे दूर करून शाश्वत नवोन्मेषाला चालना देणारी, क्षमतावर्धन करणारी आणि डिजिटल बदल घडवणारी व्यवस्था घडवण्यासाठी सहकार्य वाढवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी ब्रिक्स देशांना केलं. सर्व संशोधन आणि तंत्रज्ञानात नागरिकांना केंद्रस्थानी ठेवावं असंही ते म्हणाले. यावेळी भारत आणि ब्राझीलमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली. दूरसंचार, सायबर सुरक्षा, उदयोन्मुख तंत्रज्ञान, क्षमता विकास आणि तंत्रज्ञानाची देवाणघेवाण वाढवण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली. ब्रिक्स देशांच्या पर्यटन मंत्र्यांची बैठक आज जयपूरमध्ये सुरू झाली. अंतराळ विज्ञान क्षेत्रातल्या 20 स्टार्टअप्स उद्योगांच्या प्रमुखांशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथं संवाद साधला. सर्वसामान्य माणसाचं जीवनमान उंचावण्यासाठी अंतराळविषयक तंत्रज्ञानाचा उपयोग झाला पाहिजे असं आवाहन मोदी यांनी यावेळी केलं. अंतराळ विज्ञान क्षेत्रात नवीन प्रतिभा, गुंतवणूक आणि कंपन्या आकर्षित करण्याची क्षमता आहे असं सांगून त्याकरता अनुकूल वातावरण तयार करण्याचं आवाहन त्यांनी केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पश्चिम बंगालमध्ये सिलीगुडी इथं सशस्त्र सीमा दलाच्या मुख्यालयात 179 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन केलं. नेपाळ आणि भूतान या देशांलगतच्या देशाच्या खुल्या सीमांचं रक्षण सशस्त्र सीमा दल सक्षमतेने करत असल्याचं ते यावेळी म्हणाले. भाजपाचं सरकार केंद्रात सत्तेवर आल्यापासून सीमांचं संरक्षण करणाऱ्या जवानांच्या कल्याणाला सर्वाधिक प्राधान्य देत आहे असं त्यांनी सांगितलं. घुसखोरी रोखण्याच्या कामात विद्यमान मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांच्या सरकारकडून केंद्राला पूर्ण सहकार्य मिळत आहे असं ते म्हणाले.
2: सरकार के गठन के 45 दिन के भीतर 1129 एकड़ भूमि BSF और SSB के लिए शुभेंदु जी ने दे दिया. कुछ 29 एकड़ बाकी बचा है. मित्रों, ये तत्परता जो है वो भारतीय जनता पार्टी के मुख्यमंत्री नाते नहीं है. उनको मालूम है जब तक घुसपैठ नहीं रोकती ना पश्चिम बंगाल सुरक्षित रह सकता है ना भारत सुरक्षित रह सकता.
1: सिलीगुडी इथं नवीन फौजदारी कायद्यांसंदर्भातल्या प्रदर्शनाचं उद्घाटनही शहा यांच्या हस्ते झालं. बिधाननगर पोलीस आयुक्तालयाच्या नवीन कार्यालयाचं तसंच नॉर्थ बेंगॉल वैद्यकीय महाविद्यालयातल्या व्यसनमुक्ती केंद्राचं उद्घाटनही त्यांनी केलं. गेल्या महिनाभरात साखर किलोमागे सरासरी 7.5 रुपयांनी महाग झाली आहे. विविध कारणांमुळे ही दरवाढ झाल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. अपेक्षेपेक्षा कमी उत्पादन, सणासुदीच्या काळामुळे वाढलेली मागणी, हवामानामुळे ऊसाच्या पिकाचं झालेलं नुकसान, जागतिक पातळीवर कमी झालेला साखर पुरवठा तसंच काही साखर कारखाने आणि व्यापाऱ्यांनी केलेल्या साठेबाजीमुळे देशात साखरेचा भाव वाढल्याचं केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. यंदाच्या हंगामात 343 लाख मेट्रिक टन साखरेचं उत्पादन अपेक्षित होतं, पण देशात केवळ 306 लाख मेट्रिक टन साखरेचं उत्पादन झालं. त्यातच जागतिक पातळीवर 33 लाख मेट्रिक टन साखरेचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळं जगभरात 2 महिन्यात साखरेचे दर 16% वाढल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. देशात सध्या पुरेशी साखर उपलब्ध असून ही दरवाढ आटोक्यात ठेवण्यासाठी विविध उपाययोजना सुरू असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रातल्या 3 शिक्षकांसह एकंदर 48 शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार आज जाहीर झाले. केजच्या साने गुरुजी निवासी विद्यालयाच्या शिक्षिका डॉ कविता गित्ते, नाशिक महानगरपालिकेच्या 18 क्रमांक शाळेतल्या शिक्षिका कुंदा बच्छाव आणि साताऱ्याच्या सैनिकी शाळेतले शिक्षक शिवप्रसाद टिंगरे यांना यंदा या पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. येत्या 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल. गेल्या 2 दिवसात सोन्याचे दर तोळ्यामागे 7,500 रुपयांनी तर चांदीचे दर 17,500 रुपयांनी किलोमागे वाढले आहेत. त्यामुळं सोनं आणि चांदी 3 महिन्यातल्या उच्चांकी पातळीवर पोचले आहेत. सणासुदीमुळं वाढलेली मागणी यासह इतर कारणांमुळं हे दर वाढल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं. मुंबईत आज 1 तोळा सोनं 3,500 रुपयांनी आणि चांदी सुमारे 9,000 रुपयांनी महाग झाली. त्यामुळं 1 तोळा 24 कॅरेट सोनं 1,65,000 रुपयांना तर 22 कॅरेट सोनं 1,61,000 रुपयांना मिळत होतं. 1 किलो चांदीसाठी मुंबईत 2,54,000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम मोजावी लागत होती. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत मोबाईल फोन उत्पादन योजनेचं उद्घाटन केलं. केंद्रीय मंत्रिमंडळानं गेल्या महिन्यात या योजनेला मंजुरी दिली असून सुमारे 62,500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. गेल्या 1 एप्रिलपासून ही योजना अंमलात आल्याचं वैष्णव यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं. CSR अर्थात कॉर्पोरेट सामाजिक दायित्व निधीचा अधिक प्रभावी वापर करण्यासाठी महा-CSR प्राधिकरण करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. कॉर्पोरेट सामाजिक दायित्वाच्या क्षेत्रातले विविध उपक्रम सध्या वेगवेगळ्या पातळ्यांवर आणि स्वतंत्रपणे राबवले जातात. त्यांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी या प्राधिकरणाची आवश्यकता असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. अटीतटीच्या सामन्यात त्यांनी चीनच्या जोडीचा पराभव केला. सामन्यातला पहिला गेम 16-21 असा गमावल्यावर नंतर दुसऱ्या गेममध्ये त्रिसा आणि गायत्री यांनी जोरदार पुनरागमन केलं आणि हा गेम 21-15 तर तिसरा गेम 21-13 जिंकून सामन्यात विजय मिळवला. त्यामुळे या स्पर्धेतलं त्यांचं पदक निश्चित झालं आहे. पुरुष दुहेरीत मात्र भारताचं आव्हान संपुष्टात आलं. सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला चीनच्या जोडीनं 21-18, 21-9 असं सहज नमवलं. भारताच्या काजल ढोचक हिनं सलग दुसऱ्यांदा 20 वर्षाखालच्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं. महिलांच्या 76 किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात तिनं चीनच्या प्रतिस्पर्ध्याचा 7-0 असा दणदणीत पराभव केला. या स्पर्धेतलं तिचं हे सलग दुसरं जेतेपद आहे. दुसरीकडे 72 किलो वजनी गटात तनु शर्मा हिला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. 62 किलो वजनी गटातही सवितानं रौप्य पदकाची कमाई केली. 68 किलो वजनी गटात मानसी लाठेर ही सुवर्ण पदकाची प्रबळ उमेदवार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. उज्ज्वल भविष्यासाठी नवसंशोधन आणि सहकार्यावर

0: गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर. महाराष्ट्रातल्या 3 शिक्षकांचा समावेश. गेल्या 2 दिवसात सोन्याच्या दरात तोळ्यामागे 7,500 रुपये तर चांदीच्या दरात प्रति किलो 17,500 रुपयांची वाढ. आणि BWF जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी 558 किलोहर्ट्सवर. हे प्रसारण आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरूनही ऐकत आहात. त्याचप्रमाणे न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरूनही आपण हे प्रसारण ऐकू शकता. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. ऐकूया लोकसंगीत. आज या कार्यक्रमात ऐकूया यादवराव कान्होलकर यांनी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं 10 का गीत श्रावण महिमा. यादवराव कान्होलकर यांना सात संगत अशी आहे. शेणराव नेरुले, ज्ञानेश्वर चौधरी, आकाश साबळे आणि सूरज बठ्ठे.

यादवराव कान्होलकर यांनी सादर केलेलं डहा का गीत श्रावण महिमा आत्ताच आपण ऐकलं, आणि याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होतोय. या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी नागपूर केंद्राची. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून आपण हे कार्यक्रम ऐकत आहात. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. ऐकूया भावसंगीताचा कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला अपर्णा साठे यांनी गायलेली सुरेश भट यांची रचना ऐकूया.

आणि या आकाशवाणी गायकवृंदांनी गायलेल्या रचनेबरोबरच भावधारा हा कार्यक्रम संपला. हे गीत लिहिलं होतं मधुवंती सप्रे यांनी, तर संगीतबद्ध केलं होतं भूमानंद बोगम यांनी. भावधारा हा भावसंगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून, त्याचप्रमाणे न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरूनही ऐकलात. आता ठीक 9:15 समाचार संध्या, रात्री 9 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 करंट अफेअर्स, हे सगळे कार्यक्रम आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. त्याचप्रमाणे AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरूनही आपण हे प्रसारण श्रोतेहो ऐकत आहात. रात्रीचे 10 वाजलेले आहेत. ऐकूया शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. आज या कार्यक्रमात ऐकूया अथर्व भालेराव यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग गोरख कल्याण. विलंबित गत एक तालात निबद्ध आहे तर मध्यलय गत 3 तालात निबद्ध आहे. अथर्व भालेराव यांना तबला साथ केली आहे संदेश पोपटकर यांनी. ऐकूया अथर्व भालेराव यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग गोरख कल्याण.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अथर्व भालेराव यांचं व्हायोलिन वादन आपण ऐकलं. राग गोरख कल्याण यांना तबला साथ होती संदेश पोपटकर यांची. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.
1: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
2: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट.
1: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
2: तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
1: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा.
2: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
1: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
2: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
1: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ज्ञांचे.
0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी.
3: निर्मिती सांग.

रात्रीचे 10:30 आणि 30 सेकंद झाली आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात शाश्वती मंडळ यांचं गायन आपण ऐकणार आहात, राग जयंत मल्हार. विलंबित बंदिश 3 तालात आहे आणि बंदिशीचे बोल आहेत ऋतबरखा. द्रुतबंदिश 3 तालात आहे आणि बंदिशीचे बोल आहेत भीगन लागी चुनरिया मोरी. यांना साथ संगत अशी आहे, तबला साथ आहे निलेश जाधव यांची आणि हार्मोनियमची साथ आहे विनोद पडगे यांची. तर ऐकूया नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात शाश्वती मंडळ यांनी गायलेला राग जयंत मल्हार.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात शाश्वती मंडळ यांचं गायन आपण ऐकलं. राग जयंत मल्हार यांना साथ संगत अशी होती. तबला साथ होती निलेश जाधव यांची आणि हार्मोनियमची साथ होती विनोद पडगे यांची. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.

एआयआर मराठी डीटीएच उपग्रहवाहिनी ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं पुन्हा एकदा या सभेत स्वागत. तसंच आमचं सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. रात्रीचे 11:12:17 झाले आहेत. जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज रात्री 10:00 नोंदीनुसार कमाल तापमानाची नोंद कुलाबा इथं 32° सेल्सिअस तर सांताक्रूज इथं 31° सेल्सिअस इतकी नोंदवण्यात आली. किमान तापमानाची नोंद कुलाबा आणि सांताक्रूज दोन्ही ठिकाणी 27° सेल्सिअस. हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा आणि सांताक्रूज दोन्ही ठिकाणी 76%. पावसाची नोंद सांताक्रूज इथं 1.2 मिलीमीटर. येत्या 24 तासात हवामानाचा अंदाज. आकाश मुख्यतः ढगाळलेलं राहील. तसंच हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस मुंबई शहर आणि उपनगरात पडण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान 32° सेल्सिअस ते 27° सेल्सिअसच्या आसपास राहील असा वेधशाळेचा अंदाज आहे. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. नैऋत्येकडनं ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. वादळात हा वेग 65 किलोमीटर प्रतितास वाढण्याची शक्यता आहे. या दरम्यान सोमालिया ओमन सबंदर तसंच पूर्व मध्य भागात मच्छीमार बांधवांनी मच्छीमारीसाठी जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. आपण ऐकत आहात एआयआर मराठी डीटीएच उपग्रहवाहिनीचं प्रसारण. प्रसारित करीत आहोत भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी गायलेलं शंकर रमणी यांचं गीत. संगीत आहे पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचं.

मधुरा दातार, संगीता चितळे, पौलमी पेठे आणि अमृता काळे यांनी गायलेलं प्राजक्ता पटवर्धन यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अभिजित राणे यांचं. श्रोते, भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. एक निवेदन ऐका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार तसंच डॉक्टर SR रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता आणि सेवक ग्रंथ मित्र पुरस्कार 2025-26 प्रस्ताव मागवण्यात येत आहेत. या वर्षाच्या पुरस्कारासाठी इच्छुक असणारी ग्रंथालय कार्यकर्ते आणि सेवक ग्रंथ मित्र यांनी आपले विहित नमुन्यातील प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांसह दिनांक 25 सप्टेंबर 2026 तीन प्रतीमध्ये आपल्या जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयांकडे पाठवावेत, असं आवाहन ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने करण्यात आलं आहे. निवेदन संपलं. श्रोते, भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांनी गायलेलं चंद्रशेखर सानेकर यांचं गीत. संगीत आहे निलेश मोहरीर आणि अवधूत गुप्ते यांचं.

या गीताबरोबरच भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात एआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. रात्रीचे 11:30 आणि 17 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात उस्ताद आशिष खान यांचं सरोदवादन आपण ऐकणार आहात. राग बागेश्री, आलाप जोड विलंबित गत रूपक तालात आहे आणि यांना सोबत केले आहे पंडित मदन मिश्रा यांनी. तर ऐकूया नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद आशिष खान यांनी सरोदवर वाजवलेला राग बागेश्री.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद आशिष खान यांचं सरोदवादन आपण ऐकलं. तर राग भाग्यश्री यांना साथ केली होती पंडित मदन मिश्रा यांनी. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात AR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.

0: आपण ऐकत आहात ए आर मराठी डीटीएच उपग्रहवाहिनीचं प्रसारण. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. रात्रीचे 12:01 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत आकाशवाणीच्या संग्रहातून वारस होऊ अभिमन्यूचे भाग 6, लेखिका अनुराधा गोरे, सादरकर्त्या नेहा खरे.
1: सादर करीत आहोत रूपक मालिका वारस होऊ अभिमन्यूचे, लेखिका अनुराधा गोरे, निवेदन स्पृहा जोशी, आशय तुलारवार, निर्मिती सहाय्य उमेश बगाडे, सादरकर्त्या नेहा खरे. तर ऐकूया वारस होऊ अभिमन्यूचे या रूपक मालिकेचा भाग 6.
2: वारस होऊ अभिमन्यूचे.
3: July 31, 1987 ऑपरेशन पवनसाठी तयार होत भारतीय सेना निघाली शांतता प्रस्थापित करण्यासाठी. आणि म्हणूनच प्रार्थना करत हात हवे मज असे शुभंकर शांती रूप जे जात जळे परी विराट संगर हात हवे मज असे शुभंकर.
4: मात्र त्यांचं काम सोपं नव्हतं. आपल्याच वंशाच्या माणसांबरोबर लढायचं होतं. सिलॉनचे नकाशे उपलब्ध नव्हते. LTTEचे सभासद प्रशिक्षित होते. त्यांना परदेशातून पैसा आणि शस्त्र पुरवठा होत होता. लहान मुलांचा आणि स्त्रियांचा ढालीसारखा वापर करायला ते कचरत नसत. त्यांना पाहून सामान्य नागरिक आणि प्रशिक्षित गोरिला वॉरमध्ये निष्णात यातील फरक ओळखता येत नसे. तरीही कर्तृत्वाच्या विश्वासावर सदैव राहू आम्ही निर्भर. नैराश्याचे ऐकू न येईल या पुढती तुणतुणे, असं म्हणत आपली सेना विविध ऑपरेशन्स हाती घेत होती.
3: अशा वेळी कॅरेक्टर इन पीस, करेज इन वॉर दाखवणारे मेजर रामस्वामी परमेश्वरन यांना मरणोत्तर परमवीर चक्र देण्यात आलं. मेजर बॉर्न अँड ब्रॉट अप इन मुंबई, SIES शाळा आणि महाविद्यालयाचे विद्यार्थी. मिझोराम त्रिपुरा या भागातल्या घुसखोरी विरोधातील कामाचा त्यांना दांडगा अनुभव. जवानांनी त्यांचं नाव ठेवलं होतं पॅरी साहेब.
4: फणसासारखा हा माणूस श्रीलंकेत शांतता रक्षणाचे शर्तीचे प्रयत्न करत होता. 24 नोव्हेंबर 1987 बातमी आली, कांतारोडे खेड्याच्या आसपास एका घरात प्रचंड सैन्यसाठा आला आहे. त्यांनी कॅप्टन शर्मा यांना 20 जणांना बरोबर घेऊन पेट्रोलिंगला जायला सांगितलं. गस्तीवरची माणसं एका देवराईजवळ आली असता त्यांच्यावर देऊळ आणि देवराईतून गोळीबार होऊ लागला. त्यांनी कंपनी कमांडरला निरोप धाडला. सध्या आम्ही उडवेल गावाजवळ आहोत. या भागावर LTTEचं वर्चस्व आहे आणि त्यांची संख्या आपल्या अंदाजापेक्षा जास्त आहे.
3: कंपनी कमांडर मेजर परमेश्वरन यांनी उत्तर दिलं. थोडा वेळ त्यांना असंच झुंजवत ठेवा. स्वतः परमेश्वरन त्यांना घेरण्याच्या उद्देशाने अधिक फौज घेऊन निघाले. पश्चिमेकडून आणि मागून त्यांनी कॉर्डन ऑफ करण्यास सुरुवात केली. सर्च ऑपरेशन जोरात सुरू झालं. LTTE भोवतालचा फास आवळला जात होता. गंमत म्हणजे कोणत्याही घरात त्यांना वेगळं काही आढळलं नव्हतं. देवळाच्या आवारात शांतता होती. अंगणात एक रिकामा ट्रक उभा होता. देवळातही काही संशयास्पद आढळलं नाही. म्हणून परमेश्वरन माघारी जायला निघणार तोच त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव सुरू झाला. अगदी जवळून गोळ्या येऊ लागल्या. एकानं त्यांच्या छातीतच गोळी मारली. मेजरनी ताबडतोब त्याच्यावर झडप घालून त्याची बंदूक हिसकावून घेतली आणि त्याच्याच बंदुकीनं त्याला ठार केलं. जखमी परमेश्वरन पूर्वीच्याच उत्साहात साऱ्या ट्रुपर्सना सूचना देत होते. अथक प्रयत्नांनी LTTEचा बिमोड करण्याचा प्रयत्न करत होते. सत्यशेवटी नियतीसमोर त्यांना हार मानावी लागली. 7 जास्त जणांना मारून रॉकेट लॉन्चर्स, AK-47 सारखी शस्त्र ताब्यात घेत परमेश्वरन यांनी त्यांच्या जन्मभूमीचा आणि कर्मभूमीचा निरोप घेतला.
4: त्यांनी निरोप घेतला तरी त्यांचे भारतीय नागरिकांशी असलेले नाते अतूट राहील. कारण पाण्याहून रक्ताचं नातं दाट असेल पण अश्रूचं नातं त्याहून घनदाट असतं. या नात्याला स्मरूनच अनेक जण सैन्यात भरती होतात. अनादि मी अनंत मी अवध्य मी भला मारेल रिपू जगती असा कवण जन्मला अशा विश्वासाने। मात्र यावेळी त्यांना माहिती असतं की युनिफॉर्म धारण करणाऱ्याच्या नावाची एक गोळी ऑर्डिनन्स फॅक्टरी तयार झालेली असते, तिच्यावर नाव काळ वेळ स्थळ सर्व मजकूर लिहिलेला असतो, त्याची नोकरी वा पेशा असाच असतो। युद्ध असो वा नसो त्याची मनाची देशासाठी सर्वस्व अर्पण करण्याची पूर्ण तयारी असते।
2: तो म्हणत असतो की घेतले व्रतन हे आम्ही अंधतेने लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे बुद्ध्याचे वाण धरिले करी हे सतीचे।
4: असे लता अगं असत सतीचं वाण घेऊन सेवेत भरती होणारे अनेक अगदी आपल्या मोहमयी मुंबईत सुद्धा नोकरी व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध असतानाही त्यांना ओढ असते सैन्य दलाची। अशाच नावापैकी एक नाव कॅप्टन विनायक विष्णू गोरे, वयाच्या अवघ्या 26व्या वर्षी ऑपरेशन रक्षक मध्ये त्यांना वीरमरण आले। संपन्न घर, स्वतः सीएची तयारी करत होता, मात्र टेबलवर हे माझं काम नाही असं म्हणत त्याने आर्मी जॉईन केली।
2: अजिंक्य वॉर हा शब्द सर्वांना परिचयाचा असतो, मात्र ऑपरेशन म्हणजे काय हे जरा स्पष्ट करूया ना। ऑपरेशनचा थोडक्यात अर्थ कारवाई, आणखी तपशिलात जायचं ना तर सांगता येईल असं 1987 सियाचिन ग्लेशियर इथली हार, त्यापूर्वीही झालेल्या 3 कन्व्हेन्शनल वॉर्स मधली हार यानं दुखावलेल्या अपमानित झालेल्या पाकनं आखलं ऑपरेशन बद्र। याचा मुख्य हेतू होता भारतीय सेनेला दमवणं, तिचं मनोबल खच्ची करणं। 1974 शांततामय कारणांसाठी अणुस्फोट करणाऱ्या देशाला कमकुवत करणं, यासाठी त्यानं अनेक गोष्टी केल्या। काश्मीर मधल्या फुटीरतावादी गटांना हाताशी धरलं, हाय अल्टिट्यूड वॉरफेअर मध्ये पारंगत माणसं तयार करण्यासाठी ट्रेनिंग कॅम्प सुरू केले, खूप मोठ्या प्रमाणावर भारतात दहशतवादी जिहादी घुसखोर घुसवले, लहान लहान लष्करी चौक्यांवर अँबिश केले, हिंसाचार अपहरण यांना खतपाणी घातलं, विविध नावांनी दहशतवादी संघटना सुरू केल्या,
4: यांना अवर घालणं प्रतिबंध करणं यासाठी लष्कराने जी मोहीम आखली त्याला नाव दिलं गेलं ऑपरेशन रक्षक। September 1995 रात्र 10:30 वेळ, कॅप्टन आणि त्यांचे सहकारी प्रत्यक्ष ताबा रेषेनजीक एका चौकीवर होते। त्यांचं 31 मीडियम हे युनिट गेली 3.5 वर्ष काश्मीरमध्ये तैनात होतं। रात्रंदिन आम हा युद्धाचा प्रसंग, असेच त्यांचे दिवस होते। त्यापूर्वीही पंजाबातल्या दहशतवादाशी मुकाबला करण्यात त्यांना रात्र आणि दिवसही पुरत नसे। पोस्टिंग जरी श्रीनगरला असलं तरी त्यांचं प्रमुख कार्यक्षेत्र होतं कुफवाडा भागात। हजरतबल चरारे शरीफ यासारख्या घटना त्यांनाच हाताळाव्या लागल्या, अनेक अपहरणांच्या घटना नेहमीच्याच, अनेक वेळा घुसखोरांनी लष्करी वाहनांना टार्गेट केलं, रस्त्यावरचे सुरुंग कधी फुटतील वा एखाद्या सैनिकांच्या जथ्यावर कुठून कसा बॉम्ब फेकला जाईल याचा नेम नाही। या साऱ्या 3-3.5 वर्ष कशी भराभर गेली।
2: युनिट आता पीस पोस्टिंगवर जाणार होतं, सर्वात यंग ऑफिसर म्हणून कॅप्टन गोरे आणि त्यांचे थोडे सहकारी प्रत्यक्ष ताबा रेषेजवळच्या एका चौकीवर पहारा देत होते। सीमेपलीकडून याच मार्गानं खूप मोठ्या प्रमाणावर घुसखोर घुसत असत, त्यांना पायबंद घालण्याचं काम यांनी पक्क केलं होतं। त्यांच्या उपस्थितीमुळे पाकला आता प्रशिक्षित माणसं भारतात पाठवणं कठीण जात होतं, म्हणूनच त्यांच्यावर दहशतवाद्यांचा राग होता। त्यांना मारण्याची संधी ते शोधतच होते, ती संधी त्यांना 26 सप्टेंबरच्या रात्री मिळाली। त्यांची चौकी अँबिश केली गेली,

0: अतिरेक्यांकडे अंधारात सुद्धा खूप दूरवरच्या लक्ष्याचा वेध घेणारी शस्त्रास्त्र होती. त्यातून त्यांनी स्लिंटरचा मारा केला. एक स्लिंटर कॅप्टनच्या उजव्या बाजूने वेगात मस्तकात शिरलं, दुसऱ्या बाजूने जोरात बाहेर आलं. केवळ काही फ्रॅक्शन ऑफ सेकंडचा खेळ, पण भारताला आपला होनहार अधिकारी गमवावा लागला.
1: असिलता, हे कॅप्टन आपल्या मुंबईत वाढले म्हणून आपण त्यांचं नाव घेतलं. मात्र 1990 पासून आजपर्यंत अनेक लष्करी माणसं याच ऑपरेशन रक्षक मध्ये मारले गेले. त्यांची संख्या

0: हजारांच्या घरात आहे. दुःख एवढंच की बरेच वेळा अशी बलिदानं व्यर्थ जातात. खर तर ऐ मेरे वतन के लोगो ऐकताना जसं कातर व्हायला होतं तसंच प्रत्येक सैनिकाच्या मृत्यूनंतर. आज आपण त्या आर्थिक घोडदौडीची प्रौढी मिरवतो, स्वातंत्र्याचा आस्वाद घेतो तो यांच्याचमुळे, समर्पणाची हाक जयांच्या हृदयाला कळली अशांमुळे.
1: अजिंक्य, अतिरेक्यांच्या विरोधात शहीद झालेल्या हजारो सैनिकांपैकी मुंबई आणि आसपासच्या परिसरातले 22 जण आहेत. आपण त्यांचं कायम ऋणी राहायला हवं आणि इतर सैनिकांप्रती सुद्धा कायम कृतज्ञ.

0: 1995. त्रेहगाम भागात खुमारियल खेड्यात काही अतिरेकी दडून बसल्याची बातमी आली. प्लॅटून मेजर इब्राहिम तिथे 12 मराठाच्या सहकाऱ्यांसह दाखल झाले. ज्या घरात त्यांनी आश्रय घेतला होता त्याला त्यांनी वेढा दिला. आतून ताबडतोब गोळीबार सुरू झाले. थोड्या वेळानं मेजर आणि त्यांचे 6 साथीदार घरात घुसले. तळमजल्यावरचे सर्व अतिरेकी मारले गेले. पहिल्या मजल्यावर त्यांचे साथीदार दडून बसले होते. मात्र जिना चढून जाणं धोक्याचं होतं म्हणून मेजर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घराच्या आसपासच्या झाडांवरती जागा घेतली. तिथून त्यांनी गोळीबार करायला सुरुवात केली. मात्र एवढ्यात एकानं इब्राहिम यांच्यावर अचूक नेम साधला. अंगावर बुलेट प्रूफ जॅकेट आणि डोक्यावर हेल्मेट असून सुद्धा ते वाचू शकले नाही.
1: 1995 जुलै पीर पंजाल पर्वतरांगात 13,000 फुटांवर तवाज नावाच्या खेडात आतंकवाद्यांचे एक प्रशिक्षण शिबिर सुरू होते. कर्नल दीपक सिन्हा यांनी त्यांच्या पॅरा बटालियनच्या सहाय्याने वेढा घातला. वेढा आवळत आणून त्यांनी साऱ्यांची कत्तल केली.
0: कॅप्टन जसरोटिया आणि त्यांच्या पथकानं एका गुहेत दडलेल्या परदेशी दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यात त्यांनाही प्राण गमवावे लागले. 7,000 फूट सरळसोट कड्यामागे ते गुहेजवळ पोहोचले. तळाला त्यांनी वेढा दिला. त्यांची हालचाल एका दहशतवाद्यानं टिपली आणि त्यांच्यावर गोळी झाडली. ती दंडातून आरपार गेली पण त्याही स्थितीत त्यांनी त्याच्यावर एक ग्रेनेड भिरकावला. एव्हाना दुसरा दहशतवादी पुढे आला. त्यांनी कॅप्टनवरती झडप घातली, त्यांची बंदूक हिसकावली आणि तिसऱ्याने त्यांच्यावर बंदुकीच्या फैरी झाडल्या. नंतरचे 10 दिवस ते मृत्यूशी झुंज देत होते. मृत्यूनं शेवटी त्यांच्यावर विजय मिळवला. मात्र त्यांच्या सैनिकांनी तो सारा तळच उद्ध्वस्त केला.
1: पुढे आपण फक्त एवढंच म्हणूया, सैनिक हो तुमच्यासाठी घास रोज अडतो ओठी. हे शब्द ओठांपासून नव्हे तर पोटापासून येऊ दे. नमस्कार.

0: थोडक्यात, या पुढील लढाया पण आपल्याला जिंकायच्या असतील तर सैनिकांबरोबर साथ हवी नागरिकांची. जाणकार असं सांगतात की वेळीच काळजी घेतली असती तर कारगिल घडलंच नसतं.
1: ऑपरेशन रक्षक समजण्यासाठी आपण आणखी काही कथा, सत्य कथा ऐकूया आपल्या मित्रांना.
0: चालेल. 1990 ते 99 पर्यंत अनेक कथांपैकी या काही कथा.
1: 11 एप्रिल

आत्ताच आपण ऐकत होतात वारस होऊ अभिमन्यूचे या रूपक मालिकेचा भाग सहावा. लेखिका अनुराधा गोरे. निवेदन आशय तुलालवार, स्पृहा जोशी. निर्मिती सहाय्य उमेश बगाडे. सादरकर्त्या नेहा खरे.

0: आकाशवाणीच्या संग्रहातून आत्ताच आपण ऐकलात आज भाग सहावा. आपण ऐकत आहात AR मराठी DTH उपग्रहवाहिनीचं प्रसारण. आमचे सर्व कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.
1: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
2: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट.
1: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
2: तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
1: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 022 45 15 41 34 आणि 45 15 41

0: 35 या क्रमांकावर फोन करा.
1: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
0: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
1: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
0: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.
2: शेतीतील नवनवीन प्रयोग, कृषी उत्पादनांचं मूल्यवर्धन, बाजारपेठेतील संधी, आरोग्यदायी आहार आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा, अशा विविध विषयांवर जाणून घेऊया तज्ञांकडून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती.
3: शेतकऱ्यांसाठी नवी संधी आणि ग्राहकांसाठी चांगल्या, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्नाची माहिती देणारा कार्यक्रम फार्म टू सिटी.
2: ऐका फार्म टू सिटी दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता FM रेनबो 107.1 MHz वर. प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
3: फार्म टू सिटी 107.1 MHz FM रेनबो सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा.
4: सन 1820 ते 1830 या 10 वर्षांच्या काळात मुंबईच्या शर्यतींनी आपला चार्म हरवलाय, अशा बातम्या वर्तमानपत्रातून येऊ लागल्या होत्या.
5: 1864 मध्ये तर मुंबईचा रेस कोर्स देशात अव्वल ठरला होता. या वर्षात बॉम्बे टर्फ क्लबचं नाव बदलून ते वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब असं करण्यात आलं.
4: 1882 डिसेंबर महिन्यापर्यंत या रेस कोर्स वरच्या सर्व गैरसोयी दूर करण्यात आल्या होत्या. नवीन रेस कोर्स शर्यती आयोजित करण्यासाठी सज्ज झाला होता.
5: रेसकोर्स महालक्ष्मीला गेला त्यापूर्वी काही वर्ष, म्हणजे 1874 सुमाराला मुंबईत घोड्यानं ओढणारी ट्राम सेवा सुरू झाली होती. रेसकोर्स जवळच्या तबेल्यातून आता शर्यतीच्या जातीवंत घोड्यांच्या बरोबरीनं ट्रामसाठी लागणारे घोडेही दिसायला लागले होते.
6: श्रोते हो, भायखळ्याच्या रेसकोर्सची गोष्ट अवश्य ऐका अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये. 25 ऑगस्ट पर्यंत सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर. शिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही मिळेल.

आपण ऐकत आहात AR मराठी DTH उपग्रहवाहिनीचं प्रसारण. रात्रीचे 12:30 झाले आहेत. प्रसारित करत आहोत गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया अण्णासाहेब पाटील द ग्रेट माथाडी या चित्रपटातील नंदेश उमप यांनी गायलेलं मधुकर आरकडे यांचं गीत. संगीत आहे अशोक वनेगंगाकर यांचं.

सरजा या चित्रपटातील लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं नादो महानोर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं. श्रोतो, गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात ए आय आर मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. कार्यक्रमात यानंतर ऐकूया साने गुरुजी या चित्रपटातील कविता कृष्णमूर्ती, शान, संजीव अभ्यंकर आणि सहकलाकारांनी गायलेलं साने गुरुजी यांचं गीत. संगीत आहे राहुल रानडे आणि नरेंद्र भिडे यांचं.

0: या गीताबरोबरच गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. मध्यरात्रीचा 1:35 झाले आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया पद्मा तळवलकर यांचं गायन राग कौसी कानडा. विलंबित बंदिश आणि द्रुतबंदिश 3 तालात आहे. विलंबित बंदिशचे बोल आहेत खोलो मानरे, द्रुतबंदिशचे बोल आहेत कासे कहू मन की बतिया. यांना साथसंगत अशी आहे, तबला साथ आहे ओमकार गुलवाडी यांची आणि हार्मोनियमची साथ आहे बबन मांजरेकर यांची. तर ऐकूया नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पद्मा तळवलकर यांचं गायन राग कौसी कानडा.
1: श्रोते हो स्वस्थ भारत का

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पद्मा तळवलकर यांचं गायन आपण ऐकलं. राग कौसी कानडा यांना साथसंगत अशी होती. तबला साथ होती ओमकार गुलवाडी यांची आणि हार्मोनियमची साथ होती बबन मांजरेकर यांची. नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. मध्यरात्रीचे 1:31 आणि 25 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत मालिका विशेष लावण्यरंग भाग 65.

0: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोते हो नमस्कार। लावण्य रंग कार्यक्रमात अभिराम सराफ सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करतोय। श्रोते हो दादा कोंडके यांच्या चित्रपटातल्या लावण्यांवर आधारित कार्यक्रमाचा आज 9वा भाग आपण ऐकणार आहोत। सोंगाड्या चित्रपट तयार तर झाला, पण त्याच्या चित्रपट प्रदर्शनाचं काय?

आधी बरेच दिवस त्याला वितरकच मिळत नव्हता. भिक्षा माझी पुरी करा या लोकनाट्याच्या विविध ठिकाणी झालेल्या प्रयोगातून जे पैसे मिळाले त्या पैशातूनच हा सोंगाड्या चित्रपट त्यांनी पूर्ण केला होता. त्यांच्या श्रमाचे 2 लाख रुपये त्यावेळेला खर्च झाले होते. बरेच दिवस सोंगाड्या चित्रपट डब्यातच पडून होता. सोंगाड्या चित्रपट प्रदर्शित व्हावा यासाठी वितरकांसाठी ट्रायल शो करण्यापायीच दादांचे श्रम आणि पैसा खर्च होत होता. पण चित्रपटाला हात लावायला कुणी धजत नव्हता. दत्ताराम गायकवाड हे तेव्हाचे यशस्वी निर्माते. त्यांचे अनेक कौटुंबिक पट चाललेले. ते दादांचे मित्र होते. त्यांनी एके दिवशी दिग्गज वितरक आणि निर्मातेही गुलशन राय यांच्याकडे दादांना नेलं. त्यांची कचेरी तेव्हा नाझमध्ये होती. सकाळी 11 वाजता दादा नाझ स्टुडिओमध्ये त्यांच्या भेटीसाठी गेले. तब्बल 4 तास ते बाहेर ताटकळत बसले होते. शेवटी 3 वाजता दत्ताराम गायकवाड यांच्या शब्दाखातर त्यांनी केवळ मेहरबानी म्हणून दादांची फक्त 5 मिनिटं भेट घेतली आणि निगेटिव्हसह सोंगाड्या अवघ्या 65,000 विकत घेण्याची तयारी दर्शवली. त्यामध्ये सर्व हक्क आलेच. खरं तर हा व्यवहार खूपच हातबट्ट्याचा होतोय. आपण खर्च केलेले 2 लाख तरी आपल्याला मिळावेत असा दादांनी आग्रह धरला. पण एरवी चित्रपट भंगारातच जाणार आहे तेव्हा जे मिळतंय ते घेणं शहाणपणाचं असं दादांना वाटलं. दादा आल्या पाऊली मागे फिरले. मग मात्र त्यांनी मनाशी निश्चय केला 2 लाख खर्च झालेच आहेत, त्यात आणखी लाखभर खर्च करू. आपली विच्छा जोरात आहेच, मग स्वतःच चित्रपटाचं वितरण करायचं त्याने ठरवलं आणि तसंच केलं. सोंगाड्या स्वतःच लोकांसमोर आणला आणि चमत्कार म्हणजे सर्वत्र त्यांचं उत्स्फूर्त स्वागत झालं. ह्योच नवरा पाहिजे या चित्रपटातली गाणी सुरुवातीला आपण ऐकणार आहोत. ऐकूया हे गीत.

मुंबईमध्ये दादरचं कोहिनूर चित्रपटगृह दोन चित्रपटांचा गॅप भरून काढण्यासाठी त्यांना 4 आठवडे मिळाले होते. तेव्हा कोहिनूरलाही डिमांड होताच दादांच्या सोंगाड्यानं तिथं 4 आठवडे हाऊसफुल्ल गर्दी खेचली. चित्रपटगृहाच्या करारानुसार 4 आठवड्यानंतर सोंगाड्याला कोहिनूर चित्रपटगृह सोडणं भाग होतं, पण आणखीन 4-6 आठवडे आपला चित्रपट अशीच गर्दी खेचेल अशी दादांना खात्री होती, पण मुदत वाढवून मिळत नव्हती. मग गजाननराव शिर्के यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घातलं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची त्यांनी भेट घेतली. एक मराठी चित्रपट तुफान गर्दीत चालत असताना त्याला मध्येच चित्रपटगृह सोडावं लागावं हे बाळासाहेबांना अन्यायकारक वाटलं. ते मग आपल्या संघटनेसह दादांच्या मागं सर्व सामर्थ्यानिशी राहिले. त्यामुळं मग सोंगाड्या चित्रपट कोहिनूरमध्ये 32 आठवडे मुक्काम ठोकून होता. हेच या चित्रपटाचं अतुलनीय यश असं म्हणायला हरकत नाही. एक धमाल असं गाणं आपण ऐकूया.

माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा दादा कोंडके यांच्यावरती जो लोभ जडला तो शेवटपर्यंत कायम होता. पुण्याच्या खडकवासला इथल्या दादा कोंडके यांच्या नव्या स्टुडिओचं उद्घाटन बाळासाहेबांनी मीनाताईसह खास उपस्थितीमध्ये राहून केलं. त्यावेळेला गजाननराव शिर्के हेही होते, ते दादांचे स्नेहीच होते. याशिवाय अनेक मार्गदर्शक, हितचिंतक सगळे काही होते. दादांनी त्यांच्याबरोबर दोन गुजराती चित्रपटांची निर्मिती देखील केली होती. त्यातल्याच चंदू जमादारच्या दिग्दर्शनानंच मेहुल कुमार यांची फिल्मी कारकीर्द सुरू झाली असं म्हणायला हरकत नाही. आजच्या घडीला मेहुल कुमार हे हिंदीतले एक यशस्वी निर्माता आणि दिग्दर्शक आहेत. दादा कोंडके यांनी नाझ बिल्डिंगमध्ये जेव्हा आणखीन एक मजला वाढवण्यात आला होता त्यावेळेला पडेल ती किंमत मोजून त्यांनी स्वतःच्या वितरण संस्थेसाठी प्रशस्त जागा घेतली आणि गुलशन राय यांच्या वितरण कचेरीवरच्याच मोठ्या जागेमध्ये कामाक्षी चित्रपट वितरणाची कचेरी थाटली. मात्र दादांनी नाझमध्ये कधीही पाऊल ठेवले नाही, त्यामुळं स्वतःच्या कचेरीत जाण्याचा प्रश्नच आला नाही. दादा कोंडके यांनी दोन गोष्टी कटाक्षानं पाळल्या. एक म्हणजे ते स्वतः कधीही छोट्या पडद्याच्या वाट्याला गेले नाहीत, दूरदर्शनसाठी साधी प्रतिक्रियाही त्यांनी दिली नाही आणि आपला एकही चित्रपट छोट्या पडद्यावर दाखवण्यासाठी दिला नाही. त्यामुळं एक झालं की दादांच्या चित्रपटांचं आकर्षण त्यावेळेला कायम राहिलं. चला आणखीन एक गाणं आपण ऐकूया.

दादा कोंडके हे खरं तर स्वयंभू कलावंतच होते. त्यांनी स्वतःतच आपल्याला घडवलं, अविश्रांत परिश्रम घेऊन स्वतःला बहुश्रुत केलं, चतुरस्र बनवलं. त्यामुळं कुणी त्यांची अडवणूक केली किंवा कुणी त्यांना सोडून गेलं तरी प्रत्येक वेळी त्यांनी स्वतःला सावरून नव्या विटीसह नवा डाव मांडला. कलात्मकतेच्या लेबळ्यालाखाली निरस विदूषक रंगवण्यापेक्षा लोकांना खळखळून हसवणारा सोंगाड्याच त्यांनी सजीव करणं पसंत केलं. या कलाप्रवासात किती आले किती गेले याची त्यांनी कधी गणतीच केली नाही. सावरकर सदनामध्ये राहिल्याचा परिणाम असेल, जे आपल्याबरोबर राहिले त्यांना घेऊन ते पुढं गेले, जे मागं राहिले त्यांचा कधीही त्यांनी विचार केला नाही. मात्र मार्गामध्ये आडवे आलेल्यांना त्यांनी खड्यासारखं दूर भिरकावलं. दादा जसे अपघातानंच चित्रपट निर्माते बनले तसेच ते दिग्दर्शकही बनले. त्याचं काय झालं, सोंगाड्या चित्रपटाच्या पाठोपाठ आलेल्या एकटाजीव सदाशिवही खूपच चालला या दोन्ही चित्रपटांचे लेखक वसंत सबनीस, दिग्दर्शक गोविंद कुलकर्णी आणि संगीतकार राम कदम या तिघांनीही एकदमच दादांची साथ सोडली. ती का सोडली हे कधीच कळलं नाही. यावरती दादांचं म्हणणं असं, त्यांना वाटायचं की आपण दादा कोंडके यांना घडवलंय, चित्रपटसृष्टीमध्ये उभं केलं असं या तिघांना कदाचित वाटत असावं.

हऱ्या नाऱ्या जिंदाबाद या चित्रपटाद्वारे ते लोकांसमोर आले. त्यामध्ये संगीतकार राम कदम नव्हते, पण शांताराम बापूंच्या पिंजराला संगीत दिल्यापासून राम कदमांनी दादांची साथ सोडली होती. दादा अनपेक्षितपणे एकाकी पडले, पण भालजी पेंढारकर यावेळीही त्यांच्या मदतीला आलेच. त्यांचे पुत्र प्रभाकर पेंढारकर यांनी दिग्दर्शनाची सूत्र हातात घेतली. संगीतकार प्रभाकर जोग यांच्यासह सगळाच चित्रपटासाठीचा संच प्रभाकर पेंढारकर यांच्या मनाप्रमाणेच जमवला गेला. तेव्हा फिल्म डिव्हिजनमध्ये नोकरीला असल्यानं त्यांनी दिनेश या नावानंच दिग्दर्शन सुरू केलं. कथा दादा कोंडके यांचीच होती. गीतकार

जगदीश केबुडकर यांनी दादांबरोबरच लेखन करताना पटकथा देखील लिहिली. दिनेश यांचे संवाद, अंजना मांजरेकर आजही हिंदीतील चरित्र अभिनेती म्हणजेच अंजना मुमताज, हिनबिनायिका. चित्रपटाचं नाव आंधळा मारतो डोळा. दादांचा हा तिसरा चित्रपटही वसंत सबनीस, गोविंद कुलकर्णी, राम कदम आणि उषा चव्हाण नसूनही तुफान गाजला. त्यातलं हिलपोरी हिला या गाण्याने तर धमाल उडवून दिली.

ढीला आगो हिल हिल पोरी हिला तुझे कप्पा लीला ढीला तुझे कप्पा लीला ढीला तुझे कप्पा लीला ढीला गो फैशन मराठी सो

सपदर वाराशी उरतो बग बगून जीव धार धारतो सपदर वाराशी उरतो अग बगून जीव धार धारतो तुझी नखऱ्याची चाल करी जीवाच हल मज गुल्लाम बाजे फुला गुल्ला बाजे फुला माझे

0: बरे दर्शवते हो. याबरोबरच आजचा आपला लावण्यरंग कार्यक्रम आता संपला. आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: लावण्यरंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्यरंग सादर करते अभिराम सराफ. लावण्यरंग.

0: श्रोते हो, स्वस्थ भारत कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी झोपेचं महत्व याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर अमित टाक यांची मुलाखत. नमस्कार श्रोते हो, स्वस्थ भारत कार्यक्रमात मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, आजचा विषय आहे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी झोपेचं महत्व. आणि याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही आमंत्रित केलेला आहे मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर अमित टाक यांना. डॉक्टर अमित टाक हे गेल्या 15 वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर इथं मानसोपचार तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत.
1: डॉक्टर अमित, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
2: थँक्यू.
1: डॉक्टर अमित, सगळ्यात पहिले मला हे जाणून घ्यायचं की झोप म्हणजे काय आणि ती आपल्या आरोग्यासाठी का महत्वाची असते. बरं,
2: एका वाक्यात सांगायचं झालं तर झोप म्हणजे आपली एक विश्रांतीची अवस्था आहे. जनरली दिवसभर आपण काम करतो, जागे असतो आणि रात्री आपल्याला झोप लागते, तर ही एक विश्रांतीची अवस्था आहे आणि ती आपल्या शरीराच्या आणि मनाच्या रिपेअरिंगसाठी खूप महत्वाची आहे. मूलभूत गरज आहे, नैसर्गिक गोष्ट आहे. आपल्याला प्रत्येकाला झोप येते, मानव असो प्राणी असो सर्वांना झोप लागते, तर ती एक नैसर्गिक गोष्ट आहे आणि शरीराच्या जडणघडणसाठी आणि रिपेअरिंगसाठी ती खूप महत्वाची आहे.
1: वयानुसार किती तासांची झोप आवश्यक असते?
2: वयानुसार यामध्ये नक्कीच बदल आहेत झोपेच्या गरजेनुसार. अगदी जन्मजात बाळ बघितलं तर त्याला 16 ते 17 किंवा 18 तासांची झोपेची आवश्यकता असते. जसजसं वय वाढतं, म्हणजे शाळेत जाणाऱ्या मुलांचे त्यांची झोपेची आवश्यकता लहान मुलापेक्षा कमी होऊन तरी 12 ते 14 तासांपर्यंत होते. जसं आपण युवा अवस्थेत जातो अजून झोपेची गरज जी आहे ती 1-2 तासांनी कमी होते आणि एक सुदृढ आरोग्य अडल्ट लाईफमध्ये आपल्याला 8 तासांची झोप आवश्यक आहे. जसं वय वाढतं 60 पुढे ती आवश्यकता अजून कमी होऊन 5 ते 6 तासांपर्यंत होऊ शकते. म्हणजे वयानुसार आपल्याला जी झोपेची आवश्यकता आहे ती हळूहळू कमी होत जाते.
1: डॉक्टर, झोपेचे काही वेगवेगळे टप्पे आहेत, ते कोणते आहेत आणि त्याचं महत्व काय? बरं,
2: झोपेचे महत्वाचे भरपूर टप्पे आहेत आणि झोप ही आपल्याला काही टप्प्यांमध्ये येत असते. साधारणतः आपल्याला वाटतं 8 तास झोपतो म्हणजे एक सरळ साधी सरळ एका रेषेत झोप होत असेल, असं निश्चितच नाही. झोपेचे बरेच अभ्यास झालेला आहे. ईईजी मेंदूच्या आलेख म्हणतो आपण त्याला, त्या आलेखनुसार झोपेचा स्टडी झालाय. त्यानुसार वेगवेगळे जे टप्पे आहेत यानुसार 7 ते 8 तासांच्या झोपेमध्ये जवळजवळ 5 ते 6 सायकल झोपेचे आपण कम्प्लीट करतो आणि या सर्व सायकल सेम असतात आणि एका सायकलमध्ये 4 टप्पे असतात. उदाहरणार्थ पहिला टप्पा जो असतो तो अगदी परचेवर झोपेचा, जस्ट आपण आता झोपायला गेलो आणि आपल्याला झोप लागली, हे काही मिनिटाचा टप्पा असू शकतो. त्यानंतर येणारा दुसरा जो टप्पा आहे तो थोडासा गाढ झोपेचा, मध्यम झोपेचा. त्यामध्ये शरीरात थोडे बदल होऊ शकतात, जसं आपला बीपी कमी होणे, हार्ट रेट कमी होणे, श्वासोच्छ्वासाची गती कमी होणे, शरीराचं टेम्परेचर कमी होत जातं आणि थोड्याशा अजून गाढ झोपेकडे आपण जातो. तिसरा जो टप्पा आहे त्या टप्प्यामध्ये खूप गाढ झोप आपल्याला लागते. त्यामध्ये जसं मी ईईजीचा उल्लेख केला म्हणजे मेंदू आलेख, त्यामधल्या ज्या वेव्ज आहेत त्या वेव्ज अगदी स्लो होऊन जातात आणि व्यक्तीची खूप गाढ झोप होते आणि या गाढ झोपेमध्ये व्यक्तीचा म्हणजे बाह्य स्थितीचा फारसा परिणाम व्यक्तीवर होत नाही. म्हणतो ना आपण खूप गाढ झोप लागली, ती ही तिसऱ्या टप्प्याची झोप असते. आणि चौथा टप्पा जो आहे तो शेवटचा टप्पा त्या सायकल मधला. तर यामध्ये हे टप्पे कशा प्रकारे केलेले आहेत, तर पहिले 3 टप्पेला आपण नॉन रॅपिड आय मुवमेंट स्लीप म्हणतो आणि चौथा जो टप्पा आहे त्याला रॅपिड आय मुवमेंट स्लीप म्हणतो. नॉन रॅपिड आय मुवमेंट स्लीप म्हणजे डोळ्यांची हालचाल त्या झोपेच्या टप्प्यांमध्ये होत नाही, डोळ्यांची म्हणजे बुबुळांची हालचाल. तर ज्या झोपेच्या टप्प्यांमध्ये बुबुळांची हालचाल होते त्याला रॅपिड आय मुवमेंट, जी 4थी स्टेप आहे, आणि पहिल्या 3 टप्प्यामध्ये बुबुळांची हालचाल होत नाही. या 4ही टप्प्यांचं वेगवेगळं कार्य आहे. जसं पहिल्या 3 टप्प्यांचं कार्य असं आहे की तो जो झोपेचा भाग आहे त्या झोपेमध्ये व्यक्ती गाढ झोपतो. तिसऱ्या स्टेपमध्ये मी जसं म्हटलं तर त्या गाढ झोपेमध्ये व्यक्तीचं रिपेअरिंगचं काम सुरू होतं, शारीरिक रिपेअरिंग किंवा पेशींची वाढ होणे, पेशींतला जे काही फॉल्ट झाला असेल, हानी झाली असेल ते रिपेअर होणे, हे महत्वाचं काम या टप्प्यामध्ये होतं. त्याचबरोबर इमोशनल किंवा मानसिक शांतीसाठी जी आवश्यकता आहे, मेंदूमध्ये जे बदल झाले पाहिजे ते सुद्धा या टप्प्यामध्ये होतात. त्याचा पुढचा जो 4था टप्पा आहे रॅपिड आय मुवमेंट स्लीप, त्यामध्ये व्यक्तीच्या ब्रेनची ऍक्टिव्हिटी वाढते जी आपल्याला ईईजी आलेखमुळे कळू शकते आणि त्याचबरोबर वेगवेगळे स्वप्न पटणे, वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटी दिसणे, इमॅजिन होणे आपल्याला, या सगळ्या या 4थ्या टप्प्यामध्ये होतात. आणि या 4थ्या टप्प्याचं मुख्य कार्य आहे मेमरी वाढवणे किंवा दिवसभरा जी काही आपण इन्फॉर्मेशन जमा केलेली आहे ती लक्षात ठेवणे आणि दुसऱ्या दिवशी अटेन्शन कॉन्सन्ट्रेशन जे आपलं राहिलं पाहिजे, एकाग्रता राहिली पाहिजे, हे 4था टप्पा तो पूर्ण करतो. असे 4 टप्प्यांची एक सायकल होते आणि एक सायकल जवळजवळ 90 ते 110 मिनिटाची असते. अशा प्रकारे एका रात्रीच्या झोपेमध्ये आपले 5 ते 6 टप्पे होतात. म्हणून आपण म्हणतो ना की विद्यार्थ्यांना सांगतो की तुम्ही अभ्यास

0: करताय पण झोप पण चांगली घ्या. कारण काय की जे तुम्ही दिवसभर अभ्यास केलेला आहे मेमरी त्याची चांगली राहिली पाहिजे, कॉन्सॉलिडेशन झालं पाहिजे मेमरीचं, यासाठी झोपेचे तेवढंच महत्व आहे. आणि प्रत्येक टप्प्याचं एक वेगळं महत्व झोपेच्या दृष्टीतून आहे. हे टप्पे रिपीट होत राहतात. एकच सायकल 90 ते 110 मिनिटाची असते. एका सायकलमध्ये हे 4 टप्पे असतात आणि अशा 4 टप्प्यांची एक सायकल 5 ते 6 वेळेस पूर्ण रात्रीमध्ये अल्टरनेट होत राहते. हे नॉर्मल अडल्टचं सांगतो मी. आणि ज्यांच्यामध्ये झोपेचे प्रॉब्लेम आहेत नक्कीच ह्या स्टेजेस डिस्टर्ब राहतील. आणि या स्टेजेस डिस्टर्ब राहिल्या तर या स्टेजेसचं जे कार्य आहे ते व्यवस्थित होणार नाही, त्याचे दुष्परिणाम होतील.
1: तर मग या झोपेच्या कमतरतेमुळे शारीरिक आणि आपल्या मेंदूवर कोणते दुष्परिणाम होण्याची शक्यता असते? मग
0: झोपेचे कार्य जे प्रकारे बघितलं, ऑब्विसली झोप डिस्टर्ब झाली तर ते कार्य व्यवस्थित होऊ शकणार नाही. म्हणजे रिपेअरिंगचं आहे, आपल्या पेशींची वाढ आहे, किंवा आपली जी रोगप्रतिकार शक्ती आहे ही सगळं व्यवस्थित ठेवण्याचं काम हे झोपेचे टप्पे करतात. पण ती जर बिघडली तर नक्कीच आपली रोगप्रतिकार शक्ती बिघडेल, वारंवार आजारी पडणे झोप नसेल तर. त्याचबरोबर मानसिक जी आपली अवस्था आहे किंवा भावनिक जी स्थिरता आहे ती कमी राहील. अँझायटी डिप्रेशन यासारख्या आजारांमध्ये सुद्धा हे कन्वर्ट होऊ शकतो. त्याचबरोबर मी जसं म्हटलं की 4th टप्प्यात आपली मेमरी चांगली राहण्याचं काम होतं, इन्फॉर्मेशन जी मिळवलेली आहे. जर तो 4th टप्पा व्यवस्थित झोपेचा नाही झाला तर आपलं अटेन्शन, कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता किंवा लक्षात ठेवण्याची जी स्मरणशक्तीची जी प्रक्रिया आहे ती सुद्धा डिस्टर्ब होऊ शकते. तर हे शारीरिक किंवा मानसिक परिणाम झोप न झाल्यामुळे होऊ शकतात. त्याचबरोबर शरीराची मेटाबॉलिक क्रिया असते, चयापचयाची क्रिया म्हणा किंवा संप्रेरके असतात हार्मोन, यांची बऱ्यापैकी इंटरॅक्शन होऊन ते रेग्युलराइज होण्याचा कार्य झोप करत. जर झोप व्यवस्थित नाही झाली तर मग भूक वाढणे, अवेळी जेवण होणे, हाय कॅलरीज डाएट होणे, त्यामुळे ओबेसिटी, लठ्ठपणा वाढणे, ब्लड प्रेशर वाढणे, हृदयावर ताण येणे, हृदयाचे आजार होणे, हायपरटेन्शन, बीपीचे आजार होणे, यासारखे शारीरिक आणि रिस्की आजार होण्याची सुद्धा खूप शक्यता दाट आहे याच्यामध्ये. त्यामुळे झोपेचं कार्य फक्त मानसिक किंवा मेंदूपुरतं मर्यादित न राहता इतर अवयवांवर सुद्धा याचा परिणाम होतो.
1: म्हणजे
0: पूर्ण शरीरावर
1: आणि मनावर देखील त्याचा परिणाम.
0: नक्कीच.
1: डॉक्टर, मग हे निद्रानाश काय प्रकार आहे आणि त्याची कारणं काय सांगता येतील आपल्याला?
0: निद्रानाश या शब्दानुसार आपण जर बघायला गेलो तर निद्रा म्हणजे झोपेचा आपला प्रॉब्लेम येणे, साध्या सरळ झोपेमध्ये झोपेच्या समस्या. तर झोपेच्या समस्या वेगवेगळ्या प्रकारच्या राहू शकतात. जनरली आम्ही मानसोपचार तज्ञ जेव्हा या सगळ्या गोष्टी बघतो, पेशंट जेव्हा हिस्ट्री देतो, तर त्यावेळेस आम्ही क्वालिटीची झोपेची खराब झाली आहे का क्वांटिटी झोपेची खराब झाली हे डिवाइड करण्याचा किंवा त्यानुसार त्याला विभाग करण्याचा प्रयत्न करतो. तर झोपेच्या समस्या वेगवेगळ्या असू शकतात. जसं झोपेची सुरुवातच न होणे किंवा झोप झाली की लगेच मध्ये झोप तुटणे आणि परत झोप न होणे, म्हणजे जो झोपेचा मेंटेनन्सचा फेज आहे तो पूर्ण न होणे, किंवा झोप तुटक तुटक होणे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या झोपेच्या समस्या असू शकतात. किंवा कधी कधी काय होतं की आजकाल जीवनशैलीमुळे लेट झोपणे किंवा ज्यांचं शिफ्टचं वर्क आहे, 8 दिवस नाईट शिफ्ट, 8 दिवस डे टाईम, त्यांच्यामध्ये सुद्धा झोपेच्या वेगवेगळ्या समस्या येऊ शकतात. जनरली आम्ही रूल ऑफ 3-3-3 फॉलो करतो निद्रानाशाचं अनालिसिस करताना. एखादा व्यक्ती जर सांगत असेल तर रूल ऑफ 3-3-3 असा आहे की एखाद्या व्यक्तीला आठवड्यातून, म्हणजे आठवड्यात जे 7 दिवस असतात, त्या 7 दिवसापैकी 3 रात्री जर झोप व्यवस्थित नाही झाली आणि असं जवळजवळ 3 महिन्यापर्यंत चालू राहिलं, म्हणजे 3 रात्री एका आठवड्यातून आणि असं 3 महिन्यापर्यंत जर चालू राहिलं आणि दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी झोप झाली नाही त्याच्या दुसऱ्या दिवशी जर त्या व्यक्तीचे 3 कामं महत्वाचे ब्रेन रिलेटेड जर अफेक्ट होत असतील तर त्याला निद्रानाशाची सिव्हिरिटी जास्त आहे असं आपण म्हणू. ते 3 काम म्हणजे ऑब्विसली झोप नाही झाली तर दुसऱ्या दिवशी मला ऊर्जा जाणवणार नाही, फटीक जाणवेल, थकवा जाणवेल, कॉन्सन्ट्रेशन राहणार नाही, अटेन्शन राहणार नाही, मेमरी व्यवस्थित काम करणार नाही. तर हा रूल ऑफ 3-3-3 आपण जनरली फॉलो करतो आणि त्यानुसार निदान करतो निद्रानाशाचं.
1: डॉक्टर, आपण बघतोय सध्या आपलं जे आयुष्य आहे ते सगळं धावपळीचं आहे, मग या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे झोपेच्या समस्या का वाढताना आपल्याला दिसतात?
0: धकाधकीच्या आयुष्यामध्ये एक तर फिजिकल एक्झर्शन खूप होत आहे, कमी वेळात आपल्याला खूप कामं करायची. 8 तासाचे वर्किंग जरी आवर्स पकडले तरी काम आपल्याला 10-12 तासाचं करायचं त्या 8 तासात. त्यामुळे मेंदूवर येणारा ताण आहे, ताणतणाव आहे, कौटुंबिक कारण आहेत, न्यूक्लिअर फॅमिली झालेली आहे, भावनिक सपोर्ट तेवढा राहिलेला नाहीये, त्यामुळे मनाची स्थिरता या सगळ्या गोष्टी डिस्टर्ब होऊन स्ट्रेस तणाव खूप वाढलेला आहे. स्ट्रेस तणावामुळे सुद्धा शरीरात भरपूर बदल होतात. थोडक्यात आपण म्हणू शकतो की हॉर्मोनल चेंजेस होतात, काही रासायनिक प्रक्रियेत बदल होतात आणि त्यामुळे सुद्धा झोपेचं चक्र बिघडतं. झोप ही आपल्याला इंटरनल क्लॉक आहे, आपल्या बॉडी जैविक घड्याळ ज्याला आपण म्हणतो, त्याच्यावर या ताणतणावाचा परिणाम होतो, त्याच्यामुळे झोप बिघडते. त्याचबरोबर लाईफस्टाईल चेंजेस जे आहेत की उशिरापर्यंत जागरण करणे, आज आपण बघतो की सर्वजण म्हणजे सगळ्याच वयोगटातल्या लोकांना रात्री वेब सिरीज बघायची आहे, व्हिडिओ बघायचे आहेत किंवा रील्स बघायचे, स्क्रोलिंग चालू असते आणि हे करताना काय होतं की सतत काही ना काही इन्फॉर्मेशनचा भडीमार आपण मेंदूवर करत राहतो. जी झोपेची गरजेची वेळ आहे त्यावेळेस आपण मेंदूला काही ना काही इन्फॉर्मेशन देत राहतो, मेंदू उत्तेजित राहतो, हायपर राहतो. या रील्स किंवा व्हिडिओ बघून आपल्या मनात वेगवेगळ्या भावना येतात, कधी द्वेषाची भावना येते, रागाची भावना येते, चिंतेची भावना येते, प्रेमाची

0: भावना येते, वेगवेगळ्या भावना येतात, आणि भावना आल्या म्हणजे ब्रेन शांत न राहता हायपर होऊन जातो. त्यामुळे ऑब्विसली झोप आपली पुढे ढकलेल, झोप वेळेवर होणार नाही. त्याचबरोबर या उपकरणांमधून वेगळ्या प्रकारचा लाईट आपल्या डोळ्यांवर जातो, ब्लू लाईट आपण म्हणतो, तो सुद्धा झोपेचं चक्र किंवा इंटरनल जे घड्याळ आहे त्याला डिस्टर्ब करतो. ह्या सगळ्या लाईफस्टाईलचे जे इश्यूज आहेत त्यामुळे नक्कीच आपल्या आयुष्यावर परिणाम होतोय. लेट नाईट जेवण करणे, हाय कॅलरीज डाएट रात्री उशिरा घेणे, स्निग्ध पदार्थ जास्त घेणे, मद्यपान करणे, स्मोकिंग करणे, कॉफी चहा हे जर संध्याकाळी आपण घेतले तर नक्कीच आपल्या झोपेवरही त्याचा परिणाम होतोय. आणि शिफ्ट वर्करचे तर वेगळे प्रॉब्लेम आपण आत्ताच बोललो, ज्यांना रात्री जागरण करायचं असतं त्यांच्या तर झोपेच्या समस्या येणार आज ना उद्या. तर या सगळ्या ताणतणाव आणि लाईफस्टाईलच्या प्रॉब्लेममुळे झोपेचे प्रॉब्लेम म्हणा किंवा झोपेच्या समस्या खूप प्रमाणात वाढलेल्या आहेत.
1: डॉक्टर, मग झोपेची एक महत्वाची वेळ कोणती की त्यावेळेला सगळ्यांनी झोपणं गरजेचं असतं?
0: आपण जर आपल्या अगोदर काळापासून जर गोष्टी बघितल्या तर अगोदर आपले पूर्वज म्हणा अगदी फार लवकर झोपायचे, 7-8 वाजता झोपायचे. आता आपण तिथं सध्या फॉलो करू शकत नाही. ओव्हर द पिरियड ऑफ इव्होल्युशन म्हणा किंवा कामाच्या ह्याच्यामुळे म्हणा आपली झोपेची घड्याळ बायोलॉजिकल क्लॉक पुढे ढकलली गेली आहे. पण तरी जास्तीत जास्त 10-11 पर्यंत आपण झोपण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मेनली झोपण्याची वेळ आणि उठण्याची वेळ जेवढी फिक्स असेल तेवढं आपल्या आरोग्यासाठी चांगलं, म्हणजे ते क्लॉक आपलं सेट करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे झोपेच्या वेळा जितक्या अगोदर असतील लवकर असतील तेवढं चांगलं.
1: डॉक्टर, मोबाईल, टीव्ही आणि इतर स्क्रीनचा वापर सध्या वाढलेला आहे, तर त्याचे लाईट त्याचा परिणाम आपल्यावर होतो, तर आणखीन याच्या व्यतिरिक्त त्याचा काय परिणाम आपल्यावर जास्ती प्रमाणात होतो?
0: हा, मी जसं लाईटचं सांगितलं की आता बघा मोबाईल आपण अगदी जवळ बसून बघतो, समोर घेऊन झोपतो आणि तो लाईट डायरेक्ट आपल्या डोळ्यांवर जातो आणि तो डोळ्यांवरचा लाईट मेंदूला काही सिग्नल्स देतो. जनरली आपल्याला झोपेची प्रक्रिया काय थोडक्यात समजून घेणं गरजेचं आहे. आपल्याला झोप का लागते, रात्रीच का लागते? कारण रात्र झाल्यानंतर जे काही लाईट आपल्या मेंदूपर्यंत पोहोचत नाही, मेंदूपर्यंत लाईट पोहोचला नाही म्हणजे मेंदूला एक सिग्नल मिळतो. तो सिग्नल मिळाला की मेंदूमध्ये झोपेचं रसायन स्त्रवल्या जातं, ज्याला मेलाटोनिन म्हणतो, एक संप्रेरक हॉर्मोन. आणि तो मेलाटोनिन नावाचं हॉर्मोन रिलीज झालं की आपल्याला झोपेच्या अवस्थेकडे आपण जातो. पण जर आपण रात्री मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही सारखे उपकरणं बघितले तर त्यांच्या लाईटमुळे किंवा त्यांच्या हायपर ऍक्टिव्हिटीमुळे हे जे झोपेचे सिग्नल हे मेंदूपर्यंत जाणार नाहीत. मेंदूपर्यंत जाणार नाहीत मग मेंदू तो जो हॉर्मोन झोपेचा आहे तो बाहेर देणार नाही, आणि जोपर्यंत ते हॉर्मोन बाहेर येणार नाही तोपर्यंत आपल्याला झोप लागणार नाही. आणि हे हॉर्मोन वेळेवर न आल्यामुळे आपली बायोलॉजिकल क्लॉक ही डिस्टर्ब होते, आणि ते डिस्टर्ब झाल्यामुळे मग हे झोपेच्या समस्या, जसं उशिरा झोपणे आणि सकाळी उशिरापर्यंत झोप लागते मग व्यक्तीला, म्हणजे असे क्लॉक डिस्टर्ब होऊन जाते. तर अशा प्रकारे हा उपकरणांचा डायरेक्ट मेंदूशी आणि मेंदूच्या या सगळ्या झोपेशी निगडीत प्रक्रियेसाठी संबंध आहे.
1: अच्छा, म्हणजे थोडक्यात उजेड आणि झोप याचा हा खूप जवळचा संबंध.
0: नक्कीच नक्कीच, नैसर्गिक आहे. रात्र झाली की आपलं झोप काय येते, कारण उजेड बंद होतो, अंधार पडतो, मेंदू सिग्नल देतो की आता झोपायची वेळ झाली आहे, ते हॉर्मोन रिलीज करा. पण जर आपण लाईट समोर ठेवला तर तो सिग्नल मिळणार नाही.
1: डॉक्टर, झोपेत बरेच लोक घोरतात किंवा काही लोकांना झोपेत बोलायची सवय असते, काही लोकांना झोपेत चालायची सवय असते, तर हा प्रकार काय आहे आणि त्याचा काय झोपेशी संबंध आहे?
0: हा म्हणजे थोडासा बघायला ऐकायला विचित्र वाटतो की व्यक्ती झोपेत ओरडतोय, बोलतोय किंवा चालतोय. तर हा जो प्रकार आहे ह्याला आमच्या भाषेत आम्ही पॅरासोमनिया म्हणतो. पॅरासोमनिया म्हणजे एक वेगळी ऍक्टिव्हिटी जी नॉर्मल नाहीये, झोपेच्या मध्ये ही आपण अपेक्षित नाही करत, पण मग ही ऍक्टिव्हिटी होत असेल तर त्याला आपण पॅरासोमनिया म्हणतो. अधेमध्ये होत असेल तर फारसं त्याला लक्ष देण्याची गरज नाही, पण हे वारंवार होत आहे, रेग्युलर होत आहे, आणि त्यामुळे आता व्यक्ती चालायला लागला, पडला वगैरे म्हणजे कॉम्प्लिकेशन होत आहे, तर नक्की त्यावर उपचार करणं गरजेचं आहे. साधारणतः मेंदूला सिग्नल मिळतो की आता आपली झोपेची अवस्था आहे आणि आता उठण्याची अवस्था आहे, त्याला स्लीप वेक सायकल म्हणतो आपण. पण जेव्हा मेंदू कन्फ्यूज होतो की व्यक्ती झोपलेला आहे का जागृत आहे, त्यावेळी ते सिग्नल व्यवस्थित बॅलन्स होत नाहीत, आणि सिग्नल व्यवस्थित बॅलन्स न झाल्यामुळे रात्री झोपे सुद्धा व्यक्ती बोलतो, रात्री झोपे सुद्धा व्यक्ती चालतो. इम्प्रॉपर सिग्नलिंग मुळे हे असे प्रकार होतात. फार कॉमन नाही, पण जर हे फ्रिक्वेंटली होत असेल तर त्यावर उपाय करणं गरजेचं आहे.
1: डॉक्टर, जसं ताणतणाव वाढलेला आहे, प्रत्येकालाच ताणतणाव आहे, चिंता आहे, नैराश्य आहे, मग ह्या सगळ्याचा झोपेशी काय संबंध येतो?
0: ताणतणाव आणि निराशा किंवा चिंता, ज्याला आपण अँग्झायटी डिप्रेशन म्हणू, याचा दोन्ही अर्थाने कनेक्शन आहे झोपेशी. जनरली अँग्झायटी डिप्रेशन मध्ये झोप बिघडू शकते, आणि झोप सतत बिघडलेली असेल तर अँग्झायटी डिप्रेशन सुद्धा होण्याचे चान्सेस वाढून जातात. त्यामुळे झोपेचा निद्रानाश किंवा झोपेची समस्या हे या आजाराचं लक्षणही असू शकतं किंवा कारणही असू शकतं. आणि ताणतणावामुळे भरपूर शारीरिक, मानसिक बदल होतात, हॉर्मोनल चेंजेस होतात, रासायनिक बदल होतात, त्यामुळे झोपेचं चक्र नक्कीच बिघडतं. डिप्रेशनचं एक प्राईम मूलभूत किंवा मुख्य लक्षण हे आहे की अर्ली मॉर्निंग अवेकनिंग, म्हणजे सकाळी लवकर जाग येते, थोडी झोप लागते पण मग सकाळी सकाळी गरजेपेक्षा पहाटे लवकर जाग येऊन व्यक्ती विचारात राहतो, निराशात राहतो. हे एक डिप्रेशनचं एक मुख्य लक्षण आम्ही पकडतो. म्हणजे झोपेची आम्ही हिस्ट्री घेताना या प्रकारे पण ते आपण इव्हॅल्युएट करणं गरजेचं आहे. खूप जवळचा संबंध आहे अँग्झायटी, ताणतणाव, डिप्रेशनचा झोपेशी, एकमेकाशी रिलेटेड आहे.
1: या सगळ्यापासून आपल्याला दूर राहायचं असेल तर आपल्याला झोप सुधारण्यासाठी कोणत्या

0: पण रात्री टाळलेलं कधीही चांगलं. यामुळे मेंदू शांत राहत नाही आणि झोपेच्या समस्या वाढू शकतात. त्याचबरोबर रात्रीची झोप ही येण्यासाठी आपलं शरीर रिलॅक्स राहणं खूप गरजेचं आहे. तर त्यासाठी रात्रीचं जेवण आणि झोपेचे टाइम याच्यामध्ये थोडासा गॅप ठेवणं खूप गरजेचं आहे. कमीत कमी 3 तासांचा तरी आपण गॅप ठेवला पाहिजे. रात्रीचं जेवण हलकं असलं पाहिजे, जास्त हाय कॅलरीज किंवा स्पायसी फूड असू नये. त्याचबरोबर चहा कॉफी बऱ्याच जणांना संध्याकाळी घेण्याची सवय असते. चहा कॉफी सुद्धा एक उत्तेजक पेय आहे. ते सुद्धा मेंदूला उत्तेजित करून झोपेची समस्या वाढू शकतं. ते स्ट्रिक्टली कमीत कमी 6 तास अगोदरपर्यंत झोपेच्या, समजा 9 ची वेळ झोपेची, तर 3 वाजताच्या नंतर आपण हे पेय घेऊ नये. इतके कटाक्षाने या गोष्टी करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जेवढी आपली लाईफस्टाईल चांगली राहील, एक्सरसाइज आहे, वॉक आहे किंवा योग मेडिटेशन, या सगळ्या गोष्टी आपण अंगभूत केल्याच पाहिजेत. या सगळ्या सवयींची म्हणजे काटेकोरपणे पालन केलं तर झोपेची समस्या कदाचित येणार नाही.
1: डॉक्टर, बऱ्याच जणांना दुपारी झोपायची एक सवय असते, मग ही दिवसा झोपेची जी सवय आहे ही योग्य आहे का? जरी ती असली तर ती कितपत घेणं गरजेचं आहे?
0: आता हा जो दुपारच्या झोपेचा प्रश्न आहे हा इंडिव्हिज्युअलाइज पद्धतीने आपण बघायला पाहिजे. म्हणजे त्या व्यक्तीचं काम काय आहे. म्हणजे समजा आता एखादा व्यक्ती आहे तो कम्प्युटर वर्क करतो किंवा हायली ब्रेन वर्क आहे त्याचं, त्याचं ब्रेन दुपारपर्यंत थकत असेल, सकाळी लवकर उठल्यापासून जो काम करत असेल दुपारपर्यंत थकत असेल, तर त्याला नक्कीच रेस्टची गरज आहे. अशा व्यक्तींनी ज्यांना असं वाटतं की आपला थकवा जास्त होतो, शारीरिक असो मानसिक असो किंवा मेंटल फटीग असो, जर असं जाणवत असेल तर दुपारी थोडा वेळ झोप घ्यायला काहीच हरकत नाही. पण ती झोप कमी कालावधीची असली पाहिजे, 15 ते 20 मिनिट मॅक्स, अर्धा तास आपण म्हणूया. पॉवर नॅप ज्याला आपण म्हणतो, की थकलोय मी आता थोडासा आराम करतो, मेंदूला रेस्ट देतो, म्हणजे पुढच्या कामाला माझा मेंदू ताजातवाना होईल, असं करायला काही हरकत नाही. फक्त त्याला वेळेचं बंधन पाहिजे की जास्त वेळ झोप नको, नाहीतर त्याचे परिणाम उलट प्रकारे सुद्धा होऊ शकतात.
1: ते इंडिव्हिज्युअल परिणाम होतात.
0: त्या परिणाम म्हणजे रात्रीची झोप वेळेवर न होणे, बायोलॉजिकल क्लॉक डिस्टर्ब होऊन जाईल, आणि दिवसा झोप जास्त झाल्यामुळे एक प्रकारचा थकवा किंवा अतिशय डलनेस तुम्हाला जाणू शकतो. जेवण केल्यानंतर झोपल्यानंतर ती जी प्रक्रिया आहे चयापचयची, ती सुद्धा डिस्टर्ब होऊ शकते. वेगवेगळ्या प्रकारचे मेटाबॉलिक जे सिंड्रोम म्हणतो, आजार म्हणतो, लठ्ठपणा, हार्टचे डिलिटेड, याही गोष्टी वाढू शकतात. त्यामुळे एक शिस्त ठेवून व्यवस्थित त्याचं मोजमाप करून झोपायला काही हरकत नाही ज्यांना या प्रकारची गरज जाणवते.
1: मग वयस्कर लोकांमध्ये त्यांना दुपारची झोप येत असते, तर ते त्या दृष्टीने योग्य आहे?
0: योग्य थोड्या वेळासाठी योग्य आहे, कारण त्यांची रात्रीची झोप मुळातच कमी झालेली असते नैसर्गिकरित्याच. जसं आपण बोललो की लहानपणाची गरज आणि म्हातारपणाची गरज, झोपेची गरज खूप कमी झालेली असते, तर थोडा वेळ झोप घ्यायला काहीच हरकत नाही.
1: डॉक्टर, मुलांमध्ये किंवा तरुणांमध्ये आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये झोपेच्या गरजा कशा वेगवेगळ्या असतात? बरं,
0: लहान मुलांमध्ये झोप ही जास्त तासांची आवश्यक आहे. रात्रीची झोप 10 ते 12 तासांची झोप त्यांना गरजेची आहे, कारण त्यांची ऍक्टिव्हिटी जास्त असते, खेळणं हे या गोष्टी, त्यामुळे त्यांना नैसर्गिकरित्या तेवढा आराम मिळणं गरजेचं आहे. थोडं यंग एजमध्ये आपण गेलो, यंग अडल्टमध्ये, तर झोपेची जी अवधी आहे तो कमी होतो, 8 तासांचा 9 तासांचा असू शकतो, आणि वयोवृद्धांमध्ये तो अजून कमी होऊन 5-7 तासांची झोप सुद्धा सफिशियंट आहे.
1: डॉक्टर, आजकाल मधुमेह म्हणा किंवा हृदयविकार, बीपी हे जास्त प्रमाणात आपल्याला व्यक्तींमध्ये पाहायला मिळतात, मग ह्या सगळ्याचा झोपेशी काय संबंध आहे?
0: झोपेशी याचा खूप स्ट्रॉंग रिलेशन आहे. झोप जर आपली दीर्घकाळापर्यंत डिस्टर्ब असेल, झोपेचं कार्य व्यवस्थित होत नसेल, तर आपली बॉडीची रिकव्हरी, जसं आपण म्हटलं त्याचं कार्य रिपेअरिंग, ते व्यवस्थित होणार नाही. त्याचबरोबर व्यक्तीचा ब्लड प्रेशर वाढणे किंवा हार्टवर स्ट्रेस येणे, तणाव येणे, हार्टचं कार्य वाढणे, यामुळे हार्ट रिलेटेड डिसीजेस होऊ शकतात. जागरण झाल्यामुळे मग अवेळी जेवण करणे, रात्री जागरण झालं की आपण काही ना काही खातो, मग हाय कॅलरीज डाएट होते, जेवणाच्या वेळा चुकतात, चयापचय क्रिये, मेटाबॉलिक प्रॉब्लेम निर्माण होतात, त्यामुळे ओबेसिटी, लठ्ठपणा हे सारखे आजार, आणि या आजारांमुळे येणारं ब्लड प्रेशर, हायपरटेन्शन, डायबिटीज यासारखे आजार, याचा स्ट्रॉंग रिलेशन आहे. जापनीज लोकांचं आपण कुतूहल करतो की त्यांचं दीर्घ आयुष्य आहे, 90-100 वर्ष ते अगदी ठणठणीत जगतात. त्यामागे त्यांचा जीवनशैलीचा तर रोल आहेच, आहाराचा आहेच, काही अनुवंशिकता सुद्धा असेल त्यांच्या जीन्समध्ये, पण त्याबरोबर त्यांनी झोपेला खूप अनन्यसाधारण महत्व दिलेलं आहे. जापनीज लोकांमध्ये वेगवेगळ्या रूममध्ये झोपतात फॅमिली मेंबर सुद्धा, म्हणजे का तर एकमेकांना डिस्टर्ब होऊ नये, एकमेकांची झोप एकमेकांच्या हालचालीमुळे किंवा कोणाला घोरण्याचा त्रास असेल किंवा कोणी वॉशरूमसाठी उठलं तर डिस्टर्ब होऊ नये, हा त्यांच्या मागचा हेतू असतो. म्हणजे एवढं प्रायोरिटी ते झोपेला देतात. वेगवेगळ्या रूममध्ये झोपणं शक्य नसेल तर एकाच रूममध्ये छोट्या बेडवर ते वेगवेगळे झोपतात. हेतू हाच की व्यवस्थित झोप झाली पाहिजे. म्हणजे तेवढं आपण लक्ष देऊन झोपेला महत्व देणं गरजेचं.
1: डॉक्टर, मगाशी तुम्ही बोलताना जसं उल्लेख केला की जे लोक नाईट शिफ्ट करतात तर त्यांच्या झोपेचं सगळं तंत्र बिघडतं थोडक्यात, तर मग ह्या लोकांनी झोपेचं नियोजन कसं करणं गरजेचं आहे?
0: जसं मी म्हटलं की आपली बायोलॉजिकल क्लॉक त्यांना त्याप्रमाणे सेट करावी लागेल. इट्स व्हेरी डिफिकल्ट, म्हणजे आपल्याला बोलणं सांगणं आणि त्यांना करणं खूप अवघड आहे. म्हणजे आता रात्रीची त्यांची झोप होत नसेल 10 दिवस कंटिन्यू 7 दिवस त्या शिफ्टनुसार, तर दुसऱ्या दिवशी त्यांना झोप घेणं गरजेचंच आहे. नक्कीच ती तेवढी परिपूर्ण नैसर्गिक झोप नसेल जी रात्रीची झोप असेल, पण त्यांनी दिवसा त्या प्रकारे 5-7 तासांची चांगली झोप घेणं गरजेचं आहे. त्यासाठी फॅमिली मेंबरने पण त्यांना कॉपरेट करणं गरजेचं आहे, कारण दिवसा मग बाकीचे कामं

0: चालू असतात, आवाज, गोंधळ यामुळे सुद्धा त्यांची
1: हो
0: झोप डिस्टर्ब होऊ शकते. पण त्यांनी सुद्धा झोपेला महत्व देऊन, झोप रात्री होत नसेल तर दिवसा घेणं खूप गरजेचं आहे.
1: सगळ्यात महत्वाचं डॉक्टर की झोपेच्या गोळ्या ह्या घेणं कितपत योग्य आहे
0: हा फार महत्वाचा प्रश्न आहे. कारण जेव्हा केव्हा पेशंट आमच्याकडे मानसोपचार तज्ज्ञांकडे येतात आणि आम्ही म्हटलं की आता तुम्हाला गरज आहे एक झोपेची गोळी देतो, तर असं बघतात की जसं काही आम्ही त्यांना पॉइजन देण्यासाठी सांगतोय या पद्धतीने, एवढी त्यांची रिॲक्शन ही असते. पण एक लक्षात घ्या, झोपेच्या गोळ्या म्हणजे काही एवढं घाबरण्यासारखी गोष्ट नाहीये जर तुम्ही त्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घेत असाल. कारण तज्ज्ञ तुमच्या सर्व सिच्युएशनचा, तुमच्या प्रॉब्लेमचा, तुमच्या कंडिशनचा इव्हॅल्युएट करून तुम्हाला जो योग्य डोस आहे तो डोस देणार. आणि ह्या ज्या औषधी यासाठी बनवल्या आहेत की तुम्हाला जर झोप सगळे प्रयत्न करूनही येत नाही आणि झोप तर झाली पाहिजे, तर ह्या औषधीचा उपयोग त्यासाठीच बनवलेल्या आहेत. कॅन्सरच्या किमोथेरपीचे आपल्याला माहिती किती साईड इफेक्ट आहेत, म्हणजे लोक त्रासून जातात पण ते घ्यावी लागते कारण गरजेची आहे. इन सेम वे ह्या पद्धतीने याचा भाव न करता गरज असेल तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आपण निश्चितच या औषधी घेतल्या पाहिजेत. तज्ञ तुम्हाला तो डोस व्यवस्थित ऍडजस्ट करून देतील, व्यवस्थित कालावधीसाठी देतील आणि त्यानुसार तुम्हाला सल्ला सुद्धा देतील.
1: डॉक्टर, निरोगी आणि गुणवत्तापूर्ण झोपेसाठी आपण सर्वसामान्य लोकांना काय संदेश द्याल?
0: झोपेचं महत्व आपण ओळखलं पाहिजे. जर आपण आरोग्य हीच खरी धनसंपदा हे मानतो आणि त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करतो, तर झोप ही आपल्याला नैसर्गिक देणगी आहे आपलं आरोग्य चांगलं ठेवण्याची. त्यामुळे त्या दृष्टीने झोपेकडे बघणं आणि शारीरिक मानसिक आरोग्य जपण्यासाठी हे जे जीवनशैलीतले बदल आहेत, लेट नाईट जागणे, स्क्रॉलिंग करणे, आहार व्यवस्थित ठेवणे, झोपेच्या वेळा पाळणे, या सगळ्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे अर्धं आरोग्य तुमच्या हातात आहे जर तुम्ही ह्या सगळ्या सवयी पाळल्या तर.
1: खूप छान डॉक्टर अमित. डॉक्टर अमित, आज आपण आकाशवाणीत आलात आणि आपल्या श्रोत्यांना झोपेचं महत्व आपल्या शरीरासाठी आणि मानसिक आरोग्यासाठी किती महत्वाचं आहे हे छान समजावून सांगितलं, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी झोपेचं महत्व याविषयी डॉक्टर अमित टाक यांची मुलाखत आत्ताच आपण ऐकली. बरे ते श्रोते हो, स्वस्थ भारत कार्यक्रमातून मी स्मिता नामदे आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

स्वस्थ भारत हा कार्यक्रम आपण ऐकला ते आर मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. मध्यरात्रीचे 2:27 आणि 2 सेकंद झाले आहेत. प्रसारित करत आहोत गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया ओटी कृष्णामाईची या चित्रपटातील देवकी पंडित यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीत आहे राधाचंद्र यांचं.

श्रोतो, गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात ए आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया थरथराट या चित्रपटातील सुदेश भोसले, विनय मांडके, अनुपमा देशपांडे, आनंद शिंदे यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत. संगीत आहे अनिल मोहिले यांचं.

श्रोतो, गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात ए आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया एक फुल चार हाफ या चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेलं आशा भोसले, तसंच रवींद्र साठे यांनी गायलेलं विवेक आपटे यांचं गीत. संगीत आहे अनिल मोहिले यांचं.

0: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी।
1: शेतीतील समस्या, तज्ज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभव।

0: शेतीची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी।
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
0: किसान वाणी। शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा।
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी।
2: श्रोतो, गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून। आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता। कार्यक्रमात यानंतर ऐकूया अशी ही बनवा बनवी या चित्रपटातील अनुराधा पौडवाल, उत्तरा केळकर आणि सुहासिनी यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत। संगीत आहे अरुण पौडवाल यांचं।

अशी ही बनवा बनवी या चित्रपटातील अनुराधा पौडवाल, उत्तरा केळकर आणि सुहासिनी यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अरुण पौडवाल यांचं. आणि या गीताबरोबरच गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात ए आर मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.

आपण ऐकत आहात गीतबहार चित्रपट ए आर मराठी डी टी एच उपग्रहवाहिनीचं प्रसारण. पहाटेचे 3 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया अरुण दाते यांनी गायलेलं रमेश अणावकर यांचं गीत. संगीत आहे अनिल मोहिले यांचं.

0: सन 1820 ते 1830 या 10 वर्षांच्या काळात मुंबईच्या शर्यतींनी आपला चार्म हरवलाय अशा बातम्या वर्तमानपत्रातून येऊ लागल्या होत्या.
1: 1864 मध्ये तर मुंबईचा रेस कोर्स देशात अव्वल ठरला होता. या वर्षात बॉम्बे टर्फ क्लबचं नाव बदलून ते वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब असं करण्यात आलं.
0: 1882 डिसेंबर महिन्यापर्यंत या रेस कोर्स वरच्या सर्व गैरसोयी दूर करण्यात आल्या होत्या. नवीन रेस कोर्स शर्यती आयोजित करण्यासाठी सज्ज झाला होता.
1: रेस कोर्स महालक्ष्मीला गेला त्यापूर्वी काही वर्ष म्हणजे 1874 सुमाराला मुंबईत घोड्यानं ओढणारी ट्राम सेवा सुरू झाली होती. रेस कोर्स जवळच्या तबेल्यातून आता शर्यतीच्या जातीवंत घोड्यांच्या बरोबरीनं ट्रामसाठी लागणारे घोडेही दिसायला लागले होते.
0: श्रोते हो, भायखळ्याच्या रेसकोर्सची गोष्ट अवश्य ऐका अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये. 25 ऑगस्ट पर्यंत सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर, शिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर दोन्ही मिळेल.

0: पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी गालेलं गीत आपण ऐकलं. गीत होतं सूर्यकांत कुंदेकर यांचं, माफ करा खांडेकर यांचं, आणि संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. श्रोते हो, भावधारा सुगम संगीत असा कार्यक्रम आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.
1: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
2: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट.
1: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
2: तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
1: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा.
2: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
1: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
2: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
1: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.

0: उषा मंगेशकर यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. श्रोतो भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात AR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.

संजीव अभ्यंकर यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं केदार पंडित यांचं. श्रोतेव भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात ए आर मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया पुष्पा पागधरे यांनी गायलेलं विठ्ठल शिंदे यांचं गीत.

या गीताबरोबरच भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. मध्यरात्रीचे 3:30 आणि 32 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया VC गुर्जर यांचं हे नाट्यपद एकच प्याला या नाटकातील, गायला हे बालगंधर्व यांनी.

0: सामान झिल्लक ना अरे त्या पोरांना बघा अरे त्यांना माधुरकी बिधुरकी झिल्ली का नाही
1: वस्तीचं सामान झा बेगीन चला चला
2: हे मायमचा हल्ला हल्ला का नाही
0: अरे हल्लाय चला चला.

के एन कृष्णन आणि वीना बमने यांनी गायलेलं हे कोळीगीत आपण ऐकलं. श्रोता, मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात ए आय आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया उत्तरा केळकर यांनी गायलेलं नादो महानोर यांचं गीत. संगीत आहे हर्षित अभिराज यांचं.

घेती वाड्यापासून गुळ ही घेती हिन गुजराला येडा केला गुळा झाला या बामन सोडून दिलं देव ध्यान.

हो केला हलवा या नायणा बिन किती कना दिला बघा धडा लागली नव्याच्या पाठी त्याची निलाव केली दोघी.

पठ्ठे बापूराव यांची रचना आपण ऐकलीत. स्वर आणि संगीत होतं शाहीर साबळे यांचा. श्रोते हो, मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात ए आय आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया विद्याहरण या नाटकातील वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं हे नाट्यपद.

अनुराधा पडवाल यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अशोक पत्के यांचं. आणि या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.

आपण ऐकत आहात AR मराठी DTH उपग्रहवाहिनीचं प्रसारण. पहाटेचे 4:27 झाले आहेत. प्रसारित करत आहोत नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात रसिक हजारे यांचं सतारवादन आपण ऐकणार आहात. राग परमेश्वरी. विलंबित गत आहे 3 तालात आणि द्रुतगत आहे 1 तालात. यांना तबला साथ आहे संतोष मिश्रा यांची. तर ऐकूया नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात रसिक हजारे यांनी सतारीवर वाजवलेला राग परमेश्वरी.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात गंधार देशपांडे यांचं गायन आपण ऐकलं, राग अहिर भैरव. यांना साथसंगत अशी होती, तबला साथ होती प्रसून चॅटर्जी यांची आणि हार्मोनियमची साथ होती अभिषेक काथे यांची. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात AR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.

आपण ऐकत आहात ए आर मराठी डी टी एच उपग्रहवाहिनीचे प्रसारण. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. पहाटेचे 5:22 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया हुप्पा हुया या चित्रपटातील नेहा राजपाल यांनी गायलेलं बबन चौहान यांचं गीत. संगीत आहे अजित परब यांचं.

अजित कडकडे यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं नंदू होनोप यांचं. श्रोतो, गीत बहार चित्रपट संगीताचा

विक्रम आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. कार्यक्रमात यानंतर ऐकूया एक तारा या चित्रपटातील अवधूत गुप्ते यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत. संगीत आहे अवधूत गुप्ते यांचं.

0: देवडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं राम कदम यांचं. श्रोतो गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात ए आय आर मराठी डी टी एच उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.
1: शेतीतील नवनवीन प्रयोग, कृषी उत्पादनांचं मूल्यवर्धन, बाजारपेठेतील संधी, आरोग्यदायी आहार आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा अशा विविध विषयांवर जाणून घेऊया तज्ञांकडून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती.
2: शेतकऱ्यांसाठी नवी संधी आणि ग्राहकांसाठी चांगल्या सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्नाची माहिती देणारा कार्यक्रम फार्म टू सिटी.
1: ऐका फार्म टू सिटी दर रविवारी संध्याकाळी 7:30 FM रेनबो 107.1 MHz वर. प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
2: फार्म टू सिटी 107.1 MHz FM रेनबो सह न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲप वर सुद्धा.
0: कार्यक्रमात यानंतर ऐकूया पायगुण या चित्रपटातील अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं पांडुरंग दीक्षित यांचं गीत. संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचंच.

अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं पायगुण या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीत आणि संगीत होतं पांडुरंग दीक्षित यांचं. आणि या गीताबरोबरच गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे.